your voice. I am singing song. Soup song. Flop song.

ಮಗ ತಗ ಬರ ಬರ

0: मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहिती आहे ना, सायन्स कधी खोटं नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

सारेगामा कागा डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

सारेगामा कागो डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun!

नमस्कार आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामजी आई या पुस्तकातील कथांचे वाचन आम्ही आपल्या समोर करत आहोत. आज मी चित्रा आचार्य आपल्या समोर पत्रावळ ही कथा सादर करते. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवायची पद्धत आहे. साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते. ताताने ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडले. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नको की काही नको. वडील सकाळी शेतावर जावायचे. इकडे तिकडे फिरून काम धाम करून ते 10 सुमारास परत घरी येत असत. येताना फुले पत्रावळीसाठी पाने कुण्या कुंब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते घरी घेऊन यायचे. मग संध्या स्नान पूजा करावयास बसत आणि आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावायला बसत असतो. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणातला एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. म्हणजे पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तोच जावई शहाणा असलाच पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावत बसत आणि कधी कधी प्रत्येकाने 5 पत्रावळी लावाव्यात असे आजी ठरवून टाकली व प्रत्येकास पाने वाटून दिली. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुडाची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ थोडी मुद्दामून लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवणाचे व्रत घेतात. पत्रावळीस धार्मिक असे सांस्कृतिक स्थान दिले गेले आहे. झाडांची व त्यांच्या पानांची तेवढीही थोरवी. श्याम, तू पत्रावळ लावायची नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मी ही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते, कठीण आहे का त्यात काही? नको, मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात राम भटजी म्हणून एक होते. त्यांची तर अख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जावायचे. चांगलेच पान पाहिजे हे इथे बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनातच येत असत. कसेही पान असो राम भटजीच्या पत्रावळीत त्याला स्थान आहे. कुणाकडे लग्न मुंजी असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावत बसायची. गप्पा गोष्टी करत सहकार्याने कामे करायची. अलीकडे ही पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिको माझ्याजवळ. आई, उद्या तो लावेल हो, वाढ आज त्याला असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, मला नका वाढू जेवायला. माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी राहील असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर खरं भूक लागली होती. कोणी आणखीन समजूत घालावयास येते का याची वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निराभिमानी अक्का तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली, श्याम चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास. उठ चल, लहानसे ठिकोळे ला व त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. पानांच्या पत्रावळीस 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत बसू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडतच नसे. चांगली मोठी गोलदार आवडत असे. नानात भरपूर पाने असतात. त्यात कसली काटकर कसरा त्यात

वाढ म्हणा. मी आईला म्हणाला, हातपाय धुवून आलास का पण? आईने विचारले. हो, तेव्हाच धुतले हातपाय, मी काही घाणेरडा नाही. मी म्हटली, घाणेरडा नाही पण तू सुसू तर करतो आहेस, नाक शिंकरून ये, तो मी इकडे वाढते. आई म्हणाली, मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव उभी हट्ट करतोस, शेजारचा वासू एवढा असा आहे पण छान लावतो कशी पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भराभरा जेवत होतो, पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा, टाके घशात जातात म्हणून म्हणतो, पत्रावळ तू लाव, मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव. मी रागाने म्हटले, आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावणं शिकणार नाही तोपर्यंत तुझी पत्रावळ तुलाच ठेवण्यात येईल. आई म्हणाल, मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपल्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्या जाऊन शिकलेच पाहिजे, त्यात गर्व कसला. प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे, जे जे करी ते उत्कृष्ट करी असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाढत घाले तर कशी सारखी घाली, टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते, ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करे. ते इतकी छान धुणी वाळत घाले की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपे, त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपे, हाताने धार धरून शिंपे, परंतु ते काळजी घे. प्रत्येक गोष्टी नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवली, प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडते, जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावयाचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही याच्यावर जेवू नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, पटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावायला शिकले. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दामून वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रे तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही ती श्यामनी लावली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवावयास घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस, भाऊ आता चांगली येते की नाही मला, आता काय सुंदरच लावता येते. पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लागीत बसलो. शेवटीच पाडला. मी तुम्हास जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितलं. माझ्या पत्रावळीचे गोंधळ झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखविला. चांगला आहे परंतु इथे चुकला, समोरासमोरचे कोपरे जरा दुमडीचे हवे असे म्हणून त्याने सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला देऊन दाखवला. आता कोण रागे भरेल, उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतो. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात पात्र हवे, चंद्रे त्याला जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. किती गोड लागला तो. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसे. गोडी वस्तूच नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मात कर्मातच आनंद आहे. श्यामची आई या पुस्तकातील ही पत्रावळ कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आता मी चित्र आचार्य तुमची रजा घेते. तुम्ही ऐकतच राहा आचार्य 90 FM. आचार्य.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधाच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो वसंत ऋतूविषयी, आणि त्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की वसंत ऋतूविषयी जाणून घेतल्यानंतर काही रेसिपीज बद्दल आपण बोलणार आहोत. आता चैत्र महिन्यात चैत्र गौर साजरा केली जाते, त्याविषयी आपण बोलूया. चैत्र पाडव्यानंतर येणाऱ्या चैत्र शुद्ध तृतीयेस गौरीची स्थापना केली जाते आणि महिनाभर पूजा होऊन अक्षय तृतीयेला तिचं विसर्जन केलं जातं. देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा मुखवटा आणून तिची पूजा केली जाते. तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवलं जातं. या काळात स्त्री अंगणात शुभचिन्हांची रांगोळी काढतात, ज्याला आपण चैत्रांगण असं म्हणतो. महिला एकमेकींना हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रित करतात. पाहुण्या महिलांना गव्हाचं वाण, फळं, फुलं आणि इतर वस्तू भेट दिल्या जातात. गौरीला पुरणपोळी, कैरीचं पन्ह, भिजवलेली डाळ, कैरीची डाळ आणि इतर पक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. चैत्र गौरी हा उपवास आणि उपासनेचा सण आहे, जो वसंताच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. यामागे पार्वती आपल्या माहेरी येते अशी भावना असते. या उत्सवामुळे स्त्रियांना एकमेकींना भेटण्याची आणि सामाजिक सांस्कृतिक नाती जपण्याची संधी मिळते. मी म्हटल्याप्रमाणे काही रेसिपी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, ज्याचा उल्लेख मी आता केला होता. कैरीचं पन्ह आहे आणि कैरीची डाळ. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया कैरीचं पन्ह कसं केलं जातं. अजून एक गमतीची गोष्ट अशी की ऋतुमानानुसार जी फळं, ज्या भाज्या आपल्याला उपलब्ध असतात, त्या सणाला त्या त्या उपलब्ध फळांपासून तो पदार्थ केला जातो आणि त्या ऋतूसाठी तो आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आणि पोषक असा सुद्धा असतो. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर उन्हाळ्यात आपल्याला भुकेपेक्षा तहान जास्त लागते आणि म्हणूनच गुळ घालून आपण कैरीचं पन्ह करतो, जेणेकरून आपली तृष्णा पण भागते आणि उन्हामुळे होणारा त्रास हा गुळाचा खडा घातल्यामुळे कमी होतो. थोडक्यात आता आपण जाणून घेणार आहोत कैरीचं पन्ह कसं करतात. यासाठी आपण घेणार आहोत मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, आपल्या आवडीनुसार गुळ किंवा साखर, अजून जास्त चांगली चव येण्यासाठी मिठा व्यतिरिक्त जिरेपूड किंवा मिरेपूड, मिठात सुद्धा साधं मीठ वापरण्याऐवजी सैंधव मीठ किंवा काळं मीठ आपण वापरू शकतो, जेणेकरून चव अजून छान येते. आणि याच्या व्यतिरिक्त वेलचीपूड आणि पुदिन्याची पानं. सगळ्यात आधी आपण ज्या कैऱ्या घेतल्या त्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. त्यानंतर या कैऱ्या थंड करून त्याचं साल काढून घेणार आहोत आणि या कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत. हा काढलेला गर मिक्सरमध्ये घालून त्यात बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये गूळ आहे, साखर आहे, मिरेपूड, जिरेपूड, हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे जे काढलेलं मिश्रण आहे ते आपण एका बाटलीत भरून ठेवायचं आणि गरजेनुसार जेव्हा आपल्याला जितके ग्लास आपल्याला हे पन्ह करायचंय त्यानुसार तो गर आपण त्या ग्लासमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पूड, गरजेनुसार मीठ हवं असेल तर आपण घालून हे पन्ह आपण सर्व करायचंय. आणि अशा प्रकारे अगदी सोपं असं हे कैरीचं पन्ह. आता आपण बघणार आहोत कैरीची डाळ कशी करायची. कैरीची डाळ ही एक अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन उन्हाळी पाककृती आहे, कारण कैरी ही फक्त उन्हाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आता सध्याच्या काळात काही महिने आधी सुद्धा कैरी आपल्याला उपलब्ध असते, पण जी उन्हाळ्यात मिळते तिची चव ही वेगळीच असते. तर ही डाळ कैरी आणि भिजवलेल्या चणाडाळीपासून आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला आपण घेणार आहोत चण्याची डाळ, त्याच्यानंतर मिरची, आलं, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी, थोडस तेल, मोहरी, जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती चांगली धुवून घ्यायची आणि ती कमीत कमी 3 तास आपण भिजत घालणार आहोत. त्याच्यानंतर त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत. मग हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. त्यात हिरवी मिरची, आल्याचे काही तुकडे, मीठ हे सगळं एकत्र करणार आहोत आणि याची बारीक, अगदी बारीक पेस्ट बनवायची नाहीये, थोडंसं जाडसर आपण हे राहू देणार आहोत. हे मिश्रण एका भांड्यात आपण काढून घ्यायचंय. त्यात जी किसलेली कैरी आहे ती आपण घालणार आहोत. त्याच्यानंतर छोट्या कढईत फोडणीची तयारी आपण करणार आहोत. त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावरती मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हळद. डाळीत आपण ही फोडणी घालणार आहोत आणि ही डाळ व्यवस्थित एकत्र करणार आहोत आणि अशा प्रकारे आपली कैरीची डाळ ही तयार झाली आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. ही छानशी रेसिपी ऐकल्यानंतर आता आपण एक छान गाणं ऐकणार आहोत आणि पुन्हा आपण बोलणार आहोत एका वेगळ्या दिवसाविषयी.
ते तुम्हाला गाण्यानंतर कळेल. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

येस मंडळी, या विश्रांतीनंतर पुन्हा आपण भेटलो आहोत विविधा या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. मागच्या महिन्यात म्हणजेच दिनांक 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस होऊन गेला. आपण गेल्या काही वर्षांमध्ये हे बघतोय, अनुभवतोय की चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी होत चाललंय. याचं कारण असं की त्यांना पुरेसं खायला किंवा पाणी मिळत नाहीये. हीट स्ट्रोकमुळे सुद्धा बऱ्याच चिमण्या मरण पावतायत. तसंच झाडांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. त्यामुळे घरटं करण्यासाठी पुरेसं गवत, काड्या आणि झाडं उरलेली नाहीयेत. त्यामुळे हा चिवचिवाट आपण कमी अनुभवतोय. पण मला असं वाटतं की आतापासून, या क्षणापासून जर आपण विचार केला की आपल्याकडून काही प्रयत्न झाले तर हे प्रमाण वाढवता येईल का, तर निश्चितच याचं उत्तर हो असं आहे. आपण जागोजागी बघतोय की पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी पाणी ठेवलेलं असतं. मातीचं एखादं भांडं असेल किंवा प्लास्टिकची बर्ड फीडर्स जी आपल्याला पाहायला मिळतात ती सुद्धा आपण बघतो. तर घराच्या बाहेरच्या बाजूला खिडकीवर असा बर्ड फीडर आपण लावू शकतो किंवा घराच्या समोर एखादं मातीचं भांडं आपण ठेवू शकतो. असं जर आपण केलं तर काही प्रमाणात तरी हे पक्ष्यांचं कमी झालेलं प्रमाण आपण वाढवू शकतो. दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन जगभरात साजरा होतो. एकेकाळी सहज सर्वत्र दिसणाऱ्या चिमण्या आता नाहीशा होत चालल्या. दिवसेंदिवस त्यांची संख्या झपाट्याने घटतेय. त्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. शहरीकरण, वाढतं प्रदूषण, जंगलतोड, याशिवाय कीटकनाशकांचा वाढता वापर, यामुळे चिमण्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. या पार्श्वभूमीवर जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा उपक्रम राबवले जात आहेत. श्रोते, चिमण्या या केवळ आकर्षक पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनात त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्या शेतीसाठी उपयुक्त कीटक नियंत्रित करण्याचे कार्य करतात. तसंच बीज प्रसारात सुद्धा खूप महत्वाचं योगदान देतात. त्यामुळे जैवविविधतेचं संरक्षण, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. पण शहरीकरणामुळे त्यांचा पारंपरिक अधिवास नष्ट होत आहे. कौलारू घरांची जागा सिमेंटच्या इमारतींनी घेतल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळेनाशी झाली आहे. चिमण्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं 2010 जागतिक चिमणी दिन सुरू करण्यात आला. भारतातील पर्यावरण तज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या माध्यमातून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आणि फ्रान्सच्या इकोसिस एक्शन फाउंडेशनच्या सहकार्याने हा दिवस अधिकृतपणे साजरा होऊ लागला. मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 त्यांना हिरोज ऑफ द एन्व्हायरमेंट म्हणून गौरवलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या चिमण्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल. तर आपल्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा गच्चीवर आपण चिमण्यांसाठी जे रेडीमेड घरटं मिळतं मार्केटमध्ये ते आपण लावू शकतो. त्यांच्या उपजीविकेसाठी धान्य आणि स्वच्छ पाण्याची सोय आपण करू शकतो. तसंच आपण शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन चिमण्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू शकतो. त्यांना सांगू शकतो की या चिमण्यांचं महत्व काय आहे आणि याचं संवर्धन आपण कसं करू शकतो. मुळात चिमण्यांचं प्रमाण घटतंय ही जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूच शकत नाही. तसंच हल्ली आपण उगाचच पेस्ट कंट्रोल करत बसतो. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे काय होतंय की ही अन्न साखळी तुटते. हे चिमण्यांना बारीक किडे, कीटक खाण्यासाठी हवे असतात. पेस्ट कंट्रोलमुळे या कीटकांचं प्रमाण कमी होत चाललंय. पर्यायानं ही अन्न साखळी कुठेतरी तुटते. त्यामुळे जर गरज नसेल तर उगाच आपण पेस्ट कंट्रोल, कीटकनाशकं यांचा वापर करणार नाही हे आपण ठरवायचंय. स्थानिक पक्षी संवर्धन गटांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या अधिवासाचं आपण संरक्षण करू शकतो किंवा उगा जिकडे वृक्षतोड होते ती आपण थांबवू शकतो, प्रयत्न करू शकतो किमान. जागतिक चिमणी दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा दिवस नाहीये तर चिमण्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलण्यासाठी हा संदेश देणारा दिवस आहे. थोडासा प्रयत्न केला तर या चिमण्यांचा गोड किलबिलाट आपल्याला पुन्हा ऐकू येईल आणि पर्यावरणाचं संतुलन सुद्धा टिकून राहील. मंडळी, एकूणच आपण जाणून घेतलं चिमणी दिवस का साजरा केला जातो, त्याचं महत्व काय, चिमण्यांचं संवर्धन कसं करता येईल. तर नक्की आपण आपल्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि हा चिमणी दिवस यावर्षीचा जरी झालेला असला 20 मार्चला तरी पुढचा 20 मार्च येईपर्यंत जर आपण प्रयत्न केला तर चिमण्यांचं प्रमाण थोडंसं तरी वाढेल, 1-2% तरी वाढेल, नाही का.
आणि ह्या चिवचिवाट ऐकल्यावर आपल्याला छान वाटणार आहे आणि निसर्गाचं संतुलन तर टिकणार आहेच. आता आपण झाडांविषयी बोललो, तसंच प्रगती करण्याच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर झाडं कापली जाणार आहेतच, पण तेवढ्याच प्रमाणात वृक्षारोपण होत आहे का हा विचार सुद्धा आपण करायचा आहे. आपल्याकडे जर अशी कुठली जागा असेल जिथे आपण वृक्षारोपण करू शकतो आणि जिथे मुळात वृक्ष वाढवू शकतो, कारण वृक्षारोपण बऱ्याच ठिकाणी केलं जातं पण त्याचं संवर्धन जतन होत नाही. जे लावलेलं रोपटं असतं ते काही दिवसांनीच ते कोलमडलेलं असतं. तसं करून उपयोगाचं नाही. आपल्याला वृक्षारोपण करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रुपांतर होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जिथे आपण वृक्षारोपण करणार आहोत तिथे वृक्षतोड होणार नाही ना भविष्यात सुद्धा, याची खात्री करूनच तिथे आपण वृक्ष लावायचंय, रोपटं लावायचंय. त्यामुळे आपण वृक्षारोपणाचा सुद्धा विचार करायचा आहे. जर वृक्ष लावले तर यांना घरटं करण्यासाठी, निवारा करण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांना खाण्यासाठी तर आपण खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणार आहोतच. आता झाडाचं आपण म्हटलं तर जेव्हा आपण उन्हाळ्यात एखाद्या रस्त्यावरून जात असतो आणि अचानक आपल्याला सावली मिळते तेव्हा आपल्याला या झाडाचं महत्व कळतं. पण तोपर्यंत वर्षभर म्हणजे 8 महिने उरलेले आपल्याला झाडांचं महत्व पटत नाही. पण उन्हाळ्यात जेव्हा वारं येतं अंगावरती, वाऱ्याची झुळूक येते, जेव्हा आपण घामाने ओथंबलेलो असतो, चिंब भिजलेला असतो आणि हळूच वाऱ्याची झुळूक येते, सावली मिळते, तेव्हा या झाडाचं महत्व आपल्याला कळतं. पण हे फक्त 4 महिन्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तर वर्षभर याची महती आपल्याला समजायला हवी. आणि म्हणूनच वृक्षारोपण आपण करायचं आहे. जेव्हा आपण भारतातल्या चिमण्यांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपल्या खिडक्यांबाहेर ऐकणाऱ्या नेहमीच्या किलबिलाटाबद्दल बोलत नाहीये. आपण अशा विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींबद्दल बोलतोय ज्यांनी शहराच्या कॉन्क्रीटच्या जंगलांपासून ते वाळवंटाच्या रखरखी जमिनीपर्यंत, मैदानी प्रदेशातील शेतांपासून ते हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत अनेक अत्यंत भिन्न हवामानात राहण्यासाठी स्वतःला जुळवून घेतलेला आहे. भारत हे चिमण्यांच्या विविध प्रजातींचं घर आहे आणि आपण जागतिक चिमणी दिन साजरा करत असताना त्या भारतात कुठे आढळतात या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकणार आहोत. पण पुन्हा एकदा एक गाणं ऐकणार आहोत साजेसं, आणि मग या प्रकारांकडे त्यांचं निवासस्थान कुठे आहे याविषयी बोलणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी आपण बोलतो आहोत चिमण्यांच्या प्रजातींविषयी. घरगुती चिमणी भारतातली सगळ्यात प्रतिष्ठित पक्ष्यांपैकी एक असलेली ही घरगुती चिमणी भारतातले शहर आणि गावांच्या दैनंदिन जीवनाशी अतूटपणे जोडलेली. दिल्ली आणि मुंबईपासून ते पंजाब आणि तमिळनाडूपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये ती सगळ्यात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते. सामान्यत मानवी वस्त्यांच्या जवळ छतांवर, व्हेंटिलेटरवर, त्याच्यानंतर जुन्या इमारतींवर घरटी बांधत असते. तथापि वेगवान शहरीकरणामुळे तिच्या राहण्याच्या जागेवर लक्षणीय परिणाम झालाय. काचेच्या इमारतींची वाढ, हिरव्यागार जागांचा ऱ्हास, प्रदूषण यामुळे भारतातल्या शहरांमध्ये चिमण्यांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते. पण तरीही या पक्ष्यांसाठी काही आशा आहे. जनजागृती कार्यक्रम आणि घरट्यांसाठी पेट्यांच्या उभारणीमुळे काही भागांमध्ये पुन्हा या पक्ष्याला पुनरागमन करण्यास मदत होते. याच घरगुती चिमणीची चुलत बहीण म्हणजेच सिंध चिमणी. सिंध चिमणी ही प्रसिद्ध नाहीये. हा भारतात आढळणारा आणखी एक आकर्षक पक्षी, भारताच्या कोरड्या प्रदेशात आढळणारी घरगुती चिमणीची ही किंचित लहान चुलत बहीण तिच्या खांद्यावरील चेस्टनट रंगाच्या ठिपक्यांमुळे आणि संपूर्ण राखाडी तपकिरी पिसांमुळे सहज ओळखता येते, ज्यामुळे ती तिच्या सभोवतालच्या परिसरात जवळजवळ अदृश्य होते. सिंध चिमणी पश्चिम भारतात, विशेषत गुजरात आणि राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रसेट स्पॅरो हा अजून एक प्रकार आहे चिमणीचा. या चिमण्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह उत्तर भारतातल्या थंड आणि डोंगराळ प्रदेशात चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. शहरी भागात तिच्या समकक्षांच्या विपरीत रसेट स्पॅरो ही डोंगराळ भागात, जंगलमय प्रदेशात, फळबागा आणि गावांमध्ये राहायला पसंत करते. हिची लोकसंख्या स्थिर आहे कारण शहरी भागांप्रमाणे तिच्या अधिवासात लक्षणीय असा बदल झालेला नाहीये. त्यानंतर अजून एक प्रकार म्हणजे युरेशियन वृक्ष चिमणी. युरेशियन वृक्ष चिमणी जरी घरगुती चिमणीतकी प्रमुख नसली तरी सुद्धा ही चिमणीची आणखी एक प्रजाती आहे जी मोकळ्या जागा असलेल्या शांत ठिकाणी राहणं पसंत करते. या चिमण्या सामान्यत पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतीय कृषी प्रधान भागांमध्ये पाहायला मिळतात. युरेशियन वृक्ष चिमणी शहरी भागांपासून दूर आणि शेत जमिनींच्या जवळ अशा ठिकाणी राहणं पसंत करते जिथे अन्न अगदी सहज उपलब्ध असतं. या पुढचा प्रकार आहे स्पॅनिश चिमणी. ही चिमणी आपल्या आकर्षक खुणा आणि दिसण्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. स्पॅनिश चिमणी ही भारतात आढळणाऱ्या चिमण्यांच्या प्रजातींपैकी एक आकर्षक प्रजाती आहे. या प्रजातीचा नर त्याच्या डोक्याच्या वरच्या भागाच्या तपकिरी रंगामुळे आणि पोटाकडच्या भागावरील दाट पट्ट्यांमुळे विशेष लक्षवेधी ठरतो. ही प्रजाती प्रामुख्याने भारताच्या उत्तर भागात, विशेषत जम्मू आणि काश्मीरमध्ये आढळते. ही अनेकदा मोकळ्या मैदानांमध्ये, पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याच्या स्रोतांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पॅनिश चिमणी अनेकदा थव्यांमध्ये आढळते आणि ती सक्रियपणे आपलं खाद्य शोधत असते. आता पुढची आहे पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया असं म्हटलं जातं. तिच्या घशावरच्या चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. हे परत घे जरा हे वाक्य. पिवळ्या घशाची चिमणी, जिला चेस्टनट शोल्डर पेट्रोनिया असंही म्हटलं जातं, तिच्या घशावरील चमकदार पिवळ्या ठिपक्यामुळे आणि चपळ स्वभावामुळे ती ओळखली जाते. ही प्रजाती मध्य आणि दक्षिण भारतात तसंच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळते. ही प्रजाती बहुतेकदा झुडपी प्रदेश, मोकळी जंगलं आणि भातशेतीसारख्या शेतीच्या क्षेत्रात आढळते. आता आपण बघणार आहोत की या चिमणी दिवसाची जागतिक थीम काय आहे किंवा संकल्पना काय आहे. यावर्षीची म्हणजे 2026 चिमणी दिवसाची थीम आहे मला चिमण्या आवडतात, अर्थात आय लव्ह स्पॅरो. 2026 ची संकल्पना मानव आणि चिमण्या यांच्यातील भावनिक नात्यावर लक्ष केंद्रित करणारी आहे. दीर्घकाळ चाललेली हृदयस्पर्शी मोहीम पुढे चालू ठेवायची आहे. ही संकल्पना व्यक्ती आणि सरकारांना केवळ निरीक्षण करण्यापलीकडे जाऊन पक्ष्यांसाठी घरे किंवा पाण्याची भांडी उभारण्यासारख्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. एकूणच चिमणी दिवस आपण साजरा करतो खरा, पण जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे का, जो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे तो होतोय का हे जाणून ही संकल्पना किंवा ही थीम आपण अंमलात आणणार आहोत.
वाढता कीटकनाशकांचा वापर, पेस्ट कंट्रोल आणि कुणाचं शेतीसाठी म्हणा किंवा आपण सुद्धा बऱ्याचदा आपल्या गॅलरीमध्ये झाडं लावतो, तर काचेच्या खिडक्या सुद्धा आपण लावतो शोसाठी, पण याच्यामुळे चिमण्यांचा ऱ्हास होत चाललाय, त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय आणि उष्णतेमुळे पक्षी मरतायत. त्यांच्यासाठी निवाऱ्याची गरज म्हणून आपण काड्या, सुक्या काड्या असतात त्या, त्यांना घरटं बांधण्यासाठी

तर मंडळी, चिमणी दिवसाबद्दल आपण या आजच्या कार्यक्रमात बोललो. तसंच वसंत ऋतूमध्ये चैत्र महिना, चैत्र गोड आणि चैत्र गौरीनिमित्त कैरीचं पन्ह आणि कैरीची डाळ या रेसिपी सुद्धा आपण जाणून घेतल्या. नक्कीच तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल अशी खात्री करते आणि पुन्हा एकदा याच नोटवर इथेच थांबते. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या कॉलेज कटा या सेगमेंटमध्ये आज आपण एनसीसीच्या काही ऑफिसर्सना भेटणार आहोत. एनसीसी एक्झॅक्टली काय आहे, एनसीसीच्या माध्यमातून आपण कशा प्रकारचे कार्यक्रम किंवा कशा प्रकारे काम जे आहे ते एनसीसीच्या माध्यमातून केलं जातं, किंवा आपल्या कॉलेजमध्ये अर्थात एनजी आचरण डीके मराठे कॉलेजमध्ये असणारा एनसीसी युनिट सध्या कशा पद्धतीने कार्यरत आहे, एकंदरीत या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत. आज त्याचकरिता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल बलकवडे. कुणाल हे सिनियर अंडर ऑफिसर आहेत एनसीसीमध्ये, आणि शिवानी लंबे. शिवानी एक कॅडेट आहे. सो या दोघांसोबतही आपला आजचा संवाद जो आहे तो असणार आहे, आणि आपण या आजच्या संवादाला सुरुवात करूयात. खरं तर कॉलेज जीवन जगत असताना किंवा शालेय जीवन जगत असताना एक कुठेतरी आपल्या अंगी शिस्त लागली जावी, किंवा कुठेतरी पुढे जाऊन समाजाच्यासाठी आपल्याला काहीतरी देता आलं पाहिजे, किंवा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनामध्ये निर्माण व्हावी याकरिता एनसीसीचा बराच फायदा होतो. किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन भरती सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे, किंवा जे क्षेत्र की जे महिला समाजसेवेसाठी काम करत आहे अशा क्षेत्रामध्ये जर रुजू व्हायचं असेल तर एनसीसीचा आपल्याला फायदा होताना पाहायला मिळतो. तर आज एकंदरीत याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. कुणाल, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. खरं तर तू आता थर्ड इयरला आहेस आणि एक सिनियर अंडर ऑफिसर म्हणून एनसीसीमध्ये काम करतोयस. मला सांग, सुरुवातीला एनसीसी म्हणजेच नॅशनल कॅडेट कोर्प्स अर्थात राष्ट्रीय छात्रसेना, एनसीसी नक्की काय आहे आणि तिथे काय शिकवलं जातं आणि कशा पद्धतीचं ट्रेनिंग एनसीसीमध्ये दिलं जातं?
1: तर साधारणतः एनसीसी एक संघटना आहे भारताची, युवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी की तुम्ही देशासाठी काय करू शकता, म्हणजे सेनेमध्ये असो किंवा वायुदल असो किंवा नौदल असो, त्यामध्ये भरती होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्या साधारणतः आपल्याला शिकवतात, शिस्त शिकवतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एकत्र सगळ्यांसोबत मिळून जुळून काम करण्याचा शिकवतात, आणि समाजसेवा शिकवतात. ती लोकांसाठी कसे कार्य करावे, पहिले आपण असो पण दुसऱ्यांसाठी कशी कामं करावी, हे एनसीसी शिस्त लावली जाते. ते साधारणतः परत एनसीसी 15 जुलै 1948 सुरू झाली भारतात, आतापर्यंत ती चालू आहे, पूर्ण भारतात पसरलेली आहे ही संघटना.
0: नक्कीच. मला सांग, तू आता गेले 3 वर्ष झाले एनसीसीमध्ये, तुझ्या पोस्ट वाढत गेल्या असतील किंवा तू काम करतोयस किंवा काय, तुला स्वतःचा अनुभव काय आहे तुझ्यामध्ये, म्हणजे पहिल्या वर्षी कॉलेजमध्ये लागल्यानंतरचा कुणाल आणि आताचा सिनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करणारा कुणाल, काय बदल दिसतो?
1: फर्स्ट इयरला मी एनजी आचार्य कॉलेज घेतलं एनसीसीसाठी, कारण की मी शाळेमध्ये होतो एफएक इंग्लिश स्कूलमध्ये, तेव्हापासून एनजी आचार्य कॉलेजमध्ये 26 जानेवारीला आपला कार्यक्रम होतो, तिथे बघायला यायचो शाळेपासूनच. मला त्यासाठीच मी आलो फर्स्ट इयरला, इथेच कॉलेज घेतलं, हे खास करून एनसीसीसाठी ते कॉलेज घेतलं. फर्स्ट इयरला आलो, सर भेटले आम्हाला, सरांनी शिकवलं, शिस्त लावली. फर्स्ट इयरला तर बोलायला घाबरायचो आम्ही, असे म्हणजे सरांसोबत बोलायला, विद्यार्थ्यांसोबत म्हणजे मित्र बनवायला पण घाबरायचो बऱ्यापैकी. मग सेकंड इयरला आलो मी, सेकंड इयरला फर्स्ट इयरला कॅडेट जो, सेकंड इयरला लान्स कॉर्पोरल झालो, रँक भेटली एक, सगळ्यांसमोर म्हणजे कम्युनिकेशन करायला लागलं. मग सेकंड म्हणजे जे फर्स्ट इयर नवीन आले त्यांना शिकवावं लागलं जे आम्हाला येतं ते, त्यामुळे जरा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. तेच बिल्डअप आला मला थर्ड इयरमध्ये आलो मी. थर्ड इयरमध्ये आता कॅम्प केले, टोटल 11-12 कॅम्प केले मी सेकंड इयर पासून. आता दिल्लीला कॅम्प केला, त्यामुळे कॉन्फिडन्स एकदम बोलतात वाढलेला आहे. एनसीसीमध्ये त्याची मदत झाली भरपूर, स्वतःमध्ये बदल करण्यात भरपूर बदल होतात. त्यामुळे आता मी सिनियर अंडर ऑफिसर झालो,
0: बरोबर,
1: तीच मदत झाली.
0: नाही, खरं महत्वाचं आहे, कारण सी आफ्टर ऑल उद्या आपण आपल्याला उद्या जाऊन काय करायचंय, किंवा आपण कुठेही एका ठिकाणी आपण कामाला लागतो तर मुळात कामाला लागणार ती तिकडे असू देत, किंवा आपण सैन्यामध्ये म्हणूया तिकडे गेल्यानंतर, तिकडे सगळ्यात जास्त मॅटर करते अर्थात तुम्हाला लागलेली शिस्त. आणि ती जी शिस्त आहे ती मला असं वाटतं एनसीसीमध्ये लावली जाते. एकतर वेळेचं नियोजन मला असं वाटतंय अतिशय महत्वाचं आहे, कारण एनसीसीमध्ये तुम्हाला जी काही एक वेळ दिली जाते आणि त्या वेळेत जर नाही आलात तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात, बरोबर. सो जसं माझ्या माहितीनुसार की अगदी सकाळी पहाटे लवकर उठून मग तो सराव किंवा ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच त्याच्यामध्ये असतात. मी शिवानी तुझ्याकडे येईन. तू सध्या कॅडेट म्हणून आहेस, जॉईन केलेला आहेस, तुझं हे दुसरं वर्ष आहे बरोबर. तुला काय शिकायला मिळालंय? किंवा बऱ्याच वेळेला मुलींना थोड्याशा डिफिकल्टीज येतात किंवा अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा रेग्युलर मंथली प्रॉब्लेम्स असत काही असत, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस वगैरे, तर तू काय शिकलीस आणि तू स्वतः किती स्ट्रॉंग झालीस एनसीसीमुळे?
2: तर सगळ्यात आधी तर एनसीसी मी मुळात जॉईन केलं ते ह्यासाठीच, ऑब्विसली सगळ्यांना डिफेन्समध्ये जॉईन करायचं आहे त्यामुळे. तर एनसीसी हा एक रूट बनतो एक स्पेशल एंट्री थ्रू. आणि जसं तुम्ही बोललात मुलींना प्रॉब्लेम्स होतात ते आहेच, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट मी माझा एक एक्सपिरियन्स शेअर करेल. जेव्हा माझा फर्स्ट डे होता एनसीसीचा एनरोलमेंटसाठी, ऍट दॅट टाइम दॅट रेग्युलर प्रॉब्लेम्स होते बट एक विलिंगनेस असते, एक जोश असतो. सो एनसीसी हा जोश तर आहेच, बट त्याचबरोबर तुम्हाला हेही शिकवतो की लाईक हाऊ टू स्टे ऑन द रोड्स. आणि प्लस एनसीसीने तर तसं बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात आणि ज्या नव्हत्या त्याही बिल्ड केल्यात, जसं की ऑन रेग्युलर टाइम पंक्चुअलिटी आणि प्लस वरून रिस्पेक्ट देणं.
0: बरोबर,
2: राईट. सो ऍक्च्युली एनसीसीमध्ये जसं आमचे 3 वर्ष आहेत, तर मग तेही असतं की कोण म्हणजे थर्ड इयर, सेकंड इयर, फर्स्ट इयर, मग तेच. आणि प्लस परेड्स करणं, मग वेगवेगळ्या ऑफिसर्सना भेटणं, आणि म्हणजे जे मोठे रँकर्स आहेत, तर एनसीसी ते आपल्याला संधी देते. म्हणजे पीआय आर्मी ऑफिसर लाईक जे आपल्या देशासाठी त्यांचं योगदान देतात, सो त्यामुळे एनसीसी जसं बघायला गेलं तर हा एक खूप चांगला ऑर्गनायझेशन आहे नेशन टुवर्ड्स तुमचं एक प्रेम व्यक्त करण्यासाठी. जे तुम्ही कॉलेज थ्रू जे तुम्हाला करायला भेटतं ते एनसीसी तुम्हाला
0: करतात. एक्झॅक्टली, क्या बात आहे, खूप गोड. म्हणजे मला असं वाटतंय तुझ्या स्ट्रॉंगली आणि कॉन्फिडेंटली बोलते हे यामध्ये सुद्धा एनसीसीचा कुठेतरी महत्वाचा भाग आहे. कारण मुळात काय असतं, बऱ्याच वेळेला आपल्याला स्टेज फिअर असतं की मी सगळ्या लोकांसमोर, मी आपापसात किंवा मी एकटी असते त्यावेळेला तर मी खूप कॉन्फिडेंट असते किंवा असतो, पण मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला जायचंय, मला 4 लोकांसमोर ज्या वेळेला स्वतःला प्रेझेंट करायचंय, त्यावेळेला कुठेतरी आपसुकच दडपण येतं. आणि ज्या वेळेला आपण एनसीसी जॉईन करतो, मी एनसीसीच्या जे काही स्टुडंट्सना पाहते किंवा एनसीसीचे जे काही कॅडेट्स आहेत त्यांना पाहते, प्रचंड कॉन्फिडेंट आणि आदरपूर्ण, आदर कसा दिला पाहिजे हे जर एक्झाम्पल कोणाकडून शिकायचं असेल तर मला असं वाटतं एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून शिकलं पाहिजे. बरं, आता मी कुणाल तुझ्याकडे पुन्हा येईल. तुमचे एनसीसीचे जे प्रशिक्षक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेन करतात किंवा त्यांच्याबद्दल काय सांगशील?
1: आमचे फर्स्ट इयरला होतो तेव्हा आम्हाला थर्ड इयर शिकवायचे. आमचे असे एक पिढी ना पिढी शिकवत जातात. आमची दर रविवारी फॉलिंग होती विजयटिया कॉलेजला, जिथे आमचा आपला मेन युनिट आहे मुंबई ग्रुपचा 5 महाराष्ट्र EME. तिथे आम्हाला ते 2 ते 3 आर्मी ऑफिसर आहेत ते शिकवतात, म्हणजे जे स्पेशलाइज सब्जेक्ट आहेत, म्हणजे जे मॅप रिडिंग असो जे कॉलेजमध्ये नाही होत,
0: बरोबर,
1: लेक्चर्स मध्ये हे सब्जेक्ट होत नाही, मॅप रिडिंग असो नाहीतर JDFS असो, हेल्थ अँड हायजीन शिकवतात, MCQ असतात, जनरल नॉलेज घेतात, परत फिजिकल प्रॅक्टिस घेतात. ते दर रविवार टू रविवार होतं आणि आपल्या कॉलेजमध्ये रोज सकाळी 5:30 प्रॅक्टिस होतीच, म्हणून ते दोन्ही समांतर बॅलन्स करून एनसीसीच्या विद्यार्थ्यांना करावं लागतं. कॉलेज पण करावं लागतं, त्यात बी एनसीसीमध्ये पण टाइम द्यावा लागतो,
0: बरोबर,
1: कारण की दोन्हीकडे शिस्त लागते, त्यामुळे आपला फायदा होतो कॉलेजमध्ये.
0: एक्झॅक्टली, नक्कीच. बरं, मगाशीच तू कॅम्पचा उल्लेख केलास आणि तू जवळपास 11 ते 12 कॅम्पचा अनुभव तुला आहे, शिवानी तू गेलीस का कॅम्पला?
2: हो, मी गेलो 4 कॅम्प.
0: क्या बात आहे. कुणाल, कॅम्प किती महत्वाचे आहेत एनसीसीमध्ये आणि कॅम्प थ्रू काय शिकायला मिळतं?
1: कॅम्प आपल्याला एक आर्मीची शिस्त असे ती लावती, कारण की कॅम्प मध्ये एक रुटीन डिसाइड असतो, जेवण खुलतं 12 वाजता तर ते 12 वाजता रोज 10 दिवस कॅम्प येतं तर रोज 12 वाजता जेवण भेटणार, आणि ते 1 वाजता संपणार तर 1 नंतर कोणाला जेवण नाही भेटणार. पण ते 12 ते 1 मध्ये जेवढे समजा 400 पोर आहेत कॅम्प मध्ये असतात, लगभग 400 पोर असतात मोठ्या, त्या 400 पोरांनी त्या 1.5 तासामध्ये जेवण करायचं, नंतर ना जेवण नाही भेटणार. ती एक शिस्त लागते, सकाळी रोज 5:30 उठा, 5 वाजता उठा, परत ती पीटी परेड होते रोज पोरं मोजतात, ती एक शिस्त लागते उभं राहण्याची, परत शांत रोज गीत होतं, राष्ट्रगीत होतं, एनसीसीचं सॉंग होतं, ती रोज एक सवय लागते. त्यामुळे परत रात्री लवकर झोपा, फोन वगैरे जमा करून घेतात, 10 दिवस फोन नसतो आमच्याकडे,
0: 10 दिवस फोन नसतो. किती छान आहे, म्हणजे मला असं वाटतं असं प्रत्येकाने करणं गरजेचं आहे, कारण मुळात ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहावं लागतं.
1: हो हो, एक दुबारे दुनियेशी संपर्क तुटतो,
0: बाहेरच्या दुनियेसोबत काही संपर्क राहत
1: नाही. जसं आर्मीमध्ये ट्रेनिंगला जातात 9 महिने जातात, त्यांच्याकडे फोन वगैरे नसतो, त्यांना जे शिक्षण देतात तेच आम्हाला सवय लावून घेतात. 10 दिवसाचा कॅम्प असतो नॉर्मली, त्या 10 दिवसात ती शिस्त लावतात. त्यात लेक्चर्स होतात आपले दुपारचे, सकाळचे, 8 नंतर लेक्चर होतात. त्यात आपल्याला परेड शिकवतात जे आर्मीमध्ये होते. मी कॅम्प केले 8 ते 9 कॅम्प केले मी ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प साठी कॅम्प केले. त्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस साठी पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 91 जण गेलतो पोरं पोरी पकडून. त्यात पूर्ण भारतातनं पोरं येतात. आपल्या एनसीसी मध्ये 17 डायरेक्टेड आहेत टोटल. त्या 17 डायरेक्टेड मध्ये एक महाराष्ट्र डायरेक्टेड आहे, त्यामधून आम्ही गेलतो. आणि त्यामध्ये स्पेशलाइज सब्जेक्ट आहे, जसे तुम्हाला सांगितलं मॅप रीडिंग, हेल्थ अँड हायजीन, ऑप्शिकल्स असतात आपल्या कॉलेजमध्ये आहेत ऑप्शिकल्स, त्यामध्ये सिलेक्शन होतं. तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त 8 जण होतो, पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही 8 जण सिलेक्ट झालतो त्यासाठी, माझ्या इव्हेंटसाठी. म्हणजे माझा इव्हेंट होता JDFS, जजिंग डिस्टन्स आणि फील्ड सिग्नल. तर त्यामध्ये आम्ही 8 जण पूर्ण महाराष्ट्रातनं, त्यातनं आमचा पहिला नंबर पण आला महाराष्ट्रात, फर्स्ट आला. आणि त्या तिथेच रँक भेटली मला सिनियर अंडर ऑफिसर दिल्लीतच. म्हणजे तो कॅम्प आहे की हाय प्रोफाईल कॅम्प आहेत एनसीसी मध्ये, दोन आहेत. एक 26 जानेवारीला होतो, तो सगळ्यांना माहिती असेल आरडी परेड होती 26 जानेवारीला कर्तव्य पथवरती. आणि एक कॅम्प हाय हा ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प, तो कॉम्पिटिशन साठी कॅम्प असतो आणि तो परेड साठी कॅम्प असतो. तर त्यातलाच एक कॅम्प मी केला आपल्या 5 महाराष्ट्र EMA मधनं. मी दुसरा असेन, एक मिस होते आमच्या 2023 ला गेलत्या फायरिंग मध्ये, आणि आता मी दुसरा.
0: म्हणजे तुम्हाला तिकडे गन ट्रेनिंग पण दिलं
1: जातं? हो, फायरिंग असं एक सब्जेक्ट असतो, फायरिंग, ऑप्शिकल्स, परत हेल्थ अँड हायजीन एक सब्जेक्ट असतो.
0: अच्छा.
1: एक मॅप रीडिंग, नकाशा वाचन, म्हणजे आपल्याला साधारणतः डोंगरावर घेऊन जातात एका, तिथे आपल्याला एक नकाशा देणार, कंपास देणार, आणि तिथं आपण आपल्याला सांगणार नाही ते लोक आपण कुठल्या डोंगरावर आहे, कुठल्या एरियामध्ये, त्याचं प्रशिक्षण, आपण कुठं उभं आहे ते नकाशा वाचून शोधून दाखवायचं आपण कुठं उभं आहे त्या नकाशामध्ये.
0: बापरे,
1: हे असे सगळे प्रॅक्टिस घेतात कॅम्प मध्ये.
0: म्हणजे एकंदरीत मला असं वाटतंय की ज्या मुलाचं किंवा मुलीचं हे आहे ना, की एक गोल आहे, निश्चय आहे की मला भरती व्हायचं आहे किंवा मला याच क्षेत्रात पुढे जायचंय, आणि अशी जिद्द मनाशी ठेवणाऱ्या प्रत्येक मुला मुलीसाठी मला असं वाटतंय एनसीसी हे मुख्य माध्यम आहे. कारण एनसीसी तुमचा पाया भक्कम करून घेते. आणि मला असं वाटतं बेसिक ज्या गोष्टी असतात, बेस हा जो असतो तो ज्या वेळेला तुमचा असा पक्का होतो ना, त्यावेळेला त्याच्यावरती मग इमारत उभी राहायला आपल्याला त्रास होतो. आणि मला असं वाटतंय हा जो बेस आहे किंवा एक्सेप्ट पुढे म्हणूयात आपण, हे एनसीसी करून घेते. शिवानी, तू सुद्धा सांगितलंस की तू सुद्धा कॅम्पला गेलेली आहेस, घरापासून लांब राहिलेली आहेस, तर तिकडे जे काही ट्रेनिंग दिलं जातं किंवा तिकडचं जे काही प्रशिक्षण असतं त्यामध्ये मला असं वाटतं तुम्हाला बऱ्याच वेळेला फिजिकल ऍक्टिव्हिटीज वगैरे सुद्धा करायला सांगतात. तर मुलींना हे कसं जमतं किंवा मुली हे कसं जमवून घेतात किंवा त्यासाठी वेगळं काही ट्रेनिंग किंवा कोचेस कसे ट्रेनिंग ते देतात?
2: ओके, तर सगळ्यात आधी तर मुलं मुली सो जसं आमच्या सरांनी मेन्शन केलं, कॅम्प्स मध्ये तोच रेग्युलर स्केड्यूल असतो. आणि प्लस म्हणजे सकाळी पीटी परेड होते, त्याच्यामध्ये आम्हाला जॉगिंग, एक्सरसाइज, तो एक्सरसाइज इज मस्ट, ते 10 दिवस ते करवतातच. मग त्याच्यानंतर ते जो रेग्युलर स्केड्यूल असतो तो, आणि प्लस घरापासून 10 दिवस लांब राहणे ऑब्व्हियसली एक मुलीसाठी, बट स्टील देर इज नो डिफरन्स. सो त्यामुळे मम्मी पप्पा पण नो रिस्ट्रिक्शन, त्याच्यामध्ये काय एवढं प्रॉब्लेम नाही आहे. तर तशीच 4 कॅम्प्स मी त्याच ह्याने अटेंड केले, जो विलिंगनेस, बिकॉज 10 दिवस ज्या कॅम्पसाठी आपण जातो आणि तिथून आपण शिकून परत येतो ज्या नवीन गोष्टी. सो फ्रेंड्सला सांगण्यात, प्लस सिनियर्सला पण एक प्राऊड फिलिंग असते की हा इथपर्यंत त्यांनी 4 कॅम्प 5 कॅम्प्स केले, बिकॉज सिनियर्सच आम्हाला शिकवतात आणि ज्युनियर्स, मग ते मोटिवेट होऊन तसे आम्ही कॅम्प्स अटेंड करतो.
0: नक्कीच, मला असं वाटतंय कुणाल आणि शिवानी तुमच्या दोघांकडून बऱ्याच गोष्टी एनसीसी बद्दल आपल्याला माहिती होत आहेत. कुणाल, एनसीसीचं जे काही प्रशिक्षण दिलं जातं, सपोज फॉर एक्झाम्पल माझा काही बॅकग्राऊंड किंवा मी शाळेमध्ये एनसीसी किंवा काही या गोष्टीमध्ये केलेलं नाही आहे किंवा कधी पार्टिसिपेट

0: गेलेलं नाहीये. पण जर मला आता कॉलेजमध्ये आल्यानंतर जर माझी इच्छा झाली तर असे काही विद्यार्थी असतील तर ते एनसीसीमध्ये सहभागी होऊ शकतात का? किंवा जर त्यांना एनसीसीमध्ये सहभागी व्हायचंय तर त्यांना ते शून्यापासूनचं जे काही ट्रेनिंग आहे ते एनसीसीमध्ये कॉलेजमध्ये आपल्या दिलं जात आहे का?
1: आपल्या एनसीसीमध्ये एक एनसीसीचा एक मेन रोल आहे की जर तुम्हाला एनसीसीमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर करायचंय तर तुम्ही शिकत असलेले पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी म्हणजे असं नाही की याच कॉलेजमध्ये हवंय, पण तुम्ही काही ना काहीतरी शिकत असलेले हवे. तुम्ही कॉलेज ड्रॉपआउट करून एनसीसी नाही करू शकत.
0: बरोबर.
1: कारण की ते आपल्याला बी सर्टिफिकेट आणि एनसीसीचा मेन मुद्दा आहे की सी सर्टिफिकेट, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट एंट्री भेटती ऑफिसरसाठी. आपल्याला एक्झाम नाही होत, जी एक्झाम होती सीडीएस मध्ये त्यामध्ये एक्झाम नाही होत. आपण डायरेक्ट एसएसबी इंटरव्ह्यू त्यासाठी क्वालिफाय होतो स्पेशल एंट्री असेल, त्यामुळे तो एनसीसीचा सी सर्टिफिकेट घेण्यासाठी डॉक्युमेंट लागतात. डॉक्युमेंट मध्ये आपल्याला कॉलेजचा उपचार हे करावं लागतं, उल्लेख करावा लागतो, बोनाफाईड लागतात. तो एक मेन नियम आहे. बाकी एनसीसी कोणी करू शकतो, 11वीचा स्टुडंट करू शकतो, 12वीचाही करू शकतो, फर्स्ट इयर करू शकतो, सेकंड इयर करू शकतो. पण नियम हा आहे की तुम्ही शिकत असलेले
0: शिकत असायला हवं. तुम्ही कॉलेजमध्ये कंटिन्यू तुम्ही काहीतरी करताय करू शकत. बरोबर. एक्झॅक्टली. बरं, आता थोडासा वेगळा प्रश्न आहे. शिवानी, तू सध्या कोणत्या कोर्सला आहेस?
2: मी बॅचलर ऑफ सायन्स मध्ये कम्प्युटर सायन्स.
0: सो तो अभ्यास आणि एनसीसीचं हे सगळं ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते? त्याच्यामध्ये तुझं पर्सनल आयुष्य असेल किंवा हेल्थ असेल, ही कशी मॅनेज करते?
2: मुळातच आमची फॉल इन 2 तासाची असते. सो जे 2 आवर्स असतात त्यातच आम्ही म्हणजे त्यातच 100%. तर स्टडीज मॅनेज करायला कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, बट नाही, ते होतं मॅनेज बिकॉज ऑब्विसली वी आर एनसीसी कॅडेट अँड वी आर मेंट टू मॅनेज द थिंग्स. तर त्यामुळे ते काय एवढं प्रॉब्लेम नाहीये. आणि प्लस हेल्थ इश्यूज काही असो बट स्टील एनसीसी करतोय, जोश आहे. आणि मग प्लस बिकॉज खूप काय शिकायला भेटतं, खूप नवीन गोष्टी म्हणजे जिज्ञासा जी असते त्यासाठी, राईट. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम असा येत नाही. बट या,
0: आणि आणि इच्छा तिथे मार्ग. शेवटी तुमची इच्छा प्रबळ असली पाहिजे, मार्ग सापडतच.
1: मी सुद्धा 2 महिने कॅम्पला होतो, लगातार कॅम्पला होतो. माझं कॉलेज इथे बुडलं, कॉलेजने सपोर्ट केला, टीचर्सने सपोर्ट केला, आपले प्रिन्सिपल कदम सर आमचे एनओ आहेत, तेच कॅप्टन डॉक्टर सुनील कदम, त्यांनीच आम्हाला सपोर्ट केलं. म्हणजे माझ्या इंटरनल एक्झाम्स बुडल्या आता 21 झाल्या ऑगस्ट मध्ये, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी कॅम्पला जाऊ शकलो, दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो. नाहीतर जर त्यांनी साईतून हातवरती गेले असते
0: तर मग ते पॉसिबल नाही.
1: आणि ही सध्या पेपर देऊनच इथे बसली.
0: म्हणजे एकंदरीत मॅनेजिंग जे काही स्किल आहेत ते तुम्हाला एनसीसी मध्येच शिकवले जाते. बरं, आपण बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्ही आज दोघांनी इथे आम्हाला दिलीत. आपल्या कॉलेजमध्ये 26 जानेवारी असू देत, 15 ऑगस्ट असू देत, या दिवशी ज्या पद्धतीने आपल्या एनसीसीचं परेड होते किंवा ज्या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन तिकडे होतं, तर ते खरंच वाखणण्याजोगं आहे. आणि तुम्ही सगळे प्रचंड मेहनत करताय, तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. पण कुणाल, मी ऍज अ सिनियर अंडर ऑफिसर म्हणून जे कोणी नवीन स्टुडंट आहेत जर त्यांना आपल्या एनसीसी मध्ये यायचं असेल तर त्यांना तू काय सांगशील?
1: नवीन स्टुडंटला येण्यासाठी एकच की एक वेळ तुम्ही फिजिकल फिटनेस मध्ये कमी असाल, शिकण्यामध्ये कमी असाल, पण तुम्ही शिस्तबद्ध पाहिजे. कारण की एनसीसी मध्ये येणं हा मेनच युनिटी अँड डिसिप्लिन आहे.
0: एक्झॅक्टली.
1: प्रशिक्षण आपल्याला फिजिकल वाढवता येते 1 वर्षात 2 वर्षात, पण शिस्त ती पहिल्यापासून असते, ती एकदम अशी वाढत नाही, ती पहिल्यापासून थोडी
0: असायची,
1: त्याशिवाय ती होत नाही. एनसीसी असो एक असतं, पण लिमिटेड वेकन्सीज असतात. असे नाही की सगळे ज्या 100 जण येतात आम्हाला 100 जण घेता येत नाहीत, पण त्या 100 मधनं सिलेक्शन करून जर तुम्ही बेस्ट असाल, डिसिप्लिन असाल, तर तुम्ही सिलेक्ट होणार. आपल्या कॉलेजची स्ट्रेंथ साधारणतः 50 पोरे आहेत एनसीसी मध्ये, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर पकडून. तेच सगळ्यांना घेता येत नाही, पण जे बेस्ट असतो
0: ऑफकोर्स. आणि शेवटी तुमची विलिंग पॉवर आणि तुम्ही किती तुमची इच्छा आणि तुम्ही किती स्ट्रॉंगली त्याच्यावरती फर्म आहात, उगाच करायचंय म्हणून नाही तर इच्छा आहे आणि प्रामुख्याने तुम्हाला त्याला प्राधान्य द्यायचं आहे म्हणून तुम्ही करताय. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज तुम्ही दोघंही इथे आलात, खूप छान वाटलं. एनसीसी विषयी बऱ्याच गोष्टी आज तुम्ही इथे सांगितल्यात. अपकमिंग आपले काही प्रोग्राम्स आहेत. 3 डिसेंबरला सुद्धा आचार्य उद्यानामध्ये आपला मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर 26 जानेवारी जवळ आलेला आहे, तर त्यासाठी तुमची तयारी जी आहे ती सुरू असेलच. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मुळातच तुमचे जे कोणी सिनियर ऑफिसर्स आहेत किंवा सिनियर तुमची जी टीम आहे, जी मेहनत घेते ती खूप, म्हणजे सगळेजण मी असं म्हणेन की जीव ओतून मेहनत घेत आहेत सगळेजण, तर त्या सगळ्यांनाच खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या दोघांनाही भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जे जे तुमची इच्छा आहे एनसीसी थ्रू तुम्हाला हे मिळावं ते तुम्हाला मिळत राहू अशी इच्छा मी इथे व्यक्त करते. आणि खूप खूप धन्यवाद.
2: थँक्यू.
0: तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आणि आजच्या विशेष गप्पांमध्ये आज आपण जोडलो गेलो होतो आपल्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांसोबत, आपल्या एनसीसीचे सिनियर अंडर ऑफिसर कुणाल बलकावडे आणि कॅडेट शिवाणी या दोघांसोबतच आपण संवाद साधला. आपल्या एनजीएचआरएन डीके मराठे कॉलेजमध्ये असणारा आपल्या एनसीसी युनिट कशा पद्धतीने कार्य करते, एनसीसीचा एकंदरीत कशा पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो, एनसीसीचं आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं स्थान आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण कुणाल आणि शिवाणी यांच्याकडून घेतला. नक्कीच जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांना एनसीसीमध्ये प्राधान्य मिळवायचं आहे, एनसीसीमध्ये एनसीसी करून काहीतरी वेगळं अचीव्ह करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना ही मुलाखत नक्कीच महत्वाची आणि उपयोगी ठरेल. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि याच नोटवरती मी आरजे कुमार कुणाल आणि शिवाणी यांच्या दोघांसोबत इथेच तुमची रजा घेतेय. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या सेगमेंट मध्ये आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मुकुंद कोठावडे सरांना. मुकुंद सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर मुकुंद कोठावडे हे पुण्याहून आलेले आहेत आणि ते प्रोस्तो डेंटिस्ट या शाखेमध्ये ते काम करता आहेत आणि आज आपल्याला ते डेंटिस्ट्री आणि प्रोस्तो डेंटिस्ट हे जे उपशाखा आहे किंवा त्याची शाखा म्हणू आपण, त्याविषयी आपल्याला व्यवस्थित सविस्तरपणे आपल्याला माहिती देणार आहेत. पण सुरुवातीला सर, मला असं सांगा की एकंदरीतच शाळा कॉलेजमध्ये आपण कुठल्या विषयाकडे जाणार, सायन्स किंवा आर्ट, सायन्स कॉमर्स कडे वळणार हे आपण ठरवतो, तसं तुम्ही मेडिकल फील्ड निवडायचं हे कधी ठरवलं आणि मग त्याच्यामध्ये प्रोस्तो डेंटिस्ट होण्याचं कधी स्वप्न तुमचं साकार करण्याकडे तुम्ही सुरुवात केली?
1: खरं सांगायचं झालं तर शालेय जीवनात अभ्यासात हुशार होतो, पण आमच्या सगळ्या कला शिक्षकांचं म्हणणं असं होतं की माझी कला बघून की तू कला शाखेलाच जा, खूप चमकशील. पण त्यावेळेस जो जनमानसाचा पगडा असतो, मार्गदर्शन चांगलं मिळत नाही किंवा आपण मनाला येईल ते करू देत नाहीत पालक, कारण त्यांच्याही डोळ्यावर पगडा असतो.
0: राईट राईट.
1: तर त्या हिशोबाने सगळेजण म्हणत होते की तुम्ही डॉक्टर इंजिनियर झाल्याशिवाय तुमचं काही आयुष्य होऊ शकत नाही. तर त्यावेळी कला गुणांना वाव असूनही डॉक्टर व्हायचं म्हणून डेंटिस्ट झालो, कारण मेडिकलला थोडक्यात ऍडमिशन गेली. पण डेंटिस्ट्रीला गेल्यानंतर मग एक लक्षात घेतलं की आपण फील्ड कुठलंही घेतलं तरी त्याच्यात तुम्ही पूर्ण झोकून देऊन सर्व कला आत्मसात करून, सर्व ज्ञान आत्मसात करून त्याचा समाजाला कसा उपयोग होईल हे बघायला पाहिजे आणि त्याच्यात तुम्ही नेहमी टॉपमध्ये राहायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मी डेंटिस्ट्री घेतली. त्याच्यात त्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशनला सीट्स खूप कमी असायच्या, पण मला माझ्या प्रोस्टोडॉन्टिक्स या विषयात हायेस्ट मार्क्स होते, त्यामुळे ते त्याच्यात माझ्या कलागुणांना वाव होता म्हणून ही ब्रँच निवडली. त्याच्यात पेशंटचे गेलेले दात किंवा चेहऱ्याचा कुठलाही भाग, नाक, कान, डोळा, कवटी काही असलं तरी आम्ही देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, कॅन्सरमुळे टाळूचं ऑपरेशन केलंय, टाळू नाही, तर पेशंटचं बोलणं, दिसणं, खाणं, पिणं हे सगळंच अफेक्टेड होतं. तर अशा पेशंटला जेव्हा आम्ही काही करून समाजात वावरता येईल असं करतो काम प्रोस्टोडॉन्टिक्स म्हणून, ते खूप मनाला समाधान देऊन जातं. माझी एक पेशंट आहे पल्लवी देशमुख म्हणून, तिला तोंडाचा कॅन्सर माझ्या क्लिनिकमध्ये डिटेक्ट झाला. जो एक वर्षापूर्वी डायग्नोसिस झालं होतं की काही नाही सगळं ठीक आहे, पण डिटेक्ट झाल्यानंतर ती ज्या मानसिक सगळ्या टर्मॉइल मधून वादळातून गेली, त्यावेळी तिला काउन्सिलिंग करणं, तिच्या सासू सासऱ्यांना, आई वडिलांना हे ज्या प्रकारे केलं आणि तिला मी कायम धीर देत राहिलो की सर्जरीचा रोल जेव्हा संपेल त्यावेळी मी तुला समाज वावरता येईल असं करून देईन, आणि तिला स्टार प्रवाहाला पर्सनॅलिटीचं बक्षीस मिळालं, एवढा कॉन्फिडन्स तिचा वाढला. तर हे जे समाधान आहे ते पैशात मोजता येत नाही. आणि या समाधानाच्या शिदोरीवरच माझा डेंटिस्ट्रीतला 40 वर्षाचा प्रवास झालेला आहे.
0: वा वा, 40 वर्षाचा. वा वा,
1: 4 दशकं झाली.
0: खूप सुंदर. आणि सर, मी असं म्हणेन की तुम्ही चित्रकलेचा जो उल्लेख केलात, चित्र जसं आपण आकाराला घेतो किंवा साकारतो तसं तुम्ही चेहराही सुंदर बनवण्याचं ते एक तुम्हाला कलाच आहे ती असं म्हणायला लागेल. चेहराही सुंदर कसा दिसावा किंवा बनवावा हे सुद्धा तुम्हाला, म्हणजे एक पूरक साधन तुम्हाला, पूरक अशी शाखा तुम्हाला तुम्ही निवडलीत आणि त्याचं तुम्ही सोनं केलं, तर तुमचं त्याबद्दल अभिनंदन. आणि सर, तुमचं 40 वर्षाचं तुम्ही म्हणालात प्रॅक्टिस जी केली, तर या प्रॅक्टिसच्या दरम्यान तुम्ही पेशंटच्या वेगवेगळ्या पेशंटच्या समोर आला असाल किंवा काही सेलिब्रिटी असतील किंवा नामांकित व्यक्तींच्या परिचयात तुमचा झाला असेल, तर असे काही अनुभव आहेत का, चांगलेही सांगा किंवा काही दुःखद प्रसंग असतील तर तेही आमच्या बरोबर शेअर करा.
1: सगळ्यात आठवण्यासारखा प्रसंग मला आठवतो तो इनलॅक्स बुद्रानी हॉस्पिटलला माझ्याकडे एक अमेरिकन 83 वर्षाची बाई तिच्या पुतणीने आणली.
0: अच्छा, बापरे.
1: तिला मी त्याही वेळी म्हणजे थोडस कमर्शियल अॅटिट्यूड मी ठेवत नसल्यामुळे तिला परोपरीने सांगितलं की बाई 83 वर्षाच्या तुम्ही आहात तर या वयात एवढे एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट, एक्सपेन्सिव्हचा प्रश्न नव्हता त्यांना, पैशाचा काही प्रश्न नसतो, तर म्हटलं एवढी एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट तुम्ही का करून घेताय, करून घ्यायचा मी तिला परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला, पण तिने माझं तोंड गप्प केलं हे एकच सांगून, मला देवाने सुंदर बनवलं होतं, मला देवाकडे सुंदर म्हणूनच जायचंय. तर हा एक अतिशय लक्षात राहण्यासारखा प्रसंग. दुसरा प्रसंग म्हणजे औरंगाबादहून एक लेडी आली होती, तिला 40 इतली असेल फार, तर तिचे सगळे दात काढले गेले होते, परिस्थिती अजिबात नाही. तर म्हणे तुम्ही मला मदत करू शकाल का, मी सगळीकडे कवळी करून बघितली पण ते काही जमलेलं नाही. तर आता त्या मुलीने जेव्हा पहिलं जेवण केलं बऱ्याच दिवसानंतर समाधानाने, त्यावेळी आम्हाला असं वाटतं की देव पावला आपल्याला. असे हे डेंटिस्ट्रीच्या प्रवासातले बरेच प्रसंग आहेत, पण हे दोन्ही प्रसंग जर बघितले तर उच्चपदस्थ व्यक्ती आणि ज्याची आर्थिक परिस्थिती नाही अशा सगळ्यांना तुम्ही मदत करू शकता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुलवू शकता, आणि हे समाधान कुठल्याही पैशाच्या तराजूत मोजता येत नाही.
0: नक्कीच सर, तुम्ही म्हणालात की 40 वर्षां सुरुवात तुम्ही क्लिनिक करण्यापासून केली, तर क्लिनिक उघडताना किंवा नवीन सेटअप करताना नेमकं माणसांनी किंवा डॉक्टरांनी काय करावं लागतं त्याविषयी थोडं सांगा. म्हणजे क्लिनिक सेटअप कसा आपला असावा, आकर्षित असावा, जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा परिचय व्हावा, या दृष्टीने तुम्ही सपोज नवीन या डेंटिस्ट्रीकडे वळणारे डॉक्टर्स असतील तर त्यांना क्लिनिक सेटअप त्यांनी कसा उभारावा याविषयी मार्गदर्शन करावं.
1: मला माझे दिवस आठवतात, माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि प्रायमरी टीचर होते.
0: अच्छा.
1: आता एक प्राथमिक शिक्षकाचा मुलगा कसं शिक्षण घेतो हे फक्त ज्याच्या वंशात जावे तेव्हाच कळतं. त्यावेळी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप होती, मी बोर्डात 43वा आलो होतो, तर नॅशनल मेरिट स्कॉलरशिपमुळे शिक्षण चाललं, पण दवाखाना काढायची वेळ आली तेव्हा तुमच्या खानदानात कोणी दवाखाना काढलेला नाही, तुम्ही एवढे पैसे काढणार कसे काढणार, म्हणजे तुम्ही बुडणार, हे पहिलं पाय खेचण्याची वृत्ती खूप असते, किंवा आपण असं म्हणू की काळजीपोटी लोक बोलतात. पण त्यावेळी मनात एकच होतं की आपण प्रॅक्टिस करायची, कारण जॉब मध्ये तुम्हाला खूप मर्यादा पडतात, कारण तुम्ही सिलेबस मध्ये बांधले जाता, अभ्यासक्रम संपायचा याच्यात बांधले जाता, पेशंट तुम्हाला करता येत नाहीत. तर मला हे पेशंटला ट्रीट करायचं समाधान जे पाहिजे होतं त्यासाठी म्हटलं प्रॅक्टिस हा एकमेव मार्ग आहे. आणि मग त्यावेळी आम्ही लोन घेऊन, म्हणजे 40 वर्षापूर्वी 1-1.5 लाखाचं लोन घेणं हे
0: खरंच
1: आमच्या पिढीला तरी मानवणार नव्हतं, पण ती उडी मारली आम्ही. आणि तोच प्रयोग आम्ही सक्सेसफुली 4-5 वेळा केला, दरवेळी मी क्लिनिक वाढवत गेलो. इच्छा एकच होती, पेशंटला सगळ्यात चांगली ट्रीटमेंट द्यायची. सगळ्यात चांगली ट्रीटमेंट म्हणजे आपण मगाशी म्हणला तसं फक्त अॅटमॉस्फिअर आणि जे झकपक क्लिनिक नाही, तर बेसिकली तोंडात जे ट्रीटमेंट जाईल ती एथिकल असावी, ती गरजेची असावी, आणि त्याच्याने पेशंटला आहे त्याच्यापेक्षा वरती न्यावं, आहे त्याच्यापेक्षा खाली नेण्यात अतिशय अपराधाची की टोच लागते, बोचणी लागते. असे आता 40 वर्ष आमच्या जगभरातले पेशंट आहेत, बाहेरून येतात. मी लिबियाच्या अरब मेडिकल युनिव्हर्सिटीलाही प्रोफेसर होतो, तिथेही प्रायव्हेट प्रॅक्टिस केली. तिथला एक किस्सा सांगतो, तिकडं एक पेशंट होता, तर सर्जरी डिपार्टमेंटने माझ्याकडे पाठवला, तर म्हटलं यांना हार्ड नाही काही नाही, ते म्हणे उद्याच्या आत यांना दात बसवून द्यायचे.
0: अरे बापरे.
1: आता ते सांगितलं तर म्हटलं असं शक्य होत नाही, ते म्हणले वी नो यू कॅन ओनली डू इट, तर म्हटलं ठीक आहे बघूया आपण. तर त्यांना माप घेता येत नव्हतं कारण हाडच नाही, फक्त त्यांची एकच इच्छा होती, त्यांच्याकडे अरबी लोकांमध्ये लग्नाच्या वेळी बंदुकांची सलामी देतात, तर म्हणजे त्यावेळी त्याच्या तोंडात दात दिसलेच पाहिजेत. तर अशा हिशोबाने मग त्यावेळी त्यांना 1 दिवसात दात करून दिले होते.
0: खरंच हा टास्क आहे.
1: पण ते त्यावेळी ते इतके खुश झाले की म्हणजे बंदुकीचा बार उडला आणि म्हटलं चला आपलाही बार चांगला उडलाय.
0: खूप छान अनुभव तुम्ही सर शेअर केलात. आता मी वळेन आपल्या इन्स्ट्रुमेंटेशनकडे, कारण डेंटिस्ट्रीसाठी बरंच मोठं असं इन्स्ट्रुमेंटेशन लागतं, त्याच्यावर खर्चही आपल्याला बराच करावा लागतो. तर हे आधुनिकीकरण पण त्याच्यामध्ये आपण नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स येत असतात मार्केटमध्ये, तर त्याचाही आपल्याला समावेश करून घ्यायचा असतो. तर तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशनचं कंपायलेशन कसं केलं? किंवा कसं करता?
1: आता क्लिनिक जेव्हा मी चालू केलं त्यावेळी एकच लक्षात घेतलं की नुसतं इन्स्ट्रुमेंट चांगली असणं याही पेक्षा त्याची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या गोष्टी, आणि मुख्य म्हणजे क्लिनिकमध्ये आल्यानंतर पेशंटला तिथं क्लिनिकमध्ये आलोय असं वाटायला नको. कारण ते भीतीचं जे दडपण असतं प्रत्येकाच्या मनावर ते क्लिनिकच्या वातावरणाने जास्त होतं. तर तसं ते वातावरणही नको, पण स्वच्छताही पाहिजे, आधुनिकही पाहिजे. आता आम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो त्यावेळी एरोटर म्हणजे जे दाताचं ड्रिलिंग मशीन असतं ते 3.5-4 लाख

0: व्हायरसची लागण होऊ नये म्हणून ज्या प्रिकॉशन घ्यायच्या त्याला जे काही फिल्टर्स लागतात किंवा काही निर्जंतुकीकरणासाठी वेगळ्या प्रिकॉशन घ्याव्या लागतात त्या घेण्यासाठी खर्च खूप येतो. मग तो आयडियल ठेवायचं का प्रॅक्टिस बंद करायची किंवा तात्पुरती थांबवायची हा मोठा यक्ष प्रश्न होता. परंतु आम्ही विचार केला की याच्यात आपण वर्ष दोन वर्षाचं बंद ठेवलं तर ते योग्य नाही राहणार, पेशंटला सोय मिळत नाहीये. तर त्यावेळी आम्ही हे सगळे जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते कितीही खर्च आला तरी चालेल असं समजून ते सगळे घेतले आणि त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे आता क्लिनिकमध्ये व्हॉट एव्हर एनीबडी कॅन गेट इन वेस्टर्न वर्ल्ड वी कॅन गिव्ह इट अशी परिस्थिती.
1: म्हणजे मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की भारत कितपत पुढे आहे किंवा आपण अदर कंट्रीजच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताचा कितपत प्रवास किंवा त्याचं इन्स्ट्रुमेंटेशनच्या बाबतीत किंवा एकंदरीत डेंटिस्ट्रीच्या बाबतीत कितपत आपण हे पुढे आहोत त्याबद्दल काय सांगाल?
0: 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शिकत होतो किंवा प्रॅक्टिसला सुरुवात केली त्यावेळी एक असं होतं की पाश्चिमात्य देशात काही नवीन गोष्ट आली तर ती भारतात यायला 10-15 वर्षाचा टाइम लॅग असायचा. आता तो टाइम लॅग पाश्चिमात्यांच्या लक्षात आला की इथं जो व्हॉल्यूम मिळतो तो पाश्चिमात्यांकडे मिळू शकत नाही कारण तिथलं पॉप्युलेशन खूप कमी आहे. त्यामुळे आता ती गॅप खूप भरलेली आहे. आता तुम्हाला जगातलं कुठलंही तंत्रज्ञान जे पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल डिजिटल डेंटिस्ट्री, रोबोज, हे सगळं आपल्या भारतात आता जास्त उलट जोरात चालतं. भारतात आपल्याला डॉक्टर इझिली अवेलेबल आहेत हे सगळ्यांचं सद्भाग्य आहे कारण परदेशात डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळत नाही. म्हणून आपल्याकडे मेडिकल टुरिझमही वाढवला तर ते एक अतिशय चांगलं जगात आपली इमेज करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल.
1: मी पण याच प्रश्नाकडे येणार होते की गव्हर्नमेंटने काय नक्की केलं पाहिजे या सगळ्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी, त्याविषयी काय सांगाल या माध्यमातून?
0: मी लिबियाला होतो त्यावेळी, सुरुवातीला जेव्हा गेलो त्यावेळी तिथं समाजवादी विचारसरणी असल्यामुळे त्यांच्याकडे प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउड नव्हती. परंतु मी गेल्यानंतर एक वर्षभरात त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउ केली. तिथं विद्यार्थ्यांना शिकवताना असं लक्षात आलं की आम्ही जे स्वप्नात बघायचो ते तिथं विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट फुकट द्यायचं सगळं, म्हणजे पुस्तकं, इक्विपमेंट आहे. तर आपल्याकडे ती वानवा आहे, ती प्रत्येकाची कपॅसिटी नाही. तर ती कपॅसिटी नाही पण स्किल आहे, नॉलेज आहे, तर त्याला आपल्याकडे एनकरेजमेंट करण्यासाठी, पुढाकार देण्यासाठी त्या मुलांना गव्हर्नमेंटने जेवढी हेल्प करता येईल तेवढी द्यावी. कारण आपण शेतकऱ्यांना अनुदान द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. हे सगळं जेवढं सत्य आहे तेवढंच सत्य एक आहे की शेतकऱ्यांची आरोग्याची सेवा जी आहे तिच्यासाठी आरोग्य रक्षक पाहिजेत. तर त्या आरोग्य रक्षकांनाही व्यवस्थित इक्विपमेंट मिळाली पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या सोयी मिळाल्या पाहिजेत. तुम्ही शहराच्या बाहेर, मुंबईच्या बाहेर 5 किलोमीटर जा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की आरोग्य सेवेचा पारा एकदम खाली येतो. खूप फरक पडतो की सेवा अवेलेबलच नाही किंवा मॉडर्न गोष्टी अवेलेबल नाही किंवा योग्य मार्ग नाही त्याला. आता जे मी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये खूप काम केलंय, खूप कॉलेजेसला मी फाउंडर टीचर होतो. फॉर एक्झाम्पल भारती विद्यापीठ, रंगमनवाला कॉलेज, रंगमनवाला कॉलेजला तर मी प्रिन्सिपल होतो. पहिल्या दिवसापासून मी तिथं काम केलं. इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटलला काम केलं. पुन्हा हॉस्पिटलला आता मी 25 वर्ष कन्सल्टंट आहे. माझ्या एकच लक्षात आलं की तुम्हाला सेवा जर पोहोचवायची असेल तर तिची किंमत सामान्यांच्या आवाक्यात असलेली पाहिजे. एक जीव वाचवण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची ताकद आहे म्हणून तुम्ही सारी यंत्रणा त्याच्या मागे लावताय, परंतु त्यामागे 100 जीव बाकीचे ससे ओलपट होतीये त्यांची, हे थोडंसं चित्र बदलायला पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने पुढाकार घेतला पाहिजे.
1: नक्कीच. मुकुंद सर मला असं सांगा आता की खरं तर तुम्ही पुण्याहून खास या इंटरव्ह्यूसाठी आलेला आहात, त्यामुळे आपण नाहीतर आपण वारंवार डिटेलमध्ये गेलो असतो या विषयाला धरून, पण तरी सुद्धा एक लहान मुलांना कशी ट्रीटमेंट द्यावी, तरुणांना कशी, त्यांचे काय म्हणजे ते तरुण लोक तर पिझ्झा बर्गर खातात, लहान मुलं

0: चॉकलेट वगैरे जास्त प्रमाणात खातात. आणि वयोवृद्ध, वयोवृद्धांच्या वेगळ्या समस्या असतात, कारण सगळे रोग त्यांना जडलेले असतात. डायबिटीस मध्ये त्यांची शुगर चेक करा, मग दंतवैद्यांकडे जा, असं जे सगळं होतं. तर याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तिन्ही या सगळ्या गोष्टींविषयी तुम्ही दृष्टिक्षेप टाकावा असं मी तुम्हाला विनंती करतो.
1: तुम्ही मॅडम खूप छान प्रश्न विचारला, अतिशय अचूक, म्हणजे आपण शरसंधान झालं असं म्हणतो ना, तसा हा प्रश्न आहे. डॉक्टरांना जे शिकवलं जातं ते बऱ्याच वेळेला वयाचा विचार न करता, रुग्णाच्या मानसिकतेचा विचार न करता अप्लाय करायचा प्रयत्न केला जातो. वयाप्रमाणे जेव्हा किंवा आर्थिक परिस्थितीप्रमाणे किंवा मानसिक परिस्थितीप्रमाणे जेव्हा तुम्ही रुग्णाला ट्रीटमेंट द्यायला लागता, तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की तुम्ही त्या लेवलला जाऊन पेशंटशी संवाद साधला तर पेशंटची ट्रीटमेंट हमखास सक्सेसफुल करून घेतो. पेशंटच्या मनातच जर असेल की अरे हे काहीतरी वेगळं सांगतायत, मला ते पटणार नाही, तर ती ट्रीटमेंट सक्सेसफुल कधीही होत नाही. लहान मुलांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणलात तर लहान मुलांना तुम्हाला डॉक्टरना त्यांनी 10 फुटावरून जरी बघितलं तरी काही सवयी आहे का हे बघायला पाहिजे. तर डॉक्टरला घाबरायचं नसेल तर डॉक्टरने पांढरा कोटच घातला पाहिजे, सिरियस चेहराच केला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झालेला बघितला असेल की त्या लहान मुलाला इंजेक्शन देताना तो डॉक्टर छानपैकी चाळे करून त्याला हसवतो आणि हळूच इंजेक्शन देऊन टाकतो. आता हे पाश्चिमात्य देशात शक्य असू शकतं किंवा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी असू शकतं, ही जरी शक्यता लक्षात घेतली तरी डॉक्टरांनी हा अॅटिट्यूड ठेवला तर पेशंटलाही खूप बरं वाटेल. आणि असे डॉक्टरही आहेत की जे झोकून देऊन काम करतात आणि विचारपूर्वक काम करतात. सगळेच डॉक्टर कमर्शियल विचार करत नाहीत. आता वयोवृद्धांचा जर आपण विचारलं तर तो स्पेक्ट्रम टोटली वेगळा आहे. वयोवृद्धांचा जर आपण विचार करायला गेलं तर त्यांना माझं आयुष्यात काय राहिलं, आता माझ्याकडे 40-45 वर्षाची माणसं येतात आणि म्हणतात माझं आयुष्यात काय राहिलं, त्यावेळी मला खूप वाईट वाटतं की अरे या माणसाने आयुष्यात काहीच पाहिलं नाही, त्याने 40-45 वर्षापर्यंत आयुष्य आपलं सगळं मुलांसाठी झोकलं आणि आता त्याला गरज आहे तेव्हा कोणीच बघायला नाही, त्या नैराश्यातून तो असं म्हणतो की अरे माझं काय राहिलंय. तर ही एक उभारी देण्याचंही काम डॉक्टरनी करायला पाहिजे आणि सहानुभूतीने जर ट्रीटमेंट दिली तर त्याच्यात यशाचा म्हणजे निर्देशांक जो असतो तो कायम चढता राहतो.
0: आणि तरुणांचं आपलं राहिलं,
1: तरुणांचं जे आहे त्याच्यात बेसिकली मला थोडासा त्याला धोक्याचा इशारा किंवा लाल बावटा दाखवायचा आहे की कमर्शियल अॅटिट्यूडने जे जाहिरातींच्या प्रवाहात आपण वाहत जातो की हे करून घ्या ते करून घ्या ते करायला पाहिजे, तर माझ्या मते सारासार विवेक बुद्धी वापरून विचार करून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की याचे लॉंग टर्म इफेक्ट काय आहेत, याला खर्च किती, याची खरंच गरज आहे का. आता फॉर एक्झाम्पल व्हाइटनिंग हे करून घ्यायला हरकत नाही, परंतु त्याची गॅनबाची मेक अशी आहे की पेशंटचं कॉम्प्लेक्शन, पेशंटचं वर्ण, तो गव्हाळी आहे, गोरा आहे, काळा आहे, त्याच्यावर दाताचा रंगाचा कॉन्ट्रास्ट लक्षात घेता येतो. तर तो जर तुम्हाला काहीही केलं तरी पिवळट किंवा मोतिया कलरच वाटणार आहे तर तुम्ही करायची काही गरज नाही. त्याच्यात तुम्ही ते खूप वेळा केलं तर त्याचे केमिकल ऍक्शनचेही दुष्परिणाम लॉंग टर्म होऊ शकतात. तात्पुरतं काहीतरी करायला गेलात तर देर इज नथिंग परमनंट इन दिस वर्ल्ड. तर आता तुम्ही बघाल मॉडेल्स वगैरेचे दात सगळे खूप छान दिसतात, पण नंतर जर बघितलं तर त्याच्यावर एवढी ट्रीटमेंट झालेली असते की ते नॅचरलनेस त्याचा सगळा गेलेला असतो. तर तोही एक थोडासा धोक्याचा इशारा मी देऊ इच्छितो. कदाचित हे ओल्ड स्कूल ऑफ थॉट थिंकिंग असेल, परंतु नेचर कम्पॅरिझन नो डेंटिस्ट कॅन हॅव.
0: बरोबर,
1: किती आम्ही सोन्याचे दात बसवले तरी ते खऱ्या दाता एवढे चांगले कधीही होऊ शकत नाही. म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हटलं की पेशंट आहे त्याच्या वर जर तुम्ही देऊ शकत असाल तरच त्या ट्रीटमेंटला अर्थ राहतो.
0: आणि सर डॉक्टर तुम्हाला मी असं म्हणेन की उपजतच, म्हणजे जे सौंदर्य आपण घेऊन आलो तुम्ही जसं म्हणाला दैवी देणगी असते आपल्याला, तर तसं आपण राहावं, जनरली नॅचरल राहावं, नैसर्गिक राहावं असं आपण म्हणतो. तर त्यासाठी आपण दूध, भाज्या आणि फळं हे आपण बोलतो, पण तरी सुद्धा तुम्ही काय, कसा योग्य आहार घ्यावा आणि कसं आपलं एकंदरीत स्वास्थ्य आपण चांगलं ठेवू यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा
1: या बाबतीत. आता जो आपल्या समाज मानसावर आता जो झगडा चाललेला आहे की हिंदू संस्कृती विरुद्ध पाश्चिमात्य संस्कृती, तर जेवढं आपण जाहिरातीत बघतो लहान मुलांना आता हल्ली व्हर्च्युअल मीडियामुळे जे लक्षात येतं की ते त्यांना तेच खरं वाटतं की टीव्हीवर दाखवलंय म्हणजे खरं आहे, तर पाव पिझ्झा बर्गर पेस्ट्री याशिवाय त्यांचं काही पाऊल पुढे पडत नाही. पण सायमल्टेनियसली जर विचार केला तर जेवढ्या आरोग्याच्या संकल्पना आपल्या जुन्या आहेत त्या जुन्या संकल्पना तुम्ही त्याज्य मानायला पाहिजे असं अजिबात नाही, काहीही कारण नाही तसं त्या त्याज्य समजायचं. आणि त्याच्यातला जो आर्टिफिशियालिटीचा प्रिझर्वेटिव्हचा जो भाग आहे किंवा शरीराला जी पोषक तत्व त्याच्यात मिळत नाहीत त्या भागावर पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. ते काही मागासले पण नाही, ते आरोग्याचं निर्देशांक येतो. त्यामुळे तुम्ही काय खायचं एखाद्या वेळी फॅशन म्हणून खाल्लं फाईन इनफ, पण दररोज तेच खाल्लं तर तुम्ही बघितलं असेल अमेरिकन मुलं ओबेस का होतात तर फक्त कोल्ड्रिंक्समुळे.
0: अच्छा,
1: म्हणजे पाव पिझ्झा बर्गर पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्स याच्यामुळे ते फुगत जातात. आणि दुसरा एक भाग असा की युद्ध जे चालतं हल्ली ते युद्ध आपल्या पारंपरिक युद्धाप्रमाणे कोणीतरी हल्ला केला कोणीतरी रणगाडे घेऊन गेलं असं नाहीये, तर त्याच्यात बायोलॉजिकल वेपन्स जो खूप वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतात, तर ही एक शक्यता कोविडमुळे खूप बळावलेली आहे की अशाही मार्गाने शत्रूचा संहार करता येतो. आणि आपल्या संस्कृतीचा संहार झालेला आपण उघड्या डोळ्यांनी बघितलाय. म्हणजे आपल्याला कल्पना असेल लॉर्ड मॅकॉलेनी त्यावेळीच नमूद केलं होतं की कुठल्याही राष्ट्राला पराभूत करायचं असेल अंकित करायचं असेल तर त्यांची संस्कृती नष्ट करा. त्यामुळे लहान आपल्या तरुण पिढीला मी असं सांगू इच्छिन की तुम्ही तुमची जबाबदारी फक्त स्वतःपुरती आहे असं न समजता फॅमिली पोटी आहे देशापोटी आहे या जगापोटी आहे हे समजून करा. तुम्हाला ईश्वराने जो जन्म दिला आहे तो प्रोजेनी वाढवण्यासाठी दिलाय, फक्त स्वतःपुरतं बघण्यासाठी आणि आईश आरामासाठी आणि फॅशन करण्यासाठी नाही.
0: श्रोत्यांना मी सांगू इच्छिते डॉक्टर मुकुंद कोठावदे हे जसे प्रोस्टोडेंटिस्ट म्हणून कार्यरत आहेत, गेली 40 वर्ष ते स्वतःची प्रॅक्टिस करतायत, त्याचबरोबर ते उत्तम चित्रकार आहेत आणि उत्तम कवी आणि लेखक सुद्धा आहेत. साहित्यातही त्यांचा तेवढाच प्रवास झालेला आहे. सर, साहित्याच्या पुस्तकात तुम्ही एक स्वतःबद्दल लिहिलेलं आहे त्याचाही इथे उल्लेख आणि आमच्या श्रोत्यांना त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल, तर त्याविषयी तुम्ही थोडं चित्रांविषयी थोडं बोलावं आणि तुमचं जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याविषयी आमच्या श्रोत्यांना जरा सांगावं तुम्हाला विनंती करते.
1: हा मॅडम, तुम्ही म्हणजे आता मला सागर गागर मध्ये भरायला सांगताय. त्याच्यात बेसिकली मला भाषांची खूप आवड होती. 10वी मध्ये मी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत माझं सिलेक्शन झालं होतं, तर त्यावेळी नुमवी सोडायची नाही, नूतन मराठी विद्यालय खूप प्रख्यात शाळा होती, तर ती सोडायची नाही म्हणून आम्ही 5-6 विद्यार्थी जे सिलेक्ट झालो होतो त्यांच्यासाठी सायम प्रशाला चालू केली. तर त्यावेळी प्राज्ञ कोविद सिनियर इंग्लिश या तिन्ही परीक्षांची मी तयारी केली आणि प्राज्ञ झालो कोविद झालो सगळ्या परीक्षा दिल्या. तर भाषेत खेळायला मला खूप आवडायचं. आता जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा पहिली जबाबदारी असते कर्त्या पुरुषाची की फॅमिलीला सुखात ठेवायचं किंवा सामाजिक पत राखून आपण प्रगती करायची, तर ते ध्येय खूप छानपैकी साधलं गेलं एथिकली, म्हणजे कुठलीही आचारसंहिता न तोडता कमर्शियल न होता साधलं गेलं आणि त्याच्यात मी पूर्ण समाधानी आहे. म्हणजे तुम्ही ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे, तर अर्धा रिकामा बघितला तर तुम्ही आयुष्यात कधीही सुखी होणार नाही, त्यामुळे मी आहे त्याच्यात समाधानी आहे. त्याला अल्पसंतुष्टता म्हटली तरी चालेल, परंतु उगीच वेडवाकडं काही धावायचं वेडवाकडं काही करायचं असं माझ्या मनात कधी आलं नाही. माझ्या मिसेसला अनफॉर्च्युनेटली कॅन्सर डिटेक्ट झाला आणि आयुष्याची घडी सगळी बिघडली. तर त्यावेळी 10-12 वर्ष आम्ही जो लढा दिला सगळा त्याच्यात आर्थिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या पूर्ण खचून जाण्याची शक्यता खूप होती. त्यावेळी विचार करायचं स्वातंत्र्य किंवा शक्ती जी ईश्वराने आपल्याला दिली आहे त्यावेळी तुम्ही तारतम्य भाव न सोडता तोल न जाता जर विचार केला तर तुम्ही थोडस क्रुएल वाटू शकतं, पण तुम्ही जो जी काही विपत्ती आलेली आहे, आपत्ती आली आहे, तीही संधी म्हणून बघायचा जर प्रयत्न केला तर ते निगेटिव्हिटी तुम्ही जर ती इम्बाइब केली, तुम्ही नैराश्याच्या गर्तेत गेला तर तुम्ही एकच विचार करायचा असतो की अरे मी एकटा नैराश्याच्या गर्तेत जाऊन माझंच आयुष्य बिघडवतोय असं नाही, तर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचंही बिघडवतोय. मग त्याच्या तुमचे निकटवर्तीय आले, मग तुमचे रुग्ण आले. आता रुग्णांना माझी गरज आहे का? तर 40 वर्ष ज्या अर्थी रुग्ण माझ्याकडे व्यवस्थित येत आहेत तरी याचा अर्थ त्यांना गरज नक्की आहे. किंवा मी असं म्हणत नाही की मी सगळ्यात जास्त चांगली ट्रीटमेंट देतो, पण जी देतो ती पेशंटला चांगली वाटते यासाठी ते येणार आहेत. मग तीच जर उभारी मी सोडली किंवा दारूच्या प्याल्यात मी स्वतःला बुडवलं तर ते चुकीचं ठरेल. तर त्यासाठी मी खूप विचार केला. तर शब्द हे खूप छान माध्यम आहे आणि त्या शब्द माध्यमातूनच एकदंत व्यथा नवे कथा हे माझं आत्मचरित्र मी लिहिलं. त्याच्यात इतरांना उभारी द्यायचाही प्रयत्न केला मी की माझ्या मिसेसनीही कॅन्सरचा लढा जो लढला तो अतिशय स्तुत्य होता. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिच्या जाण्याच्या दिवशी सुद्धा सकाळी तिने माझ्या मुलीला सांगितलं की तुझा कॅम्प आहे, तू कोणीही काही म्हटलं तरी माझ्याकडे लक्ष न देता तू तो कॅम्प करून यायला पाहिजे. तर अशी जी वीरांगना आहे तिचा तो अपमान ठरला असता की मी नैराश्याच्या गर्तेत जाणं. तर त्यावेळी आम्ही ठरवलं की कॅन्सरसाठी आपण काही काम करायला पाहिजे. तर मी माझं एकदंत नावाचं प्रतिष्ठान काढलंय, त्याच्याने आम्ही त्याच्यातून गरीब रुग्णांना मदत करतो, कवळीसाठी म्हणा किंवा काही, पण मुख्यत्वे आता आम्ही कॅन्सरच्या याच्यावर खूप प्रयत्न करतोय की कॅन्सरच्या बाबतीत अर्ली डिटेक्शन, सगळ्यात लवकर निदान होणं हे गरजेचं असतं. त्यामुळे वेलस्कॅन नावाचं जे उपकरण आहे की जे डोळ्याला दृश्य स्वरूपात कॅन्सरचे काही चेंजेस दिसू शकतात त्याच्या आधी सेल्युलर लेवलला म्हणजे उती लेवलला जे चेंजेस होतात ते डिटेक्ट करून आपल्याला त्याच्यात जागरूकता आणता येते. तर असे कॅम्प्स आम्ही करतो आणि ते टोटली फ्री करतो. आणि आता हे जे कलेचं जे आपण म्हटलात तर शब्द हे जसं चांगलं प्रभावी माध्यम आहे तसंच रंग हे प्रभावी माध्यम आहे. सुदैवाने मला डेंटिस्ट्री चांगली केल्यामुळे हात चांगला बसला का हात चांगला होता म्हणून डेंटिस्ट्री चांगली झाली हा प्रश्न मला अजूनही उलगडता आलेला नाही. पण मी चित्र काढायला कोविडमध्ये सुरुवात केली आणि त्यांनी मला खूप साथ दिली की मानसिक संतुलन राखण्यासाठी त्याचा सगळ्यात चांगला उपयोग झाला. मी त्याला सक्रिय अध्यात्म म्हणतो. तर हे सक्रिय अध्यात्म जे आहे ते चित्ररूपाने उलगडलं गेलं. मागच्या वर्षी मी एक कॅलेंडर काढलं होतं, ते पक्ष्यांचं होतं. सुप्रीत साहू म्हणून इंटरनॅशनल एक फोटोग्राफर आहेत, त्यांच्या पक्ष्यांच्या चित्रांवर फोटोवरनं मी चित्र काढली, त्याचा कॅलेंडर केलं आणि प्रत्येक पक्ष काहीतरी आपल्याला संदेश देतोय आणि आपण पर्यावरण रक्षण पक्ष्यांसाठी केलं पाहिजे हाही एक संदेश त्याच्यातून दिला. आता यावर्षी मी राजा रवी वर्माची पेंटिंग घेतली आहेत आणि त्याच्यातून स्त्रीचं प्रारब्ध किंवा स्त्रीचे भोग किंवा स्त्रीचं नशीब या विषयावर मी चित्रमाला करतोय. तर त्याच्यात योगमाया शब्द कित्येक जणांना माहिती नाही. कृष्ण जन्माष्टमी सगळे खूप धूमधडाक्यात साजरी करतात, योगमाया कोण असाच प्रश्न सगळे विचारतात. तर योगमायाशिवाय कृष्ण अपुरा आहे. तर कंसाचं मनोभंग तेजोभंग तिने केला नसता तर कदाचित कृष्ण कहाणी पुढे चालू राहिलीच नसती. तर त्या न्यायाने स्त्रीलाही योग्य न्याय द्यायला पाहिजे. मनुस्मृतीपासून पाश्चिमात्य विचारसरणीपर्यंत सगळ्यांनी निसर्गाने स्त्रीला अबला केलंय असं भासवण्याचा प्रयत्न करून जगराटी चाललेली आहे. त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे. या हिशोबाने मी ही 12 चित्र केलेली आहेत आणि ते कॅलेंडर आता लवकरच बाजारात येणार आहे. आणि या पुस्तकांचं कॅलेंडरचं सगळ्याचं उत्पन्न जे काही येईल ते मी कॅन्सरच्या पेशंटसाठी वापरतो, ते स्वतःसाठी काही नाही.
0: कॅन्सरग्रस्त लोकांसाठी तुम्ही कार्य करतातच, पण अनेक काही सामाजिक उपक्रम तुमचे असतील तर तेही आमच्याशी शेअर केले तर आम्हाला आवडेल.
1: त्याच्यात मी सुरुवातीला जेव्हा ट्रस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी खूप चांगला प्रोस्टोरंटिस्ट आहे असं जग म्हणतंय, पेशंट म्हणताय, पण मलाही माझं जे काही स्टँडर्ड आहे क्लिनिक सगळं योग्य ठेवणं आहे त्याच्यासाठी खर्च लागतो. त्याच्यासाठी चांगला टेक्निशियन लागतो, चांगले मटेरियल्स लागतात. तर त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज ट्रीटमेंट करायची असेल तर हे सगळं चाललंच पाहिजे. तर पेशंटला चार्ज लावलाच पाहिजे. आता पेशंटला चार्ज लावला पाहिजे तर त्याच वेळी सायमल्टेनियसली कित्येक लोकांना आपण नकार घंटा वाजवत असतो हे लक्षात येतं, कारण त्यांची ताकद नसते. मग काही पेशंटला मदत करण्यासाठी आपण काही माध्यमातून उपयोग करू शकतो का त्यांचा, तर म्हणून आम्ही ट्रस्ट काढला. ज्यांना डोनेशन द्यायची आहे ते देतात, डोनेशन असेल तेवढं आम्ही पेशंटला फ्री करतो. काही वेळेला मग आपण म्हणजे मी एक उपक्रम केला होता वयाप्रमाणे सवलत.
0: अच्छा.
1: तर मला प्रश्न विचारला लोकांनी की अरे 90 वर्षाचे गृहस्थ आले तर तू काय 90% चार्ज कमी करणार का? म्हटलं आम्ही शब्द दिलाय त्यामुळे मी तो पाळणारच म्हटलं.
0: नक्कीच. खूप स्तुत्य असे तुमचे सगळे उपक्रम आहेत. आता कार्यक्रमाच्या शेवटी किंवा मुलाखतीच्या शेवटी मी तुम्हाला असं विचारेन की 40 वर्षांच्या या तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये, प्रोस्तो डेंटिस्टच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनेक पुरस्कार किंवा सन्मानित तुम्हाला करण्यात आलं असेल वेगवेगळ्या संस्थांतर्फे, तर ते काही उल्लेखनीय असे पुरस्कार तुमच्या आता आठवणीत आहेत का? त्याविषयी थोडंसं सांगा.
1: पुरस्कारांचं म्हणाल तर माझ्या दृष्टीने पेशंट जेव्हा सांगतो की डॉक्टर तुमच्यामुळे मी खायला लागलो, तुमच्यामुळे माझं आयुष्य सुधारलं. आता या पल्लवी देशमुखचा मी जो केला तिने आता आम्हाला खूप वेळा ती जेवायला बोलवत होती. एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षापासून चाललं होतं. तिने जेवायला बोलवलं त्यावेळी तिने सगळ्या कॉलनीत सांगितलं की सर येणार हाच माझा दिवाळी दसरा. आणि तिने हे जे उद्गार काढले की आज केवळ मी तुमच्यामुळे आहे, हा माझ्या मते सगळ्यात मोठा पुरस्कार. मला चांगला प्रिन्सिपल म्हणून, चांगला डेंटिस्ट म्हणून पुरस्कार चांगले मिळाले, सगळं व्यवस्थित झालं. मी रोटरी क्लबचा प्रेसिडेंटही होतो. परंतु माझ्या एकच लक्षात आलं, तुम्हाला जी समाजसेवा करायची आहे, तुम्हाला जी रुग्ण सेवा करायची आहे, ती तुम्ही या हाताची त्या हाताला कळू देता कामा नये. आणि त्या हिशोबाने पेशंटच्या चेहऱ्यावरचं हसू हा सगळ्यात मोठा पुरस्कार समजतो मी.
0: खूप छान. डॉक्टर मुकुंद कोठावदे, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला हॅलो डॉक्टर या सेगमेंटमध्ये खूप छान माहिती दिलीत. प्रोस्तो डेंटिस्ट म्हणजे नेमकं काय आणि प्रोस्तो डेंटिस्ट होण्यासाठी काय काय आपण केलं पाहिजे याचं करिअर गायडन्स आपण म्हणू मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल मी तेजस्वीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: मित्रांनो, आपण हॅलो डॉक्टर सेगमेंटमध्ये डॉक्टर मुकुंद कोठावडे सरांची मुलाखत आज घेतली. पुन्हा एका नवीन डॉक्टरांना घेऊन मी पुन्हा भेटते हॅलो डॉक्टरच्या सेगमेंटमध्ये. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, तुमचा आपला रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार, मी अँकर कोमल आणि आजय कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या अनुभवातून बरंच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आजची आपली मुलाखत ही फार वेगळी आहे. आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंतर्गत आपण अशा 3 मैत्रिणींना भेटणार आहोत ज्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध राहण्याचा एक निर्णय घेतला. आता मी असं का म्हणते या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला या मुलाखतीमध्ये होणार आहे. आज आपल्यासोबत एनटी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आहेत. नेत्रा मॅम, तुमचं आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: आणि असं म्हणतात या समाजामध्ये आपण राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि हाच विचार कुठेतरी मनात घेऊन नेत्रा मॅमनी एक पाऊल उचललं आणि या प्रवाहामध्ये वाहत असताना या 2 मैत्रिणी त्यांच्या सोबत येऊन जोडल्या गेल्या. अर्थात आज आपल्यासोबत एनटी इव्हेंटच्या कोर टीममध्ये असणाऱ्या आणि एनटी इव्हेंट सोबत नेहमीच प्रत्येक इव्हेंट एक सक्सेसफुल होण्यासाठी नेहमीच आता धडपडणाऱ्या रश्मी मॅम सुद्धा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत.
1: धन्यवाद.
0: खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आणि कसं वाटतं ज्या वेळेला मैत्रिणी ज्या आहेत त्या एकत्र येऊन काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे हाय बाय पुरती, हॅलो हाय पुरती आणि छान मजा मस्ती पुरती मैत्री मर्यादित न ठेवता काहीतरी चांगलं करण्याचा हेतू मनात घेऊन जेव्हा ती मैत्री होते आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं होतं, तर ते जे काही चांगलं होतं ते कसं दिसतं, तर हे असं दिसतं अर्थात. आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर जोडल्या गेलेल्या आहेत ज्या की कोर टीम आपल्या मेंबर आहेत. आणि एनडी इव्हेंटचा प्रत्येक इव्हेंट चांगलाच व्हावा, तो खूप सक्सेसफुली व्हावा यासाठी ज्या नेहमी नेत्रा मॅम सोबत सतत धडपडत असतात त्या म्हणजे निमिषा मॅम. सो निमिषा शर्मा होतकर, खूप खूप स्वागत आहे तुमच्या तिघींचं. मुळात मला आता कळत नाहीये सेगमेंटची सुरुवात आजची नारी म्हणून करू की फॅशनिस्टा म्हणून करू, तर नेत्रा मॅम सुरुवात तुमच्यापासून करेल की माझ्या माहितीनुसार तुम्ही मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं, एक स्वतः मॉडेल म्हणून उभ्या राहिला, पण नेमकं असं काय झालं की मॉडेलिंग स्वतः करत असताना आपण स्वतः एक कंपनी फॉर्म करूयात की जिथे आपण दुसऱ्यांना एक प्लॅटफॉर्म देऊ, असं का वाटलं तुम्हाला?
1: सर्वप्रथम तर धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल. 90 आचार्य कोमल मॅम, खूप खूप आभारी आहोत आम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. सो अशी ह्या एनडी इव्हेंटची सुरुवात अशी झाली की मला ह्या ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होतं पूर्वीपासून, पण माझं लग्न लवकर, मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज ह्याच्यामुळे मला करता नाही आलं. जशी माझी मुलगी मोठी झाली, ती थोडी थोडी इंडिपेंडेंट झाली, तेव्हा मी ठरवलं की नाही आता आपण स्वतःसाठी काहीतरी करूया, म्हणजे आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. सो तेव्हा त्याच्यानंतर मी ब्युटी पॅजंट्समध्ये पार्टिसिपेट करायला लागले आणि मी असे मल्टी टायटल्स मला मी जिंकले. सो त्यानंतर मला असं जे मी बघायचे म्हणजे जे ऑर्गनायझर्स जसं करतात मी खूप ऑब्झर्व करायला लागले की कसं करतायत हे वगैरे, हे कशी धावपळ असते, काय असतं. सो त्याच्यानंतर मला असं मनात आलं की आपण का नको चालू करूया, आणि खास करून ठाण्यात. तेव्हा माझ्या मनात असं होतं की ठाण्यात का नको असं. तर त्याच्यानंतर मग मी सुरुवात केली क्वीन ऑफ ठाणे 2025 आणि 2024 मध्ये मी याची सुरुवात केली आणि तो फर्स्ट इव्हेंट खूप सक्सेसफुल आणि खूप ग्रँड असं झालं, जे म्हणजे माझ्या अपेक्षेच्याही बाहेर होतं. पण हां, मला लोकांनी खूप सपोर्ट केलं त्यावेळी, माझ्या फॅमिलीनी म्हणा, माझे जे कोण स्पॉन्सरर्स होते त्यावेळी, म्हणजे पहिला इव्हेंट शक्यतो स्पॉन्सरर्स इतका विश्वास दाखवत नाही, अरे पहिला इव्हेंट आहे काय माहिती कसं असेल असं लोकांच्या मनात येतं, पण नाही मी हे नाही फेस केलं असं. हां, काही काही लोकांच्या मनात तसं आलं, पण 90% मला रिस्पॉन्स खूप चांगला आला तेव्हा, म्हणजे त्यावेळी. आणि मला चांगले चांगले चॅनल पार्टनर्स भेटले, इन्क्लुडिंग मीडिया पार्टनर, स्किन केअर पार्टनर आणि म्हणजे जे काय आपले प्रोडक्शन हाऊस वगैरे, खूप चांगली चांगली लोक मला तेव्हा भेटली आणि त्यांच्या सपोर्टमुळे माझा तो फर्स्ट इव्हेंट खूप छान झाला, खूप व्यवस्थित झाला. आणि तेव्हा असं होतं की तेव्हा आम्ही असे 3 कॅटेगरीज ठेवलेली, मिसेस आणि टीम, आणि तेव्हाही आम्ही ग्रूमिंग वगैरे सगळं असं ठेवलं होतं, म्हणजे स्किन केअर सेशन्स वगैरे, म्हणजे जवळजवळ आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाची ही जर्नी 2-2.5 महिन्याची होती. म्हणजे जनरली ब्युटी पॅजंट्स आम्ही बघितलंय की आदल्या दिवशी ग्रूमिंग असतं आणि दुसऱ्या दिवशी ते परफॉर्म करतात, मॉडेल्स ट्रेन्ड नसतात. सो आमच्याकडे तसं होत नाही, अगदी फर्स्ट इव्हेंटपासून आम्ही असं केलंय की नाही आम्हाला मॉडेल्स ट्रेन्ड पाहिजेत. आम्हाला कमी असतील तरी चालेल, पण आमचा शो व्यवस्थित झाला पाहिजे. कोणीही कमी जास्त नाही वाटलं पाहिजे. ही मॉडेल खूप छान ट्रेंड आहे, ही नाही आहे, ही कमी आहे असं नाही. स्टेजवर जेव्हा सगळे येतात तेव्हा सगळे ट्रेंड वाटले पाहिजे. सो त्या गोष्टीची आम्ही काळजी घेतो, म्हणून आम्ही हे 2-2.5 महिन्यांचं ग्रूमिंग सेशन आम्ही एव्हरी संडे टू संडे ठेवतो. सो आम्ही संडेला कारण ठेवतो, कारण सगळे वर्किंग हाऊस वाईफ आहेत, काही लोक प्रत्येकाला आपापली कामं असतात, सो वीकडेज कोणाला पॉसिबल होत नाही. सो एव्हरी संडे दुपारी आम्ही, एकदा ऑडिशन झाले, फायनल सगळे झाले, म्हणजे निवडून झाले, शॉर्टलिस्ट झाले, त्याच्यानंतर मग आम्ही एव्हरी संडे भेटतो, त्यांचं ग्रुमिंग चालू होतं. मग इट स्टार्ट फ्रॉम स्किन केअर सेशन. सो फर्स्ट आम्ही स्किन केअर आणि डाएट हे ठेवतो, कारण आम्ही हे लवकर का ठेवतो, कारण देन द कंटेस्टंट दे स्टार्ट फॉलोईंग, म्हणजे त्यांना तेवढा वेळ मिळतो फॉलो करायला, आणि ह्याच्यामुळे ते स्वतःवर फोकस करायला शिकतात. आणि बाय द टाइम फिनाले येतं तोपर्यंत आमचे मॉडेल पॉलिश्ड, ग्रूम्ड आणि कॉन्फिडंट असतात.
0: हा, कारण एका दिवसामध्ये तुम्ही किती कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहात ना. एका दिवसामध्ये तुम्ही एकाच दिवशी त्यांना ग्रूम करताय, किंवा एकाच दिवशी तुम्ही त्यांना स्किन केअर सांगताय, एकाच दिवशी, एका दिवसामध्ये त्यांच्या
1: मी स्वतः जे पॅजंट्स केले तिथेही आम्हाला आदल्या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सगळे बॅक टू बॅक लेक्चर्स, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही एकदम टायर्ड. सो मला नाही, मी पहिले माझ्या आपल्या पार्टिसिपेंट्सचा विचार करते की नाही, दे शुड लुक फ्रेश, दे शुड बी कॉन्फिडेंट, कारण आपल्याला शो चांगला करायचा आहे.
0: एक्झॅक्टली
1: असं आहे, ते टायर्ड होणार आणि मग ते परफॉर्म करणार त्याच्यात काही अर्थ नाही. सो आम्ही हे 2-2.5 महिने आम्ही हे ह्याच्या मागे खूप मेहनत घेतो की आमचे पार्टिसिपेंट्स व्यवस्थित वाटले पाहिजे. सो त्यानंतर आम्ही एक अॅनी फाउंडेशन म्हणून आमच्या इथे ठाण्यामध्ये एक रिहॅब सेंटर आहे. सो तिथे म्हणजे इट इज फॉर वुमेन्स असं आहे. सो त्यांनाही मी ट्रेन केलं, त्यांचाही फॅशन शो आपण आधी ऑर्गनाईज केलं होतं गेल्या वर्षी 2025 मध्ये असं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठाणे सुपर मॉडेल्स 2025 हे केलं होतं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज होते, मॉम अँड मी, म्हणजे आई आणि मुलगा किंवा मुलगी एकत्र वॉक, आणि मग ग्रॅनी अँड द चाइल्ड होतं, म्हणजे आजी सुद्धा रॅम्प वॉकवर चाललेल्या आहेत त्यांच्या नातवांबरोबर. आणि त्या आजी देखील, आता तुम्हीही उद्या आमचं शो बघाल, त्या इतक्या ग्रूम्ड आहेत आणि ते एवढ्या आवडीने येतात प्रत्येक सेशनला की बघून खूप छान वाटतं की वयाचा इथे काही ब्रॅकेट नाही आहे. प्रत्येकाला असं नाही की माझं वय झालं की आता मला काय करायचं आहे, मी कशाला हे करू, नाही. इथे आल्यानंतर प्रत्येकाचे विचार बदलतात. दो त्यांचे फॅमिलीवाले बोलतात की आता काय करायचं आहे तुला, असं तसं, हा कशाला आता हे काय, आता वय झालं तर बाद झालं असं असतं, पण नाही, त्या इथे येऊन आणि त्यांच्या नंतर जेव्हा त्यांची फॅमिली हा शो बघते ना, तेव्हा त्यांच्या फॅमिलीला सुद्धा वाटतं की नाही बाबा, तू तुझा डिसिजन योग्य होता आणि तुझ्यामध्ये आम्हाला खूप फरक वाटतो. सो इट इज नॉट ओनली अबाउट ग्रुमिंग, म्हणजे छान दिसणं असं नाही, ओव्हरऑल त्यांचं बिहेव्हिअर बदलतं, त्या छान म्हणजे छान असं बोलायला वगैरे लागतात एकमेकांबरोबर, आणि त्यांचा छान ग्रुप होतो एकमेकांबरोबर, त्या छान मिंगल होतात, भेटतात, आणि म्हणजे एक ओव्हरऑल ते असं खूप एन्जॉय करतात ही जर्नी असं आहे. आणि कॉम्पिटिशन आतापर्यंत खूप हेल्दी झाले, असं नाही झालंय की कॉम्पिटिशन नंतर भांडणं झाली आहे किंवा ही बोलत नाही ती बोलत नाही, अजूनही सगळे एकमेकांबरोबर टचमध्ये असतात. आणि आम्ही हे सुद्धा ट्रेन करतो की तुम्ही स्टेजवर जाताना एकमेकांचे बॅचेस चेक करा, कोणाचं काय व्यवस्थित नाहीये का, कोणाचं एकमेक तुमच्या ग्रुप बरोबर तुम्ही असता तेव्हा एकमेकांना हेल्प करा. येस येस, तुम्ही एकमेकांना हेल्प करा, असं नाही की माझं माझं माझं माझं माझं माझं माझं नाही, तसं अजिबात नसलं पाहिजे. सो तुम्ही एकमेकांना हेल्प करा हे मी सगळ्यांना सांगते. सो त्या पद्धतीने ते परफॉर्म करतात आणि ठीक आहे, म्हणजे खूप हेल्दी वेने होतं आतापर्यंत. टच वूड, सगळे कॉम्पिटिशन खूप हेल्दी झालेत, खूप हेल्दी झालेत, कोणीही भांडलं नाहीये, कोणीही काही आम्हाला क्रॉस क्वेश्चन केलं नाहीये असं का तसं का वगैरे. सो तिथेच आम्हाला सगळं जिंकल्यासारखं झालेलं आहे.
0: मला असं वाटतं नेत्रा मॅम, ऍक्च्युली असं म्हणतात की आपण एखादी गोष्ट चांगली करू शकतो कारण आपण ती गोष्ट स्वतःजवळून अनुभवलेली असते. म्हणजे मी तुम्ही स्वतः एक मॉडेल म्हणून तुमची जर्नी सुरू केली, तुम्ही काही गोष्टी फेस केल्यात, मग हे असतं का, मग इथे जे तुम्हाला प्रश्न पडले ते तुम्ही स्वतः ऍज अन ऑर्गनायझर आणि फाउंडर म्हणून ते सोडवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. कारण बऱ्याच ठिकाणी मीही ब्युटी पेजंट पाहिले आहेत, आपण सगळेजण पाहतो, पण हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे करायचंय म्हणून कोणी करत नाहीये, तर त्या गोष्टीच्या मागे म्हणजे हे ब्युटी पेजंट करून केवळ मलाच नाही तर अजून बाकीच्यांनाही म्हणजे जे येणारे कंटेस्टंट आहेत मुळात त्यांचाही काही फायदा आहे. त्या कुठेतरी फ्रेंडली होणार आहे. जसं तुम्ही मला एक कॉन्सेप्ट आवडले की तुम्ही आजींना प्लॅटफॉर्मवरती आणलं, इतका मोठा प्लॅटफॉर्म त्यांना दिलात, म्हणजे ज्या कुठेतरी एक लोनलीनेस किंवा मुलांचं आणि आजीचं एक जे रिलेशन होतं त्यावरती तुम्ही काम केलं. सो ही कॉन्सेप्टच खूप वेगळी आहे. आणि श्रोते मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या वर्षीचं जे ब्युटी पेजंट होत आहे क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशली एबल कॅटेगरी. आणि तुम्ही खरंच ही कॉन्सेप्ट खूप मस्त आणलीय. तुम्ही नेहमीच खूप काहीतरी छान वेगळं करण्याचा प्रयत्न करता पण स्पेशली चाइल्ड म्हणजे तेही आपल्यासारखेच आहे.
1: हो, हो.
0: म्हणजे त्यांना कुठे असं वाटायला नको की अरे ही किती छान वॉक करते, ही रॅम्पवर किती जाते पण मलाही जायचंय. तर हा जो विचार तुम्ही त्यांच्या डोक्यातूनच लिटरली हे केलाय की दे आर लाईक अस आणि
1: इन फॅक्ट दे आर मोर सेल्फ मोटिवेटेड अँड इन फॅक्ट दे आर इन्स्पायरिंग देन अस असं मी सांगेन. आपण तरी एखाद्या वेळी जरा चार वेळा विचार करतो, थोडस कधी कधी हेजिटेट करतो पण त्यांची जी पद्धत आहे परफॉर्म करायची, एकेकांची अचीवमेंट तुम्ही ऐकाल तर डोळ्यात पाणी येईल इतके ते म्हणजे सगळे हाय प्रोफाईल आहेत, सगळे अगदी म्हणजे सगळ्यांनी काही ना काही लाईफमध्ये अचीव केलेले आहेत, इतके सगळे ते स्पेशल कॅटेगरीमध्ये सगळे खूप छान आहेत. असं आहे म्हणजे आपण म्हणायला म्हणतो हँडीकॅप पण खरं सांगायला गेलं ते लोक आपल्यापेक्षाही खूप खूप खूप
0: दे आर स्पेशल.
1: दे आर रिअली व्हेरी स्पेशल, रिअली व्हेरी स्पेशल अँड आय रिअली मीन इट. असं आहे ते. आणि आम्हाला म्हणजे खूप आनंद होतोय सांगताना की त्या काय म्हणजे जस्ट बिकॉज हे महाराष्ट्राचं आहे, पुण्यावरनं येणार आहेत, अकोल्यावरनं येणार आहेत, रत्नागिरीवरनं आहेत,
2: बडोद्याचे
1: पण आहेत आणि हे स्पेशल लोक तिथून हे येणार आहेत. फोटोशूटला आले त्यांना त्रास होतो नाही म्हणजे आता कसे उन्हाचे दिवस आहेत, त्यांना ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं त्यांना होतो त्रास पण नाही, हसत खेळत ते येतात आणि खूप छान एन्जॉय करतात, एप्रिशिएट करतात, त्यांची काही कटकट नाही काही नाही. इनफॅक्ट दे आर मोर एक्साइटेड.
0: हा म्हणजे कुठेतरी आपण आपल्याला असं कुठेतरी फील होतं की त्यांना आपण मोटिवेट केलं पाहिजे बट ते ऑलरेडी मोटिवेटेड आहेत आणि
1: त्यांना बघून आम्ही जास्त मोटिवेट झालोय.
0: नेत्रा मॅम यानंतर मी रश्मी मॅमकडे वळेल. रश्मी मॅम खरं तर बिहाइंड कॅमेरा मला कळलंय की तुमच्या दोघीचं एक खूप गोड नातं सुद्धा आहे पण या गोड नात्याला म्हणजे तुम्ही प्रोफेशनली कसं कन्वर्ट केलेत, कसं मॅम सोबत तुम्ही जोडल्या गेल्यात मॅमच्या कामांमध्ये?
2: थँक्यू सो मच. म्हणजे खरंच खूप आभारी आहोत आम्ही की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. कोमल मॅम तुमचं खरंच धन्यवाद तुम्हाला, कारण ह्या गोष्टी बाहेर येणं पण गरजेचं असतं. कुठचा तरी एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे जिथे आपण हे बोलू शकतो. आणि माझं आणि हिचं नातं असं बघायला गेलं तर खरंच खूप वेगळं नातं आहे. तिने जेव्हा फर्स्ट पेजंट चालू केलं त्यावेळेला तिने जस्ट मला विचारलं की करशील का तू असं असं, मी करतीये. तर मी म्हटलं ठीक आहे, मी नाहीतरी हाऊसवाईफच आहे सो घरात आता तसं बघायला तसं काही हे नसल्यामुळे म्हटलं ठीक आहे चल करते मी. म्हणून मी तिच्याशी जुडले गेले आणि मग ते पेजंट झाल्यानंतर म्हटलं की तिच्या डोक्यात नवीन नवीन एक विचार येत होते की असं असं करायचंय, काय करता येईल, तुला जमेल का यायला. म्हटलं ठीक आहे मलाही आवड आहे, नुसतं घरात बसण्यापेक्षा काहीतरी स्वतःला सुद्धा एक वेगळ्या ह्याच्यामध्ये घालणं खूप गरजेचं असल्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे चल मी पण जॉईन होते तुला. आणि अशा प्रकारे प्रवास तिच्याबरोबर मी चालू केला आणि आज तिच्यामुळे आज आम्ही बऱ्याच गोष्टींना जुडल्या जातोय. म्हणजे मी काय, निमिषा काय, आम्ही दोघीही जणी पहिले कंटेस्टंट म्हणून आलो, तिच्याबरोबर खूप चांगला अनुभव मिळाल्यावरती आता आम्ही तिला दोघीही जुडल्या गेलो आहोत आणि खूप छान पद्धतीने आमची टीम आहे. आम्ही मस्त एकमेकींना प्रत्येक गोष्टीसाठी बारीक सारीक गोष्ट कितीही असं हे नाही होत की अरे हे करायचंय का, ते कसं होईल, विचार करून प्रत्येकाचे हे असतं की अच्छा ह्या हा पॉईंट ह्याच्यावरती काय काय केलं पाहिजे, आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघी जणी फोनवर कितीही वाजले तरी जेव्हा केव्हा डोक्यात येईल त्यावेळेला फोन उचलायचा, फोन करायचा आणि बोलायचं की त्या डोक्यातल्या गोष्टी बाहेर परत राहायला अरे बापरे मी विसरले असं न होता पटापट ते हे केलं जातं. ऍक्च्युली
0: काय वाटतं म्हणजे मी म्हणेन की नेत्रा मॅमनी एक हाऊसवाईफ मधले लपलेलं जे काही हिडन टॅलेंट होतं ते बाहेर काढलंय मी असं म्हणेन. कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुप्त गुण असतात आणि त्याला ऑफकोर्स एक प्लॅटफॉर्म हवा असतो आणि मला असं वाटतं हा मिळाला आणि तुमची गाडी आता सुटली आहे. आणि बऱ्याच वेळेला प्रश्न होतो नाही का, म्हणजे कुठेही जा फिमेल एकत्र असले की अरे काहीतरी वाचतच, काहीतरी ते इश्यूज होतातच, मग ते कुठेतरी ते क्लॅशेस आणि या सगळ्या प्रॉब्लेम, पण हे मला इथे कुठे दिसतच नाही. आणि जेव्हापासून मी या तिघींना भेटले, म्हणजे मी या तिघींना अगोदरही भेटलेली आहे, पण आज मी खूप पर्सनली बोलणं होत आहे कारण इव्हेंटच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात आणि मला एक खूप छान गोष्ट जाणवते की तुम्ही कोणतीही गोष्ट, जसं तुम्ही म्हणाला कृष्णराम की एक तो विचार मांडायचा, मग त्याच्यावरती तिघींचं काय म्हणणं आहे आणि मग त्यानुसार पुढे जायचं. नाहीतर मला असं वाटतं एनडी इव्हेंट्स इतक्या कमी वेळामध्ये जर इतकं छान सक्सेसफुली ग्रो करते तर त्याचं रिझन पण हेच असावं. आणि मुळात बिईंग अ फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा मॅमनी तो एक स्पेस तुमच्या दोघींनाही दिलाय. तुमच्याकडे येईन मॅम. खर तर काय म्हणतात त्याला डेडिकेशन कसं असावं तर हे असं आहे, कुठेही मला ही गोष्ट बोलायची नव्हती, बट येस जे आहे ते आहे. शी इज इंजर्ड यार आणि तिला पायाला लागलेलं आहे, बट स्टील इव्हेंट आहे आणि ती कुठेतरी एक म्हणतात ना की ही गोष्ट आहे आणि मला हे सोडायचं नाहीये आणि ही भावना कुठेतरी आहे, त्यामुळे आज ती भावना त्यांना इकडे घेऊन आली आहे. सो कशा तुम्ही जोडल्या गेलात मित्रा मॅम सोबत आणि जो कँडी इव्हेंटचा प्रवास सुरू झालाय, कारण इव्हेंटच्या दिवशी मी पाहते की नेत्रा मॅम एक वेगळ्या झोन मध्ये असतात, रश्मी मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात आणि निमिषा मॅम वेगळ्या झोन मध्ये असतात. म्हणजे त्या दिवशी सगळं नीट झालं पाहिजे, मी ज्या गोष्टी बघून ठेवल्या आहेत बोललेल्या आहेत त्या तशा झाल्याच पाहिजेत, एक हा कन्सर्न मला दिसतो तिकडे. तर तुम्ही आणि एनडी इव्हेंट्स किंवा नेत्रा मॅम हे रिलेशन कसं आहे?
3: थँक्यू कोमल, तुम्ही इकडे आम्हाला ऍक्च्युली अपॉर्च्युनिटी दिली. ऍक्च्युली आचार्य 90 हे जेव्हा मी ह्यांच्याबद्दल वाचलं आणि इकडे यायचं होतं एवढी एक्साइटमेंट होती, कारण की आम्हाला एक संधी मिळते जिकडे आम्ही आपल्याला पोर्ट्रे करू शकतो की आम्ही हे पण करतोय. आणि नॉट ओनली ठाणे, आतापर्यंत आम्ही ठाणे वैभव मीडिया असं आम्ही खूप लोकांना भेटतो, पण हे सगळ्यांकडे जाणार, म्हणजे तुमचं बेस, तुमचे जे थॉट्स आहे. आणि इकडे जेव्हा मी इकडे आली तेव्हा आम्हाला असं वाटलं की आम्ही थोडंसं वेगळं करते त्याच्याहून जास्त तुम्ही वेगळं करता, म्हणजे हे दोन्ही कॉन्सेप्ट एकत्र येऊन थँक्यू व्हेरी मच आम्हाला हे अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. टेंडी इव्हेंट्स आणि नेत्रा मॅम, म्हणजे माझा प्रवास कसं सुरू झालं, सगळ्यांचा एक ड्रीम असतं, सो आय वॉज इंटरेस्टेड की मला ब्युटी पेजंट करायचं. जसं नेत्राने सांगितलं, मुलगा लहान होता, तो मोठा झाला, 12 वर्षाचा होत आला, तेव्हा मी म्हटलं की आता स्वतःला टाइम द्यायला हरकत नाहीये, म्हणून मी पेजंट नेत्रा मॅमची पेजंटचं मला इन्व्हाइट आलेलं, म्हणजे कुणीतरी फ्रेंडने पाठवलेलं की तुम्ही हे करा. सो वन इज हॉबी, स्टेज फिअर. नेत्रा मॅमने एवढं छान, म्हणजे जेव्हा मी त्यांना बघितलं, आम्ही सेशन्स जेव्हा अटेंड करायचो, शी गिव्ज हर हार्ट टू इट, म्हणजे ती पूर्णपणे, म्हणजे असं नाही की ती ऑर्गनायझर आहे म्हणून मी हे नाही करणार, किंवा ती शिकवते, ती शी मेक्स इट शुअर की प्रत्येक कंटेस्टंट हॅज टू बी ग्रूम्ड अँड बी पॉझिटिव्ह ऑन द स्टेज. असं नाही की तू हे नाहीये, तुझं हे बरोबर नाही, सोडून दे. शी विल टेक दॅट पर्सन, शी विल ट्रेन हर, इंडिव्हिज्युअल अटेन्शन देते, म्हणजे खूप वेगळं आहे त्यांचं जे ओव्हरऑल कंटेस्ट आहे ते खूप वेगळं आहे. अपॉर्च्युनिटी खूप आहे आणि कोणाला असं कमी जास्त असं देखील नाही जात इकडे. एव्हरीबडी इज द सेम, म्हणजे आता पण आम्ही जी स्पेशल कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे त्याच्यात पण नोबडी इज लेस ऑन, एव्हरीबडी इज हेल्पिंग इच अदर. म्हणजे हे फर्स्ट इव्हेंट जेव्हा मी केलं तेव्हा आय युज टू सी हर डुईंग एव्हरीथिंग एट होम अँड आय फाउंड दॅट दिस इज डिफरंट. आय एम अ प्रोफेशनल बँकर, म्हणजे मी रेप्युटेड बँक वर काम करते, माझं कॉन्सेप्ट ऑफ वर्किंग आतापर्यंत खूप वेगळं होतं, स्ट्रॅटजी डेव्हलपमेंट हे सगळं आहे, पण जेव्हा मी फॉर वुमेन करते ना तेव्हा मला एक वेगळं फील येतं, म्हणजे मला ते एन्थुझियाझम येतं, मोटिवेशन आहे, बिकॉज वी आर अ टीम ऑफ वुमेन अँड वी आर डुईंग फॉर वुमेन अँड देर इज नो बॅरियर की म्हणजे याची एज कमी आहे किंवा ही जाडीच आहे किंवा हिचा हाईट नाही, असं काही नाही आहे, म्हणजे दिस इज फॉर एव्हरीबडी. तर ते मला एक कॉन्सेप्ट नेत्राचं खूप आवडलं. मग आम्हाला जेव्हा आम्ही एकत्र आलो, सुरुवात अशी काही हे नाही झाली की तू ये म्हणून, मला आवड होती म्हणून मी म्हंटल की मी करू शकते का, शी नेव्हर स्टॉप्ड अस, म्हणजे शी वॉज हॅपीली टेकिंग सजेशन्स आणि ते करतात, म्हणजे खूप करतात, असं हे नाहीये की चल आपण प्रयत्न तरी करूया, असं आहे. म्हणजे नेत्रा मॅम खूपच म्हणजे पर्सनॅलिटी एकदम वेगळे, म्हणजे जसं ते दिसतात तसं प्रोफेशनल वगैरे एकदम असं स्ट्रिक्ट वगैरे, पण असं काही नाही, होल हार्टेडली सगळं करते. आणि एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतलंय, म्हणजे आज मी जेव्हा बोलते मला हे कॉन्फिडन्स नेत्राने दिलं, म्हणजे मला नव्हतं हे, मला स्टेज फिअर होत. तर एनडी मध्ये आल्यानंतर इन टू इयर्स आय मायसेल्फ हॅव ग्रोन सो मच. तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार ऑब्व्हियसली कसं असेल ते बघू शकता. परत आमची कंटेस्टंट जे आहेत, जसं ग्रॅनी यांनी जे कॉन्सेप्ट नेत्राने आणलेलं, तर त्याच्यात ती कंटेस्टंट म्हणजे ती साडी नेसणारे ग्रॅनीज जे आहेत, त्यांना तुम्ही आता बघितलं ते वॉक करतात विथ कॉन्फिडन्स. दे हॅव कम्फर्ट टू शोज, दे रिपीट कमिंग. अँड ते म्हणजे जेव्हा ते ऑडिशन साठी ग्रूम होऊन येतात ना, आपल्याला एवढं प्राऊड फील होतं की ते कसे होते आणि कुठे आले.
0: चेंज
3: आणि सेशन्स पण, म्हणजे नेत्रा जेव्हा बोलत होती की सेशन्स होते, तर स्किन सेशन का पहिलं, म्हणजे ते ग्रूम तेव्हापासून आम्ही सुरुवात
0: करतो.
3: तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, कसं घ्यायचं ते आम्ही गाईड करू. आणि आमच्याकडे पॅनलवरती जे डॉक्टर्स आहेत किंवा जे मीडिया वगैरे आहे, ते सगळे रेप्युटेड आहेत आणि ते स्वतःहून होल हार्टली ते ट्रेन करतात. असं प्रश्न किती प्रश्न असतात, म्हणजे स्किन केअर रिलेटेड प्रश्न तर तुम्ही बघू शकता किती, म्हणजे काय ना काय डाऊट असतात. पण ते लहान मुलाला कुठली क्रीम युज करायची, तेव्हापासून मोठ्यांना काय करायचं, ते सगळं डाएट प्लॅन वगैरे सगळं समजवतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीनं नेत्राने ना खूप मनापासून करते, म्हणून ते शो पण असं लोक पार्टिसिपेट करतात. ती येतात समोरून, जसं ती बोलली की फर्स्ट शोला एवढे स्पॉन्सर्स वगैरे, तसं मी आणि रश्मी पण फर्स्ट शो पासून आलो. तर कारण की शी इज होल हार्टेडली डुईंग इट, तर ते एक हे आहे की तिच्याबरोबर प्रवास करायला आम्हाला आवडतं. म्हणजे कुठेही असं वाटत नाही की नाही नाही आता हे नको, असं कधीही वाटलं नाही. मी माझं पर्सनल ऑफिसचं करून आणि याच्यात वेळ काढते, कारण की मला ती आवड पण आहे आणि नेत्राचा सपोर्ट आहे. म्हणजे आता आम्हाला एक डिस्कशन करायचं होतं, मला लागलं मी घरी आले, आम्ही घरी बसून डिस्कशन केलं आणि म्हणजे ते खूप असं वेगळं बॉन्डिंग झालंय.
0: आणि बॉन्डिंग
4: व्हेरी
3: टचवूड आम्हाला ते पुढे
0: डेफिनेटली. आणि हे वर्कआउट होईल का माहितीये, कारण तुमच्या तिघींच्याही मनामध्ये एक असं की आपल्याला दुसऱ्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे. सो बेसिकली हा थॉट कुठेतरी आहे आणि म्हणून हे होत आहे. आणि तुमच्या दोघींचं पॅशन हे मला असं वाटतं नेत्रा मॅमकडे तुम्हाला घेऊन आलंय. नेत्रा मॅम असं म्हणतात ना की हिऱ्याची ओळख जोरीला असते, तसं काहीच झालंय त्यामुळे.
4: पण ह्या दोघींमुळे एवढं शक्य, एवढं पुढे येणं शक्य हे मात्र अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या दोघींमुळे हे शक्य
0: नाही.
4: त्यांनी मला खूप सपोर्ट केला,
0: म्हणजे आपण, मला माहिती आहे मी चांगलं काम करते, पण अजून जर मी जे चांगलं काम करते त्यामध्ये जर अजून जर कोणी आपल्याला सपोर्ट करणार असेल तर डेफिनेटली जे ग्रोथ ज्या फास्टली होते
4: अगदी खरंय की त्यांनी त्या करतात. म्हणजे आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत पण कॉलवर असतो, नाही असं नाही तसं नाही. आणि आता आता इव्हेंट जवळ आले म्हटल्यानंतर
2: दररोज
4: असं
2: की काहीतरी अर्ग हे करायचे ते आपण हा पॉइंट
3: सकाळी टाकतो मेसेज.
2: झोपेत पण आठवलं की जे आठवतात ते
4: त्याच
2: ऍटलीस्ट.
0: आणि वी आर फीमेल्स, आपण रात्री काम करताना पण आपल्याला आठवतं.
2: म्हणजे आम्ही एकमेकींशी बोलतो, म्हणजे आता ती घरी आहे तर ती बसून आहे, पण आम्ही दोघी समजा म्हणजे ती तिचं काम करता करता, ऑफिसचं काम करता करता सांभाळून ती करते. ही किचनमध्ये, मी किचनमध्ये, आमचे फोन चालूच असतात. किचनमध्ये काम चालू आहे, ते बोलणं चालू
0: आहे.
2: हे करायचं राहिलं आपल्याला ते करूया ना, तसं करायचंय ना, आपल्याला इतके वाजता इथे जायचंय ना, तिथे भेटायचं ना, असं. इवन आम्ही जेव्हा ही स्पेशल लोकांसाठी जेव्हा ठरव म्हणजे विचार चालू केला, तिच्या डोक्यात विचार आला कंटेस्टंट असं असं इन्क्वायरी केली आहे कंटेस्टंटनी की मी पार्टिसिपेट करू शकते का, मग तिने आम्हाला फोन केला की असं असं आहे काय करूया आपण. तर म्हटलं ठीक आहे आपण बघूया, कारण का न बघता काय एक्झॅक्टली आहे ते आपल्याला कळणार नाही. मग जेव्हा ती कंटेस्टंट आली व्हीलचेअरवरती, त्यावेळेला आम्हाला पहिले असं थोडा डाऊट होता की अरे आपण हे करू, म्हणजे हे ऍक्च्युली शिवधनुष्य आहे, उचलणं की एकासाठी करणं, उचलतोय आपण आणि ते करू, पार करू शकतो की नाही. पण आमच्या तिघींची खरंच असं आहे की वेवलेंथ जुळलेली आहे की तिघींनी म्हटलं की नाही ठीक आहे चल डन करूया आपण. मग आम्ही ती इंट्रोड्यूस केली की सगळ्यांना,
3: म्हणजे ती एकच कंटेस्टंट होती आम्ही तिला विचारलं की आम्हाला असं वाटतंय का यांच्या बरोबर नॉट बी फेअर.
0: हा बरोबर,
3: जर ऑडिशन मध्ये एकच कंटेस्टंट आहे आणि त्यांना जे नॉर्मल आहे त्यांच्या बरोबर, ऍक्च्युली बघितलं तर आम्ही नॉर्मल नाहीये, ते जास्त नॉर्मल आहे, फक्त ते व्हीलचेअर वर आहे. तर आम्हाला असं वाटलं की आम्ही पहिलं त्यांनाच विचारलं की तुमच्या बरोबर तुमचे त्यांचे ग्रुप्स असतात, ऑब्व्हियसली जसे आपले असतात तसे त्यांचे ग्रुप्स असतात, म्हणून आम्ही विचारलं. मग आम्ही तिघांनी डिस्कस केलं की आपण ही कॅटेगरी इंट्रोड्यूस करूया. तेव्हा ठाणे वैभव लाईव्ह होते आमच्या बरोबर, आम्ही ठाणे वैभव लाईव्ह होतो आणि आम्ही अनाऊन्स केलं. आम्हाला एवढं चांगलं रिस्पॉन्स आला त्याच्यासाठी, म्हणजे पार्टिसिपंट कुठून कुठून येत आहेत अँड दे आर सो टॅलेंटेड, म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन येतं त्यांना.
4: एक्झॅक्टली, इंटरनॅशनल ऍथलीट्स वगैरे असे सगळे बास्केटबॉल प्लेयर्स
2: आणि प्रत्येक जण प्रत्येक म्हणजे त्यांचे ते जे एक्सपर्टी आहेत ना त्याच्यात ते व्यवस्थित म्हणजे ठिकाणी जॉब करत आहेत,
0: बसून नाही करत आहे, त्यांचं चालू
4: आहे, सगळे चांगले याच्यात आहेत.
0: मला असं वाटतं आजची मुलाखत ही खूप जास्त स्पेशल आहे, कारण ह्या तिघींसोबत गप्पा मारता मारता कळलंच नाही वेळ किती झालाय, पण सध्या वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आपल्या आजच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये आज आपण एनडी इव्हेंटच्या टीम सोबत छान दिलाकुळास गप्पा मारत आहोत आणि या गप्पा अशा सुरू राहतील. पण ऐकूयात एक छोटंसं गाणं, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन स्ट्रेंथ.

0: नमस्कार श्रोत्यांनो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरशे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोत्यांनो, आचार्य 90 FM माध्यमातून आज आपण एका छान खूप बनाड्याच्या टीमला भेटलेलो आहोत. इंडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नुकताच क्वीन अँड किंग ऑफ महाराष्ट्र 2026 विथ स्पेशल इव्हेंट कॅटेगरी हा एक खूप चांगल्या विचारांचा ब्युटी पेजंट होतोय आणि याच संदर्भात आपण छान दिलाकुलास गप्पा मारत आहोत. एनडी इव्हेंटच्या फाउंडर डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम आणि त्याचबरोबर एनडी इव्हेंट सोबत जोडलेल्या रश्मी मॅम आणि निमिषा मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. या दिलाकुलास गप्पा अशा सुरू होत्या आणि ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने एनडी इव्हेंटची सुरुवात झाली आणि या तिघी जणी एकत्र येऊन मिळाल्या आणि एनडी इव्हेंट कशा पद्धतीने काय वेगळं वेगळं काम करतात. खरं तर आता आपण या इव्हेंटविषयी मला नेत्रा मॅम जाणून घ्यायला आवडेल, यावर्षी ब्युटी पेजंट कुठे कधी आणि कसं होणार?
1: 25 मेला आपला इव्हेंट आहे आणि ठाण्यात होणार आहे आणि तयारी आता आमची सगळी झालेली आहे. आता वी आर ऑल सेट, फक्त आता परफॉर्मन्स आणि आमचं एक रिहर्सल पेंडिंग.
0: येस, आणि यावेळेस म्हणजे ऍज आय नो की आतापर्यंत मी पाहिलंय की तुम्ही दर वेळेला काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता. एक तर तुम्ही तिन्ही वुमन्स पुढे आलेल्या आहेत, स्पेशली वुमन्ससाठी काम करताय, एक हा एक वेगळा कॉन्सेप्ट.

0: या वेळेला स्पेशली एबल्ड कॅटेगरी आहे, यानंतर काय वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत किंवा आतापर्यंत कुठल्या वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही राबवल्या?
1: सो ह्याच्या आधी आम्ही आत्मन स्कूलचे जे स्पेशल मुलं आहेत, लहान मुलं, त्यांनाही आम्ही ट्रेन केलं होतं. त्यांना ट्रेन करणं खरंच एक टास्क होतं, कारण त्यांना समजवणं, त्यांच्याकडनं वॉक प्रॅक्टिस करून घेणं. सो आम्ही एक महिना तिथे जाऊन आम्ही ट्रेन करायचो आत्मन स्कूलमध्ये. त्यापैकी आम्ही आय थिंक आम्ही 60 मुलांना ट्रेन केलं, 59 मुलांनी व्यवस्थित परफॉर्म केलं. 59 हे पण आमच्या एक्सपेक्टेशन्सच्या बाहेर होतं, पण खूप खूप सुंदर त्यांनी परफॉर्म केलं होतं. आणि त्यांच्यासाठी हे काहीतरी नवीन होतं त्या स्पेशल मुलांसाठी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आता हे महाराष्ट्र आता करतोय. यावेळेस जे दोन इव्हेंट्स आम्ही जे केले दॅट वॉज डिस्ट्रिक्ट लेवल. सो त्यानंतर आम्ही विचार केला, मला खूप लोक विचारायला लागले की तुम्ही आता
0: पर्टिक्युलर
1: तुम्ही आता ठाणे का असं, तर मग म्हणून आम्ही महाराष्ट्र इंट्रोड्यूस केलं. त्याच्यावर आम्ही मग स्पेशली एबल कॅटेगरी हे ठेवलंय आणि रिस्पॉन्स खूप छान आला आम्हाला. सो आणि त्यांचं आता ग्रूमिंग वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे. सो आता त्यांची तयारी सगळी झालेली आहे, आता आम्ही पण अतुरतेने वाढ बघतोय.
0: बट मला यामध्ये ना एक खूप मोठा प्रश्न असा पडला की बीइंग अ मॉडेल ऑर ग्रूमर, जेव्हा आपण कॉमन मॉडेल्सला ट्रेन करतो इट्स अनदर लेवल रिस्पॉन्सिबिलिटी. बट ज्या वेळेला स्पेशली एबल किड्स किंवा ती फॅमिली किंवा तसे जे लोक असतात त्यांना ट्रेन करणं इट्स अ टास्क. म्हणजे एकतर कुठेही त्यांना फील होऊन द्यायचं नाही तुमचं काहीतरी कमी आहे, प्लस त्यांना त्यांचा वॉक, त्यांचा कॉन्फिडन्स किंवा ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्येही जाऊ नये त्यासाठी काम करावं लागतंय. तर जसं की तुम्ही म्हणालात की तुमचं ग्रूमिंग ऑलरेडी सुरू आहे, तर या ग्रूमिंग मध्ये काय वेगळे पण जाणार?
1: मेन तर त्यांची एक्साइटमेंट इतकी पाहून आम्हीही इतके, आम्हालाही सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की होईल ना व्यवस्थित. कारण व्हीलचेअर चे जे पार्टिसिपेंट आहे ह्यांच्यासाठी एक वेगळी सोय करावी लागते. जिथेही आम्ही ग्रूमिंग सेशन घेतो ते रॅम्प असणं, तिथे त्यांच्यासाठी एक वेगळे वॉशरूम्स असणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला डोक्यात ठेवून, म्हणजे अशी जागा आपल्याला प्रत्येक वेळी मिळेल का हे सगळं. पण आम्हाला सगळं मिळालं व्यवस्थित आणि तेही व्यवस्थित प्रॅक्टिसला आले, सगळ्यांनी खूप कोऑपरेट केलं. आता गेल्या रविवारी आमचं फोटोशूट झालं, तिकडेही सगळे पुण्यावरनं वगैरे सगळे आले होते आणि व्यवस्थित झालं. असं कोणाकडनं आम्हाला काही कंप्लेंट्स नाही आले किंवा आम्हाला त्यांना ट्रेन करताना काही असं काही त्रास नाही झाला, काही नाही. त्यांना जे काही आम्ही इन्स्ट्रक्ट केलं त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो केलेलं आहे आणि त्यांनी खूप कोऑपरेट आणि खूप सपोर्ट केलेला आहे. सो आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ऍज सच नाही झालेला आहे.
0: म्हणजे असं म्हणजे मी म्हणेन की हे चॅलेंज होतं, बट अशा गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण अशा सगळ्या व्यक्तींना अजून जवळून तुम्ही पाहिलं, अनुभवलं त्यांचं आयुष्य कसं आहे हे तुम्हाला अनुभवत आलं. यानंतर आता पुढच्या म्हणजे आता खरंच ऑलमोस्ट अगदी जवळ आलेला आहे इव्हेंट, त्यामुळे जसं तुम्ही मगाशी ब्रेकअपी म्हणालात अश्विन मॅम की अगदी आम्ही सकाळी पहाटे पण 5 वाजता मेसेजेस येतात तुमचे चालू असतात, काय तयारी चालली आहे, कुठवर आली आहे आणि काय काय बाकी आहे अजून, म्हणजे काय सांगाल संपूर्ण इव्हेंट बद्दल?
2: ऍक्च्युली कसं आहे ना की आपले ग्रूमिंग सेशन झालेले आहेत, आपण स्किन केअर सेशन दिलं, आपण त्यांना डाएटचं सेशन दिलं, शिवाय आपण फोटोशूट केलं. ऑलमोस्ट सगळं आपण जे कंटेस्टंटनी 25 तारखेला आम्हाला ते दिसले पाहिजेत, कसे दिसणार आहेत ते त्यांना आम्ही म्हणजे ट्रेन ज्या पद्धतीने केलं आहे ना ते आता फक्त आमचं आता एवढंच आहे की ते तसेच्या तसे जसं आम्ही इमॅजिन केलंय ते तसेच येणार आहेत, ह्याची खात्री आता आम्हाला आलेली की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेन केलंय सो ते आता तसेच येतील. आणि आम्हाला आम्ही जी अपेक्षा ठेवली शो कडनं की आमचा जो शो असा एक वेगळ्या पद्धतीने समोर आला पाहिजे, म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण भाजी शिजवताना म्हणजे चिरतो शिजवतो आणि ती शिजल्यानंतर कधीतरी ती बिघडते, काहीतरी कमी पडलेलं असतं असं होतं. पण इथे आम्ही आता हे करताना
0: पूर्ण काळजी घेतली
2: की कुठेही इतकूसही कुठेही असं गालबोट लागता कामा नाही किंवा काही असं होता कामा नाही, त्यामुळे आम्ही अशा पद्धतीनेच ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे की ते येणार आणि ते कॉन्फिडेंटलीच समोर उभे राहणार आणि पब्लिक सगळं खुश होणार आहे की येस की ह्यांनी हे करून दाखवलंय. म्हणजे जे मी म्हटलं की शिवधनुष्य आम्ही जे उचललंय ते आमच्यासाठी खूप मोठं होतं आणि आम्ही ते पेललंय आणि ते आम्हाला दिसतंय आता की म्हणजे हे पेललंय मी हे याच्यासाठी बोलू शकते की आम्ही ज्या पद्धतीने ट्रेनिंग दिलंय हे नेत्रा ज्या पद्धतीने त्यांना शिकवते किंवा ते ज्या पद्धतीने इंटरेस्टने येऊन शिकतायत त्या ह्याच्याने कळून चुकलंय की आता येस म्हणजे बरोबर आम्ही ट्रॅकवर आहोत कुठेही ऑफ ट्रॅक गेलेले नाही आहोत आम्ही.
0: तुमच्याकडे येईन आता एक तर ऑलरेडी तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पण तुम्ही हार मांडलेली नाहीये तरी स्वतःचा एक पाय व्यवस्थित म्हणजे थोडासा इंजोर झालाय पण त्या दिवशी आता जर वॉक करायला सांगितलं तर कसा करायला अशा सिच्युएशन मध्ये
3: पण आम्ही प्लॅन केलेले
0: स्पेशली एबल कॅटेगरी आहे त्यातलेच एखादी विचार घेतलाय मॅम वॉक करत आले बट जोक्स पार्ट ऑफकोर्स डेडिकेशनने तुम्ही काही गोष्टींसाठी तुमच्या पर्सनल गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही यामध्ये इन्वॉल्व्ह झालाय कुठे पाहताय एनडी इव्हेंट्सला पुढच्या काही दिवसांमध्ये आणि या ब्युटी पेशंटला जो आता येऊ म्हटलं
3: आता जर बघितलं एनडी इव्हेंट्स गेल्या 2 वर्षात एवढं म्हणजे आज आम्ही 90 FM वर आलोय तर मला असं वाटतं की नेक्स्ट अजून 1-2 वर्षानंतर आम्हाला स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी कॉल येतील आणि आमचे कॉन्सेप्ट अजून आम्हाला थॉट्स येणार आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्ही पुट फॉरवर्ड करणार. आय एम शुअर नेत्रा पण आम्ही अलाइन आहोत आतापर्यंत काम आणि यु नो थॉट्स हे काय कधी कमी होत नाही फक्त आपली एनर्जी कितपर्यंत राहते किती सपोर्ट मिळतो आपल्याला ते आहे. आणि इव्हेंटमध्ये म्हणजे आम्ही कंटेस्टंट्स आणि कॅटेगरीज हे तर एक पार्ट झालं परत आमचे आम्ही एक हे पण प्लॅटफॉर्म न्यू कमर्ससाठी आहे जिकडे आम्ही फिलर्समध्ये असं ठेवलंय की ज्यांना त्यांचं टॅलेंट दाखवायचं ते दाखवतात म्हणजे जसं नवीन एक ब्रँड आलं नवीन कुठली डिझायनर आहे आणि हे मोस्टली आम्ही जे फिमेल रन ऑर्गनायझेशन आहेत त्यांना प्रमोट का करतोय कारण की आम्हाला असं वाटतं की आता पण आमची टीम ओनली फिमेल्सची आहे म्हणजे सगळीकडे आता जे आमचं नवीन वॉक येणार आहे जे पैठणी साडीचं आम्ही वॉक करणार आहे ते पण फिमेल रन ऑर्गनायझेशन मोस्टली आम्ही असं फोकस करते की ज्यांना प्लॅटफॉर्म ते आम्ही आम्हाला अप्रोच येतं असं नाही की नाही पण आमचं प्लॅटफॉर्म हे आम्ही वेगळं ठेवलंय आणि आम्ही गोईंग फॉरवर्ड 2 इयर्स मध्ये त्याला एवढं वेगळं ठेवणार असं आमचं फोकस आहे. तर लोक म्हणजे ऑब्व्हियसली जसं आम्ही आतापर्यंत करत आलोय तर लोक समोरून विचारत आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी स्पेस क्रिएट करतो म्हणजे असं नाहीये की आता जसं स्पेशली एबल्ड मध्ये पण व्हीलचेअर शिवाय जेव्हा आम्ही फर्स्ट कंटेस्टंट घेतलेली तेव्हा व्हीलचेअर होतो पण लोक आहेत स्पेशली एबल्ड म्हणजे हे वास्ट कॅटेगरी असते ज्यांना चालायला नाही जमत ज्यांना ऐकायला येत नाही असं खूप कॅटेगरीमध्ये लोक आहेत तर आम्ही सगळ्यांना प्लॅटफॉर्म देतोय तर डिझायनर पासून ते फोटोग्राफी असेल किंवा कंटेस्टंट असेल किंवा ग्रॅमीज असेल किंवा मॉमेंट सगळ्यांना प्लॅटफॉर्म ओपन आहे. तर आम्हाला असं वाटतंय की 2 वर्षानंतर आम्हाला अजून रिस्पॉन्स येऊन आणि जे हे स्टार्टअप आहे ते डिफरंट लेवलवर जाईल.
0: येस आणि तुम्ही आताच म्हणालात की आता आम्ही कुठपर्यंत नेतोय तर मला असं वाटतंय की कुठपर्यंत करू शकताय पण मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला प्रत्येक एक इव्हेंट होईल त्यामधून तुम्ही अजून जास्तीत जास्त इन्स्पायर होणार आणि तुमच्यामध्ये ती आपसुकच एनर्जी आणि ऊर्जा जी काही आहे ती येणार आहे आणि म्हणजे ऍज आय नो की आता 2 वर्षाचा हा प्रवास आणि पुढे जसं जसं तुम्ही इव्हेंट करणार तसं तसं तुमची म्हणजे तुम्ही स्वतःही ग्रो आणि ग्लो होणारच आहात करणार आहात तसंच मला असं वाटतं छान क्रिएटिव्ह एक तर तुम्ही दिघी भंडाट आहात क्रिएटिव्ह आहात त्यामुळे हे असं इतकं छान छान काय काय सुचतंय कारण देर इज नो लिमिटेशन की फक्त हेच पाहिजे किंवा कुठेतरी तुम्ही असं स्वतःला एका बंद लाईन अशी कुठे केलेली नाही किंवा अशी लाईन आखलेली नाही की याच्या पुढे नाही जायचंय हा आपण फास्ट विचार करताय एक दूरदृष्टीकोन मला असं वाटतं तो नेत्रा मॅमकडे आहे आणि त्याचा फायदा इकडे होतोय तुम्हाला. नेत्रा मॅम सेम क्वेश्चन्स टू यू ज्या दिवशी एनडी इव्हेंट फॉर्म झालं आत्ताचं एनडी इव्हेंट आणि येणाऱ्या काही वर्षांमधल्या एनडी इव्हेंट्स काय वाटतं
1: जेव्हा फॉर्म झालं मलाही असं वाटलं नव्हतं की आज इथपर्यंत जाईल आणि त्याचा श्रेय मी माझे क्लोज फ्रेंड्स माझी फॅमिली आता जे माझ्याबरोबर सगळे आहेत निमिषा रश्मी सगळ्या क्रेडिट मी ह्यांनाच देईन असं एकटी करणार असं नाही आहे. ठीक आहे पहिलं हे मी केलं पण त्यातही माझे काही फ्रेंड्स होते माझे फॅमिली सगळ्यांनी मला सपोर्ट खूप केलं सो आता पुढेही आम्ही असंही काही वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन यायचं आमचा विचार आहे. पण आमच्याकडे असं आहे की आम्ही हाईट एज ह्याला काही ब्रॅकेट्स ठेवलेले नाही आहेत. आणि हाईट वगैरे तर आम्ही बिलीव्ह करतो की दिस इज जेनेटिक, त्याच्यामुळे त्याप्रमाणे नाही जजिंग होईल, नाही आम्ही त्याप्रमाणे हिची हाईट कमी आहे ही नाही पार्टिसिपेट करू शकत किंवा हीच जिंकेल किंवा असं होईल हाईटमुळे जिंकेल, नाही असं काहीही नाही. कारण बऱ्याचशा पेशंटमध्ये असं असतं की अरे ही हायटेड आहे, ही स्लिम आहे, तर ही जिंकू शकते किंवा ही बहुतेक शॉर्टलिस्ट होऊ शकत नाही, ही म्हणजे ऑडिशनमध्ये ही येऊ शकत नाही असंही लोकांना असं वाटतं. पण नाही, ह्या सगळ्या जेनेटिक गोष्टी, इट इज ऑल अबाउट हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, हाऊ यू बिहेव अँड लाईक हाऊ यू परफॉर्म. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी माझ्या कंटेस्टंटचं सुद्धा हेही सांगते की तुमचं बिहेवियर खूप खूप खूप मॅटर करतं. असं नाही की तुम्ही सुंदर दिसलात, तुम्ही त्या दिवशी छान आन्सर केलं म्हणजे झालं, तुम्ही सगळं तुमचं सगळं व्यवस्थित नाही. तुम्ही एकमेकांबरोबर कसे बिहेव करता, एकमेकांना किती हेल्प करताय, या सुद्धा गोष्टी खूप मॅटर करतात. कसं ओव्हरऑल जर्नीमध्ये तुम्ही कसे आहात, किती सपोर्टिव्ह आहात, किती कोऑपरेटिव्ह आहात, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि आता सगळे छान तयार झाले इनफॅक्ट, आणि आम्ही बघतोय की प्रत्येक जण एकमेकांना हेल्प करते. आम्हाला हेच पाहिजे की हे सगळे एकमेकांबरोबर युनाइट होऊ दे आणि सगळं चांगलं यांचं व्यवस्थित होऊ दे, तर ते कॉम्पिटिशन हेल्दी हसत खेळत होईल, नाही तर मग ते त्याच्यात ती मजा नाहीये. ते असं
0: तर मला असं वाटतं की खरं तर ह्या गप्पा संपूर्ण आहे असं वाटतं, पण आता प्रत्येक गोष्टी काही किराम असतो आणि आपल्याला तिथे थांबावंच लागतं. पण आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर मला आय कॅन स्ट्रॉंगली अँड प्राऊडली से की जर महिलांनी ठरवलं, जर स्त्रियांनी ठरवलं बदल हा घडवायचाच, तर त्या बदल नक्की घडवू शकतात. याचं एक अतिशय बेस्ट आणि लाईव्ह एक्झाम्पल माझ्यासोबत आहे. कारण आपण आपले विचार किंवा मला काय वाटतं हे मला वाटतं इतक्यापुरतंच मर्यादित न ठेवता आपण ते दुसऱ्यांसाठी करतो, तेव्हा नक्कीच समाजामध्ये बदल घडतो. आणि बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते. आणि ही सुरुवात तुम्ही तिघींनी केली आहे, नेत्रानंद तुम्ही केली आहे एनडी इव्हेंटच्या माध्यमातून, त्यामुळे खरंच तुमचं खूप कौतुक. आणि एनडी इव्हेंटला तुम्हाला आणि तुमच्या तिघींनाही शुभेच्छा. तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही काळजी घ्या, कारण आम्हाला इव्हेंटच्या दिवशी धावपळ करणारी आणि इकडे तिकडे बागडणारी निमिषा आवडते. सो प्लीज बी टेकर आणि थँक्यू सो मच तुमच्या तिघींना.
1: थँक्यू व्हेरी मच आम्हाला बोलवल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
0: तर श्रोतेहो, ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि एनडी इव्हेंट्सचं इंस्टाग्राम पेजवरती आपण कोलॅबरेशन टाकलेलंच आहे, ते तुम्ही पहा. तुम्हाला त्यांचे इव्हेंट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काय काम चाललंय, कसं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला तुम्हाला त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा पाहायला मिळतील. तर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. आणि मी आरजे कोमल एनडी इव्हेंटच्या या सगळ्या टीम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: सेलिब्रिटी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आहे आरजे तेजस्वी तुमच्यासोबत आणि आज आपण सेलिब्रिटी शोचा पार्ट टू करतो आहे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि समर स्पेशल शो करतोय कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्याच्यामध्ये आपण जास्ती काय काय एक्सप्लोअर करायला बघतो आणि नृत्यासारखा प्रकार आपण शिकायला मिळाला नृत्याचं किती छान ह्याच्यापेक्षा छान गोष्ट कुठली असूच शकत नाही कारण कला आपल्याला किती भरभरून देते. गायन असू दे, कथक असू दे किंवा नृत्य असू दे, तबला असू दे किंवा हस्तकला असू दे. तुम्ही मगाशी भरतकामाचा उल्लेख केला. कला म्हणजे नेहमी कला देण्याच्या स्वरूपात राहिली आहे घेण्याच्या ऐवजी. नक्कीच. आता तुमचे जे तुम्ही स्वतः आता एवढे वर्ष शिकल्यानंतर तुम्ही स्वतः काही प्रोजेक्ट केलेले आहेत, काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे कारण अष्टनायिका पाहिल्यानंतर असं वाटलं की वा असा आपण असा दिव्य शो आपण पाहिलाच नाही आणि मेस्मरायझिंग आणि असं थक्क आश्चर्य की म्हणजे अशी संमिश्र भावना असतात म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या आणि हे संपूच नाही म्हणजे आपल्या थिएटरचा टाइम होऊन गेला होता तरी पण आपण थोडं पण केलं होतं पण असं हे पाहत राहावं आणि एका वेगळ्या काळात किंवा वेगळ्या झोन मध्ये आपण जातो आणि म्हणजे तर मगाशी मी म्हटलं जसं स्वर्गाची अनुभूती तुम्ही देता की हे देवदेवतांच्या इथे कसं होत असेल किंवा स्वर्गात देवाचं ते आणि तुमचं तर नावच प्लॅटफॉर्मचं असं आहे की मयूर वैद्य टेबल आर्ट म्हणजे किती छान. मी अप्सरा कशा नाचत
1: खरंच ना तू आत्ता जे म्हणालीस ना हे बघ कसं आहे ना पूर्वी याचं मयूर वैद्य डान्स अकॅडमी होतं ना त्याच्या आधी नृत्य मयूर होतं. मला ना सतत प्रयोग करायला आवडतात त्या म्हणजे अकॅडमीच्या नावात सुद्धा मी प्रयोग केले पण एका पॉइंटला येऊन मी थांबलो की मला असं वाटलं आपण कमर्शियल तर असणारच कारण माझं ब्रेड अँड बटर हे आहे का मी फक्त नाचतो आणि मग नाचण्याच्या पलीकडे मी शिकवतो मग ते एक ब्रेड बटरच झालं जसं बघायला गेलं तर मग त्याचं एक छान नाव म्हणून ती नावं ठेवली. पण नंतर लक्षात आलं की आपण कमर्शियल पेक्षा जास्त गोष्टी देतोय आपण जास्त भावनिक दृष्ट्या मुलांना शिक्षण देतोय याच्यात. गुरु शिक्षक परंपरा आता काही नाही राहिलेली आहे. जे कोणी करत असेल त्यांना खूप मोठं म्हणजे माझे मोठा नमस्कार आहे त्यांना की त्यांनी सांभाळली आहे. पण मुंबईत हे आता शक्य नाही आहे. प्रत्येक जण कॉलेज शाळा करून क्लासला येणारे आहेत एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून करणारे आहेत आणि ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी त्यांना करिअरमध्ये भाग पाडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्याचा सगळ्याचा सारांश विचार करून की आपल्या नृत्यालयाचं नाव मयूर वैद्य आर्ट टेम्पल असलं पाहिजे. हे मंदिरासारखे कारण मी स्वतः पूजा करतो आणि मी ती पूजा करायला पण लावतो विद्यार्थ्यांना. आज मयूर वैद्य आर्ट टेम्पलमध्ये असंख्य विद्यार्थी विशारद अलंकार झालेले आहेत, मास्टर्स झालेत. मधुरा पण माझ्याकडनं विशारद अलंकार झालेली आहे, मास्टर्स केलेले आहे तिने. त्याच्यामुळे मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आणि माझ्याकडे जे आता टीचर्स आहेत त्या पण मयूर वैद्य आर्ट टेम्पलमध्ये शिकलेल्याच टीचर्स आहेत. जसं आता मेन टीचर आमच्याकडे हर्षाली म्हात्रे भूमी नागदा आहे, तसं युक्त आहे, अनन्या आहे, प्रांजली आहेत. यांचं मला कौतुक का वाटतं सांगायला. आज ते अलंकार विशारदला आहेत पण ते क्लास पण इतके सक्षम चालवत आहेत की मला असा आनंद वाटतो की आपल्या मागे आपण एक फळी निर्माण केली शिकवण्याची. आणि माझा अटेंडन्स हा क्लासमध्ये 90% असतो, 100 म्हणू शकत नाही मी कारण माझे ते 10% इव्हेंट्स, माझे प्रोग्राम्स, माझे शूटिंग, माझे आणि असं तुम्ही बोलत आम्हाला मग त्याच्यात सगळं माझा 10% वेळ जात नाही पण तो पण मी आनंदातच घालवतो. मग 90% माझा अटेंडन्स क्लासमध्ये असतो. याच्यात सुद्धा मुलींच्या ज्या परीक्षा होतात तेव्हा आम्ही त्यांना खास घरी 8-8 दिवस घरी बोलावून राहून त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो जेणेकरून मुलांमध्ये तो एक कलाकार म्हणून घडण्याचा कॉन्फिडन्स यावा. या लेव्हलला आम्ही काम करतो आहोत म्हणून आज आपल्या अकॅडमीला 2025 मध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आणि हा प्रवास असहज गेला. मला कुठे परत सांगतो स्ट्रगल वाटत नाही. फारच लोकांना वाटतं काय स्ट्रगल केलं, मी नाही केलं. मला असं वाटतं जे आपण आनंदात करतो तो स्ट्रगल नसतं, हे आपल्या अंगवळणी असतं. जेवताना स्ट्रगल म्हणतो का? नाही, कारण हे अंगवळणी आहे. तसं नृत्य शिकवणं आता म्हणजे अंगवळणी आहे. तर हा 25 वर्षाचा जो स्पॅन आहे मी खूप आनंदात घालवला आणि मला सांगायला आवडेल की मधुराचं पण आता हे मला वाटतं 5वं वर्ष चालू आहे चौथं वर्ष स्वरमधुरा म्युझिक अकॅडमी म्हणून ती स्वतः चालवते, कारण ती स्वतः उत्तम गायिका आहे. माझे असंख्य प्रोजेक्ट ती गाते. त्याच्यानंतर म्हणजे घर की खेती सारखं नाही, पण तिला अक्षरशः मी अगदी तिलाही विचारतो की तू गाशील का आपल्यासाठी, मग ती हो म्हणते, मग आम्ही रेकॉर्डिंग करतो. इतकं आमच्या घरात सुद्धा ते आहे. आणि मी कुठलाही कोणालाही आजपर्यंत ऑर्डर केलेली नाही की हे करायचंय. मुलांना सुद्धा नाही, करशील का? कारण प्रत्येकाला रिस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. तसं हिनी स्वरमधुरा म्हणून तिच्या गाण्याची अकॅडमी आहे, त्याचे छान विद्यार्थी शिकतायत तिचे. आणि उपशास्त्रीय शास्त्रीय ह्या दोन शैली ती त्या क्लासमध्ये शिकवते. त्यामुळे तोही मी एक आनंद मिळतो की ते पण विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये घडत असतात. तर ते मला असं नेहमी वाटायचं की अकॅडमी नृत्य गायन वादनानी अशी भरून निघाली पाहिजे. ते माझं स्वप्न आहे, गुरुकुल करण्याचं स्वप्न आहे. ते या सगळ्याच्या स्वप्नांची वाटचाल आहे आमची. तर मला असं वाटतं की गुरु म्हणून जेव्हा आपण एक टॅग आपल्याला लागतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते शिकवण्याची. आता हे शिकवता शिकवता प्रोडक्शन्स करायचे, तर मला नेहमी मुलांचं एखादं काही मी कोरिओग्राफ करत त्याच्यातनं एखादी थीम सुचते आणि त्याला मी डेव्हलप करतो. त्याच्यातनंच माझे दोन अतिशय सुंदर प्रोजेक्ट आले, ते म्हणजे दशावतार आणि अष्टनायिका. कारण हे दोन्ही विषय मी शिकत असताना माझ्या परीक्षेला मला एवढे फॅसिनेटिव्ह भेटले, ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे. मग मुलांना शिकवताना नायिका की अरे ही नायिका किती छान हिने केली, मग ही ह्याच्यात आपण काय डेव्हलप करू शकतो, असं करत करत माझी ती गुरुदक्षिणा म्हणून मी अष्टनायिका खरं तर सुरू केलेलं माझ्या गुरूंना अशा ताई जोगळेकरांना ती गुरुदक्षिणा म्हणून मी ती दिलेली खूप वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्याचे आम्ही 5-6 प्रयोग केले भारतभर. मग त्याचे चेन्नई, बँगलोर, मुंबईत 2 केले. अतिशय प्रतिष्ठित आपलं एक हरिदास संगीत संमेलनात मी ते परफॉर्म केली नायिका. आम द ओनली वन ज्यांनी ग्रुप घेऊन प्रेझेंटेशन केलं त्या ह्याच्यानं, तर सोलो डुएट परफॉर्मन्सेस होता. तर ते सगळं केलं आणि मग ब्रेक पडला, कारण मग माझं चित्रपट नाटक हे सगळं सुरू झाल्यामुळे त्याच्यात तो थोडा खंड पडला. पण त्याच्यानंतर मला पुन्हा वाटलं की बाहेर आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मला नायिका मिळाली एक माझ्या आयुष्यातली, तीच अष्टनायिकामध्ये पण सुंदर जाऊ शकते. आणि मी स्वतः नायक असून त्याच्या नायिका प्रेझेंट करतो आर्ट, तर ती माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. आणि अशा तऱ्हेने अष्टनायिका प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. तेव्हाचा अष्टनायिका आणि आत्ताच्या अष्टनायिका जमीन आसमानाचा फरक आहे. कारण जेव्हा मी पुन्हा या करायच्या म्हटलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या अष्टनायिका हा कोणी न ऐकलेल्या पाहिजेत मला. असं का? तर कदाचित मी आज एखादी खंडिता घेऊया. खंडिता म्हणजे नवऱ्या तिचा जो प्रियकर म्हणा किंवा नवराच म्हणा जो परस्त्रीकडे जाऊन आलेला आहे, त्याच्यामुळे ते खंडित झाले. तर आपल्याकडे बरेच त्याच्यापैकी आम्ही अगदी आम्ही शिकल्यापासून आता मी गाडीत पण गुणगुणत होतो काहे को मेरे घर आहे. तर ही सगळेच नाचतात, मग माझं वैशिष्ट्य करायला. म्हणून एक प्रख्यात पखावज वादक आहेत, मृदंगाचार्य म्हणतात त्यांना, पंडित रामदास जी शर्मा, जे गोपीजींबरोबर पखावज वाजवायचे, सितारादेवींबरोबर पखावज वाजवायचं असे हे. आणि त्यांची कन्या म्हणजे डॉक्टर पूनम व्यास, प्रतिष्ठित कथक नर्तिका आणि नृत्यांगना आणि परफॉर्मर, ज्यांनी ह्या 8 नायिका फ्रेश माझ्यासाठी लिहिल्या. आणि त्या कवयित्री आहेत, अतिशय सुंदर काव्य साहित्य त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी या 8 नायिका दिल्या आणि या 8 नायिकांना मी स्वतः चाली देऊन त्याचं संगीत बनवलं. आणि ते लोकांना आवडलं हे माझ्यासाठी खूप. आणि तू पाहिलेस ते एक्झॅक्टली. तर ते लोकांना म्हणजे मला त्याची दागदुख होती. नाच ठीक आहे ग, नाच आवडू शकतो, संगीताचं काय, पण ते लोकांना आवडलं, प्रचंड आवडलं. बरं, आता काय झालं, ह्या नायिका ज्यांना माहिती आहे त्यांना कळल्या की या 8 नायिकांच्या अवस्थेप्रमाणे याची नृत्य आहेत आणि जी मी परफॉर्म केली. पण हे सामान्य ऑडियन्सला कसं कळणार? कारण माझा नेहमी प्रयोग हा असतो की माझं कुठलंही प्रोडक्शन हे जसं क्लासला आवडतं तसं मासला आवडलं पाहिजे. जसं तज्ज्ञ आहे त्याच्यातले त्यांना जर आवडतंय तसं माझ्या साधारण ऑडियन्सला, एखादी आजी जरी आली किंवा एखादाच लहान मुलगा जरी आला तरी ते एंटरटेनिंग वाटलं पाहिजे. आणि त्याच्याच तोच थॉट ठेवून मी यांना चित्रपटाच्या गीतांची साथ दिली. मग असं ठरवलं की शास्त्रीय मी करणार आणि ज्या चित्रपटातली गाणी आहेत की ती नायिका चित्रपटात ना कशी दिसते ती मधुरा परफॉर्म करेल. आणि अशा पद्धतीने अष्टनायिका तयार झाला. आणि याचा उलटा प्रवास कसा आहे की या 8 नायिका झाल्यावर मी कथकचं प्रेझेंटेशन करतो की प्युअर कथक काय आहे. आणि मग माझे ते तोडे तुकडे पर्ण नाचतो, मग ते जुगलबंदी असं ते सगळं तू बघितलंच आहेस ते सगळं. तर अशा पद्धतीने तो थॉट असतो. सेम मी दशावतार, दशावतार पण मी असं क्लासमध्ये होतो आणि चल ग मत्स्य अवतार करून दाखव, मग आमचे जयदेवांचे श्लोक वगैरे आम्ही सगळे ते परफॉर्म करतो. म्हटलं ह्याला आपण जरा कलरफुल बनवूया. आणि मग मी तेच 10 अवतार शॉर्ट अँड स्वीट मध्ये परफॉर्म करायचं ठरलं. आणि 45 मिनिटचा जवळ 1 आवरचा ते प्रोडक्शन झालं दशावतार. त्याच्यात 10 अवतार आहेत जे मी प्रेझेंट करतो आणि श्लोक आहेत, तर ते ऐकायला पाहायला खूप मेस्मरायझिंग वाटतात. तर अशा पद्धतीने दशावताराचा आम्ही कार्यक्रम केला. आता पुन्हा तो आम्ही आणतो आहोत. आता मला असं वाटतं त्याच्या आधी तू पोचली असशील तिकडे आणि मला आवडेल तसं, तू आलीस तर नक्कीच आवडेल. पण आता त्याची तयारी सध्या चालू आहे, तर दशावतार आम्ही लवकर घेऊन येतो आहोत आणि अष्टनायिका पण लवकर येतोय. काय माहितीये एवढा तामझाम आहे ना, सगळ्यांना तो शो घेण्यासाठी थोडी इच्छा पण झाली पाहिजे. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ती इच्छा नाही, जेव्हा बघतात तेव्हा ते लोकांना वाटतं की हे आपल्याकडे झालं पाहिजे. असं ते आहे. तर आता शोज हे चालू आहे आमचं.
0: आणि कथक म्हटलं की कृष्ण राधा किंवा दुर्गा कॉमन असतात, त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि आपल्या शास्त्रीय संगीतात मेघ मल्हार मिया की मल्हार, तो मल्हारावर आधारित पण तुमचं काहीतरी.
1: हो अगदी, मेघ मल्हार
2: शो मला सांगायला आवडेल.
1: म्हणजे हिला किती पण अभ्यास केला आहे मी छान,
2: मला नक्कीच सांगायला आवडेल की तो माझा पहिला शो होता ह्याच्याकडे शिकायला सुरुवात केल्यापासून. म्हणजे मी जून मध्ये सुरू केलं आणि जुलैत शो होता. पण म्हणतात ना की कॉन्फिडन्स वाढवणं कसं त्याच्याकडे छान आहे, की मला असं वाटत होतं की मला नाही अजून कथ्थक मधलं काहीच नाही कळलंय. मी शिकले खरी पण मला नाही येते, मला ही गोष्ट माहित नाही, मला ती गोष्ट माहित नाही. पण ह्या पहिल्याच शो मध्ये त्याने मला 2 मेन कॅरेक्टर्स दिली होती. एक होळीमध्ये राधाचं कॅरेक्टर होतं आणि दुसरं एक कंटेम्पररी होतं, कथ्थक आणि कंटेम्पररी असं मिक्स, पण तो डुएट होता. माझ्याबरोबर रचित म्हणून एक मुलगा होता, त्याच्याबरोबर मी केलं होतं. आणि हे 2 ऍक्च्युली बघायला गेलं तसे मेन कॅरेक्टरचे डान्सेस त्याने मला दिले. आणि शिकवताना किंवा मी प्रॅक्टिस करताना कुठेही त्याने मला हे फील नाही करवलं की तुला नाही येते. पण ते झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला तो आजपर्यंत आहे. आणि याचं क्रेडिट कम्प्लीट ह्याला जातं.
1: तू मेघ मल्हार जे म्हणालीस ना, ते नेहरू सेंटरचं प्रोजेक्ट होतं. तेव्हा काझी डिरेक्टर, आज ते आपल्यात नाही आहेत, खूप खंत आहे. पण काझींनी मला बोलवलं एकदा आणि सांगितलं मुझे ना कुछ बडा और ना कुछ अलग करना है. और मेरा कॉन्सेप्ट है, त्यांचा कॉन्सेप्ट होता. म्हटलं क्या कॉन्सेप्ट है, पूरा हम मेघ मल्हार करेंगे, सीजन्स भी बदलेंगे, पर सीजन्स बदलेंगे पर शब्द नहीं होंगे, सिर्फ संगीत के ऊपर करेंगे. तर मी त्यांना म्हटलं अच्छा ऐकून, मी खूप चांगला लिसनर आहे, मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे, तो ऐसा कुछ करो की वो दिखाई दे लाइव म्युझिशियन्स के साथ. बापरे, अरे लाईव्ह, बरं लाईव्ह म्हणजे मग मी त्यांना दिली ना लिस्ट. मी म्हटलं अगर लाईव्ह करणार तो वो रंग भी दिखना चाहिए म्युझिक में भी. तेव्हा तबला, पखावत, सितार, हार्मोनियम, ठीक आहे, मी सरोद घेतलं, मी संतूर घेतलं, मी ढोलक घेतला, साईड रिदम घेतला, सिंथसायझर घेतला, अशी टीम अखंड 2 बाजूला म्युझिशियन्स. आणि त्यांना मी एकटा कंडक्ट करत होतो, राधा म्हणजे म्युझिक डिरेक्टर तिकडे होतेच, पण ते कंडक्ट मी करत होतो की कुठे काय चेंज होणार. आणि ते अखंड कथकचं प्रेझेंटेशन. आणि ऋतू बदलतात, होळी येते, होळी सुद्धा फक्त होळी हे हा शब्द आणि बाकी म्युझिक, सगळं म्युझिक,
2: सगळा अभिनय होता त्याच्यावरती. त्यामुळे इतकं अमेझिंग तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप.
1: त्याच्यात हिला राधा करण्याचं कारण म्हणजे हिग्रिसाला खूपच छान म्हणजे छान दिसत होती. तर मी म्हटलं हीच राधा, पण म्हणून मी कृष्ण नाही झालो, कृष्ण मी दुसऱ्या मुलाला केलं, पण तो ऍक्ट होता, मी नाही कृष्ण दिसणार छान हे मला माहिती होतं, पण तो मुलगा सुंदर दिसेल म्हणून राधा कृष्णाचं ते करून मी ते सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर तो कंटेम्पररी मोडवर मिळून सोडला असं त्याचं ते म्हणजे काय म्हणतो की जेवढं कथक प्रिय लोक आहेत किंवा शास्त्रीय म्हणूया आपण, शास्त्रीय आवडणारी लोक आहेत, त्यांना घेऊन मी सरकलो पुढे पुढे. मग माझ्या वाटते माझे कंटेम्पररी डान्सर्स विद्यार्थी असं म्हणू शकतो ज्यांना ह्याची आवड आहे ते पण ह्याला जोडले गेले. आणि पाहायला गेला कार्यक्रम तर असं कम्प्लीट वेगवेगळ्या शैलीत ना फिरून पुन्हा तो कथकवर लँड होतो असं ते मेघ मल्हारचं कंपोजिशन आहे आणि प्रत्येक ऑडियन्स ते एन्जॉय करतो.
0: भरतनाट्यम आहे, कुचीपुडी आहे, ओडिसी आहे, पण कथकच तुम्हाला का अभिनय तुमचा आवाजच असेल की नाही मला कथकच करायचं?
1: खरं सांगू असं काही नाहीये, म्हणजे त्याबाबतीत मी म्हटलं ना आम्ही अनाडीच होतो. मला मावशी मिळाल्या म्हणून कथक मिळालं.
0: Okay.
1: मावशी म्हणजे आशाताई जोगळेकर. त्या मिळाल्या
0: कुठलाही मला वाटतं आर्ट फॉर्म तुमच्यावर सुंदरच दिसला.
1: कदाचित, कारण मला सगळे फॉर्म आवडतात, मला प्रचंड आवडतात. एकदा मी दीपक मुजुमदारांकडे जाऊन मी त्यांना नारळ पण ठेवून आलो मला भरतनाट्यम शिकवा. पण आता त्यांची इच्छा नव्हती की काय माहिती नाही, पण ते काही पुढे सरकलं नाही. पण माझी अजूनही इच्छा आहे. किंवा मी सुजाता महापात्र आहेत, त्यांच्याकडनं मी ओडिसीचं वर्कशॉप अटेंड केलेलं, त्यामुळे मला शैली शिकायला खूप आवडतं. मला सगळ्या स्टाईल आवडतात आणि एस्पेशली भरतनाट्यम. आणि जसे दीपक मुजुमदार आहेत किंवा वैभव आरेकर आहेत किंवा संध्या पुरेचे आहेत, यांचं नृत्य बघून असं एक एनर्जी मिळते मला, म्हणजे खूप छान वाटतं, मला खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की जेवढ्या शास्त्रीय शैली आहेत ना तेवढी जन्म मला नक्कीच मिळवतील ना. तेवढी प्रत्येक जन्मात एक शैली मी नाचीन.
0: परत एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या संवाद आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक सेलिब्रिटी शो समर स्पेशल पार्ट 2 मध्ये आज आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्याशी संवाद साधतोय. तुम्ही पाहत राहा.
3: कितना खूबसूरत है
4: वाकई.

0: विषाद तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सेलिब्रिटी शो पार्ट 2 समर स्पेशल मध्ये. आज आपण सेलिब्रिटी मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं आहे. तुमचं दोघांचे परत एकदा स्वागत.
1: थँक्यू.
0: अर्थातच म्हणजे मी जसं म्हटलं अष्टनायिका पाहिल्यावर एवढा तो मोठा कॅनव्हास आहे आणि आश्चर्यचकित धक्कादायक आणि बऱ्याच भावना म्हणजे नवरसच त्यात प्रेक्षकांचे नवरस त्यामध्ये होतात. कधी प्रेक्षक रडतात, कधी आश्चर्यचकित होतात, भावविभोर होतात. तर असे सगळे भावना आहेत. पण म्हणजे त्यातलं म्युझिक पार्टही चांगलं आहे. तुमचं नृत्याचं काय बोलायलाच नको त्याबद्दल. असे सगळे आणि कॉस्ट्युम्स, ज्वेलरी हे सिंक्रोन आणि त्याच्या मग एवढा अभ्यास आहे, एवढं स्टडी आहे की ते खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर ह्याचं सगळं मॅनेजमेंट किंवा ते सगळं सगळ्यांना घेऊन तयार करणं ह्याच्या मागे सुद्धा एक वेगळा अभ्यास आणि वेगळा दृष्टिकोन आहे. त्याविषयी जाणून घ्यायचं, कारण त्या गाण्याला हा कॉस्ट्युम, ही ज्वेलरी तिकडे मी घेऊन जाते. तुम्ही थोडस सादर करून दाखवलं तरी.
1: किती तो सुंदर प्रश्न विचारते ग. मला असं वाटतं आठवडाभर एपिसोड दाखवायला लागतील. कॉस्ट्युम जे म्हणालीस तर खरंच आहे, कारण नायिकाच्या अवस्थेप्रमाणे रंग आहेत. प्रयत्न केला आम्ही त्या शेड्समध्ये जायचा आणि हिने पण तो प्रयत्न केला की त्या शेड्समध्ये राहण्याचा. आणि त्याच्यामुळे ते कॉस्ट्युम मीच डिझाईन करतो, ज्वेलरी काय असेल मी डिझाईन करतो की कशी कुठल्या ह्याला बिंदी कशी असेल, त्याचा कंबरपट्टा कसा असेल, त्याचा दुपट्टा कसा असेल, त्याचा घागरा कसा असेल, या सगळ्याचा विचार केला जातो. आणि तसंच जसं समोरची जर मेन कॅरेक्टर आहे तर मग बॅकग्राऊंडलाच मुली काय घालून असतील आणि त्याही तेवढ्याच सुंदर दिसल्या पाहिजेत. की असं नाही की बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण थोडस दुर्लक्ष केलं असं नाही, त्याही त्या सुंदर दिसल्या पाहिजे. असं करून ते सगळं अष्टनायिका डिझाईन केलं माझे कॉस्ट्युम. आणि मला कॉस्ट्युमीमध्ये एक व्हिडिओ पण टाकलाय. मला साधारण 1.5 मिनिटं लागतो कॉस्ट्युम चेंज करायला. मी 1.5 मिनिटात कॉस्ट्युम करतो. त्यामुळे हे आम्हाला आवड आहे, हे करण्याची आवड आहे, कपडे घालण्याची आवड आहे, सजण्याची आवड आहे आणि तेवढाच प्रोग्राम झाला काढण्याची. मग कॅज्युअल्स मला आवडतात, ते जे काही ते रंग म्हणतात. आणि तू असं सादर करण्याचं म्हटलं, जसं मगाशी तूच विषय काढला मेघ म्हणला, तर त्याच्यात एक सिच्युएशन आलेली की आता पाऊस येणार आहे आणि त्याच्यावरती मला काही मिळत नव्हतं कविता किंवा काही लिहिलेलं काव्य. मग मी बसून बसून विचार केला काय करू काय करू. तर माझी मैत्रीण आहे मनीषाजी, तिला मी फोन केला. मनीषा मला मिळत नाही का, तिचं वाचन वगैरे फार सुंदर आहे, मला मिळत नाही तसं. तर ती मला सहज म्हणाली विचार कर आणि लिहायचा प्रयत्न कर. म्हटलं चल माझं वाचन एवढं नाही आहे की मी लिहू शकेन. तर ती म्हणाली तू विचार तर कर. आणि खरंच म्हणजे तिच्या ताकदीने म्हणा विचारांच्या किंवा माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स मी लिहायला घेतली आणि 1 शॉट मध्ये मी लिहून टाकलं होती. त्याच मी सादरीकरण करीन. नाही गवडं नाही, हे काम चलाव म्हण आहे माझा की मला आता तिथे गरज आहे, तिथे मी माझा वापर कसा करू शकेन एवढंच.
2: अगदीच अगदीच. मी हे परफॉर्म झाला करून झाल्यावर मला संगीत तो जे देतो त्याच्याबद्दल बोलायची इच्छा आहे. मी नक्की शेअर करीन.
1: मी म्हणतो थोडस इथे बघून बोलावं लागते एवढं पाठ नाही माझं. घनन घनन घन बादल आए, आए तो आए कारे आए, तन मन सुख है नाच नचा, बिजली भी वह शोर मचाए, ता थुड़ंग तड़ तड़ तड़क तड़क तक थर दमके, चमक चमक चमके, चमक चमक चमके, चमक चमक चम गगन आकाश, गगन भूमि मानो एक प्रेमी, प्रेम मिलन की आस लगावे, देख यह दृश्य खिल जावे, मन मयूर रोमांचित भय. मी स्वतः रोमांचित झालं हे सगळं बघून. मन मयूर रोमांचित भय, वृक्ष सभी शाखा सुलझाए, मानो गगन से आलिंगन पावे, पक्षी सभी बन बन झूमे है, नील मोर चुपके आए, तक छुम तक छुम तक तक तक छुम, तक छुम छुम ता, तक छुम छुम ता, तक छुम छुम ता थुड़ंग ता थुड़ग झिझकिट ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट घिनक धड़ान तड़ान दा किड़दा तिट दा, घिनड़ान तड़ान दा किड़दा तिट दा, घिनड़ान तड़ान दा किड़दा तिट था, दौड़ दौड़ ही रन भी आए, छल छलांग वह खूब लगाए, स्थिर अधीर सब गगन को देख, बूंद गिरन की आशा चल गए, झूम झुलावत जोर जो झक झोर जो सन न न न न न न न उलझ कर वायु राजा आवे,
3: अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार राय धा अशी ती कविता मी केली. महाराजांना पण ही खूप आवडली कविता. त्यांना मी ऐकून दाखवलेली. माझ्या बर्थडेच्याच दिवशी आम्ही चेन्नईला प्रोग्रामला गेलेलो. त्यांच्याच त्यांनीच इन्व्हाइट केलेलं आणि तिथे मग रात्री बसून मी त्यांना म्हटलं महाराज एक कोशिश की आहे. तर त्यांना खूप आवडली कविता आणि बहुत सुंदर की आहे उसको तुम नाचो.
0: समर स्पेशल मध्ये पाऊस पडला
3: मधुरा जास्त छान सुरांना सांगू शकते आपल्याचे नटराज स्तुतीबद्दल.
2: हा असंच झालं की आमद आमचा यावेळेस जो होता तो 25 वर्ष कम्प्लीट आणि त्याची खूप इच्छा होती की ह्या 25 ला काहीतरी स्पेशल असायला हवं तर आपण नटराज स्तुती करूया. आणि असं झालं की आम्ही खूप शोधत होतो पण काही काव्य मिळत नव्हतं आणि मग असंच काहीतरी एक वेगळं मी गात होते. आतमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं आणि हा बसला होता बाहेर म्हटलं काहीतरी बनतंय तेव्हा कळलं. हा मी बाहेर आले म्हणाल बघा जरा मी हे जरा म्हणून दाखवतो बघ छान वाटतंय का म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित म्हणून दाखव म्हटलं अरे छान आहे रे काय आहे तर ती बनली नटराज स्तुती. आणि त्याची एक बेसिक चाल त्याने त्याच्या मनात होतीच ती त्याने त्या गायकाकडून गाऊन घेतली आणि त्याने पण हेल्प केली ऑफकोर्स त्या सगळ्या याच्यामध्ये. तर त्याच्या दोन ओळी मला
3: ऐकायचं नाव आहे
2: सिद्धेश जाधव म्हणून आहे
3: खूप चांगला मित्र छान आर्टिस्ट आहे आणि सुंदर गातो ना तो आणि मजा येतो आनंद आहे. तर मी त्याला एकच शब्द आहे की तू आनंद आहेस त्याच्याशी बोलताना खूप छान वाटत. त्यांनी नटराज स्तुती गायली अप्रतिम गायली
2: गोड मुलगा.

0: असं ते
1: असं
0: ओके. आणि आता आम्ही नवीन एक चतुरंग बांधलेले आहे, ते रिलीज होईल आता लवकर. काही वेगळं करायचं होतं आणि मग माझी एक आमची तबला आर्टिस्ट आहे उन्मेषा, तर उन्मेषाने सांगितलं की आपण दादा एक काहीतरी वेगळं करूया, चतुरंग माझ्या डोक्यात आहे. म्हटलं आहे का तुझ्याकडे? नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जरा मला वेळ दे. आणि कास रविवारी बसून मी चतुरंग बांधलं ते. आणि तन्वी गोरे म्हणून अतिशय सुंदर गायिका जी अष्टनायिकेत पण गायला होती, तिने हे गायलंय आणि उन्मेषाने त्याच्या तबल्याची साथ दिली आहे सुंदर. आणि मी म्युझिक केलंय, शब्द आणि म्युझिक माझंच आहे, तर ते आता लवकर रिलीज होईल.
1: म्हणजे अक्षरशः तिचा फोन ठेवला आणि हा मला म्हणाला, ह्याचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं इकडे, म्हणजे मी आता क्लासिकल ट्रेंड आहे तर मला ह्याचं खूप नेहमी आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं. तो म्हणतो की मला ना एखाद्या रागाची सुरावट ऐकव, त्याचं स्वरमंडल किंवा असं लावून ठेवलं, त्या रागात त्याचं कॉम्पोजिशन तयार होतं. म्हणजे इतकी वर्ष रियाज करूनही कधी कधी आमचा सूर घसरू शकतो, पण हा इतका त्या छान सुरात राहतो. म्हणजे ऑफकोर्स त्याला आम्ही
2: संगीत किंवा नृत्य जपतो
1: अगदी, म्हणजे
0: माझ्या गुरुंचीच कृपा आहे. 70 मावशीनं गाताना ऐकलंय, 70 महाराजजींना गाताना ऐकलंय,
1: त्याचं क्रेडिट
0: सगळं कानावर इतकं सुंदर पडलं ना. आणि त्यावेळेस आम्ही इतके सुंदर प्रोग्राम्स ऐकायचो. मला वाटतं हे सगळ्यांची कृपा आहे, आवड असल्यामुळे मी ते ऐकत होतो आणि ऐकत असल्यामुळे कुठून तरी ते बाहेर पडतं, तो हा प्रकार असं मला वाटतं. त्यामुळे माझं क्रेडिट नाही, हे काहीतरी निर्माण होतो, ईश्वर तयार करतो. जसं मला माझ्या मावशी म्हणालेल्या, मयूर तू तुझा जन्म हा फक्त नृत्यासाठी झाला हे विसरू नकोस, तुला काहीतरी देण्यासाठी देवानी पाठवलंय. आणि मावशी कोणाला बोलत नाहीत आणि कोणालाच म्हणाल्या नाहीये, हे मला 100% हे माझ्याशी बोलल्यात. किंवा अर्चनाताई म्हणते की नृत्य दिग्दर्शन की मयूर तुझा विचारांचा धरा झरा हा कुठून पाझरतो ना हे कळत नाही, म्हणून तू झऱ्यासारखा आहे. ते मला असं वाटतं हे गुरुंनी आपल्याला पारखणं.

0: की दादा हे नको माहिती मग नाही असं. त्यामुळे विश्वासू लोक आहेत.
1: पादुकांचा मिलाप खूप छान झालेला आहे प्रत्येक कार्यक्रमात. आता आपण भारत म्हणतो अध्यात्माचा आयुर्वेदाचं आहे आणि तसंच कथकचं सुद्धा आहे किंवा सगळ्या नृत्य प्रकारांचा आहे. तुम्हाला भारतात परफॉर्म करताना सगळ्या ह्या संमेलनांमध्ये किंवा संगीत महोत्सवांमध्ये कसं वाटतं आणि परदेशात कसं वाटतं? कारण परदेशात सुद्धा आता सगळे भारताकडे आकर्षित होत आहेत आणि नेहमी आपण भारत हा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे सगळ्या परफॉर्मन्स
0: बाबतीत म्हणे. तर तुम्हाला कसं लोकांनी कसं तुम्हाला अप्रिशिएट केलं? मी खरं सांगू का, तेजस्विनी मी ना नृत्य अर्चनाच केली आहे. मी नेहमी पूजाच केली नृत्याची. त्यामुळे लोकांना आता काय मला लोकांना माझं काय आवडलं पाहिजे डान्स, आता मी किती चक्र्या मारू याच्यात मी कधीच गेलो नाही. मला असं नेहमी वाटलं की मी भक्ती केली आणि भक्ती स्वरूप मी नृत्याची सेवा केलेली आहे, तर तीच मला रंगमंचावर जाऊन करायची आहे. मला कॉम्पिटिशन नाही करायची आहे किंवा मला माझं चमत्कार नाही दाखवायचं आहे. जे माझ्यात आहे ते जर सुंदर झालं तर तो चमत्कारच. आणि तशा पद्धतीनेच मी नृत्य केलं. कुठल्याही देशात गेलो तरी जे मला हवंय तेच मी नाचलो आणि जे लोकांना हवंय ते देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं ही माझी जादू असेल. आणि तू जसं म्हणते की आल्याला की मला छान वाटतं तुझ्याशी बोलून, तसं प्रेक्षकांचं होतं. मी माईकवर आल्यावर लोकांना आवडतं मी बोललेलो आणि मग लोक प्रेमात पडतात. प्रेमात पडलं नाच आवडतो. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी लोक बोलतील असं नाही. मला त्यांची मेंटॅलिटी वेगळी असू शकते पण मला असं वाटतं की ज्यांना मी आवडतो ते मला नक्की बोलवतात. आणि मी असे असंख्य कार्यक्रम करतोय, केलेले आहेत, पुढेही करणार आहे. फक्त हे सगळं ना प्रेमाने मला घेऊन जायचंय. म्हणजे लोकांचे आशीर्वाद सुद्धा, लोकांचं प्रेम सुद्धा, हे मला असं घेऊन पुढे सरकायचं आहे. आणि तेवढं मी देऊ शकलो जो ऑडियन्सला आणि माझ्या जवळच्या लोकांना, तर माझ्यासारखा लकी मीच.
1: खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आई वडिलांचं म्हणजे आईचं जास्ती कौतुक आहे. आपण आईचे जास्ती आभार मानूया कारण मयूर हे नाव किती समर्पक.
2: अगदी महाराजजी बोलले पण होते.
1: सगळ्यांना आनंदच होईल, मोराला पाहिला सगळ्यांना प्रेमच वाटेल असा मयूर आहे.
0: मयूर म्हणणं मला आठवलं, महाराजजी माझ्या गाडीत बसलेले मागे, मी चालवत होतो गाडी. त्यांनी मला सहज विचारलं, मयूर तुम्हारा नाम किसने रखा? तर मी म्हटलं महाराजजी मयूर मेरा नाम मम्मी ने रखा. पहले रखा या बाद में रखा? म्हटलं नाही पहले ही रखा. तर ते पण खूप चेष्टा करायचे. तर मला म्हणायचे तो तुम्हारी मम्मी की बहुत दूर की सोच होगी. आणि नंतर एक टाइम टाला तूने वो उसको पाला ये सबसे बड़ा हो गया नहीं तो क्या हो जाता. मयूर नाम रखे कुछ और करते तो. आणि एकदा सचिन पिळगावकर म्हणालेले स्टेजवर की मयूर तुला तुझ्या पायाचा अभिमान असे पण त्या बिचाराला अभिमान नसे एवढे तुकडे पाय त्याचे, पण तुझे पाय एवढे सुंदर आहे तर तुला त्याचा अभिमान आहे म्हटलं. मी म्हटलं मला वाटतं डेस्टिनी आहे. माझ्या आईला कदाचित त्याची पूर्वकल्पना असेल कारण माझ्या आईला नाच खूप आवडायचा आणि तिला ते करता आलं नाही, तर ते कुठेतरी तिच्या रक्तात न माझ्यात आलं आणि मी सगळ्यांना देऊ शकलो. थँक्यू
1: टेम्पल 25 वर्ष झाली आहे. आम्हाला तुला पुनर्जन्म जसा नृत्य करण्यासाठी हवाय तसा आम्हालाही 25 वर्ष मिळू दे
0: पाहण्यासाठी.
1: थँक्यू नाचताना आणि गाताना प्रार्थना करेन की खूप तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य मिळू दे आणि कलेची नृत्याची साधना करता.
0: थँक्यू सो मच. थँक्यू.
1: तर प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये समर स्पेशल मध्ये आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं होतं. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अभिप्राय जरूर करा आणि मला

नमस्कार. हार्टबीट्स विथ साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजची साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो, आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळं येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं, म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी, आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा, आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये, आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये, की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल, किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्ट मधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे
ते आतून किती पोखरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपी आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते

तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात परागसारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं, आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं, याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं. आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती. अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होत. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं, मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसने तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही, तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभोवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता, किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत, आपल्या या गोष्टी जुळत आहेत, केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं, यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चालत राहतं. मात्र

याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायडोट्यावर अवलंबून राहतात, शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधी करत नाहीत. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी, संपत्ती, नोकरी, उंची, राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण, घर सांभाळणं, तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोंडल्या मुलण्याचा खेळ. आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट, मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात, नातेवाईकांमध्ये वावरताना, समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे, ती अशीच आहे, तिला असं असायला हवं होतं, म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर, न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच,
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा. परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदर भाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहीत धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. तर आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला. काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, न त्यांची उंची, न वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व. त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला.
आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नवखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपले ऐतिहासिक तीर्थक्षेत्र म्हणजेच देवीची मंदिरे याच्यावरती आपण आज माहिती घेणार आहोत. महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमधल्या महालक्ष्मी मंदिराविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. श्री करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नावाने चांगभल हे आदिशक्तीचे महामातृक स्थान आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरापैकी एक असून आई अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराची भव्य स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व त्यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा देखील आहे. हा वारसा जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोक एकत्रितपणे प्रयत्न करतात. पद्मपुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथात महालक्ष्मीचा उल्लेख आहे. मार्कंडेय पुराणातील शाक्त संप्रदायाचे ग्रंथ दुर्गा सप्तशतीनुसार सृष्टी निर्माणाच्या व त्रिदेवांच्या आधी ब्रह्मांडात फक्त एक तेजस्वी ऊर्जा शक्ती होती. ती ऊर्जा शक्ती अर्थात परब्रह्म निर्गुण निराकार होती. त्या ऊर्जा शक्तीने सगुण साकार रूप सादर केले. ती चतुर्भुज होती. ती तप्त कांचन वर्णवा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची होती. तिच्या उजव्या वरच्या हातात जमिनीला टेकलेली गदा, उजव्या खालच्या हातात माळुंग फल अर्थात बीजफळ, डाव्या वरच्या हातात खेटक, डाव्या खालच्या हातात पानपात्र, मस्तकी सयोनी लिंग आणि 3.5 वेटोळे असलेला नाग आहे. तसेच ती सिंहावर विराजमान आहे. हीच मूळ स्वसाध्या शक्ती म्हणजेच कोल्हापूरची करवीर निवासनी जगतजननी श्री महालक्ष्मी देवी. त्या देवीचे वास्तव्य कोल्हापूर येथे आहे. तिला बोली भाषेत आई अंबाबाई असे म्हणतात. सर्व साया शक्ती महालक्ष्मी देवीच्या तमोगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महासरस्वती प्रकट झाली. म्हणूनच स्वसाध्य शक्ती महालक्ष्मी त्रिगुणात्मक स्वरूपिणी असे म्हणतात. नंतर तिघींनी मिळून म्हणजेच महालक्ष्मीच्या गुणातून ब्रह्मा लक्ष्मी प्रकट झाली, महासरस्वतीच्या गुणातून विष्णू गौरी प्रकट झाले, तर महाकालीच्या गुणातून शंकर सरस्वती प्रकट झाले. नंतर ह्या 6 जोड्यांचे विवाह करून दिले, त्यांना कार्य सोपवले. ब्रह्मा सरस्वती यांनी विश्वनिर्मिती करावी, विष्णू लक्ष्मी यांनी विश्वाचे पालन करावे आणि शंकर गौरी यांनी संहार करावा अशी कामे सोपवून सर्व स्याद्या शक्ती जगतजननी महालक्ष्मी करवीर येथे वास्तव्यास राहिली. देवी महालक्ष्मीची कन्या श्री लक्ष्मी देवी होय. त्यामुळे विष्णू हे महालक्ष्मीचे जावई आहेत. महालक्ष्मी अंबाबाई अष्टदशभुजा जगदंबा स्वरूप कोल्हासुराचा वध केला. महिषासुराचा वध करून महिषासुर मर्दिनी नावाने प्रसिद्ध झाली आणि अष्टभुजा स्वरूपात दुर्गमासुराचा वध करून दुर्गादेवी नावाने प्रसिद्ध झाली. महालक्ष्मी ही साक्षात आदिशक्ती भगवती आहे. विष्णू पत्नी श्री लक्ष्मी देवी महालक्ष्मीची कन्या असल्याने तिरुपती बालाजी हे महालक्ष्मीचे जावई आहेत. त्यामुळे दरवर्षी नवरात्रीमध्ये महालक्ष्मी अंबाबाईला आई या नात्याने तिरुपती बालाजीकडून शालू अर्पण केला जातो. महालक्ष्मी मंदिराचे प्रशासन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अंतर्गत चालते. ही समिती मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. ज्यात दैनंदिन पूजा, उत्सवाचे आयोजन आणि मंदिराची देखभाल याचा समावेश आहे. मंदिरात येणाऱ्या दानाच्या रकमेचा उपयोग मंदिराच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी देखील केला जातो. मंदिराचे मुख्य पुजारी आणि इतर कर्मचारी मंदिराच्या धार्मिक आणि प्रशासकीय कामकाजात सहभागी असतात. भाविकांना दर्शनासाठी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी समिती विशेष प्रयत्न करते. महालक्ष्मी मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे. मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजे 7व्या शतकात बांधले गेले.
चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले. मंदिराचा मुख्य गाभारा आणि मूर्ती 7व्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल आणि दुरुस्त्या झाल्या. मराठा राजवटीतील या मंदिराला विशेष महत्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले. 19व्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला. आजही मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपला जातो. महालक्ष्मी मंदिराची स्थापत्य कला ही हेमाडपंती शैलीतील आहे, जी प्रामुख्याने काळ्या दगडात बांधली गेली. मंदिराचा मुख्य गाभारा, मंडप आणि गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव कामात देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचा मुख्य कळस 60 फूट उंच आहे आणि त्यावर सोनेरी रंगाचा कळस आहे. मंदिराच्या चारही बाजूंना 4 प्रवेशद्वारे आहेत, ज्याला चतुर्मुखी असे म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती 3 फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक लहान मंदिरे आणि मूर्ती आहेत, ज्या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. महालक्ष्मी मंदिरात मुख्य देवता म्हणून आई महालक्ष्मीची मूर्ती आहे. ती मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती 4 अंकांची आहे. मातेच्या हातात पाणपात्र, गदा, ढाल आणि म्हाळुंग फळ आहे. मंदिरात महालक्ष्मी सोबतच महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्ती देखील आहेत, ज्या शक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात. मंदिर परिसरात गणपती, शिव, विष्णू आणि इतर देवतांच्या लहान मूर्ती देखील आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील वातावरण अत्यंत शांत आणि भक्तिमय आहे. महालक्ष्मी मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. सकाळी 5 वाजता मंदिर उघडते आणि पहिली आरती होते. त्यानंतर अभिषेक, महापूजा आणि नैवेद्य अर्पण केला जातो. संध्याकाळी 7 वाजता शेजारती होते, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. मंदिरात विशेष प्रसाद म्हणून पंचामृत आणि लाडू दिले जातात. भाविक मातेला फुले, साडी आणि अलंकार अर्पण करतात. मंदिरात दररोज 1000 भाविक दर्शनासाठी येतात आणि मातेच्या चरणी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात, ज्यामध्ये नवरात्रोत्सव हा उत्सव महत्वाचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात मंदिरात विशेष पूजा, आरती आणि भजनाचे आयोजन केले जाते. या काळात मंदिराला सुंदर फुलांनी सजवले जाते आणि भाविकांची मोठी गर्दी होते. दसऱ्याच्या दिवशी मातेची पालखी मिरवणूक काढली जाते. याशिवाय किरणोत्सव हा आणखी एक महत्वाचा उत्सव आहे, ज्यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात. हा उत्सव वर्षातून 2 फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मध्ये साजरा होतो. दिवाळी, गुढीपाडवा आणि चैत्र पौर्णिमा यासारखे सणही मंदिरामध्ये उत्सवात साजरे केले जातात. देवीची जी 3.5 शक्तीपीठ आहेत, ती आहेत श्री क्षेत्र माहूर रेणुका माता, श्री क्षेत्र तुळजापूर तुळजा भवानी माता, श्री क्षेत्र सप्तशृंगी गड सप्तशृंगी माता, श्री क्षेत्र कोल्हापूर अंबा माता, श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नावाने चांगलं. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी आरजे ज्योती, आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. पुढचे आपले तीर्थक्षेत्र आहे तुळजापूर. आई तुळजाभवानीचे हे मंदिर आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्व असून नवरात्रीत इथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे असे सांगितले जाते. धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूर पासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजा भवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्ट चक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहितांचे अधिकार मराठा 153 पाळीकर भोपे कुळाकडे आहे. कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषीच्या पत्नी अनुभूती हिच्याबद्दल कुंकुर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पतिव्रताचा भंग करण्यासाठी त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून तिची प्रतापगडावर प्रतिष्ठापना केली. या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात. तर भगवान श्रीराम हे हिचा वरदायिनी असा उल्लेख करतात. भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजा भवानी मातेचा नवरात्र महामहोत्सव अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून पूजागिरीपर्यंत चालतो. तुळजा भवानीच्या देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा 14 नोव्हेंबर इ.स. 1398 शिलालेख उपलब्ध आहे. तुळजा भवानीचे मंदिर हे 1600 वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते. भवानीची मूर्ती मंदिरात असली तरीही तुळजा भवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथेही आहे. तुळजापूर हे धाराशिव या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 22 किलोमीटर तर सोलापूर या जिल्हा केंद्रापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजूबाजूला प्रशस्त ओढे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती घोडे मोर यश गंधर्व किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 मोठ्या दीपमाळा आहेत. त्याचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे. असे म्हणतात की देवीच्या मंदिरासमोर भवानी शंकर असे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजा भवानीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे. तिने बिछवा बाण चक्र शंख धनुष्य पाणपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाताही धारण केलेला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रोद्रूप तरीही विलोभनीय आहे. हे तुळजा भवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठे प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसे हातपाय धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले गेलेले आहे. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. येथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर श्री नृसिंह मंदिर श्री यमाई मंदिर जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे लक्ष वेधून घेतात. या मंदिर शृंखलेतील श्री यमाई देवीचे स्थान जागृत मानले जाते.
शेंदूर चर्चित सालंकृत पूजा व अलंकार केलेला देवीचा रेखीव स्वयंभू दांदळा पाहून भाविक नतमस्तक होतात. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंद या गावी असून यमाई देवीला तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते. याचे अधिकृत कारण म्हणजे यमाई ही शिव पार्वती यांचे एकत्रित स्वरूप असून ती पार्वती आणि रेणुका देवीचा संयुक्त अवतार मानली जाते. रेणुका अवतार कृतयुगात आणि तुळजाभवानी अवतार त्रेतायुगात घडल्याने या कालक्रमानुसार यमाई तुळजाभवानीची मोठी बहीण मानली जाते. यामुळे बरेच भाविक तुळजाभवानी दर्शनानंतर जवळच असलेल्या यमाई देवीच्या प्रसिद्ध 12 पीठांपैकी एक उपपीठ असलेला मारडी किंवा मूळ पीठ म्हणजे औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्याची प्रथा आज देखील पाळतात. परंतु तुळजापूर क्षेत्री यमाई देवीचे मंदिर तिथेच असल्यामुळे भाविकांनी दोन्ही बहिणींचे एकत्र दर्शन घेता येते. ही एक धार्मिक सुलभता मानली जाते. तुळजाभवानीची मूर्ती चल असून ती वर्षातून 3 वेळेस सिंहासनावरून हलवली जाते. या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला होता. तिला राम वरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशा दर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजाभवानी आहे. महाराष्ट्राची कुलदेवता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहे. 16 सहायक मुख्य पुजारी व्यतिरिक्त 153 मुख्य पुजारी आहेत जे यात्रेकरूंना सेवा देतात. यात्रेकरू साड्या, साडी, ब्लाऊज पीस, बांगड्या, नारळ, सिंदूर, हळद यासह पूजा ओटी देवीच्या पूजेला आणलेल्या भक्तांना निवास, भोजन, विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजाऱ्यांच्या कुटुंबांशी सामान्यतः दीर्घकाळाचे नाते असते. कुलधर्म, कुलाचार, पूजा, पूजेचे साहित्य, फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद शाकाहारी असू शकतो किंवा काही वेळा बळी दिलेल्या बकरांचे मांस देखील असू शकते. महाराष्ट्रातील इतर मंदिरातील ब्राह्मण आणि गुरु पुजाऱ्यांप्रमाणे तुळजाभवानी मातेचे मुख्य पुजारी हे मराठा आहेत. श्री तुळजाभवानी मातेला प्रत्यक्ष स्पर्श हा 153 पाळीकर भोपी, 16 आणे भोपी पुजारी आणि सोनेरी पाणेरी मठाचे भंत यांच्या व्यतिरिक्त कुणालाही नाही. श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी हे 2 प्रकारचे, 153 मुख्य पाळीकर भोपी व 16 आणे भोपी. यामध्ये पाळीकर हे आलेल्या भक्तांची वंश परंपरागत सेवा सुविधा करतात. त्यांच्या सर्व कुलधर्म कुलाचार पूजा करतात व देवीची सेवा करतात. त्यामध्ये भक्तांचे नैवेद्य दाखवतात, कुंकू लावतात, नवसायास भरतात, कुळकुलाचाराची पूजा करतात, राहण्याची जेवण्याची त्यांची संपूर्ण व्यवस्था करतात. तर भोपी ही देवीची पाळीपाळीने पूजा करतात. तुळजाभवानी मंदिर ब्राह्मण, गुरव, वाणी समाजाचे पण पुजारी आहेत. ते आपापल्या लोकांची सेवा करतात. श्री तुळजाभवानी देवीचे 153 मुख्य पाळीकर भोपेमध्ये साळुंके, भोसले, कर्णे, गंगणे, रोजकरी, अमृतराव, क्षीरसागर, झाडकिळी, टोले, पेंदे, भांजे, इंगळे, पांढरे, कदम, शिंदे, हंगरेगळकर, मगर, लोंढे, खपले, साठे, गायकवाड इत्यादी येतात. व 16 आणे भोपे पुजारीमध्ये मलबा, सौजी, पाटील, उदाजी, दिनोबा, परमेश्वर, कदम हे येतात. देवाचे सर्व पुजारी हे स्थानिक व वंश परंपरागत वडिलोपार्जित पुजारी आहेत. या सर्व पुजारी वर्गाच्या पूर्वजांची नोंदी मंदिर संस्थान पूर्वीचे हैदराबाद निजाम संस्थानकडे आहेत. या पुजारी व्यतिरिक्त इतर कुणालाही मंदिरात पूजा करण्याचा हक्क नाही. अशी ही आपली तुळजापूरची तुळजाभवानी आई. तुळजाभवानीच्या नावाने चांगलं. जय महाराष्ट्र.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ वरून तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण घेत होतो ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आपली देवीची मंदिरे भ्रमंती या कार्यक्रमामध्ये. तर आज आपण घेणार आहोत आपले देवी काळूबाई हिचे मंदिराची माहिती. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांडरदळ येथे श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या महिन्याला असते. पौष महिन्याच्या पौर्णिमेला ही यात्रा असते. तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असंही म्हणतात. श्री काळेश्वरी देवी आदिमाया पार्वतीचे स्वरूप आहे. ही देवी नवसाला पावलाने असणारे नवस चुकते करणारे भाविक भक्त वर्षभर येत असतात. समुद्र सपाटीपासून 5,000 फूट उंचीवर असलेला गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिक दृष्ट्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई भोर खंडाळा या 3 तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसलेले आहे. वाई शहराच्या उत्तरेकडे मांदार नावाचा पर्वत आहे, तोच हा मांडरगड. अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडरदेव येथे जाण्यासाठी साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे जाता येते. शिवाय पूर्वेकडे शिरवळवरून लोहम झगलवाडी मार्गाने पायथ्यापासून पाऊल वाट आहे.

ती देवीला हाक मारली, म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला सहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांडव्य ऋषीच्या नावावरून देवीचे नाव मांडरदेवी व गडाचे नाव मांडरदेव असे पडले. त्यांची हिरड्याच्या झाडाजवळ आश्रम बांधून शंभू महादेवाची तपसाधना केली. त्या ठिकाणी मंडेश्वर महामंदिर आहे, त्यालाच मांडेश्वर असंही म्हणतात. हे ठिकाण मंडाबाईच्या मंदिराच्या उजवीकडे थोड्या अंतरावर आहे. शेवटच्या टप्प्यावर भव्य दोन महाद्वारे आहेत. तेथून जवळपास 125 पायऱ्या चढाव्या लागतात. मध्यावर उजव्या बाजूस रामभक्त हनुमानाची 5 फूट उंचीची मूर्ती लागते. मुख्य मंदिराच्या सभा मंडपात देवीच्या कार्यक्रमाचे प्रतीक असलेली, जिथे देवीचे हे पवित्र पराक्रमाचे प्रतीक असलेल्या सिंहाचे दर्शन घडते. गर्भगृह 3 खणाचे असून मधल्या खणात काळुबाईची 2 फूट उंचीची शेंदूर चर्चित महिषासुर मर्दिनी रूपातील चतुर्भुज अशी बैठी मूर्ती आहे. एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात ढाल, तिसऱ्या हातात तलवार ही शस्त्रे आहेत. चौथ्या हाताने राक्षसाची शेंदी धरली असून मूर्तीच्या समोर महादेवाची पिंड आहे. मूळ मूर्तीवर सोन्याच्या किंवा चांदीचा मुखवटा बसून हिरवी साडी चोळीने दिसवलेली आहे. हळदी कुंकाने आईचा मळवट भरलेला असतो. भक्त आईची ओटी खण नारळाने भरतात. देवी भक्तीची ज्योत अखंड राहावी म्हणून मंदिरासमोरच 2 मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांच्या उजवीकडे सेवक गोंजी बाबा गोविंदबुवा, तर डावीकडे शिपाई मांगीर बाबा यांचे मंदिर आहे. याशिवाय गडावर मरीमाता, लक्ष्मी आई, गंगाजी बाबा, तेली बाबा तसेच धावजी पाटील यांची स्थाने आहेत. पश्चिमेला गडाच्या रक्षणासाठी लमाणांचा तांडा असून गडाला 52 वीरांचा वेढा आहे. पौषी यात्रेच्या 2 दिवस आधी जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक पूजा केली जाते. या यात्रेत सासनकाठीचा व पालखीचा मान परंपरेच्या नुसार पायीवारी करणारे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे बोपगावच्या फडतरे यांना असतो. गावोगावची भक्त मंडळी आईचा देव्हारा डोक्यावर घेऊन ढोल, ताशा, हलगी, संबळ यांच्या झांजेच्या तालावर छबिना काढून डोंगर चढून येत असतात. यात्रेला महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. शाकंभरी पौर्णिमेशिवाय नवरात्र उत्सवातही काळुबाईला मोठी यात्रा भरते. काळुबाईच्या नावाने चांग भलं आणि बोल मांडरच्या काळीचे चांग भलं या गजराने सारा परिसर दुमदुमून जातो. देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही, पण मंदिरांचे हेमाडपंती शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर बरेच प्राचीन असल्याचे सिद्ध होते. सह्याद्री पर्वत रांगेतील एका उंच समुद्र सपाटीपासून 4,650 फूट टेकडीवर हे मंदिर आहे. हे साताराहून 20 किलोमीटर अंतरावर आहे. मांडरदेवी काळुबाईचे मंदिर लहान असून त्यात सभा मंडप व गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम केलेले आहे. कळस रेखीव असून त्यावर गाय, सिंह यांच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहेत. मुख्य मंदिराभोवती गुंजी बुवा, मांगीर बाबा अशी देवी सेवक व राखणदार यांची मंदिरे आहेत. तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठाण आहे. काळुबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईनी नटलेला आहे. मांडरदेवी येथे देवीचे स्वयंभू स्थान असून मूर्ती चतुर्भुज आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे, डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान पकडलेली आहे. देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे. संपूर्ण मूर्ती शेंदूर लावलेला आहे. देवीला 12 महिने साडी नेसवलेली असते व इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावर चांदीचा, तर यात्रोत्सवाच्या वेळेला सोन्याचा मुखवटा बसवला जातो. देवीचे वाहन हे सिंह आहे. सत्ययुगात मांडवे ऋषी गडावर यज्ञ करीत होते. त्यांच्या यज्ञकालात लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञ कार्य सिद्धी जावे म्हणून मांडवे ऋषींनी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चरणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन पार्वतीची प्रार्थना करण्यास सांगतात. पार्वतीची प्रार्थना करण्यास सुरुवात केली

तेव्हा पार्वतीने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी अवतार घेईल असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली. लाखासुराला महादेवाचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा देवीने लाख्यासुराचा वध रात्री करण्याचे ठरवले. पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आवाहन केले आणि तुंब युद्ध करून मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला व पुन्हा दैत्य निर्माण होऊ नये म्हणून लाख्यासुराचे सर्व रक्त प्राशन केले. युद्ध कार्य उलकून देवी परत कैलासास निघाली आणि मांढरगड डोंगर चढून वर आली आणि ऋषीमुनी व भक्तजनांकरता येथे स्थानापन्न झाली. पांडव वनवासात जेव्हा या मांढरगडावर वास्तव्यास होते तेव्हा त्यांनीही या मांढरगडी काळुबाईचे पूजन केले अशी ही दंतकथा सांगितली जाते. देवीने पौष पौर्णिमेच्या रात्री दैत्याचा वध केला आणि विजयी झाली म्हणून आजही पौष पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भक्ती भावी भक्त देवीचे देव्हारे घेऊन गडावर येतात. ढोल झांज हे देवीची मुख्य वादके आहेत. भाविक गडावर चुली पेटून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच सेवकांना मांसाहाराचा नैवेद्य देखील दाखवतात. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. देवीचा छबिना हा यात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. अशी माझी मांढरगडाची काळुबाई, काळुबाईच्या नावाने चांग भलं. जय महाराष्ट्र.

0: स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती नेहमीच घेत असतो. आपला आजचा सेगमेंट हा थोडासा वेगळा असणार आहे, कारण आपण आज की नारी या सेगमेंटमध्ये सुद्धा विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांना भेटत असतो, त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्याचा अनुभव जो आहे तो जाणून घेत असतो, आणि त्यांना असलेल्या आलेल्या अनुभवातून आपणही बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज माझ्यासोबत इथे जोडल्या गेलेल्या आहेत सुजाता याडी मॅडम. खरं तर फार पूर्वी मुलींनी शिक्षण घेणं हेच खूप मोठा हा एक मोठा टास्क होता, आणि त्यावेळेला सुद्धा सगळ्या कठीण प्रसंगावर मात करत ज्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या सध्या फिजिओथेरपिस्ट आहे बाय प्रोफेशनने, आणि त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन सेकंड रँकने मुंबई युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे मास्टर्सही पूर्ण केलेलं आहे फिजिओथेरपीमध्ये, आणि त्या मुंबई युनिव्हर्सिटीमधून पहिल्या आलेल्या होत्या. त्याचबरोबर 1970 ते 2001 पर्यंत त्या नायर हॉस्पिटलमध्ये ऍज अ प्रोफेसर म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर 2001 मध्ये त्या डीन म्हणून जॉईन झाल्या डीवाय पाटील कॉलेजमध्ये फिजिओथेरपी या सेशनसाठी. त्याचबरोबर आता सध्या त्या 2013 मध्ये त्यानंतर ऍडवायझर म्हणून त्यांनी तिकडे जॉईन केलं, आणि आतापर्यंत त्यांनी 500 पेक्षा जास्त रिसर्च विषयांवरती रिसर्च केलेला आहे. 500 रिसर्च पेपर आहेत. त्या स्वतःही घडल्या आणि आता त्या अनेक विद्यार्थ्यांनाही घडवत आहेत. म्हणजे मला सांगायला अतिशय आनंद होतोय की असं म्हणतात की तुमच्याकडे जे असलेलं ते तुम्ही जेव्हा इतरांपर्यंत देत जाता तेव्हा ते तुमच्याकडचं अजून वाढत जातं. आणि याच वाक्याला अनुसरून मॅडम आता अनेक जे डिग्री घेणार आहेत, डिग्रीचे स्टुडंट्स असतील, मास्टर्स करणारे स्टुडंट्स असतील, किंवा जे डॉक्टरेट पदवी घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना सध्या मॅडम शिक्षण देत आहेत. आणि मॅडमचा जो एकंदरीत प्रवास आहे तो आपण आजच्या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहे. तर सुजाता मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे आचार्य 90 FM वरती.
1: नमस्कार अँड धन्यवाद.
0: खरं तर सुजाता मॅडम सोबत गप्पा मारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, आणि या मुलाखतीमध्ये या गप्पांमध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडाही आज इथे होणार आहे. तर मॅम सुरुवात करूयात, आणि अर्थात सुरुवात मला म्हणजे आज तुम्हाला खूप वर्ष मी थोडीशी पाठी घेऊन जाणार आहे. कशी झाली सुरुवात या अभ्यासाची आणि या जर्नीची, आणि तुमचं बालपण काय आठवतंय आता त्या सगळ्या गोष्टी?
1: आता तुम्ही मला डायरेक्ट 55 वर्ष मागे घेऊन गेलात. मी तुम्हाला प्रथम मी फिजिओथेरपी हा कोर्स कसा निवडला त्याचा किस्सा सांगते.
0: नक्की.
1: ज्यावेळी मी शिकत होते त्यावेळी SSC म्हणजे 11वी होतं, 10वी 9वी, आणि त्यानंतर फर्स्ट इयर आणि इंटर सायन्स असायचं, आणि इंटर सायन्सचे जे मार्क्स मिळायचे आम्हाला त्याच्यावरती आमची पुढची ऍडमिशन अवलंबून असायची.
0: बरोबर.
1: अर्थात त्यावेळी नीट वगैरे अशा काही परीक्षा नव्हत्या, फक्त इंटर सायन्सचे मार्क्स बघितले जायचे. आणि मला बऱ्यापैकी चांगले मार्क होते आणि मला एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये सहज ऍडमिशन मिळू शकत होती. परंतु प्रॉब्लेम असं झाला की माझी मोठी बहीण जी त्यावेळी मेडिकलचं शिक्षण घेत होती, तिचा अभ्यास, तिची मेहनत बघून माझ्या वडिलांना वाटलं की मला हे काही झेपणार नाही, कारण मी फारशी अभ्यासू नव्हते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे तुला झेपणारी गोष्ट नव्हे, तू मेडिकलचा नाद सोडून दे. मग मी त्यांना विचारलं मी डेंटलला जाऊ का, डेंटल कॉलेजला? तर ते म्हणाले डेंटलला नको, तिकडे सगळे बॅड ब्रेथचे पेशंट असतात, तुला ते आवडणार नाही. बरं म्हटलं. त्यावेळी मी काही फोकस नव्हते, आजच्या मुलांसारखी काही अँबिशन नव्हती, वडील आई वडिलांनी सांगितलेलं करायचं एवढंच आम्हाला माहीत होतं. त्याचवेळी माझ्या आईला गुडघेदुखीमुळे ती KEMच्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये ट्रीटमेंट घ्यायला जात होती. त्यावेळी तिने तिकडे आजूबाजूला छान त्या मुलींचा वावर पाहिला, त्यांच्या गुजगोष्टी पाहिल्या, आणि तिला वाटलं ही जागा माझ्या मुलीसाठी योग्य
0: आहे.
1: आणि ह्या निकषावर मी फिजिओथेरपीला ऍडमिशन घेतली, अजिबात जाणून न घेता की फिजिओथेरपी म्हणजे ऍक्च्युली काय असतं.
0: हो, म्हणजे मला असं वाटतंय तुमच्या आईची गुडघेदुखी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन आली आज. कारण पण मला असं तुमच्या आईंचं कौतुक करावं असं वाटतंय की माणसाची बुद्धी ही किती चौकस असावी, किंवा आपण एखादी गोष्ट जर आजूबाजूला आपल्या काय घडतंय त्याच्यातून जे विचार करून त्यांनी तुम्हाला मला असं वाटतं हे सजेशन दिलं, चांगलं
1: माझं कल्याण झालं.
0: पण मग याच फिजिओथेरपिस्टला म्हणजे तुम्ही जसं ऍडमिशन घेतलं मग तुम्हाला जसं तुम्ही आताच म्हणालात की तुम्हाला याविषयी काहीच कल्पना नव्हती किंवा काय, मग तुम्हाला असं झालं नाही का की मला तर याबद्दल काही आयडियाच नाहीये काही विषय नाहीये?
1: माझा त्यावेळी आमचा इंटरव्ह्यू घेत असत आणि तो इंटरव्ह्यू केईएमचे डीन घेत असत, तर केईएमचे डीन डॉक्टर जोगळेकर म्हणून होते, त्यांनी मला विचारलं तुला फिजिओथेरपीमध्ये काय ऍडमिशन घ्यावीशी वाटली, त्यावेळी मी म्हटलं सहज मला काही असं पर्टिक्युलर कारण नाही, ते म्हणाले तुला फिजिओथेरपी म्हणजे काय ते तरी माहित आहे का, आणि तुम्हाला सांगते ते इतके चांगले होते की त्यांनी मला त्या बैठकीत इंटरव्ह्यूला माझ्या एका स्टुडंटला फिजिओथेरपी काय हे 4-7-8 वाक्यात छान समजावून सांगितलं.
0: क्या बात आहे.
1: आणि त्यावर्षी एक चांगली गोष्ट घडली म्हणजे इतके वर्ष फिजिओथेरपी हा डिप्लोमा कोर्स होता त्या वर्षीपासून, म्हणजे मी ऍडमिशन घेतली त्या वर्षीपासून तो डिग्री कोर्स झाला.
0: क्या बात आहे. याचबरोबर आपण मॅडम कडून अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आज की नारी या विशेष सत्रामध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुजाता यार्डी मॅडम, त्यांच्यासोबतची मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुजाता यार्डी मॅडम. त्यांच्या फिजिओथेरपिस्टच्या प्रवासाबद्दल आणि अजून त्याच्यानंतरचा जो त्यांचा प्रवास होता तो आपण जाणून घेत आहोत. खरं तर आता नुकतंच मॅडम तुम्ही सांगितलं की कशी तुमची जर्नी सुरू झाली आणि कशा तुम्ही तिकडे इंटरव्ह्यूला गेलात आणि तिकडे प्रश्न विचारले. पण असं एक असतं आपण ज्या वेळेला शिक्षण घेत असतो त्यावेळेला तिथले गुरुजी तिथले शिक्षक तिथल्या मॅडम ज्यांचं आपल्याला एक विशेष सहकार्य लागतं आणि मग आपल्याला ते कुठेतरी दिशा देणारे आपले गुरु ठरतात. असं तुमच्या आयुष्यात कोणी तुमच्या अशा शिक्षिका होत्या का की ज्यांनी
1: आमच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये बहुतांश टीचर्स ह्या पारसी होत्या आणि या टीचर्सचा असा कटाक्ष होता की आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी इंग्रजीतच बोलायला पाहिजे. आता मी इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची शाळा म्हणजे किंग जॉर्जला म्हणतात इकडे मराठी माध्यमात शिकलेली. नंतर कॉलेज होतं रुईया, दोन्ही ठिकाणी पूर्ण मराठीचं वर्चस्व होतं. रुईया कॉलेज जरी कॉलेज असलं तरी आमचे प्रोफेसर सुद्धा कॉलेज क्लासच्या बाहेर आमच्याशी मराठीतच बोलायचे. त्यामुळे इंग्रजी बोलणं हा फार मोठा प्रॉब्लेम होता आमच्यासाठी. त्यांच्याशी बोलायचं ते इंग्रजीतच बोलायला पाहिजे म्हणजे आम्हाला जे बोलायचं ते वाक्य आधी मनातल्या मनात कन्स्ट्रक्ट करून घ्यायला लागायचं आणि मग ते कसं बसं अडखळत त्यांच्या समोर बोलायचं अशी आमची परिस्थिती होती. परंतु काय झालं त्यांनी तो एक दंडकच ठेवला होता की इंग्रजीतच बोलायचं. त्यामुळे हळूहळू सवय होत गेली आणि आज जे काही मी बऱ्यापैकी इंग्रजी बोलू शकते त्याचं पूर्ण श्रेय त्या टीचर्सने. त्यांनी फिजिओथेरपीचे विषय आमच्याकडून छान करून घेतले त्याबद्दल वादच नाही, परंतु आमचं इंग्लिशही त्यांनी खूप छान सुधारून घेतलं आणि त्याबद्दल मी कायम त्यांची ऋणी राहील.
0: नक्कीच मॅडम तुम्ही बरेच वर्ष झालं प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे आणि नंतर डीन म्हणून काम केलेलं आहे, तर हा जो तुमचा अनुभव होता तो कसा होता तुमचा?
1: हे बघा, मला ना शिकवण्याची प्रचंड आवड आहे. विषय सोपा करून समजवायला मला फार आवडतं. पण फिजिओथेरपी सारख्या प्रोफेशनल कोर्समध्ये थिअरी इतकंच किंबहुना त्याहून जास्त प्रॅक्टिकलचं महत्व असतं. विद्यार्थ्यांना विविध उपचार तंत्र व्यायामाचे विविध प्रकार शिकवण्याकरता मॉड्यूल म्हणून सुरुवातीला दुसऱ्या विद्यार्थ्यालाच आम्हाला उभं करावं लागतं. एकदा या उपचारात विद्यार्थ्याने प्रावीण्य प्राप्त केलं की मग पेशंटवर ही उपाययोजना आम्हाला लागू करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी ही अगदी जबाबदारीने करून घ्यावी लागते. विद्यार्थ्याला थिअरीचं उत्तम आकलन आणि प्रॅक्टिकलमध्ये त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष वापर उत्तमरित्या करता यायला पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी नीट जमल्याच पाहिजेत. त्यामुळे प्रोफेसरची जबाबदारी फार मोठी असते.
0: बरोबर.
1: म्हणूनच प्रोफेसरला स्वतःलाही नवीन नवीन तंत्र, वेगवेगळे कोर्सेस, जर्नल्स वाचणं, देशांतर्गत आणि परदेशात कॉन्फरन्सेस अटेंड करणं या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. म्हणजे थोडक्यात काय, मी जरी प्रोफेसर झाले तरी माझी विद्यार्थी दशा काही संपली नाही.
0: म्हणजे एकंदर तेच की आणि आपण नेहमी अप टू डेट आत्ताची. म्हणजे तुम्ही जरी फार अगोदर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही 55 वर्ष मागे, तर तेव्हाची जी एक पद्धत होती शिक्षण पद्धती थोडीशी वेगळी, आताची फरक आहे आणि त्या स्टुडंट सोबत ते कुठेतरी मॅच करता आल्या पाहिजेत गोष्टी.
1: तर नोकरी करता करता मी खूप शिकत पण गेले. नवीन नवीन तंत्र आता आली आहेत ती आम्ही आता शिकलो. नंतर मी 2001 पासून मी डीन डीवाय पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मध्ये डीन होते. तर डीनची भूमिका ही कुटुंब प्रमुखाप्रमाणे असते. म्हणजे आपल्या बरोबर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला आपलंसं करणं, त्यांच्या बरोबरीने स्वतःही काम करणं, त्यांना आणि विद्यार्थ्यांनाही आपल्याकडे संकोच न बाळगता मन मोकळं करता येणं, त्यांच्या वाटाला आलेली कोणतीही अडचण किंवा दहशत किंवा भीती त्यांना आपल्या बरोबर शेअर करता यायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी होणं ही डीन म्हणून मोठी माझी जबाबदारी होती. तसंच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धा म्हणजे चित्रकला, रांगोळी, रंगकाम, निबंध लेखन, फॅशन शो, खूप वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही आयोजित करत असू, नाट्यवाचन वगैरे वगैरे. तसंच आमच्या कॉलेजमध्ये मोठं मैदान उपलब्ध असल्यामुळे आम्ही भरपूर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायचो मुलांच्यासाठी. वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंट्स आम्ही आयोजित करत होतो. कल्चरल प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्या मुलांना मी मोटिवेट करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कल्चरल प्रोग्राम मध्ये मी स्वतः आणि माझा शिक्षक वर्गही सहभाग घेत असे, त्यामुळे मुलांना ते फार आवडायचं की आपली डीन सुद्धा आपल्या बरोबरीने इन्वॉल्व्ह झालेली आहे. आणि ह्या सगळ्यामुळे ना एक प्रकारचा बॉन्ड तयार होतो विद्यार्थ्यांच्यात आणि आपल्यामध्ये, आणि तो मी भरभरून त्याचा अनुभव घेतलाय. माझा शिक्षक वर्ग यांच्याबरोबरचं माझं नातं, तसंच माझ्या विद्यार्थ्यांबरोबरचं माझं नातं हे फार छान छान बहरात गेलं आणि मी पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे त्या नात्याबद्दल.
0: काय बात आहे. म्हणजे एकंदरीत काय की असं म्हणतात की जरी तुम्ही कुटुंब प्रमुख असलात तरी ती कायम अशी कठोर भूमिका न
1: तसा माझा दरार होता नाही असं नाही, पण प्रेमही होतं.
0: पण प्रेमही होतं म्हणजे तेच की आपण म्हणू शकतो की नारळासारखं एक तुमचं तिथे तुम्हाला राहावं लागलं असेल की वरून तुम्हाला थोडंसं कडकही व्हावं लागत असेल, वेळेप्रसंगी तुम्हाला काही डिसिजन्स घेताना किंवा काही अगदी महत्वाचे निर्णय घेताना तुम्हाला
1: कठोर व्हावं लागत असेल, परंतु त्या मुलांनाही माहिती होतं की या कडक स्वभावाच्या मागे एक प्रेमळ व्यक्तिमत्व दडलेलं आहे, त्यामुळे एवढे ते मला घाबरत नसत.
0: मॅडम अजून एक महत्वाचा प्रश्न की जसं मी तुमच्याबद्दल थोडासा अभ्यास केला तर एक गोष्ट मला जाणवली की तुम्ही आतापर्यंत 500 पेपर्स आहेत रिसर्चचे, आणि तुम्ही मघाशीच आता मुलाखतीमध्ये बोललात की तुम्ही जरी एखादी गोष्ट म्हणजे तुम्ही ऍज अ प्रोफेसर म्हणून जरी शिकत असलात किंवा ऍज अ डीन म्हणून काम करत असलात तरी साईड बाय साईड तुमच्या बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या चालू होत्या. आणि या सगळ्यातून कारण आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे एक प्रोफेसर आणि डीन म्हणून आपल्यावरती किती मोठी जबाबदारी असते हे सगळं मॅनेज करत, जी तुमची एक वृत्ती आहे कामामध्ये झोकून देण्याची, कसं सगळं हे मॅनेज केलं आणि काय सांगत?
1: रिसर्च बद्दल बोलत आहात ना. रिसर्च हा कुठच्याही हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणाचा आत्मा आहे.
0: बरोबर.
1: असं नक्कीच, कारण जर रिसर्च करून नवनवीन शोध आणि काय असतं म्हणजे नवनवीन गोष्टींचा शोध घेणं, त्यांना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या करणं, आणि त्या चाचण्यांमधून ताऊन सुलाखून जेव्हा तो शोध बाहेर येतो तेव्हाच त्याला स्वीकृत करणं हे फार महत्वाचं आहे सायन्स शास्त्रीय दृष्ट्या. त्यामुळे कोणताही रिसर्च पेपर किंवा प्रबंध करताना त्या विषयाचं सखोल ज्ञान हवंच, ज्या चाचण्या कराव्या लागतील त्यांची संपूर्ण माहिती पण तुम्हाला हवीच, आणि जगातील त्या विषयातील इतर अभ्यासकांनी त्यावर काय काय काम केलंय त्याची माहिती तुम्हाला असायला पाहिजे, त्यावरती त्यांचं मत त्यांचा अभिप्राय काय काय आहे तेही तुम्ही जाणून घेतलं पाहिजे, आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेणं जरुरीचं आहे. तसंच आपल्याबरोबर रिसर्चवर काम करणाऱ्या आपल्या सहयोगी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावरही लक्ष ठेवलं पाहिजे, अगदी दक्ष राहून लक्ष ठेवलं पाहिजे की ते व्यवस्थित जबाबदारीने काम करत आहेत की नाही. ह्या बाबतीत मी फार नशीबवान होते कारण माझा शिक्षक वर्ग इतका चांगला होता की त्यांनी माझ्यापेक्षा जास्ती त्यांनी रिसर्चमध्ये काम करून त्यांची गाईड म्हणून माझं नाव त्या शोधनिबंधात जास्ती आलंय असं मी म्हणू शकते.
0: नक्कीच मॅडम, म्हणजे आता तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने रिसर्च तुम्ही करत गेलात, आणि मला असं वाटतं ही गोष्ट जे नवीन होऊ घातलेले प्रोफेसर आहेत शिक्षक म्हणूयात आपण, जे नवीन होऊ घातलेले शिक्षक आहेत ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे, किंवा एकंदरीतच शिक्षक असू देत किंवा मुलाखतकार असू देत, कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी किंवा एखाद्याला सांगण्यापूर्वी आपल्याला त्या गोष्टीचं किती नॉलेज आहे, आपल्याला त्या गोष्टीबद्दल किती माहिती आहे, आणि त्या गोष्टीचा सखोल अभ्यास होणं करणं ते जरुरीच आहे. अगदीच. त्यानंतर मॅम मी PhD कडे येणार आहे. खरं तर मगाशी मी म्हणाले की मला येतंय म्हणून मी तेवढ्यापुरतं नाही थांबणार, तर माझ्याकडचं जे आहे ते मला लोकांना द्यायचंय, ते मला वाटायचंय. आणि असं म्हणतात की ज्ञान हे दुसऱ्याला दिल्याने वाढत जातं स्वतःचं, तर तुम्ही आज अनेक विद्यार्थी घडवत आहात, विविध विद्यार्थी तुमच्याकडे येत असतील, आणि मुळात हे विद्यार्थी जे आहेत बऱ्याच वेगवेगळ्या अनुभवातून आलेले विद्यार्थी असतील, तर त्यांना शिकवतानाचा तुमचा अनुभव कसा आहे?
1: जेव्हा विद्यार्थी PhD साठी येतो तेव्हा सर्वात प्रथम मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या विषयावर तुम्ही रिसर्च करत असाल त्याचं सखोल ज्ञान असलंच पाहिजे. सुपरफिशियल ज्ञान, मेहनतीचा अभाव, नेम ड्रॉपिंग ह्या काही गोष्टी असतात, त्यामुळे कधी ना कधी तुमच्या उणीवा, तुमच्या चुका ह्या बाहेर लक्षात येतात. झोकून काम करणं, चाचण्या प्रामाणिकपणे, चाचण्या म्हणजे टेस्ट प्रामाणिकपणे करणं, येणारे रिझल्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे जरी नसतील तरी ते निर्भीडपणे सर्वांसमोर आणणं हे PhD स्कॉलरचं कर्तव्य असतं.
0: बरोबर.
1: आणि हे सर्व करताना रिसर्च साठी ज्या पेशंट्सना आपण मदतीला घेतो किंवा त्यांचा सहभाग असतो त्या पेशंटना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असुविधा होणार नाही ह्याची पण खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे.
0: तर हे सगळं महत्वाचं आहे. PhD जे सगळे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या मला असं वाटतं महत्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही कशा पद्धतीने तुमचा PhD अभ्यास करायला हवा आणि कशा पद्धतीने तो पुढे चालू ठेवायचा आहे या सगळ्यात मला असं वाटतं महत्वाच्या गोष्टी आहेत. यानंतर मॅम खर तर सेवानिवृत्तीविषयी मला जाणून घ्यायचं आहे, त्याविषयी मला तुम्हाला बोलते करायचं आहे, पण तुर्तास वेळ झाले एका छोट्याशा विश्रांती

श्रोते हो आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण सुजाता यारडी यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. आणि ब्रेकपूर्वीच त्यांनी सांगितलं की PhD जर एखादा विद्यार्थी करत असेल, एखाद्याला जर PhD कम्प्लीट करायची असेल, तर त्याने कशा पद्धतीने त्याचं काम केलं पाहिजे, त्याची एक अभ्यासाची जी काही एक टेक्निक आहे ती कशी असावी, याविषयी आपण बोललो. मॅडमचा जो प्रोफेसर पासून डीन पर्यंतचा जो काही प्रवास होता तोही मॅडमकडून जाणून घेतला. आता मी पुढे म्हणणार आहे सेवानिवृत्तीकडे मी आलेली आहे, अर्थात सध्या तरी. मॅडम, सेवानिवृत्तीचा जो क्षण असेल त्यावेळेला खरं तर खूप भारावून आलं असेल की बापरे, आतापर्यंत मी दररोज येते कॉलेजला एक प्रोफेसर म्हणून, एक डीन म्हणून, नंतर मी सगळं कुटुंब प्रमुख म्हणून सगळं पाहिलं आणि अचानक आता ते सगळं आयुष्यातलं थांबेल. तर तो मुमेंट मला तुमच्याकडून ऐकायचा आहे की तो मुमेंट कसा होता आणि सेवानिवृत्ती नंतर सुद्धा तुम्ही शांत राहिलेल्या नाही आहात,

0: तुम्ही समाज कार्य सुरू केलेलं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
1: 2013 मध्ये मी निवृत्त झाले आणि ऍक्च्युली त्यावेळी मला खरोखर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे असं वाटत होतं की अरे आता मी काय करणार, एवढे दिवस मी एवढं बिझी आयुष्य घालवलं विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती आणि शिक्षकांच्या अवतीभोवती, त्यामुळे आता मला हे सगळं चुकणार आहे, मुकणं, या सर्व अनुभवानं मी मुकणार आहे, तर माझं कसं होईल? परंतु कधीतरी याबद्दल मी आधीपासून थोडा थोडा विचार करत असल्यामुळे मी तेव्हाच ठरवलं होतं की सेवानिवृत्ती झाल्यानंतर शांत घरी बसायचं नाही, काही ना काही समाजसेवा ही करायलाच पाहिजे. आणि त्यासाठी माझी एक मैत्रीण मला अनायासे सेवानिवृत्तीनंतर भेटली आणि ती मला म्हणाली की तुला जर समाजसेवा करायची असेल तर मी तुला एका एनजीओकडे नेते, इकडे उत्तम काम चालतं आणि तुला ते फार आवडेल. त्याप्रमाणे तिने मला पूर्व माटुंग्याला, म्हणजे मी राहते भांडवला, खरं माझ्या घरापासून ते लांब आहे, परंतु तिने एवढं त्या संस्थेचं कौतुक केलं होतं की मला वाटलं की खरोखरच मी तिकडे जावं. तर माटुंगा पूर्वला आपल्या शंकर मठम रोड आहे, तिकडे सेवा भारती नावाची एक संस्था आहे आणि तिकडे तो मी त्याबद्दल ऐकलंही नव्हतं खरं सांगते, पण तिकडे ज्या दिवशी मी पहिल्या दिवशीच गेले तेव्हा ते तिकडचं वातावरण मला इतकं आवडलं की मी म्हटलं हीच आता माझे पुढचं कर्मभूमी, तिथेच मी काम करणार याच्या पुढे. आणि आता त्याच्यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगते की अखिल भारतीय महिला परिषद नावाचं एक मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि ज्याच्या शाखा पूर्ण भारतभर आहे.
0: बरोबर.
1: आपली जी मुंबई शाखा आहे त्या मुंबई शाखेच्या खाली अजून 14 ब्रांचेस आहेत, म्हणजे आणि त्यातली एक ही दादर माटुंगा शाखा
0: खूप मोठा
1: आहे आणि ही जी एक दादर माटुंगा शाखा जी सेवा भारतीमध्ये कार्यरत आहे. तर इकडे मी आता सध्या सेक्रेटरी म्हणून काम करते आणि मुंबई ब्रांचेस सुद्धा मी सेक्रेटरी आहे. तर ह्या दोन्ही ठिकाणी काम करते आणि ही कामं काय काय ती मी आता तुम्हाला सांगते. आता दादर माटुंगा शाखेने 87 वर्षात पदार्पण केलेलं आहे, म्हणजे ती किती जुनी आहे बघा. तळागाळातल्या स्त्रियांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यासाठी लागणारं स्किल प्राप्त करण्यासाठी त्यांच्यासाठी शिवणकला, क्राफ्ट, स्वयंपाक, कम्प्युटर इत्यादींचं शिक्षण उपलब्ध करून देणं, स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं, त्यासाठी विविध विषयांवरील तज्ज्ञांची भाषणं आयोजित करणं, आरोग्य विषय, घरगुती हिंसाचार, मृत्यूपत्र, सायबर क्राईम याविषयी माहिती देण्यासाठी वर्कशॉप घेणं, त्यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करणं, या सर्व गोष्टी दादर माटुंगा शाखेच्या सर्व सभासद भगिनी मोठ्या तळमळीने करत असतात. दर 2 महिन्यांनी महिला सभासदांची वैद्यकीय तपासणी होते. घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांसाठी बालवाडी चालवली जाते. तिथे मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमच्या कार्यक्षम शिक्षिका दक्ष असतात. संस्थेमध्ये गरजू स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून उद्योग मंदिर चालवली जाते. बालवाडीतील मुलांसाठी रोज पौष्टिक अन्न तयार केले जातं, तसंच विविध फराळांची विक्रीही होते. समाजाला चांगल्या गोष्टींसाठी, उदाहरणार्थ पाणी वाचवणे वगैरे, प्रबोधन करण्यासाठी महिला सभासद उत्साहाने पथनाट्यही करतात. ग्रामीण भागांना भेटी देऊन तेथील तळागाळातील स्त्रियांसाठी धान्य, कपडे, पादत्राणं, औषधं, तसंच मुलांसाठी वह्या, पुस्तकं, कपडे, बूट, खेळ इत्यादी साहित्यही आम्ही सातत्याने पुरवत असतो. मुंबई शाखा आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे संस्थेचा कारभार हा अत्यंत शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि ट्रान्सपरन्सीने चालतो. तर मुंबई शाखा जिथेही मी सेक्रेटरी आहे तिच्या अंतर्गत असलेल्या शाखांच्या कामाची पाहणी करण्याचं काम मुंबई शाखेचं आहे आणि उत्तम काम करणाऱ्या शाखांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रकही दिलं जातं. आणि मला अभिमान आहे की गेल्या 3 वर्षात दादर माटुंगा शाखेला सातत्याने उत्तम कामाबद्दल ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक मिळालेलं आहे.
0: क्या बात आहे. म्हणजे नक्कीच ही तुम्ही गोष्ट जी आहे, मी मगाशी म्हणाले की ज्यांना सतत धडपडत राहायची सवय असते ना की मी शांत बसणार नाही,
1: घरी बसवतच
0: नाही, सोप्या भाषेत म्हणायचं गेलं तर मला घरी बसवत नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये सतत काहीतरी करायचं आहे, माझ्याकडे ती लीडरशिप क्वालिटी आहे. मुळात हे इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे ते नेतृत्व असलं पाहिजे आणि मला असं वाटतं हे मॅडमकडे आहे होतं आणि यामुळेच त्या कदाचित सेवानिवृत्तीनंतर सुद्धा घरी बसलेल्या नाहीयेत आणि आज तुम्ही ज्या संस्थेसोबत जोडल्या गेलेल्या आहात ती संस्था खरंच खूप मोठं काम करतेय आणि या संस्थेमध्ये म्हणजे असं म्हणतात की या समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून तुम्ही या संस्थेशी जोडल्या गेल्यात आणि आज मला असं वाटतंय तरी तुम्ही फार बिझी आहात की जरी रिटायर झालेल्या असलात तरी तर खूपच छान आहे की रिटायर झालेले असले तरी मला दररोज कामाचे अपडेट्स येणार आहेत मला उद्या काय करायचंय मला माहिती आहे मला परवा कोणता कार्यक्रम करायचा आहे
1: ईमेल सतत
0: येत असतात
1: दिल्ली ब्रांच पासून मुंबई ब्रांच पासून
0: नुकताच मॅडम दिल्लीला जाऊन आलेल्या आहेत तर एकंदरीत काय की त्यांनी त्यांचं काम कमी नाही केलंय काम त्यांनी त्यांचा विस्तार जो आहे तो अजून वाढवलेला आहे
1: डायव्हर्ट केले
0: म्हणेन हा फक्त की कामाचा स्वरूप थोडस बदललेलं आहे तर खूप छान वाटतं मॅडम पण एकंदरमध्ये जर विचार करायला गेलं तर अगदी लहानपणापासून ते लहानपणीची सुजाता त्याच्यानंतर ऍज अ प्रोफेसर म्हणून काम केलेला तुम्ही आणि नंतर डीन आणि नंतर आता एक समाजसेविका म्हणून काम करताय एका ठिकाणाचे प्रतिनिधी म्हणून त्या संस्थेला लीड करताय हे सगळं करत असताना बरेच अनुभव आलेले असतील त्यातला असा एखादा कोणता अनुभव आहे का जो तुमच्या आयुष्यामध्ये कायम तुमच्या पाठीशी राहिला किंवा असं म्हणतात की आलेल्या अनुभवातून आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली
1: अविस्मरणीय
0: असा कोणता अनुभव
1: अनुभव सांगते मी तुम्हाला जेव्हा मी पदवीधर झाले ना त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं मी जेव्हा ऍडमिशन घेतली तेव्हाच तो डिग्री कोर्स झाला होता त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन उपलब्धच नव्हतं म्हणजे आम्हाला डिग्री घेतली की तिकडे शिक्षण थांबवायचं आणि मला अगदी आज रिझल्ट लागला आणि दुसऱ्या दिवशी नायर हॉस्पिटलमध्ये मला नोकरी मिळाली त्यामुळे मी बिझीच होते सगळं वेळ आधी मी क्लिनिशियन म्हणून काम केलं मग टीचिंगमध्ये काम केलं पण त्याच्यातच होते मुलं झाली होती मुलांचे अभ्यास वगैरे सगळं त्यानंतर मला शांत बसवेना आणि तोपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन चालू झालं होतं म्हटलं आता आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करायलाच पाहिजे त्यामुळे तब्बल 25 वर्षानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं आता पोस्ट ग्रॅज्युएशन करायला बसले ठरवलं अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला लक्षात आलं की मी ग्रॅज्युएशनचा अभ्यास करताना जे काही शिकले होते ते आता एकतर आउटडेटेड झालेलं आहे आणि दुसरं मी विसरलेलीही आहे त्यामुळे मी अगदी सुरुवातीपासून म्हणजे आमचा एक सोडियम पोटॅशियम पंप म्हणून अगदी सुरुवातीची गोष्ट तिथून वाचायला सुरुवात केली आणि त्याचा मला एक फायदा झाला म्हणजे मला विषयाचं सखोल ज्ञान झालं वरवरचा अभ्यास झाला नाही ते केलं आणि त्यानंतर मला खूप भीती वाटत होती की माझ्या ज्या टीचर्स मला परीक्षा घ्यायला येतील त्यानुसार माझ्या थोड्याशा सिनियर त्या मला परीक्षेत काही प्रश्न विचारतील आणि मला जर आलं नाही तर मला किती त्याची लाज वाटेल ह्या सर्व गोष्टीमुळे मी खूप टेन्शनमध्ये होते आणि मग रिझल्ट लागला आणि मग मला कळलं की मी मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिली आली तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे
0: खरंच खरंच म्हणजे एकंदरीत काय की हा निर्णय घेणं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण निर्णय घ्यायला सुद्धा घाबरतो
1: अगदी अगदी
0: हा निर्णय घेतल्यानंतर त्याला असं म्हणतात की पुरेपूर असा अभ्यास करून पुढे जाणं आणि पहिलं येणं किती मोठी गोष्ट आहे
1: अगदी तर हा माझा विद्यार्थी म्हणून अनुभव आता फिजिओथेरपिस्ट म्हणून एक अनुभव सांगते माझ्या वडिलांचे एक स्नेही होते त्यांचं वय झालं होतं 75 वगैरे असं वय असेल आणि ते पाठदुखीने अतिशय त्रस्त झाले होते त्यामुळे ते आपल्या पाठदुखीचा इलाज करण्यासाठी ते ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन त्यांनी तपासलं वगैरे सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज आहे आता ऑपरेशन म्हटलं की जरा घाबरले कारण वय झालं होतं त्या मला झेपेल की नाही असं वाटलं आणि माझ्या वडिलांकडे त्यांनी म्हटलं काय करू रे मला काही समजत नाही मी दुविधामध्ये पडलो आहे त्यावेळी माझे वडील म्हणाले की माझी मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे तू तिच्याकडे जा ट्रीटमेंट घेऊन बघ बरं वाटलं तर ठीक आहे नाहीतर मग ऑपरेशनचा इलाज आहेच त्याप्रमाणे ते माझ्याकडे आले मी त्यांच्यावरती खूप मेहनत घेतली आणि तपासून मी वेदना कमी होण्यासाठी इलेक्ट्रिक उपचार पद्धती आणि पाठीची हालचाल आणि शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे व्यायाम अशी ट्रीटमेंटची उपाययोजना केली हळूहळू त्यांच्या वेदना कमी झाल्या आणि 15 ते 20 दिवसात ते छान हिंडू फिरू लागले
0: वाव
1: त्यावेळी माझ्या वडिलांची कौतुकाची नजर आणि पाठीवर पडलेली थाप या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अत्यंत बहुमोल आणि अविस्मरणीय आहे.
0: केलेल्या कष्टाचं सार्थक झाले असं आपण म्हणू शकतो.
1: आपल्या वडिलांना आपण काहीतरी केल्याबद्दल आनंद मिळवून दिला ह्याची मला फार फार समाधान वाटतं.
0: समाधान आहे. आणि मुळात की एखादे वडील जेव्हा आपल्या मुलीबद्दल असं प्राऊडली अभिमानाने सांगतात की शी इज माय डॉटर, अरे माझी मुलगी आहे ना, तिथेच मला असं वाटतंय की आपण जिंकलेलो आहोत. आणि
1: माझ्या वडिलांनाही याचं श्रेय, कारण आम्ही पाच मुली, त्यातली मी सर्वात शेवटची धाकटी.
0: ओके.
1: एवढं आम्हाला भाऊ नाही, पण माझ्या वडिलांनी त्याबद्दल कधीही खंत व्यक्त केली नाही. आपल्या मुलांना उत्तम मुलींना उत्तम शिक्षण दिलं आणि नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे त्यांना हे जेव्हा समाधान मी दिलं तेव्हा मला त्याचा फार फार अभिमान वाटला.
0: म्हणजे मी ठामपणे म्हणू शकेन की ज्या पालकांना असं वाटतं की मुलगा नाहीये मग कसं होणार,
1: हे अगदी जरूर आमचं उदाहरण द्या.
0: अतिशय म्हणजे पाच मुली आहेत, त्यातलं प्रत्येक
1: शेंडेफळ
0: आणि हे तुम्ही शेंडेफळ. जर प्रत्येक आई वडिलांनी जर आपल्या मुलांना, मुलींना, मी विशेषतः मुलींबद्दल बोलते, तर अशा प्रकारचे जर शिकवण दिली तर कुठेच मुलगा नाही याची खंत कोणालाच वाटणार नाही.
1: खरी गोष्ट.
0: खरंच खूप छान वाटतं मॅम. आणि मला असं वाटतंय तुमचा प्रवास इतका मोठा आहे पण वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला थोडासा उरक्त घ्यावं लागेल, पण आज खूप बरं वाटलं. कारण मी मगाशी तुम्हाला म्हणाले की अशा मुलाखती मी ज्या वेळेला ऐकते, मी ज्या वेळेला अशा मुलाखती घेते त्यावेळेला मला बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. कारण तुमचे अनुभव हे मला आणि आपल्या श्रोत्यांना बरंच काही शिकवून जाणार आहेत. कितीही संकट आली तरी न डगमगता, किंवा एखादी जर गोष्ट करायची असेल आणि जर तुमचं ते म्हणतात ना गोल्स तुमचे जर तुम्हाला माहिती आहेत की मला काय माझं ध्येय काय हे जर मला माहीत असेल तर त्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचायचं कसं याचं मला असं वाटतं बेस्ट एक्झाम्पल आज आपल्यासोबत होत्या मॅडम. मॅडम खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आहे शेवटचा प्रश्न, तुम्हाला बस इतकाच विचारायचा आहे. बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो, मी माझं शिक्षण, माझ्या हॉबीज, माझं पॅशन मी कसं सांभाळू. लग्नानंतर बऱ्याच महिला आपल्याला एका चौकटीमध्ये बांधून घेतात, 9 to 5 जॉबच्या किंवा फॅमिलीजच्या. फॅमिली ही आपली प्रायोरिटी असणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, पण स्वतःकडेही तितकंच लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ज्या महिला ज्यांनी त्यांची पॅशन मागे सोडलेलं आहे त्या महिलांना तुम्ही काय सांगायला जाता जाता?
1: आता त्यांना काही सांगायचं म्हणजे जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे, कारण त्यांनी ऑलरेडी सोडलेलं आहे. पण ज्यांनी नाही सोडलं त्यांना मी अगदी म्हणेन की तुम्ही फॅमिलीला जपा, फॅमिलीला जपणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण आपण बायका अष्टावधानी असतो, आपण एका वेळी मल्टी टास्क म्हणतात ना, आपण भरपूर वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी करू शकतो. इथे मुलाचा अभ्यास घेताना आई स्वयंपाक करते आणि हे आपण अगदी सर्रास बघतो. तर त्यामुळे आपली पॅशन सोडू नका, ती चालूच ठेवा, वेळ काढा त्यासाठी. आणि स्वतःच मुलांचं सर्वांगीण विकास वगैरे ठीक आहे, पण स्वतःचा सर्वांगीण विकासही करण्याच्या मागे राहा. कारण मुलांनाही त्या गोष्टीचा अभिमान वाटतो जेव्हा आपली आई अशी सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे हे त्यांना समजते.
0: आणि मुलाच्या जडणघडणीमध्ये या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो,
1: अगदी भरपूर इम्पॅक्ट होतो.
0: नक्कीच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण खूप प्रसिद्ध अशा आणि ज्यांनी मला असं वाटतंय की एक फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत करत आपलं शिक्षण, आपल्याकडे असलेली आपलेलं नॉलेज, आपलं ज्ञान इतरांपर्यंत सध्या त्यांनी पोहोचवत आहेत. आणि यानंतरही एक समाजसेविका म्हणून त्यांचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. अशा सुजाता याडी मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आपल्या आज की नारी या सेगमेंटच्या अंतर्गत. आणि त्यांच्यासोबत खूप छान दिलखुलास गप्पा झालेल्या आहेत, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्याकडे. आणि
1: धन्यवाद.
0: वयाची मर्यादा कुठेच दिसून येत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही कायम अशाच एनर्जेटिक राहाल आणि सगळ्यांना आम्हाला छान मोटिवेट करत राहाल अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि
1: थँक्यू,
0: मनापासून धन्यवाद की तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात.
1: माय प्लेजर.
0: तर श्रोते हो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167 99 33 99. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167 99 33 99. याच नोटवरती मी आरजे कोमल सुजाता मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, जागतिक महिला दिनानिमित्त आपण आज खास पाहुणे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलेले आहे. आपल्या लेखिका साहित्यिका मेघना साने मॅडम आज आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत. मेघनाताई, तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: धन्यवाद. तसंच आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम देखील आपल्या सोबत आहेत. जयश्री मॅम, तुमचंही मनपूर्वक स्वागत. आणि अर्थातच हा महिला दिन आहे, त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या तुम्हा दोघींनाही खूप खूप शुभेच्छा.
1: तुम्हाला आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना शुभेच्छा.
0: आणि मेघनाताईंना तसंच जयश्री मॅमना साहित्याची खूप आवड आहे, त्यामुळे मला वाटतं हा कार्यक्रम खूप रंगतदार होणार आहे. आणि तुम्हा सगळ्यांना खूप प्रेक्षणीय आणि श्रवणीय हा कार्यक्रम नक्कीच आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. मेघनाताईंचा आजवरचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे आपण सगळेच मेघनाताईंना ओळखतो, काही पुस्तकांमधून ओळखतो, काही त्यांचा कवळी उन्हे हा कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम आहे सादर करतात, त्यातून आपण मेघनाताईंना ओळखतो. आणि आपण सगळे दूरदर्शन आकाशवाणी पाहतो ऐकतो, त्यातूनही हा चेहरा हा सगळ्यांच्या सुपरिचित असा आहे. तरी थोडक्यात ओळख मेघनाताईंची मी करून देते. कथा, काव्य, बालसाहित्य, ललित अशी जवळजवळ 16 अधिक पुस्तकं मेघनाताईंनी दिलेली आहेत, लिहिलेली आहेत आणि ती माझ्या समोर देखील आहेत. तसंच व्यावसायिक नाट्य क्षेत्रात गेली 5 म्हणजे रंगभूमीवर त्या सुरुवातीला कार्यरत होत्या, त्यामध्ये तो मी नव्हेज, लेकुरे उदंड झाली आणि अगदी दर्जेदार नाटकांमधून अगदी दिग्गज नाटककारांबरोबर त्यांनी भूमिका वठवलेल्या आहेत त्यांच्या. तसंच आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा जो मी उल्लेख केला, त्यातील रसिकांचा दरबार आणि हॅलो सखी या कार्यक्रमात मान्यवर म्हणून त्यांनी सहभाग घेतलेला आहे. कोवळी उन्हाचा देखील मी उल्लेख केला, त्या स्वलिखित एकपात्री कार्यक्रम त्या सादर करतात, त्याचेही 300 अधिक प्रयोग झालेले आहेत. आणि फक्त आपल्या भारत देशातच नव्हे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, इस्रायल इथे देखील त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहराच्या शाखेच्या त्या 6 अध्यक्ष होत्या आणि रेडिओ विश्वासवर कोऑर्डिनेटर म्हणून त्या काम पाहतात. तसंच आजचे पाहुणे आणि माशी कविता या कार्यक्रमांच्या मुलाखतदार म्हणून त्या काम पाहतात. आणि सामना, प्रहार यामध्ये देखील त्यांचं ललित साहित्य आपल्या भेटीस येत असतं. मॅडम, आमच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या महाविद्यालयातर्फे मी तुमचं स्वागत करते पुनश्च. आणि अर्थातच आता आपण साहित्यिक होतो, आपण कुठल्याही क्षेत्रात कामगिरी करतो, त्याच्यामुळे मूळ आपले संस्कार जे आपल्यावर होतात त्यामुळेच आपण विविध क्षेत्र आपण आपल्याला निवडायचं कळतं की आपण मुलाखतदार होणार किंवा निवेदक होणार. हे आपण घरचे आई वडील किंवा आजी आजोबा आपल्यावर जसे संस्कार करतात तसं होतं. तर मला अर्थातच कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची जाणून घ्यायची, अगदी खूप खूप मागच्या काळात घेऊन जाते तुम्हाला, बालपणीच्या काळात
2: तिथून. एकतर तुम्ही आज मला बोलवलं आचार्य आणि मराठी कॉलेजमध्ये, मी कितीतरी वर्ष वाट पाहत होते या कॉलेजला आपल्याला यायला मिळावं. तर आज मला खूप छान वाटलं की म्हणजे तुम्ही या रेडिओ स्टेशनसाठी मुलाखत घेण्यासाठी बोलवलं. तर मला सांगायला आवडेल की पार्श्वभूमी जी आहे, माझे आई आणि वडील म्हणजे नागपूरला माझे वडील जज होते आणि आई तिथे जर्मन भाषेची प्राध्यापिका होती आणि दोघंही लेखक होते आता असं म्हणावं लागतं, इतक्यातच वडील गेले. पण दोघांनी अतिशय छान छान पुस्तकं लिहिली आहेत आणि आईची 13 पुस्तकं, वडिलांची 7-8 पुस्तकं, विनोदी पण लेखन त्यांनी केलंय. आणि पार्श्वभूमी सांगायची म्हणजे लेखक तर मंडळी असतात पण आमच्या घरी लेखक मंडळींचा राबता असायचा आणि ती फार मोठी मोठी लोक होती. म्हणजे कवी सुरेश भट यायचे, कविता वाचून दाखवायचे, वसंत नानल यायचे, नंतर रंजन दारवेकर यायचे, कुठलं तरी नाटक घेऊन आलेले असायचे, भूमिका करणार का विचारायचे. आणखीन म्हणजे संगीतकार असो, गायक असो, लेखक असो, या सर्व मंडळींचे माझ्या वडील अत्यंत रसिक होते, एक महारसिक म्हणून होते. आणि त्यामुळे आमच्याकडे अशी मंडळी यायची तर त्याचं बाळकडू आम्हाला मिळालं.
0: सुंदर. म्हणजे खरंच नशीबवान म्हणावं तर असं, म्हणजे असे दिग्गज कलाकार, म्हणजे आम्ही जेव्हा पुण्यात होतो तेव्हा म्हणजे सगळे आपण पुस्तकातून वाचतो की बालगंधर्वांची मुलाखत म्हणजे कशी होत असेल, मैफल कशी रंगत असेल, मुलांच्या घरी मैफल कशी रंगत असेल. आता चित्रपटात देखील आपण पाहतो की
1: कशी स्वतः प्रत्यक्ष
2: अनुभव
0: बरं, गदिमांच्या घरी कसं वातावरण असेल असं आपण खरंच म्हणतो. मग शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर मग साहित्यिक प्रवासाकडे तुम्ही कसं वळलात?
2: खर तर महाविद्यालयीन प्रवास म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच वळले होते मी. नागपूर पत्रिका नावाचं एक निघालं होतं तेव्हा, नवीनच पेपर निघाला होता आणि यमुनाताई शेवडे त्याच्या संपादिका होत्या. तर मी बारावी फर्स्ट इयरला असतानाच आई मला म्हणाली की तू पण लिहित जा ना, काहीतरी आर्टिकल्स लिहित जा. मग तिने विषय दिला की आई बाबा आणि आम्ही, म्हणजे तरुणपणी आम्हाला काय अपेक्षा असतात आई बाबांकडून, आमच्या अपेक्षा असं काहीतरी एक विषय देऊन सदरच चालू केलं. म्हणजे नागपूर पत्रिकेत माझं सेकंड इयरला असताना सदर चालू होतं. मग लग्न झालं, मग इकडे आलो वगैरे. मग काही वर्ष म्हणजे मुलाबाळांचं संगोपन आणि त्यांची शाळा वगैरे असतात. पण यामध्ये सुद्धा जेव्हा मुलं लहान होती तेव्हा मग मला बालकविता सुचायला लागल्या, कारण त्यांचे चिमखडे बोल ऐकायचे, रांगणं बघायचं, धावणं बघायचं. आणि मग त्या सगळ्यामध्ये रमून त्यांच्यावरती कविता लिहिणं. मग त्या आम्ही तेव्हा आम्ही औरंगाबादला होतो, काही वर्ष पोस्टिंग माझ्या वेस्टर्नचं होतो. तिथून मग मी महाराष्ट्र टाइम्सला पाठवायची कविता, आणि मग एक एक कविता दोन महिन्यांनी छापून यायची पण यायची.
0: आणि ते एक अप्रूप असतं ना आपली कविता एवढ्या मोठ्या वर्तमान.
2: आणि एकपात्री प्रयोगाचं म्हणाल तर मी सेकंड इयरला असताना एक एकपात्री प्रयोग लिहिला होता कॉलेज कॉलेजमधल्या सगळ्या घटना वगैरे. आणि तो मी मोरभवनला नागपूरमध्ये सादर केला आठवते. आणि सगळ्यात पहिला एकपात्री प्रयोग 1991 साली, मी 30-31 वर्षाची असेल तेव्हा मी अमेरिकेत सादर केला. तिथून लेखनाची सुरुवात
1: मग लेखनाची सुरुवात जरी तिकडून झाली असली तरी तुम्ही मला वाटतं ठाण्यातल्या आनंदीबाई जोशी हायस्कूलमध्ये गणिताच्या शिक्षिका.
2: हो,
1: आता गणित हा तसं म्हटलं तर एक वृक्ष विषय, मग त्यामधून तुम्ही हे कथाकथन, चित्रपट, नाटक असं जे नंतर तुम्ही फुलफ्लेज्ड जवळजवळ पूर्ण वेळ काही वर्ष त्याच्यामध्ये होतात, तर इथे कशा काय वळलात?
2: हा खरं,
1: कारण की आमच्या तरुण पिढीला हा प्रश्न असतो की नाटकात कसं काम मिळवायचं, चित्रपटामध्ये कसं जायचं. तर हे तुमचे इकडे म्हणजे अगदी तसं बघायला गेलं तर एक शिक्षिका आणि चित्रपट ही दोन टोकं आहेत.
2: तर तुम्हाला हे गणित सुटत नाही.
1: आता तुम्ही शिक्षिका
2: आचार्य असून
1: पण तुम्ही गणिताच्या शिक्षिका आहात.
2: अगं इतकं फनी आहे त्याच्यामध्ये सांगायचं की शाळेनी इतके जोशी शाळेनी एक पात्री स्पर्धेसाठी मला पाठवलं. परीक्षक म्हणून नव्हे आम्ही सहभागी, तर सहभाग घेतला आणि तिथे मला बक्षीस मिळालं. तर शाळेत असं ना प्रार्थनेच्या वेळी सांगतात वगैरे ना की आपल्या या शिक्षिकेला बक्षीस मिळालंय कुमार कला केंद्राचं वगैरे, तसं ते जाहीर केलं. तर वर्गामध्ये मी गणित शिकवत असताना एक मुलगा म्हणाला मग तुम्ही नाटकात का नाही जात, माझ्या मनातही आलं नव्हतं.
1: शिक्षक मुलांना प्रेरणा देतात, इथे हे उलट झालं.
2: नाटकात का नाही जात? तर मी असं थोडा विचार केला आणि म्हटलं कसं काय एकदम जाणार ना. तर त्याच्यानंतर मग मी विचार केला की ह्याच्या आधी आपण राज्यनाट्य वगैरे भरपूर केलेलं आहे, आपल्याकडे शिदोरी आहे भरपूर, जाऊ नाही शकत नाही, जाऊ पण शकतो आपण नाटकात. तर ते शाळेचं 2 वर्षाचं तेवढं संपलं माझं. आणि त्यानंतर अखिल भारतीय नाट्य परिषदेचं नाटक बसत होतो एकच प्याला, त्याच्यामध्ये मला भूमिका मिळून गेली. म्हणजे ह्या असं एकपात्री स्पर्धांमध्ये मी सतत भाग घ्यायची, त्याच्यामुळे लोकांच्या डोळ्यात आली, अरे आली, नजरेत आली की अरे आहे. आणि मग त्यांनी मला बोलवलं. त्याच्यानंतर मग एक विवा परंजपे होते, मीरा परंजपेंना काय वाटलं म्हणजे मी तशी गृहिणी वेशात असून सुद्धा त्यांना असं वाटलं की ही ना रश्मीची भूमिका करू शकेल. आणि लग्नाची पिढीमध्ये चक्क माझं कास्टिंग झालं. आम्ही गडकरी रंगायतनला मी रश्मी म्हणून उभी राहिले, त्याच्यानंतर कालिदासला नाशिकला भूमिका केली. आता इथे अखिल भारतीय नाट्य परिषदेत काही आमचं व्यावसायिक नाटक नव्हतं, पण मी तिथे स्टेजवर उभी राहिल्यावर व्यावसायिक लोकांनी हिरलं ना, आणि मग ते मी तिथे
1: उदंड झाली. त्याच्यानंतर मला वाटतं तोमी नव्हेच मध्ये पण
2: हो एक गमतीदार किस्सा झाला. म्हणजे लेकोऱ्या उदंड झाली आणि तोमी नव्हेच एकाच वेळी मी काम करत होते. तर आधी मी असं जरा दूरदर्शनला आपल्याला काही निवेदन वगैरे मिळेल का म्हणून गेले होते. निवेदन मला मिळालं एक दोन, काही ओळख वगैरे लागत नाही. आपण जर असं वाटलं लोकांना अरे हो ही काम करू शकते, तर ते आपल्याला बरोबर
0: येतात.
2: तर मग ज्या दिवशी मी गेले दूरदर्शनमध्ये आमचं निवेदन वगैरे झालं, मेकअप वगैरे होताच, तर एक ऑफिसर मला म्हणाले की तुम्ही जरा दादरला पणशीकरांच्या ऑफिसला माझा निरोप द्याल का, तुम्ही दादरवरच जाताय, हो पटकन निरोप द्या. त्यांनी चिठ्ठी लिहून दिली. मी पणशीकरांच्या ऑफिसला गेले तर त्यांना असं वाटलं की जी मुलगी सुनंदा दातारची भूमिका करायला येणार होती ही
0: हीच आहे.
2: आणि मग त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली, काय पसंत करून टाकलं, प्रयोग दिले, काय म्हणजे आश्चर्यचकित. अरे मला मी काय कास्टिंगसाठी आले नव्हते,
1: तुमच्या होती ती भूमिका.
2: 5 वर्षानंतर मी या रंगभूमीवर राहिले.
0: खरंच. आणि लेकुरे उदंड झाले त्याचा काही
2: दिसत त्याचं मी हा त्याचं मी लग्नाची बेडी आणि हे काम केलं ना ते पाहून मला एका कोऑर्डिनेटरनी त्याच्यात घेतलं की तुम्हाला मी तिथे एक रिप्लेसमेंट आहे तर त्या मुलीला काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कराल का ही भूमिका. त्यांचे बरेच प्रयोग झाले होते मला वाटतं 160 प्रयोग झाले होते. त्यानंतर मी त्यात गेले मग त्यानंतर तिथे जे सिनियर आर्टिस्ट होते श्याम पोंक्षे वगैरे त्यांनी मला थोडीशी तालीम दिली आणि मग मी उभी राहिली.
1: आता तुम्ही हे म्हटलं श्याम पोंक्षेंचं नाव घेतलं किंवा आता तुम्ही नव्हेच म्हणजे पणशीकरांशी प्रत्यक्ष तुमचा संबंध आला. तुम्ही मोहन जोशी बरोबर पण काम केलंय.
2: हा ते चित्रपटात केलंय म्हणजे आई थोर तुझे उपकार असा 1999 पब्लिश झाला होता तर तेव्हा एक हेमांगीची आई म्हणजे मोहन जोशींच्या पत्नीच्या भूमिकेत मी तिथे उभी राहिले होते. छान होते.
1: एवढ्या सगळ्या कलाकारांकडून मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना तुम्हाला असं वाटतं का की तुम्हालाही तिथून काही शिकायला मिळालं किंवा
2: खूप शिकायला मिळतं. खूपच शिकायला मिळतं म्हणजे ना सर्वात प्रथम तर मला श्याम पोंक्षेंनी सांगितलं की नाटकात आल्यानंतर पूर्ण लक्ष नाटकाकडेच पाहिजे. मी महिला मंडळात पण जाते, मी टेबल टेनिस पण खेळते, मी भरतकाम पण करते आणि मी नाटकात पण काम करते असं नाही. ते त्यांचे शब्द मी सांगते. नाटक करते आणि नाटकच करते. तुम्ही नाटकासाठी म्हणजे आज माझ्या मुलीचीच परीक्षा आहे, आज माझ्याकडे कोणती आजारी आहे, कुठलंही कारण चालणार नाही. नाटकाचा प्रयोग आहे आणि ती माझी प्रायोरिटी आहे असं करूनच तुम्ही जायचं. इथे काम करताना हे जग वेगळं असतं, बाहेरचं वेगळं असतं. या जगात असताना हे जग अनुभवायचं, बाहेर असताना बाहेरचं. पण लॉयल राहायचं या सगळ्या कारण की ह्याच्याशी तुम्ही लॉयल राहिला तरच
0: हे
2: नाटक टिकून राहतं असं. खूप गोष्टी असतात अभिनयाच्या बाबतीत. पणशीकरांच्या मी नाटकात जेव्हा गेले आम्ही असे बसमध्ये बसले, पणशीकर काहीतरी बोलतील म्हणजे आम्ही बाबा म्हणायचो त्यांना. ते खूप मोठे होते आमच्यापेक्षा, माझ्या जवळजवळ वडिलांच्या व्हायचे. तर ते काय टपटपटा एकटेच अभिनय करत होते. आम्ही सगळेजण बसलो आम्ही आणि हे एकटेच. तर मी म्हटलं हे काय चाललंय, मी एका मुलीला यांचं काय चाललंय. तर ते म्हणाली ते सगळे वाक्य म्हणजे डायलॉग असतात ते चावत असतात, त्याच्यात नवीन काय सापडतं ते बघतात. तेच नाटक रोज करायचंय पण ते रिफ्रेश ते फ्रेश वाटलं पाहिजे. याच्यासाठी ते परत परत वाक्य म्हणून ते वेगवेगळ्या
1: नाही की मी आता एवढा प्रतितयश आहे कशासाठी असं न करता.
2: नाटकात तोचपणा नसतोच हे आम्ही प्रशांत नामलेकडनं पण शिकलो. त्यांच्याकडून रोज नवीन ऍडिशन घेता येतील का किंवा जास्तीचे ऍडिशन घेतल्या तर ते पण वाया जाऊ शकतं. कधी अति पण करता का म्हणे विनोदाचा अतिशिरकावा नाही करता. तर योग्य ते आपलं जी भूमिका आहे त्या भूमिकेला समरसूनच केला पाहिजे. समरसूनच तो डायलॉग किंवा त्याचं ऍडिशन घेतले पाहिजे. खूप शिकायला मिळालं. नाटक हे आपण स्क्रीनवर करतो म्हणजे नाटक हे व्यवसाय म्हणून आपण स्टेजवर करतो पण फक्त नाटक नसतं, त्याचे दौरे असतात, त्याचा प्रवास असतो, प्रेक्षकांना सांभाळणं असतं, नंतर प्रेक्षक फोटो काढायला येतात, बाहेर आपण कसं वागावं त्याचे काही नियम असतात. हे सगळं जीवन मिळून नाटक असतं ना, हे जीवन शिकावं लागतं.
0: खरंच एवढं मोठं सांगितलं तुम्ही. हे नाटक म्हणजे जीवन हे नाटकच आहे म्हणजे आपण रोजचा रोज करतो. आपण एक व्यावसायिक नाटकाचा कसा तुमचा प्रवास झाला याबद्दल तुम्ही सांगितलं. मेघनाताईंचा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण मेघनाताई साने यांना आमंत्रित केलेलं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: प्रशांत यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आणि आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त साहित्यिका लेखिका मेघनाताई साने यांच्याशी संवाद साधतोय. मेघनाताई, तुम्ही जसं नाट्यक्षेत्रात रमलात तसं मला वाटतं जास्ती रमलात तुम्ही साहित्यामध्ये, तर साहित्य प्रवासाविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल.
1: तत्पूर्वी मला थोडंसं एक विचारावं असं वाटतं, थोडंसं ते कुठेतरी नाट्य आणि चित्रपट यांच्याशी संबंधित आहे म्हणून की तुम्ही कथाकथन पण केलेलं आहे.
2: हो हो, म्हणजे साहित्य प्रवासामध्येच येईल ते, कारण साहित्य आधी मी लिहिलं आणि मग ते सादर केलं.
1: हा, माझ्या स्वतः सादरीकरण आहे म्हणून मी म्हटलं ते थोडं.
2: पण काय, चित्रपट कथाकथनकार हा स्वतःची कथा सादर करत असतो, तर पहिले कथा लिहिली जाते आणि मग ती सादर केली जाते. तर पहिलं माझं पुस्तक जे फोटो सेशन झालं त्याच्यातली मी कथा सादर केलं गेली. त्याच्यानंतर आता दुसरी दोन तीन पुस्तकं आली, टायगरचा सल्ला आलं, अजून आता ऍडजस्टमेंट कथा संग्रह आला.
1: ऍडजस्टमेंट खूप चांगला
2: वाचलं तुम्ही?
1: हो.
2: तर हे नवीन नंतर आता डिम्पलने त्या ऍडजस्टमेंट आणले, त्याच्यातल्या कथा मी सांगायला लागले आता. पण सांगायचं म्हणजे या सगळ्या कथा नाट्यप्रवासात सुचल्या मला. नाट्यप्रवास करता करता इतके कॅरेक्टर्स बघितले जातात आणि लोकांच्या शी इंटरॅक्ट होतो आपण, संवाद केले जातात, प्रवास केले जातात, अभिनेत्री कशा वागतात हे बघितलं जातं, त्यांचं जीवन काय आहे, कशाला महत्व देतात काय,

0: इतरांचं जीवन आणि अभिनेत्याचं जीवन कसं वेगळं आहे हे सगळं बघितलं जातं. त्याच्यावरही कथा लिहिलेल्या आहेत. नाटकाचं बॅकस्टेज आपण म्हणजे पडद्याच्या मागचं जे लोकांना दिसत नाही ते जग आपण बघतो त्याच्यावरही मी लिहिलं. हे सगळं लिहित गेले आणि मग कथाकथन मी विचार केला की आपण आपल्याच कथा सादर करूया का. तर मला असं लक्षात आलं की नाटकातल्या अभिनयापेक्षा मला कथाकथन जरा अधिक जमते. अर्थात नाटक मी केली होती म्हणून जमत होतो पण त्याच्यामध्ये किंचित अभिनय करायचा असतो. कथाकथनात फार अभिनय नाही करायचा. तुमच्या स्वरांमधून तो अभिनय पोचला पाहिजे. तर तो अभिनय इतका सीमित असतो की लोकांवर परिणाम करतो पण आपण तिथून असं माईक पासून वेगळं होऊन अभिनय करत नाहीये त्याच ठिकाणी उभारून करतोय. तर हे कथाकथनाचं टेक्निक मला जरा नीट जमत होतं. मग नाटकानंतर मग मी माझा स्वतःचाच कार्यक्रम सुरू केला.
1: म्हणजे तुम्ही नाटक पूर्ण सोडूनच दिलं का त्याच्यानंतर?
0: साधारण मी विचार केला की आता आपण 40-45 नंतर मग अधिक प्रवास करायचे मुलांचं काय होतं वय मग तेव्हा महत्वाच्या परीक्षांचं लग्नाचं वय मुलीचं वगैरे असं जेव्हा व्हायला लागतं मुलगी तरुण व्हायला
2: लागते
0: त्यावेळी मग मला असं वाटलं की आपण नाटकाच्या पेक्षा आपण या सगळ्या आपले कर्तव्य आहेत ते पार पाडूया. त्याच्यात रमले मग त्या 4-5 वर्ष त्यात गेले पण माझे कार्य
2: नाटकाबरोबर त्यांचं लिखाण एकीकडे चालूच होतं. म्हणजे नाटक सुरू आणि लिखाण थांबले असं कधी झालं
0: नाही. लिखाणात रमलेच आणि कार्यक्रम माझे चालू होते.
1: स्वतःच लिहिलेले
0: त्या पूर्वी मी गप्पा गोष्टी नावाचा एक कार्यक्रम होता लोकांबरोबर तो जवळजवळ मी 8 वर्ष केला. त्यात संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. केवळ महाराष्ट्रच नाही तर बडोदा म्हणजे गुजरात विदर्भातही फिरलो भोपाळ इंदोर असंही फिरलो. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियापर्यंत गेलो. आमचा तो प्रयोग ऑस्ट्रेलियात घेणार होता कारण जयंतो के दूरदर्शनवर होते 16 वर्ष त्यामुळे ते तसे प्रसिद्ध झाले होते. त्या प्रसिद्धीतून आम्हाला ते कार्यक्रम घ्यायचे आणि आमची जाहिरातही होती. 8 वर्ष जाहिरात होती त्यांची. तर त्यामुळे तो कार्यक्रम करता करता मग मला ते बळ आलं की अरे महाराष्ट्रातले आपण सर्व रसिकांसमोर जाऊन आलो आता आपल्याला कळायला लागलं की गिवंटे कसं करायचं काय त्यांना आवडतं काय नाही आवडत किती किती वेळ ते रमतात किती वेळ नाही रमत हे सगळं माहीत झाल्यानंतर मग मी स्वतःचा कार्यक्रम तयार केला.
1: कुठेतरी तुम्ही अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून जे एकपात्री 2-3 वेळा उल्लेख आला त्याचा तुम्हाला इथे कुठेतरी उपयोग झाला
2: आणि ते नावारूपाला त्या कोळी उन्हाच्यामुळे. कारण कोळी उन्हा म्हणजे पेपरला ऍड आली. आम्हाला पेपर उघडला की कोळी उन्हाची आणि
1: कोळी उन्हे ही तुमची काय नेमकी संकल्पना आहे जरा श्रोत्यांसाठी एकदा
2: आपण सांगूया.
0: म्हणजे स्वतःचा कार्यक्रम करायचं तर मी म्हटलं आपल्याजवळ काय काय आहे आपण कसं स्वयंपाक करायला लागलो कोणी पण होणे काय काय आपल्याजवळ आहे त्यातून बेस्ट काय करता येईल. तर माझ्याजवळ कथा होत्या. माझे पती हेमंत साने खूप चांगले गायक आहेत तर ते गाऊ शकतात म्हणजे गाणी आहेत. मग आपण असं कथाकथन आणि गाणी असं सगळं मिळून काही करू शकतो का. मग असा कार्यक्रम आम्ही तयार केला की साहित्याचे विविध फॉर्म्स विविध साहित्य प्रकार मी लिहू शकत होते. म्हणजे कथा आहे कविता आहे गीत आहेत ओव्या आहेत एकपात्री आहे संवाद आहे हे सगळे मी लिहू शकत होते. तर ते सगळे लिहायचे आणि मी सादरही करू शकत होते म्हणून मी सादर करायचे. पण ते सगळे एकपात्री एकाच व्यक्तीने किती वेळ सादर करायचे म्हणून मध्ये मध्ये गाणी हवीत आणि मग ती अशी हवीत की त्याला मुलं मॅचिंग. हा जर मी एखादं लग्नाचं काही एकपात्री वगैरे करून दाखवलं तर समर्पक गाणं मग अशी गाणी घेत गेल्यावर तो एक सलग असा प्रयोग झाला. मग त्यातल्या सगळ्यांना काय आवडतंय ते बघून आम्ही तो फिक्स केला. मग त्याचे प्रयोग सुरू केले.
2: पण खरं एक काळ असा होता की काय गर्दी असायची त्या कार्यक्रमाला आणि हा कार्यक्रम कधी आहे आपल्या जवळच्या नाट्यगृहात त्यासाठी लोक अगदी थांबलेली असायची आणि तो जर तुमचा अशी छवी असलेला फोटो आणि तो खरंच म्हणजे त्या फोटोचं अट्रॅक्शन असं
0: काही घेण्याचे
2: आणि नक्की म्हणजे उत्सुकता निर्माण व्हायची अरे या एवढ्या सुंदर दिसायला आहेत तर नक्की त्यांचा कार्यक्रम सुद्धा सुंदर आणि दर्जेदार असेल आणि एक उत्सुकता नकळत निर्माण व्हायची.
0: काय असतं काळ असतो एक कार्यक्रम आपण लोकांच्या भरोशावर करत असतो. जर श्रोते त्या दर्जाचे नसतील तर आपला कार्यक्रमही चालत नसतो. आता जयंतोकांचा विनोदी कार्यक्रम होता तो इतका दर्जेदार होता पण लोकांना जर विनोद कळत असतील तरच तो कार्यक्रम चांगला होईल. तर तो काळ असा होता की लोक साहित्याची आवड असलेले होते, म्हणजे आज नाही असं नाही म्हणायचं, आजही तो कार्यक्रम चालेल, परंतु एक असं होतं की मला बसून ऐकायचं आहे हा माणूस काय म्हणतोय आणि मी याच्यावर आहे असं करून लोक वेळ काढून यायचे. आता दूरदर्शनमुळे आणि नाटक
1: दूरदर्शनपेक्षा ते मोबाईल त्याच्यावरची रील
0: त्याच्यामुळे लोकांचं कमी झालंय, तर त्यामुळे कोळी उन्हाचा पण एक माहोल होता. 10-12 वर्ष सातत्याने केलं, जवळजवळ 2008 पासून माझी जाहिरात होती, आतापर्यंत अजून चालू आहेत.
2: चालू आहेत,
0: उद्या आहे माझा कार्यक्रम महिला दिनाला 8 तारखेला आहे तो आता झाला.
2: दर्जेदार कार्यक्रम असेल तर त्याला श्रोतृवर्ग नक्कीच येतो, कारण पुढली पिढी देखील आपण म्हणतो तसं नाही म्हटलं तरी जरी त्यांना मोबाईल मध्ये, कारण आता आपण आता ई बुक्स म्हणतो किंवा ई साहित्य त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा किती सुंदर लिखाण.
1: पण मला याच्यात महत्वाचं काय वाटतं, आता तुम्ही नाटक चित्रपट याच्यातून बाहेर पडलात, तुम्ही स्वतःचा कार्यक्रम कथाकथन आणि हे करायला लागलात, आणि आता आपण आता बोलता बोलता असं म्हणालो की हा आजच्या पिढीसमोर हे काय मोबाईल मधून येणारं जे आहे माध्यम ते त्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे, पण या मात्र एवढ्या जुन्या काळातून येऊन सुद्धा या सुद्धा मोबाईल म्हणजे ई प्रसारण आणि व्हिडिओ तयार करणे हे
2: करतात.
1: तर मग आता मला हे खरोखर खूप अतिशय काय म्हणतात त्याला प्रशंसनीय वाटतं की कुठेतरी फक्त पुस्तक आणि हे आणि मग त्यातून काहीतरी एक पात्री लिहिलं आणि मग ते सादर केलं असं करणारी एक मुलगी आज ती शूट करते आणि सगळीकडे त्यांचे ते लोकप्रिय होतात व्हिडिओ. आपल्या या करोना काळात त्यांचे केवढे तरी व्हायरल झालेले होते आपल्याला सगळ्यांना माहिती
0: ते करोना काळामुळेच, म्हणजे तो करोना काळ जो होता तेव्हा आमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी बंद पडल्या, कारण की नाटकं नाही, कार्यक्रम नाही, जमायचंच नाही, मग इन्फेक्शन होईल म्हणून, तर मग त्यावेळी करायचं काय. पण आपलं नाट्य शिक्षण आणि हे जे असतं उर्मी लेखन तिथे गप्प बसू देत नाही, काहीतरी तर करायचं. मग मी आणि माझे मिस्टर दोघं जण घरात होतो पण आम्ही ठरवलं आपण काहीतरी क्रिएट करूया. मग मी कॅमेरा बनवायची, त्यांचं गाणं व्हायचं, मी जर एक पात्री केलं तर त्यांचे
2: कॅमेरा
0: करून आम्ही ते व्हिडिओ.
2: खरं सहजीवनाचा किती सुंदर
1: पण फक्त एवढं नाही, तुम्ही आज रेडिओ विश्वासवर एक सांभाळत आहे काहीतरी
0: काही कार्यक्रम मी करत असते, काही कार्यक्रम करते, काही वेळा परदेशातले बालनाट्याचे पण कार्यक्रम आणते, काही वेळा माझी कविता असते, काही वेळा माझी कविता हा एक कार्यक्रम आहे. मी काही वेळा आजचे पाहुणे गेले 3-4 वर्ष मी करत आहे, मुलाखती घेत आहे, देशोदेशीच्या मुलाखती घेत आहे, अनेक देशांमधल्या मुलाखती, मग त्यांची वेळ बघून आपण पहाटे मुलाखत रात्र असते ना मयुरी दिवसा नाही घेत असं काही काही करावं लागतं.
1: जे ई प्रसारण तुम्ही म्हणाला
0: नाही, ई प्रसारण वेगळं आहे. ई प्रसारण मुलाखती जी आहे त्या व्हिडिओ शूटिंग करून मला करायचं. पहिली जी प्रसारणची मुलाखत घेतली ती अमेरिकेत एक माणूस असताना आणि मी इथे
2: असतो,
0: तर ते गिरीश म्हणून गिर्यारोहक आहेत, तर ते इथे त्यांच्यासमोर कॅमेरा ठेवला, माझ्यासमोर कॅमेरा ठेवला, मी इथून विचारते त्यांच्या कॅमेराने शूट करून मग मिक्सिंग करून आम्ही तो एपिसोड बनवला.
2: पण लोकांना टेक्नॉलॉजीचा आता पण टेक्नॉलॉजीचा
0: लागतं आम्हाला आणि मग तो मिक्सिंग करून आम्ही असं लोकांना वाटलं की ही इथेच आहे विचारते आहे. आणि त्यानंतर मग मी आता इंडियातले म्हणजे अनेक लोकांचे घेतलेले आहेत,
2: व्यावसायिक म्हणून नका, साहित्यिक म्हणून नका,
0: हॉटेलियर विठ्ठल कामत आहे,
1: त्यांची मुलाखत.
0: अमेरिकेत गेले तेव्हा हेमाराज मले त्यांचा बंगला होता मोठा खूप, तर हेमाराज मले तिथे खूप सोसायटीला मदत करतात वगैरे, खूपच उपक्रम ते त्यांचे मिस्टर, त्या दोघांची मुलाखत घेतली. आता इथे तर अनेक मुलाखती मी घेतल्या, पण त्याचं सगळं व्हिडिओ शूटिंगचं तंत्र म्हणजे मी ना सिनेमात काही वर्ष काम केल्यामुळे मला माहित होतं की हे कसं करतात ते. तर त्यामुळे खूप छान छान आम्ही एडिट बिडिट करून व्हिडिओ बनवलेले. तर ई प्रसारण हे चॅनल जे आहे ते अमेरिकेतून एका गोखले नावाच्या माणसाने जे केलेलं आहे ते अजूनही चालू आहे, 16 वर्ष झाली. त्याच्यामध्ये जगभरातल्या मुलाखती ज्या आम्ही प्रसारित करतो त्या 130 देशांमध्ये मराठी लोक बघतात, त्यामुळे मला जो काउंट मिळतो तो माझ्या मुलाखती बघण्याचा काउंट रेडिओवरनं जो काउंट मिळतो तो 50 लाखापर्यंत असतो. इतके लोक बघतात पण त्या दर्जाचं ते तयारी करावं
1: लागतं. पण मग आता तुम्ही जे सांगितलं की एकूण तुमच्या लेखनाविषयी सांगितलं आणि तुमच्या अभिनय क्षेत्रातल्या काही पूर्वीचं जे तुम्ही केले तेही सांगितलं आणि आता हे नवीन माध्यम तुम्ही अतिशय सहजपणाने म्हणा किंवा
2: हाताळत
1: आहात, तर या तिन्हीचा एकमेकांशी नेमका काय संबंध किंवा त्याचा तुम्हाला पूरक ठरतात काय या तिन्ही मधला तुमचा जो वावर आहे तो तुम्हाला पूरक ठरतो की मारक ठरतो का दोन्ही?
0: कसं आहे की तुम्ही जर लेखक असलात,
1: हा
0: आता तुम्ही सुद्धा लेखक आहात मला माहिती आहे, कथा लेखिका आहे,
2: ललित लेखक,
0: तर म्हणून तुम्ही निवेदन घेऊ शकताय किंवा सहज बोलू शकताय. तर ज्याच्याजवळ लेखन असतं ना तो सहज काही करू शकतो. सगळ्यात पहिले बेसिक लेखन असावं लागतं की जेव्हा तुम्ही काहीतरी विचार मांडणार आहात, तुम्ही कशा पद्धतीने बोलणार आहात काहीतरी तुमच्याजवळ, जो लेखक आहे ना तो कुठल्याही क्षेत्रात पटकन ऍडजस्ट होतो. तर अर्थात त्याला जगात वावरण्याची थोडीशी सवय लागते, नाहीतर खूप खेड्यातून आला तर तो बुजतो. पण तरी सुद्धा लेखक हा बराच कॉन्फिडेंट असतो असं मला वाटतं. आणि नाटक सादर करताना तो जर लेखक असेल तर त्याची अभिव्यक्तीच वेगळी असते. प्रत्येक शब्दाला, म्हणजे पंशीकर असे म्हणायचे बाबा आमचे की प्रत्येक शब्दाला इतिहास असतो, प्रत्येक शब्दाला व्यक्तिमत्व असतं. आणि ह्या सकट तुम्ही म्हणायचं दोन शब्दात जे अंतर असतं त्यातही बराच इतिहास असतो, तो तुम्हाला कळला तर तुमच्या डायलॉगची अभिव्यक्ती छान होईल
2: आणि ते लोकांच्या मनापर्यंत.
0: तुम्ही जेव्हा मध्येच थोडं थांबतात त्याचा अर्थ काय तो लोकांच्या मनात ट्रान्सलेट होतो. तर हे सगळं करू द्या तुम्ही, हाच अभिनय आहे दोन शब्दांच्या मधला. तर हे सगळं केव्हा येतं? जेव्हा तुम्ही लेखक असता तेव्हा त्याच्या मधलं वाक्य तुम्ही लिहून जाता.
2: खरंच तुमची जी शब्द फुलांची मैफल आता रंगलेली आहे ती खरंच म्हणजे मनामनाला भिडते, म्हणून तो कार्यक्रम आपला वाटतो असं बऱ्याचदा तसा अनुभव घेतलेला आहे.
0: तुम्ही सुद्धा इतके छान विचारताय आणि बोलताय असं तुम्ही बोलक केलंय मला म्हणून.
2: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जागतिक महिला दिनानिमित्त मेघना साने यांची आपण मुलाखत घेतोय ती आपण पुढे कंटिन्यू करूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सादर करतोय, तो म्हणजे लेखिका साहित्यिका मेघना साने यांची मुलाखत आपण घेतोय. माझ्यासोबत आहेत प्राध्यापिका जयश्री जंगले मॅडम आपल्या उपप्राचार्य महाविद्यालयाच्या. अर्थातच मला थोडस उत्सुकता आहे, प्रत्येक असे असे आवडते लेखक असतात, कवी असतात, म्हणजे मला गप्पू काळेविंदा करंदीकर किंवा बरेचसे आहेत, आपल्या दुर्गा ताई आहेत, दुर्गा भागवत आहेत, किंवा असं बरेच आहेत, शांता शेळके आहेत. तर तुमचे आवडते लेखक कवी?
0: सांगते ना, माझे आवडते कवी सुरेश भट आहेत. आणि अगदी लहानपणापासून मला त्यांच्या कविता ऐकायला मिळाल्या आणि ते आमच्या घरीच यायचे. आणि मग एकदा मी कविता लिहिली होती तर आई म्हणाली मेघाने खूप छान कविता लिहिली आहे का. मी कॉलेजमध्ये असताना वाचून दाखवली अशी, ते म्हणाले काय बेटा मेघा कॉलेजमध्ये असताना आपण कविता लिहितो, आपल्याला काय वाटतं का ती कविता आहे? ते असतं लेक्चर.
2: अच्छा,
0: कविता आणि लेक्चर यातला फरक कळला पाहिजे. मग मला कळलं की ते कसं लिहायचं. मग त्यांच्या कविता ऐकता ऐकताच खरं तर एक सुंदर कविता त्यांनी आमच्या घरी सादर केली होती बरं का,
2: आवडेल ऐकायला.
0: केव्हा तरी पहाटे
2: उलट
0: ही कविता आमच्याकडे सादर केली होती त्यांनी. आणि आम्ही तेव्हा म्हणजे शाळेतले वगैरे होतो, आई बाबांच्या समोर त्यांना सादर करायचे
2: पहिले श्रोते होतात.
0: माझे आई बाबा देखणे पण होते, अतिशय रोमॅन्टिक अशी जोडी त्यांना वाटत होती की कारण त्यांना बेडफॉरीची जर बक्षीस मिळालं होतं
1: आणि
0: तशी होते अत्यंत, त्यांना कविता खूप समजत होत्या तर त्यांच्यासमोर त्यांनी ती सादर
2: केली.
0: पण ते आता तुम्ही ते कवितेची चाल वगैरे ऐकली ना तशी नाही.
2: अच्छा, मूळ कविता गद्य प्रकार
1: त्यांचं पहिलं वाचनच त्यांच्याकडे झालं ना.
0: पण ते कसे सादर करतो ते माहिती का?

0: गेली बर का.
1: अच्छा
0: मिटले हळूच डोळे निसटून रात्र गेली केव्हा तरी पहाट असं असं
1: स्वरूपात
0: म्हणजे तसं सादरीकरण असतं की एकेका शब्दाला महत्व असतं आणि त्यांचा जो कार्यक्रम रंग माझा वेगळा केवळ त्यांचा कवितांचा कार्यक्रम नागपूरला धनवटे रंग मंदिर मध्ये सादर झाला. साधारण 1980 वगैरे झालं असेल कारण माझ्या लग्नाच्या पूर्वीच 1980 किंवा 1980 त्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची संधी मला मिळाली. पहिलाच त्यांचा कार्यक्रम आणि आम्ही दोघंच होतो स्टेजवर. मग मी निवेदन

0: बोलण्यात आलं की काही ओव्या तुम्ही रचलेल्या आहेत. तर मग आता आपण कविता म्हणतोय आता आणि
1: कविता मी आता ओवीवृत्तात साधवणे
0: ओवीवृत्त का निवडलं आणि कशा प्रकारे
1: सादर करून दाखवणार होते मी एक कविता
0: तर आवडेल.
1: तर कसं आहे की आपल्याला ना भावनेचा जो ओघ असतो तेव्हा कविता सुचते आणि विचारांचा ओघ असतो तेव्हा काही घटना बघतो तेव्हा आपल्याला निबंध किंवा
2: ललित
1: प्रसंग असतात त्या प्रसंगाची मालिका जोडली जाते
0: काही गद्यात्मक
1: असं. पण एक भावनेचा ओघ असतो तेव्हा कविता सुचते. आता पहिल्यांदा आपल्याला जेव्हा बाळ होतं तर म्हणजे त्याची त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत
0: नाही.
1: तर त्याच्यावरती मी लिहिलेली कविता मी होळी उने कार्यक्रमात देशोदेशी सादर केलेली आहे. तर देशोदेशीची भावना एकच कशी असते
2: मातृत्व हे देशोदेशी सारखं.

0: खूप छान खूप छान.
1: तर ही कविता अनेक ठिकाणी मी सादर केलेली आहे.
0: अतिशय सुंदर खरंच, म्हणजे अगदी मुलाचं लहानपण डोळ्यासमोर उभं करणारी.
1: म्हणजे आईवरती कविता खूप लोकांनी केली
2: आहे.
1: माझं म्हणणं की आई
2: मातृत्वावर नाही,
1: स्वतः जेव्हा आई होतो ती आई पण काय
2: रेखाटला गेला
0: नाही. जेव्हा लहान असताना मुलं तुम्ही समजा असं केलं, मग नंतर मग बालवाङ्मयाकडे
1: बालकविता तेव्हा सुचायला लागली.
0: अशा
1: छोटी छोटी मुलं काय विचार करतात त्यांच्या विचारांनी मग ती बालकविता पुढे जात असते ना. त्यांचं जग काय आहे, त्यांच्या जगातल्या वस्तू काय आहेत, त्यांच्या भावभावना काय आहेत, कशाबद्दल ते काय विचार करतात. म्हणजे मी अशी पण एकदा कविता लिहिली होती की आजोबा सिगरेट पित आहेत आणि तो मुलगा त्यांची सिगरेट लपवून ठेवतो आणि सांगितलेलं आहे ना सिगरेट असते वाईट म्हणून, मग तुम्ही का घेता, अशा भावनेची एक कविता. तो म्हणतो म्हणजे आजोबा त्याला फटकावतात माझी सिगरेट का घेतलेला, पण तो म्हणतो वाईट असते ना तुम्ही का ओढताय.
0: म्हणजे तो लहान मुलगा
1: अशा पद्धतीची एक, म्हणजे त्याच्यातल्या गोळी छान होत्या. आता महाराष्ट्र मध्ये आली तिथे त्यावेळी अशा खूप काही काही वेगवेगळ्या कविता बालकविता मी लिहित असायची की आईचा वाढदिवस आहे, मग मुलं म्हणतात सगळं आवडून ठेवलं पाहिजे, घर अमुक तमुक केलं पाहिजे, छोट्याशा मुले काय करू,
2: डेकोरेशन केलं पाहिजे,
1: फुलं ठेवूया, आईला आपण एक कॅडबरी आणू, सगळ्यांना वाटू, आई रोज काम करते आपण करू आज, असं म्हणजे छोट्या छोट्या मुलांसाठी कविता लिहायच्या.
2: खूप सुंदर. आणि माझ्या हातात पुस्तकं जातात, म्हणजे या सगळ्या कला प्रवासामध्ये तुम्हाला बरेच मान्यवर मंडळी भेटली आणि त्यांच्याविषयी तुम्ही मला वाटतं गुणीजनांचे कलाविष्कार या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि अर्थातच मराठी साता समुद्रापार तुम्ही नेली तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. ही दोन्ही पुस्तकं मेघनाताईंची आहेत आणि बरीचशी पुस्तकं आहेत, म्हणजे जवळजवळ 16 पुस्तकं आहेत. तर मला या गुणीजनांच्या कलाविष्कार आणि मराठी साता समुद्रापार या दोन्ही पुस्तकांविषयी विशेष जाणून
1: घ्यायचं. कौतुक तर जग करत असतात, आज तुम्ही माझं कौतुक केलं, पण मी कोणाचं तरी कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं की परदेशामध्ये ज्या मराठी संस्था आहेत, महाराष्ट्र मंडळ आणि मराठी मंडळ, ते आपली भाषा जपण्याचा, मराठी जिवंत ठेवण्याचा, वृद्धिंगत करण्याचा खूप प्रयत्न करतायत. मराठी संस्कार आपल्या मुलांना मिळावे खूप प्रयत्न करतायत. तर ते काय काय उपक्रम करतात त्यासाठी, हे सगळे करण्यासाठी ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्या संस्था चालाव्यात म्हणून काय काय योजना करतात, कसं करतात, त्यांचे कोणते कोणते सण साजरे करतात, मुलांना मराठी शिकवा

0: म्हणून मराठी शाळा कशा करतात म्हणजे या सगळ्या गोष्टी केवळ अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया नाही तर अनेक देशांमध्ये संपर्क करतात.
1: आता एकही देश नाही की जिथे मराठी माणूस नाही,
0: सगळीकडे
2: आणि माहिती नसते आपल्याला की ही माणसं बाहेर नेमकं काय
1: काम करतो.
0: म्हणजे अक्षर तुम्हाला याच्यात हाँगकाँग आणि केनिया पण सापडेल की त्याच्यामध्ये मराठी लोक नाटकं, अरे केनियामध्ये नाटकं किती होतात.
3: म्हणजे हे खूप मोठं काम आहे, अतिशय मोठं.
0: हे जमवून ठेवले हा एक म्हणजे आता हे झालेलं आहे, दस्तावेज झालेला आहे की अनेक देशांमध्ये काय काय चालतं.
1: नक्कीच. आणि तसंच हे मराठी साता समुद्रापार
0: पहिलं ह्याच्या आधी तेच लिहिलं होतं.
1: अच्छा.
0: तर एकदा मी जागतिक मराठी परिषदेच्या संमेलनाला गेले, तिथे डॉक्टर विद्या जोशी म्हणून होत्या, तर त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की त्या मराठी शाळा काढतायत आणि म्हणजे काढलीच होती त्यांनी आणि शिकागोमध्ये ती मराठी शाळा चालते, तिथे 100-100 मुलं आहेत. दॅट वॉज द फर्स्ट थिंग की म्हणजे पहिल्यांदा मी ते ऐकलं की अशी मराठी शाळा परदेशात आहे. हे साधारण 2017-18 मध्ये. त्यानंतर मग मी त्याच्या मागेच लागले की कुठे कुठे मराठी शाळा आहेत त्याचा सगळा आपण शोध घेऊया आणि त्याच्यावर लिहूया. मग या पुस्तकामध्ये अनेक देशांमधल्या ते सगळं मी शोधलेलं आहे की अमेरिकेत मराठी शाळा कधीपासून सुरू झाल्या, किती आहेत, न्यूजर्सीत किती आहेत, आणखी ऑरलँडो, म्हणजे सगळीकडे किती किती मराठी शाळा आहेत, कशा आहेत, कशा चालतात, अभ्यासक्रम कसा झाला त्याचा तयार, या सगळ्या संशोधनाचं हे पुस्तक.
1: सुंदर. मला असं ते विचार असं वाटतंय की एवढ्या सगळ्या ठिकठिकाणी तुम्ही गेलात, काही परदेशी श्रोत्यांचे काही किस्से किंवा आठवणी तुम्ही सांगू शकाल का की आपला भारतीय मराठी लोकांचा कसा अभिप्राय येतो हे आपल्याला माहिती असतं, पण परदेशी लोक कसे रिॲक्ट होतात, कारण त्यांचं ते कला जगत वेगळंच असतं. ते कसं म्हणतात बॅले आणि त्या संस्कृतीतली माणसं,
0: जेव्हा तुम्ही मराठी संस्कृतीसाठी जुळतो आहे, म्हणजे जेव्हा आपण मराठी म्हणून कार्यक्रम करायला जातो ना तिथे, तर तेव्हा ना त्यांना हे हवं असतं की महाराष्ट्रातलं मराठी पण आपल्याला मिळावं आणि आपल्या मुलांनाही कळावं. तर तसं सांगितलं की त्यांना आवडतं. दुसरं म्हणजे गोष्टी सांगायच्या म्हणजे त्यांचं जे तिथे नीती नियम सगळे जे काय असतील त्याच्याशी पण आपल्याला जोडून घ्यावं लागतं ना. आता पहिल्यांदा एकदा महाराष्ट्र मंडळामध्ये आमची मीटिंग ठरली होती, तर मी माझ्याऐवजी त्यांच्या म्हणजे माझ्या मिस्टरना पाठवलं त्या मीटिंगला आणि ते थोडे उशिरा पोहोचले तिथे, कारण ट्रेनच नव्हती मिळाली, तर ते 1.5 तासाचं अंतर होतं. 11:00 मीटिंगला ते 11:30 पोहोचले. तर तिथे देशमुख साहेब होते, ते म्हणाले की आपली 11:00 मीटिंग होती, सॉरी मला 11:30 तुम्हाला भेटता येणार. ते 1.5 तास जरी प्रवास करून गेले होते ती मीटिंग झाली नाही, तो माणूस निघून गेला.
1: ते किती पंक्चुअल असतात.
0: पण त्याच माणसांनी नंतर आमचा कार्यक्रम ठेवला 2 वेळा, नंतर परत मी गेले, दुसरा मी काय सोडलं नाही, परत दुसऱ्या बुधवारी गेले, दर बुधवारीच फक्त ते बसायचे. तर ते त्यांनी ठेवला नंतर आमचा कार्यक्रम. पण मला हे कळलं की इथं माणसं पंक्चुअल असतात, कसे बघून है ना, तर त्यांना काय
1: टाइम इज मनी.
0: त्यानंतर एक अनुभव आम्हाला असाला, लंडन महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम झाला, अतिशय रंगला, 1.5 तास कार्यक्रम झाला. त्यानंतर ओव्या वगैरे पण म्हटल्या होत्या त्याच्यामध्ये आणि त्यानंतर एक मला पाकिट मिळालं.
1: अच्छा.
0: आमचं मानधन ठरलंच नव्हतं, कारण ते म्हणाले की आमच्याकडे मानधन देत नाहीत वगैरे, तरी आम्ही फक्त जाण्याचा खर्च देऊ, किती डॉलर्स होतात वगैरे, तर ठीक आहे. तर म्हटलं हे पाकिट कसं काय मिळालं, आम्ही त्यांना म्हटलं, ते म्हणाले एका प्रेक्षक बाईने तुम्हाला हे बक्षीस दिलेलं आहे, तर ती कोण आहे तिने नाव नाही सांगायचं सांगितलं, तर थँक्स पण देता येणार नाही. मग आम्ही निघालो, जेव्हा सगळे जण गेले, जेवण वगैरे झालं, सगळे निघाले, तर ती एक बाई आली आमच्याकडे आणि म्हणाली की तुमचा कार्यक्रम खूप आवडला आणि माझ्या जीवनात परिवर्तन झालं. म्हटलं काय झालं, तर म्हणाले की मला आत्महत्या कर अशी वाटत होती, तर ती म्हणजे मी पेपर वाचून पाहिला, रेडिओ ऐकला, टीव्ही बघितला, फिरायला गेले, काही झालं तरी माझ्या मनातून आत्महत्येचा विचार काही जातच नव्हता, पण तुमचा आता दोघांचा कार्यक्रम परफॉर्मन्स बघितला आणि मी खूप आनंदी आणि खूप छान वातावरण तयार झालं. मला असं वाटतं की जगायचं आहे अजून, मला जगायचं.
3: किती मोठी गोष्ट.
1: खरंच
3: खरंच. आणि समाधानकारक, कायम आपल्याला आनंद द्यायचा
0: कार्यक्रमाने जे वातावरण तयार होतं ना, हलकं फुलकं मनावरचं ताण उडून जातं.
3: मला महत्वाचं आहे वाटतं की आता आजकाल अमेरिकेत तर बरेच लोक कार्यक्रम करत असतात, किंवा इंग्लंडमध्ये म्हणा, ऑस्ट्रेलियात, पण तुमचा इस्रायलमध्ये देखील कार्यक्रम. हे एक
1: वैशिष्ट्य
0: नाही. इस्रायल मध्ये आता तुम्ही युद्ध वगैरे बघता सध्या परिस्थिती पाहिली तर तुम्ही म्हणणारच नाही कोणी इस्रायल मध्ये
1: गेले
0: होते. पण 2010-11 दोन वर्ष मी गेले होते. दुसऱ्या दिवशी परत डिमांड होती दुसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी आम्ही 2010-11 मी एकटी गेले होते इस्रायल मध्ये आणि एकटी मी जवळजवळ 2 तास कार्यक्रम केला. तर तेव्हा डॉक्टर विजय ढवळे गेस्ट म्हणून आले होते आणि नोहा मसील म्हणून बायबलीचे अध्यक्ष होते त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. पेसा शेरीकर म्हणून होते त्यांचे सचिव. दोघांनी खूप मेहनत घेऊन तिथे नोहा मसील जे अध्यक्ष होते त्यांनी खड्या आवाजात महाराष्ट्र गीत म्हणून दाखवलं. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम होता इस्रायल मध्ये.
3: तुम्हालाही आठवत असेल मुंबईत कितीतरी जू राहत होते जे नंतरच्या काळात गेले. मला आठवत आहेत ना माझ्या अवतीभोवती असणारे कितीतरी लोक
0: कितीतरी होते मुंबईत आणि जे म्हणजे
1: हे सगळे आता
0: कोकण किनारपट्टी वगैरे
3: आणि ते त्यांची भाषा विसरलेले नाही.
0: पण तिथे जू असले तरी ते मराठी होते. महाराष्ट्रातून गेल्यामुळे ते म्हणले आमची मायबोली आहे ना ती मराठी आहे म्हणून तो मायबोली नावाचाच कार्यक्रम होता. मायबोली नावाचं मासिक तिथे काढतात आणि जवळजवळ मला वाटतं 400-500 लोक उपस्थित होते कार्यक्रमात. थिएटर होतं त्या थिएटरमध्ये मी कार्यक्रम केला. तर तिथे कार्यक्रम इतका सुंदर झाला ना खरंच. हा आणि सांगायचं म्हणजे आता तीन म्हणजे दुसऱ्या वर्षी 2011 मी आणि माझे मिस्टर हेमंत साने आम्ही गाण्यांचा कार्यक्रम घेऊन गेलो. पहिला कथा कथन गाण्यांचा कार्यक्रम घेऊन गेलो. तीन ठिकाणी झाला तो. एलात मध्ये झाला, नमस्कार हॉटेल मध्ये झाला, रामले मध्ये झाला. तिन्ही ठिकाणी एक अनुभव आला.
3: नमस्कार हॉटेल
0: नमस्कार हॉटेल महाराष्ट्र. तर तिन्ही ठिकाणी एक अनुभव आला की तू गंगा की मौज में हे जे बैजू महाराजचं गाणं आहे त्याला तिन्ही ठिकाणी वन्स मोर आला. म्हणजे गंगा यमुना हे जे भारतातले जे शब्द आहेत
3: बरोबर अजूनही त्या लोकांच्या मनात ते आहे
1: रुंजी घालतात.
3: एक प्रश्न असं आपण मगाशी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही जे वेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे त्यामध्ये आता आपण ओव्यांबद्दल बोललो पण मला माहिती आहे की तुम्ही हायकू सुद्धा लिहिलेले आहेत आणि मला वाटतं शिरीष पेनकडे तुम्ही हायकूचं मार्गदर्शन घेण्यासाठी जात होता.
0: पण ओव्या मी वाचल्या नाही अजून. म्हणजे ओव्यांचं ओव्या मला हे आपोआप सुचले आहेत. ही ओवी आहे किंवा नाही हे मी विचार करण्याच्या आतच सुचलेले आहेत. एकदा मी असं विवेकानंदांवरचं चरित्र वाचत होते तर ते मी 15-15 पानं रोज वाचून ठेवून द्यायची आणि सकाळी उठून ओव्या लिहित होते. आणि ओव्या दोन प्रकारच्या असतात. एक तर तुम्ही ज्या ओव्या तुमच्या डोळ्यासमोर येत की दळताना बायको ओव्या त्या ओव्या या नाही आहेत. यांना म्हणतात ग्रांथिक ओव्या. ग्रांथिक ओव्या आणि लोक गीताच्या अंगाने ओव्या असे दोन प्रकार आहेत. तर ते जे असं दळणाच्या ओव्या त्याच्यामध्ये जीवन मांडलेलं असतं ना
1: त्याचं
0: असं बाई
3: केलेल्या
0: आणि ग्रांथिक ओव्या बघा ज्ञानेश्वरांच्या
1: ओव्या
0: त्या दळणाच्या ओव्या नाहीत ना त्या त्याच्यामध्ये तुमचा विचार मांडलेला असतो. आता ह्याच्यामध्ये मी असं मांडलेलं आहे बघा. अक्षरात भरले ज्ञान अर्थाचे सुंदर रान विहरावे होऊन पक्षी विहरावे होऊन पक्षी गावे गाणं. म्हणजे अक्षरामध्ये आहे की तुम्ही जर का पुस्तकं वाचली तर तुम्ही किती छान विहराल मनातून. या सुंदर दुनियेत तुम्ही विहरा अक्षर अक्षर
1: अक्षर
0: ज्ञान
1: शब्द.
0: ज्ञानाचे उघडे कवाड ज्ञानाचे उघडे कवाड तशात मन हे उन्हाळ तशात मन हे उन्हाळ चोरून घेई भंडार दिन दहाड. काय कोण शिक्षा करेल का तुम्हाला असं ज्ञानाचं भंडार उघडच आहे.
1: उघडच आहे
0: ही ओवी. नंतर पक्ष्यांची ही असती आपली आपली घरटी. पक्ष्यांची ही असती आपली आपली घरटी सारे वेगळे फिरती पंखांवरती. प्रत्येक जण आपापली जबाबदारी घेऊन फिरतोय
3: बरं. म्हणजे
0: पक्षी
3: छोटा
0: असं असतं. वायूसही होई ज्ञान सुगंधाचे कोठे राहणं. वायूसही होई ज्ञान सुगंधाचे कोठे राहणं परंतु तेथे न थांबे विसरून भानं. वायू तिथेच नाही थांबत ना तो आपला प्रवास करून वाहत असतो. म्हणजे आपण
3: सुगंध एखाद्या ठिकाणी आहे म्हणून तिथेच थांबत नाही.
0: आपण पण असं नाही की अरे इथेच रमून गेलो
3: पण आवडलं की
0: जीवन प्रवास करायचा आहे. अशा प्रकारच्या या 3-3.5 ओव्यांच्या चरणाच्या ओव्या असतात. त्यावर माझं हे मेघमणी पुस्तक आलेलं होतं ओव्यांचं आणि ह्यातल्या ओव्या आम्ही मेघमणी कार्यक्रमात सादर करतो. माझ्या मिस्टरांनी त्याला चाली लावल्याच वेगवेगळ्या रागांमध्ये आणि त्या रागांमध्ये एक समूह पण असतो आमच्यावर सादर करतो.
1: आता हायको
0: हायकोचं तुम्ही हायकोचे काही
1: हायको ऐकू
0: हायको ऐकले हायको ऐकलेत काही ग्रुप्स वर
3: हा म्हणजे तरी पण तुम्ही एक सांगा माहिती जर तुम्हाला माहिती
0: कसं आता त्यांना तुम्हाला एवढं माहिती की तो तीन ओळींचा
1: तीन ओळी विषय संपला
0: अक्षर 17 असतात पहिले 5 दुसरे 7 आणि पण लोक काय करतात तेवढंच लक्षात ठेवतात की 5-7 आणि 5 अक्षरांमध्ये लिहायचे पण काही हे लिहितात पण मग त्याचा काहीतरी नियम असतात कसा हायकू असायला हवा तो एक म्हणजे जपानी कवितेचा स्फुट प्रकार आहे तर त्याच्यामध्ये कसं असतं की तिसरी ओळ अशी कलाटणी असते की त्यातून काहीतरी तुम्हाला ज्ञान होतं तर काहीतरी तुम्हाला दिसलं पाहिजे नुसत्याच त्या ओळी फक्त वर्णनात्मक असतात पहिल्या दोन ओळीत वाटतं कशाचं तरी वर्णन आहे का नंतर तिसऱ्या ओळीत काहीतरी एकदम जाणवतो अरे याच्यातून एवढा मोठा अर्थ येतो तो असतो हाय
3: तिसरी ओळ ही आधीच्या दोन ओळींना कुठेतरी पूर्णत्व देणारी असते असं आपण
0: त्यातून त्याचे संशोधन तोपर्यंत संशोधन बाहेर येत नाही त्यातलं या माणसाला नक्की काय सांगायचं
3: अर्थ तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा
0: तिसरी ओळ आता पहा अगदी बारीक बारीक गोष्टींमधून तुम्हाला सांगते सुखाची कल्पना सुखाची कल्पना एक कप चहा तिच्या सोबत
1: वा अरे
0: वा तिच्या कुठल्या टपरीमध्ये मी तिच्यासोबत जरी चहा घेतला तरी तो मला क्षण माझा
1: क्षण विसरू शकत नाही
0: आता कशावरी कुठलाही विषय चालतो बरं का दोन कुत्रे न भांडता शेजारी
1: अरे वा असं होईल का
0: दोन कुत्रे न भांडता शेजारी एकाच मालकाचे
1: अरे
0: एकदाच मला कसला तर ते गप्प बसणार मध्ये मांडणार ते पक्ष्यांमध्ये पण एक गोष्ट काय काय बघत असतात आता तुम्ही म्हणता की जातीपाती खूप लोक मांडून भांडतात ते काय काय चाललेलं असतं आता तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगते रक्तदानासाठी जातीची अट नाही रक्तदानासाठी जातीची अट नाही जाहिरात द्या जाहिरातीवर जे लोक येतील ते घ्या ज्यांचा रक्तगट जुळतो त्यांचा त्यांना कळा मग तुम्ही एरवी लग्न करताना म्हणता तुमच्या आता रक्त आतमध्ये जाते तरी काही जातीचे कारण तुम्हाला हवं ते
3: तेव्हा जीवन मरणाचा प्रश्न आला
0: तिथे का नाही तुम्हाला
3: जातीची
0: तिथे चालतं तुम्हाला कोणाचंही रक्त नाही तुम्ही या द्या आता बघ माझेच बूट मलाच चावतात असेही असते
3: बूट आपल्याच
0: म्हणजे आपलाच माणूस आपला हे करू शकतो काही का
3: असंही
0: माझेच बूट मलाच चावतात असेही असते
1: खरंच
0: कोणतेही घर त्या उंदराला आपलेच वाटते असे उंदीर काय काय असतात
1: बरं
0: चला या घरात आलं
1: इथे
0: चमाल गप्पा करा आणि शेवटचं मी वाचते भारी पुस्तके तुमच्याकडे खूप असतात ना
1: भारी पुस्तकं
0: खूप मोठे विचार खूप मोठ्या लेखकाने भारी पुस्तके रद्देवाल्याकडे आली रद्देच झाली
3: तुम्ही कुठे
1: देता
0: भारी पुस्तकं आहेत पण त्याच्याकडे आली तर त्याला रद्दी म्हणून तोलतोय काही त्याची किंमत नाही वाटते असं असतं
1: हे
0: छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी पुढे आलं की नाही हायकू आहे
1: अगदी छोट्या म्हणजे कमी शब्दात जास्ती मोठा आशय हायकू मध्ये प्रतीत होतो परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या शेवटच्या भागात भेटूया मेघनाताई साने यांना तो तुम्ही एकत्र आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण लेखिका साहित्यिका मेघनाताई साने यांच्याशी संवाद साधतोय
3: मेघनाताई मला असं विचारायचंय तुम्हाला की तुमचा एकूण हा सगळा लेखन प्रपंच भरपूर आहे तुम्ही कथा लिहिलेल्या आहेत कविता ओव्या म्हणजे बरंच काही लिहिलेलं आहे आणि आता मला असं वाटतं की तुम्ही असं आदल्या दिवशी किंवा ठरवून ठेवता का की उद्या आपल्याला ना कविता लिहायच्यात किंवा ललित लेखन करायचंय किंवा आज सकाळी उठल्यावर आज आपण काही ओव्या लिहू असं असतं की मग कसं ठरतं कसं की तुम्ही हे आज काय लिहिणार आहात किंवा हे जे लिहिलं जातं ते कशा प्रकारे एकत्र एकदा लिहिलं जातं का तुम्ही ते भागांमध्ये लिहिता कसं होते नेमकी ही प्रक्रिया कशी होते तुमची
0: कोणीही लेखक तुला हेच सांगेल की आपण काहीच करत नाही आपल्याकडनं कोणीतरी लिहून घेतो सूचना हा प्रकार आणि कोणत्या साहित्य प्रकारात आपण लिहिणार हे आपलं पेन जेव्हा आपण लावतो तेव्हाच आपण ठरवतो ठरतो म्हणजे
3: ते माहीतच ठरतं आधी
0: हा काय आदल्या दिवशी घटना घडतात त्याच्यावरून मी उद्या काय घेणार आहे हे आपोआप ठरत. जर एखादा भावनेचा ओघ असेल आज समजा माझी मुलगी सासरी गेली आहे किंवा एखादा प्रियकराला प्रेयसी सोडून गेली तर तो भावनेचा ओघ किती मोठा असेल आणि अशा प्रकारे देशप्रेमाचा सुद्धा ओघ असू शकतो ना म्हणजे तर अशा प्रकारे काही असं भावनेचा ओघ असतो त्यातून ती कविता निर्माण होते है ना. आणि जर काही घटना घडल्या आणि त्याच्यातून मला एखादी संगती सापडली या घटनांमधून असं असं मला कळत आहे तर मग त्या सगळ्या घटनांना जोडून मी एक कथा लिहिते. जसं काल एखादी अचानक घटना घडली काहीतरी आणि मग आधीच्या घटना रिकलेक्ट होऊन माझं त्याच्यामध्ये एक रसायन तयार झालं आणि मग मी सकाळी उठून आज 8-10 पानांची कथा लिहिली. तर म्हणजे पहिले उठून 6:30 बसून ती लिहायलाच लागले तर डायरेक्ट तो तेव्हा त्या क्षणी ठरलेली कथा होणार आहे असं. बालकवितांचं तर असं गमती जमती ते
3: छान म्हणजे असं काही न ठरवता जसं तुम्हाला आतून वाटत तसं. पण मग आता हे त्यावेळेला वाटल्यानंतर जेव्हा ते कागदावर उतरतं तर ती कविता एका विशिष्ट स्वरूपात किंवा एक असा बंध आहे तुमच्या कथा ज्या मी वाचल्यात ऍडजस्टमेंट मधल्या त्याच्यामध्ये एक व्यवस्थित असा बांधीवपणा आहे. तर हे सगळं आपल्या लेखनात यावं याच्यासाठी तुम्ही काय विशेष मेहनत घेतली आहे किंवा काय केलेलं आहे.
0: नाही तशी आपण म्हणजे मेहनत म्हणजे आता समजा टायपिंगचं स्पीड वाढवावा म्हणून आपण एक मेहनत घेतो तसं नाही. वाचन लेखन सुरू ठेवावं लागतं. तुम्हाला आता अगदी सहज सगळेजण सांगत असतात वाचन करा वाचन पण वाचन म्हणजे काय काय करा त्यातलं
1: ते
0: वाचताना आपल्याला आता कळलं पाहिजे की हे काय. जर मी माझ्या कोणाला सांगितलं की माझ्या कथा संग्रहात तुम्ही बोला तर 10 8 लोक नाहीच बोलू शकणार. एक दोन लोकांनाच कथा कळलेल्या असतात की त्यातलं नेमकं त्यांनी काय वेचलं हे माझ्या लक्षात येतं की बरेचदा ती कथा कळलेली नसते तेवढी वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातल्या असतात त्यांच्या लक्षात येतात. ती कथा नक्की कशासाठी लिहिली आहे त्यातून काय दाखवलंय हे प्रत्येकालाच कळतं असं नाही. तर मग आपण जेव्हा वाचताना सजगपणे वाचलेलं असतं ना ते आपल्या मनावर परिणाम करतं. अगदी छान असं म्हणजे आता सुरुवात आमची व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा वगैरे याच्यातून झालेली आहे. मग आता मधु मंगेश कर्णिकांचं साहित्य सगळं रिचवलं त्याच्यावरती पीएचडी करताना ते लिहावंच लागलं सगळं पण ते खूप आवडलं. अशा साध्या साध्या विषयांवर कशा कथा होऊ शकतात हे कळलं आणि मग जसं जसं तुम्ही लिहित जाता आणि दुसरं म्हणजे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात होत असतात तर तुम्ही ना सगळे कार्यक्रम ऐकायला गेलं पाहिजे. ऐकणं हा एक रियाज असतो. तुम्ही कधी म्हणता की नाही साहित्य संमेलनात मला माझी कविता असेल तर मी जाणार आहे असं मी कधी करत नाही. तर तिथल्या मान्यवरांच्या ऐकायला जाऊ भाषण तो माहोल बघूया तिथे काय काय घडतं त्या गमती जमती टिपूया. तुम्ही जेवढं जगामध्ये फिराल
1: तेवढं
0: तुमची सामग्री तुमची सामग्री ती सामग्री जेव्हा तुमची
3: तयारी
0: तीच तुमची तयारी असते. डोळेसपणे वावरा मात्र.
1: पण ह्या सगळ्या वलयंकित क्षेत्रात तुम्ही इतकी वर्ष आहात एक म्हणजे काय आता काही अर्ध्या हळदीने हकंडाने पिवळी होणारी मुलं आहेत म्हणजे लगेच त्यांना आज रील बनवली आज प्रसिद्धी हवी असं सगळं माहोल आजूबाजूला असताना पण 25 वर्षापूर्वी सुद्धा तुम्ही तशाच होता. आताही तुम्ही मी तुम्हाला पाहते तर तुम्ही तशाच आहात म्हणजे काही तुम्हाला गची बाधा झाली नाहीये किंवा आपण एवढं परदेशात फिरतो एवढं आपण साहित्य लेखन केलंय पण कुठेही तुम्ही जशा पूर्वी होता तशाच अजूनही आहात. हा एक महत्वाचा गुण आहे जो आजच्या पिढीला आजच्या पिढीला समजला पाहिजे कारण ते अळवावरचं पाणी असतं शेवटी जे आपण पाहतो सध्या सगळ्या मगाशी आपण विषय केला तो मोबाईल आणि ह्याचा तर तुम्ही हे सातत्याने टिकवून ठेवले म्हणजे तुमची साहित्य
3: त्यांनी मगाशी सांगितलं की त्यांना हायकू मध्ये जरा रस वाटायला लागला. रस वाटायला लागला म्हणून हायकू वाचले थोडेसे थांबलं
1: नाही केलं नाही.
3: मला वाटतं तुम्ही एमफिलचा तो
0: एमफिलचा म्हणजे 1980 नंतरचा हायकू त्याचं स्वरूप आणि चिकित्सा असा विषय
3: घेतला त्यांनी शिरीष पेन कडे गेल्या त्यांच्याकडून कारण हायकू म्हटल्यानंतर त्याच्यावर प्रभुत्व असणारी ती त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी आणखी म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपण असं
1: असा
3: एक त्यांचा
0: वृत्ती आमच्या शाळेने शिकवली. हाडस हायस्कूलमध्ये मी शिकले तर नागपूरच्या हाडस स्कूलने आम्हाला शिकवला एक अभ्यास हा नीट केला पाहिजे. प्रत्येक वेळी अभ्यास वृत्ती होतीच पण तू जे म्हणतेस की आता तुम्ही एवढ्या लेखिका किंवा खरं सांगू का, मला आता वाटतं की ही माझी सुरुवात आहे. म्हणजे ऍडजस्टमेंट पुस्तक हे आताचं जे लिहिलं ते आताशी मला वाटतं एक 17 पुस्तकं झाली, पण हे 17 पुस्तक हे खरं पुस्तक आहे. म्हणजे आता कुठे लेखनाची सुरुवात झाली असं मला वाटायला
1: लागलं.
0: कारण की आपण किती पुस्तकं लिहितो हे महत्वाचं नाही, काय लिहायला लागलो, समाजातलं काय वेचायला लागलो हे महत्वाचं आहे. आणि ते आपल्याला कळण्याची एक स्टेज येते, ती हळूहळू येते ना कळण्याची, की मला आज हे लिहावं लागतं, आज मला हे लिहायला पाहिजे, या समाजावरती आज असं असं घडतं आहे, तर या लोकांना ही दृष्टी द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे.

0: ती पण लेक्चर देऊन चालत नाही, नकळत दिली पाहिजे असं. तर हे आहे आजच्या महिलांना पण मला थोडस सांगावंसं
1: वाटतं
0: की आपण असं म्हणतो की कोणीतरी गॉडफादर असल्याशिवाय आपण पुढे येऊ शकत नाही, पण गॉडफादर मिळण्यासाठी तुम्हाला काहीतरी कौशल्य असावं लागतं. तेव्हा तुम्हाला तो गॉडफादर उचलून नेईल तिथे आणि म्हणेल की जरा बघा यांना घ्या कार्यक्रमात अमुक करा यांच्या. तुम्हाला काहीतरी यावं लागतं ना, जर तुम्हाला काहीच नसेल. बऱ्याच बायका म्हणतात आम्हाला पण शूटिंगला बोलवा. आता शूटिंगला समजा त्यांना सांगितलं ना की आज तुम्ही येता का, आज महिलांचं शूटिंग आहे तिथे हळदी कुंकवाचं, त्याच्यामध्ये चार बायकांवर शॉट आहे. त्या दिवशी ते म्हणणार नाही ग माझी सासू येणार आहे, आज माझं हे आहे ते आहे, नाही जाऊ शकत. तुम्ही इतक्या घरात अडकलेले असता की तेव्हा नाही जाऊ शकत. तुम्ही कशाला प्रायोरिटी द्यायची हे तुमचं आहे, म्हणजे काय मी सांगू शकत नाही. येस, पण त्यामुळे मग असं म्हणू नका की आम्हाला कोणी बोलवलं नाही. कारण आम्ही जेव्हा जातो तेव्हा सैनिकासारखं बाकी सगळं सोडून मला फक्त हे करायचंय, तेच दिसत असतं फक्त, बाकी काही नाही. तर तुम्हाला गॉडफादर मिळू शकतो, पण त्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी गुणांचं वैशिष्ट्य आहे हे दिसावं लागतं. आणि गॉडफादर तो आहे की आपल्याला मिसगाईड करणारा माणूस आहे हे तुम्ही ओळखावं लागतं. काही लोक तुम्हाला चुकीच्या रस्त्याला नेऊन ठेवतील आणि नुसतं वेळ टाइमपास करतील, तसं नको. त्या माणसाने पहिले काय केलेलं आहे, तो माणूस कसं बोलतोय, कुठे नेतोय, काय हे बघावं लागतं, नाही तर आयुष्यातला खूप वेळ वाया जातो.
1: आणि स्त्रियांमध्ये ती शक्तीच असते समोरच्या माणसाला पारखण्याची
0: असावी लागते, म्हणजे नाहीतर ना वेळ खूप वाया जातो, अनेक वर्ष वाया जातात की आपण तिथेच राहतो, ते लोक आपल्याला नुसते गोडगोड बोलत ठेवून देतात एका ठिकाणी आणि पुढेच नेत नाहीत.
1: फार मोठं,
0: त्यापेक्षा तेवढी वर्ष आपण आपलं कौशल्य वाढवण्यासाठी घालवले ना तर आपण आपण पोहोचू कुठेतरी शिखरावर.
1: आणि आता अर्थातच कार्यक्रमाच्या शेवटी एक सुंदरशी कविता तुम्ही सादर करावी अशी मी तुम्हाला विनंती
2: करायची.
1: तुमच्या संग्रहातली कुठली एक आवडती कविता सादर करावी
0: आता, म्हणजे स्त्रीवरचीच कविता.
1: आज आणि जागतिक महिला दिन साजरा करतोय,
0: मग सर्व स्त्रियांसाठी आपण एक कविता सादर करूया. स्त्रीचं गुपित कोणाला माहिती नाहीये,
1: अच्छा
0: ते गुपित मी या कवितेत सांगणार आहे.
2: उघड करणार.
0: तर आता स्त्रीचं गुपित नेमकं काय आहे, फक्त सात आठ ओळींचीच कविता आहे. स्त्रीच्या काही गोष्टी, स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात. स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात, तर काही तिच्या टेलरला ठाऊक असतात. जसं तिच्या कमरेपासून पावलांपर्यंतची उंची, तिच्या दंडाची जाडी वगैरे वगैरे. स्त्रीच्या काही गोष्टी तिच्या प्रियकरालाच ठाऊक असतात, तर काही तिच्या टेलरला ठाऊक असतात. जसं तिच्या कमरेपासून पावलांपर्यंतची उंची, तिच्या दंडाची जाडी वगैरे वगैरे. पण स्त्रीच्या हृदयाची उंची, स्त्रीच्या हृदयाची उंची कुणालाही नाही मोजता येणार. स्त्रीच्या हृदयाची उंची कुणालाही नाही मोजता येणार, कारण ती वेगवेगळीच असते नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी. स्त्रीच्या हृदयाची उंची वेगवेगळीच असते बापासाठी, भावासाठी, पतीसाठी, नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी. स्त्रीच्या हृदयाची उंची वेगवेगळीच असते नात्यातल्या प्रत्येक पुरुषासाठी.
1: सुंदर खरंच. आणि जागतिक महिला दिनानिमित्त ही खास काय सांगितिक भेट तुम्ही सादर केली, काव्यमय भेट सादर केली, त्याबद्दल खूप खूप आभारी. आणि खरंच हा कार्यक्रम अगदी देखणा झाला तुमच्यासारखाच असं म्हणे,
0: तुम्ही काय कमी देखणे.
1: तर आभारी, म्हणजे खरंच आचार्य 90 FM तर्फे मी तुमचे आभार मानते. आपल्या प्राध्यापिका जयश्री जंगने मॅडम तुमचेही आभार. आमच्या या जागतिक महिला दिनानिमित्त आपण जो खास कार्यक्रम सादर केला त्यात तुम्ही सहभागी झालात, त्याबद्दल दोघींचेही आभार.
0: खूप छान 90 FM आचार्य 90 FM खूप खूप धन्यवाद. आणि आपण सगळेजण मला भेटलात या चॅनलच्या थ्रू, माध्यमाच्या थ्रू. खूप मुलं ऐकत असतील, कॉलेजची मुलं, त्यांचे आई वडील किंवा इतर सुगा, तर खूप आनंद झाला. धन्यवाद.
1: तर प्रेक्षक हो, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण लेखिका साहित्यिका मेघराताई साने यांच्याशी संवाद साधला. आपल्यासोबत होत्या आपल्या उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम. आणि आमची ही मुलाखत आणि आमच्या ह्या गप्पा आणि सगळा मेघराताईंचा साहित्यिक प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आमची ही मुलाखत आवडली असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि आम्ही म्हणजे मेघनाताई मराठी पोहोचवण्याचा देशा परदेशात प्रयत्न करत आहे. तुम्हाला मेघनाताई खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असाच चिरतरुण तुमचा चेहरा आहे तो असाच कायम हसरा हसमुख राहू दे अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करते. आणि ही मुलाखत इथेच संपन्न झाली असं जाहीर करते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओल्ड रेडिओ. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो रेडी रेडी हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो नवरात्र विशेष प्रोग्राम सुरू आहेत आणि नवरात्र नवविधा त्याचबरोबर नवरात्र नवदुर्गा या कार्यक्रमांमध्ये आपण विविध क्षेत्रातील आपल्या ज्या स्त्री आहेत ज्यांनी एका वेगळ्या क्षेत्रामध्ये एक उच्च स्तरावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत किंवा त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव मोठं केलेलं आहे अशा स्त्रियांच्या मुलाखती आपण घेत आहोत. आणि आजच्या आपल्या या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वुमन एंटरप्रेनर बिझनेस वुमन अर्चना खरात मॅम. अर्चना खरात मॅम बद्दल जर सांगायचं झालं तर प्रायर टेक्नो वर्ल्ड च्या त्या फाउंडर आहेत, त्याचबरोबर मॅजिकल मुवमेंटच्या सुद्धा त्या फाउंडर आहेत आणि प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीज ज्यांनी एक छंद म्हणून ती आवड जोपासलेली आहे पण त्याच्या सुद्धा त्या फाउंडर आहेत. तर एकंदरीत एक स्त्री जी बरंच काही करू शकते असं आपण नेहमी म्हणतो पण याचंच एक अतिशय ज्वलंत उदाहरण आज माझ्यासोबत माझ्या बाजूला बसलेलं आहे. अर्चना मॅम तुम्हाला नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे उपवास सुरू आहेत त्यातूनही तुम्ही आज इथे आलात आणि त्याचबरोबर आज आपण छान गप्पा मारणार आहोत. खूप छान वाटतंय आज तुम्ही इथे आहात. काय सांगाल, कसं वाटतंय आज, कसे नवरात्राचे उपवास कसे चालू आहेत? सगळ्यात पहिल्यांदा तर
1: खूप छान चालू आहे आणि सर्वप्रथम तुला आणि तुमच्या पूर्ण टीमला धन्यवाद की इथे मला तुम्ही रेडिओवरती अपॉर्च्युनिटी दिली, बोलण्याची काही संधी मिळाली त्याबद्दल. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना पण मी नवरात्रीच्या खूप शुभेच्छा देते आणि तुम्हाला सगळ्यांना
0: थँक्यू सो मच. मॅम आपण मुलाखतीला सुरुवात करतोय पण मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सुरुवातीला तुमची ओळख किंवा तुमचं शिक्षण कुठे झालंय, त्याचबरोबर तुम्ही सुरुवातीला जॉबही करतो तर तो कुठे करत होतात याविषयी आपल्या श्रोत्यांना काही कल्पना द्यावी.
1: माझं शिक्षण म्हणाल तर ऍक्च्युली मी माझ्या आईवडिलांची पाचवी मुलगी.
0: अरे बापरे. हा
1: माझ्या मामांकडे माझं शिक्षण अंबळनेला 10वीपर्यंत आणि त्याच्यानंतर माझं वजे कॉलेजला केळकर कॉलेजला 12वीपर्यंत सायन्स स्ट्रीममध्ये आणि फादर एग्नेल कॉलेज जे आहे वाशीचं तिथे माझं इंजिनिअरिंग झालं, कम्प्युटर इंजिनिअरिंग.
0: अच्छा. आणि मग नंतर तुम्ही जॉब करत होतात?
1: हो, नंतर ऍक्च्युली माझं लग्नच कॉलेजला असतानाच झालं.
0: अरे बापरे.
1: सेकंड इयरलाच माझं लग्न झालं त्यामुळे मी कॉलेज करत असतानाच पॅरलरी माझे छोटे छोटे उद्योग तेव्हाच सुरू झाले, जसं ट्युशन घेणं, क्लासेस घेणं. अगदी थर्ड इयर ऑफ जेव्हा मी होते तेव्हा MSCIT चे कोर्सेस सुरू केले, घरात ट्युशन सुरू केल्या आणि हळूहळू पॅरलरी कॉलेज पण केलं आणि घरातलं सुद्धा मला खूप मॅनेज करावं लागलं.
0: म्हणजे अगदीच ते बाळकडूनच म्हणावं लागेल, म्हणजे ते लहानपणापासून एक असतं ना की काही संस्कार असतात आणि काही गोष्टी असतात ज्या एक आपल्याला इनबिल्ड येतात आणि बिझनेस वुमनचं हे जे काही एक तुमच्या ऑलरेडी मला असं वाटतं रक्तातच ते आहे, कारण कॉलेजमध्येच असताना कॉलेज करत असताना तुम्ही सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टी करत होतात. पण मग अगोदर तुम्ही जॉब करत होता तर तो जॉब काय होता किंवा कसा होता?
1: खरं सांगायचं म्हणजे लग्न कॉलेजला असतानाच झाल्यामुळे खूप चॅलेंजेस मला येत होते फायनान्शियली आणि थोडं फायनान्शियल बॅकग्राऊंड आम्ही सर्वसाधारण फॅमिली अगदीच गावी शेती आणि अशा फॅमिलीत म्हणजे सासर माझा आहे तर तिथे म्हणजे दिरांना पण थोडा चॅलेंजेस होते तर खूप सारे चॅलेंजेस हँडल करण्यासाठी आम्हाला छोट्या छोट्या खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागत होत्या. म्हणून त्यावेळेला आम्ही जॉब प्लस कॉलेज प्लस फॅमिली ह्या तिन्ही गोष्टींना कसं मॅनेज करायचं त्याच्यावर आमचं काम चालू होतं. मग मी माझा रिझल्टही नव्हता आला इंजिनिअरिंगचा, त्यावेळेला मला भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे तिथे विजिटिंग लेक्चरर म्हणून मी जॉईन झाले आणि त्याच्यानंतर जसे मी विजिटिंग लेक्चरर म्हणून जॉईन झाले एक 1.5 वर्षामध्येच मला एक अपॉर्च्युनिटी आली, म्हणजे मी एक टेस्टिंगमध्ये कोर्स केला IT मध्ये, त्याच्यानंतर SQTL म्हणून एक तेव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती तिथे मला ट्रेनर म्हणून अपॉर्च्युनिटी आली आणि त्याच्यानंतर मग माझं करिअर थोडं बूस्टअप झालं. मग मला कॉर्पोरेट ट्रेनरची अपॉर्च्युनिटी आली, ओमनीटेक अंधेरीला एक कंपनी होती ओमनीटेक म्हणून तिथे मी केलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन एक्सेंचर केलं, रिलायन्समध्ये जवळजवळ 7-7.5 वर्ष होते प्रेग्नेंट असताना. नंतर मला पुढे गेल्यावर माझी मुलगी जेव्हा झाली तेव्हा मला असं चॅलेंजेस होतं की मुलीला कसं मॅनेज करायचं आणि ऑफिस, कारण IT म्हटलं तर जवळजवळ आम्ही रात्री 10-10, 11 कधी वाजायचे ते माहीत नाही. ते सर्वात मोठं चॅलेंज मला वाटलं होतं त्यावेळेला की माझी मुलगी आणि मी एकत्र कसं राहू, कारण अक्षरशः तिला मला बेबी सिटिंगला ठेवायची वेळ आली होती आणि मी जेव्हा मी सर्वात लेट पॅरेंट तिला बेबी सिटिंग मधून पिक करणे. आणि मी जेव्हा जायची अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायचं. अरे म्हणजे शी वॉज लाईक वेटिंग फॉर मी. आणि मम्मा कधी येईल मम्मा अशी अगदी खूप हे
0: वाट बघायची.
1: आणि तिथले सगळे जे सांभाळणारे होते ते सुद्धा मॅडम कधी याल खूप रिषा वाट बघते. आणि 8-8:30 पळत पळत पळत कधी 9 व्हायचे कधी 9:30 व्हायचे. आणि मी आणि ती आली की अशी जम्प करायची. त्यामुळे मग मला तेव्हा कुठेतरी असं वाटलं की नाही आपण असं काहीतरी करिअर चूज केलं पाहिजे की जिथे आपली फॅमिली म्हणजे माझ्या मुलीला मी वेळ देऊ शकेल आणि माझं फायनान्स पण मॅनेज होऊ शकेल. म्हणजे मला दोन्हीकडे
0: दोन्ही गोष्टी करता येतील.
1: ऍक्च्युली म्हणून मी एवढा चांगला आयटीचा जॉब होता माझा रिलायन्समध्ये एक्सेंचरमध्ये नंतर लायन ब्रिजमध्ये पण होता जिथे मला वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी मिळालेली. पण 24/7 असल्यामुळे आम्हाला कधी नाईटला प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी असेल तर आम्हाला काम करावं
0: लागतं.
1: मग ऍक्च्युली मी माझ्या माझ्या तिचं नाव प्रीता आहे आणि तिच्यासाठी मी विचार केला आणि एक बिझनेस स्टार्ट करायचा. तर बिझनेस काय करायचा सुरुवात तिथून बिझनेस असा बिझनेस आम्ही विचार केला की जिथे इन्व्हेस्टमेंट नाही लागणार आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंट. कारण आधी आम्ही थोडा बिझनेसचा ट्राय केलेला तेव्हा आम्हाला चॅलेंजेस
0: आले होते.
1: तर मग नंतर विचार केला की ट्रेनिंग हा बिझनेस इतका बेस्ट बिझनेस मला वाटला की ज्याच्यामध्ये ऍज अ फ्रीलान्सर मी काम करू शकते. ऍज अ फ्रीलान्सर लोकांना
0: एकतर कोणाचं बंधन
1: नाही माझ्या फ्लेक्सिबिलिटी प्रमाणे मी काम करतो. मग ट्रेनिंगचा बिझनेस मी स्टार्ट करायचा विचार केला. मग तशी ट्राय टेक्नो वर्ल्ड ही कॉर्पोरेट ट्रेनिंग कंपनी आम्ही रजिस्टर केली अँड देन वी स्टार्टेड द प्रॉपर बिझनेस. आणि आता खरं सांगायचं तर आमचे खूप चांगले क्लायंट्स आहेत ट्राय टेक्नो वर्ल्डचे. म्हणजे जे आत्ता आय टीमध्ये मार्केटमध्ये आणि इव्हन त्यावेळेस माझ्याकडे फंड्स पण नव्हता. म्हणजे विथ झिरो कॅपिटल वी हॅव स्टार्टेड दिस इयर्स
0: प्रॉपर.
1: पण एक होतं की माझ्याकडे भले कॅपिटल नव्हते पण लोक माझ्याकडे कनेक्टेड चांगले होते. नेटवर्क होतं कारण एवढी वर्ष जवळजवळ 20-22 वर्ष आय टीमध्ये काम केल्यामुळे जो नेटवर्क बनला होता. आणि आय टीमध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंगमध्ये काम केलं होतं त्यामुळे चांगलं रिलेशन्स बिल्ड झाले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्ट माझ्याकडे होते आणि त्यामुळे इथे मला सेटअप करायला खूप सोपं
0: इझिली
1: झालं. आणि हळूहळू बरेच लोक जॉईन झाले मग होत गेलं. म्हणजे ते जस्ट स्टार्ट
0: केलं आणि नंतर ते बाय गॉड ग्रेस आणि या सगळ्या गोष्टी तुमची मेहनत आणि या सगळ्या गोष्टी ते सुरू झालं. खरं तर खूप
1: आणि माझ्या बरोबर माझे जे म्हणजे जे पण कलीग होते म्हणजे अमित म्हणा रमेश म्हणा म्हणजे माझे हजबंड
0: टीम तुमचे
1: ह्या लोकांचा पण सपोर्ट मला तेवढा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सगळे आम्ही एकत्र काम म्हणजे सगळ्यांनी ठरवलं त्याप्रमाणे आमचं होत गेलं.
0: नाही आणि एक्झॅक्टली कसं आहे ना की म्हणजे मला असं वाटतं की टर्निंग पॉइंट ठरला ज्या काही तुम्ही गोष्टी फील केल्या. मला असं वाटतं ते प्रत्येक आई फील करत असते की जेव्हा ती तिच्या बाळाला थोडंसं लांब ठेवते आणि मग त्याच्यातून तिला काहीतरी ते फील होतं. पण काही स्त्रिया असतात ज्या तिथे स्टॉप घेतात किंवा तिथेच मग करिअर त्यांचं थांबलं जातं मग किंवा करिअरमध्ये किंवा गॅप तरी येतो. पण तुम्ही असं काही न करता तुम्ही एक वेगळा विचार केला आणि जो तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या अर्थात त्रिशाच्याही हिताचा होता आणि असा विचार करून हा खरं तर बिझनेस सुरू झालेला आहे असं म्हणावं लागेल. मला याबद्दलच्या अजून गप्पा गोष्टी मॅमकडून जाणून घ्यायच्यात पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, आज आपल्या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आपण ज्या काही मुलाखती घेत आहोत त्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्चना खरात मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यासोबतच्या या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. पण घेऊया तिथेच एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, नवरात्र विशेष ज्या काही सुंदर मुलाखती सुरू आहेत, आजच्या या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत बिझनेस वुमन, आणि ज्यांनी ब्रेकपूर्वी सांगितलं की त्यांचा हा एक एंटरप्रेनर म्हणून त्यांचा कसा काही त्यांची जर्नी सुरू झाली आहे, अशा अर्चना करात मॅडम. आणि आता मला जाणून घ्यायचं आहे मॅम की तुम्ही सांगितलं की हा बिझनेस कशा पद्धतीने सुरू झाला किंवा प्रायर टेक्नोवेल कसं सुरू झालं. सुरुवात करताना थोडंसं आपल्याला चलबिचल असते की सक्सेस होईल नाही होईल. आता तुमच्या बिझनेसला जवळपास 5 ते 6 वर्ष झालेली आहेत, काय प्रोग्रेस आहे, काय वाटतंय?
1: हो, बिझनेस आता छान सेट झालेला आहे आणि बऱ्यापैकी चांगले क्लायंट्स कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे NIIT बरेच क्लायंट्स आहेत, जे IBM आहे, टाइम्स आहे, परत कॅपजेमिनी आहे, बरेच चांगल्या IT कंपनीमध्ये आमचे ट्रेनर्स आहेत आणि खूप चांगले एक्सपर्ट्स आम्ही कंपन्यांना देतो आहे. आणि आत्ताच्या IT च्या ज्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी आहे, क्लाउड म्हणा, डेवऑप्स म्हणा, अजूर म्हणा, किंवा बऱ्याच जे प्रोग्रामिंग लँग्वेजेस अपकमिंग आहेत, आमचे ट्रेनर्स सगळे त्याच्यावरती काम करतायत आणि दे आर प्रोव्हायडिंग द अल्टिमेट ट्रेनिंग. आणि मास्टर स्किल्स ट्रेनर्स आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप चांगला. इवन लॅब रिलेटेड क्लाउड, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता सगळं वर्ल्ड ऑफ डिजिटल, क्लाउडमध्ये, क्लाउड टेक्नॉलॉजीमध्ये, डेटा सेंटर टेक्नॉलॉजीमध्ये वी आर एक्सपर्ट अँड
0: आणि त्याच व्यतिरिक्त ज्या वेळेला कंपनी तुम्ही सुरू केलीत, मला एक विचारायचं की लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं आणि आपण ते बदल कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतोय ते जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे अर्थात तुम्ही त्याला खूप पॉझिटिव्हली घेतलं आणि तुम्ही तो पॉझिटिव्हली स्वतःमध्ये आणि तुमच्या फॅमिलीमध्ये बदल घडवून आणला. तुमच्या सासरकडच्या मंडळींकडून किंवा त्यांच्या सगळ्या तुमच्या फॅमिलीकडून त्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळत गेला?
1: खरं सांगायचं म्हटलं तर माझं लग्न मी म्हटलं की
0: लवकर झालं,
1: तिथेच माझा टर्निंग पॉइंट होता की मी तर अगदी हॉस्टेलला राहतो, आम्ही तसं राहत होतो. म्हणजे वी वेअर लाईक जस्ट वी फॉरगॉट दॅट वी गॉट मॅरिड, पण माझं आणि हजबंडचं एकच फोकस होतं माझं करिअर. आणि त्यामुळे आणि इवन मला सासर माहेर ऍक्च्युली सेम, मला फ्रीडम, म्हणजे आय एम लकी,
0: टचवूड
1: की मला कुठलं बंधन कोणी, म्हणजे कधी कोणी कोणाचं नव्हतं की तू हे करू नको, तू ते करू नको, तुला जे हवं ते कर.
0: क्या बात
1: आहे, ते माझं प्लेजर आहे. आणि थँक्स टू गॉड अँड थँक्स टू एव्हरी वन की जे पण माझ्या आजूभोवती आहेत त्यांना सगळ्यांना मी थँक्स म्हणते त्यासाठी की दे आर गिव्हन फुल फ्रीडम.
0: आणि त्या फ्रीडमचा तुम्ही ना अगदी पुरेपूर फायदा आणि चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतला असं मला म्हणावं लागेल. या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि या व्यतिरिक्त म्हणजे अजून दोन तुम्ही गोष्टी सुरू केलेल्या आहेत. म्हणजे माणसाने ना आयुष्य छान आनंदात जगलं पाहिजे हे मला असं तुमच्याकडे बघून फार वेळा शिकायला मिळतं की हा कामं होत असतात, स्ट्रेस येत असतो,
1: पण त्यातून ग्रेसमध्ये माझी कामं. आणि पहिल्यापासून माझा एक हे होतं की वर्ड क्रिएट द वर्ड, तुम्ही जे म्हणाल ते होणार. तुमच्या म्हणजे जिभेवर म्हटलेलंच आहे की ब्रह्मांड म्हणजे सरस्वतीचा वास असतो आणि ते खरंच आहे. आतापर्यंत मी मला वाटलं की नाही आता ह्या कंपनीमध्ये आपण जॉब करायचं. इव्हन माझं पर्सिस्टंटमध्ये मी जेव्हा पुण्यात होती तेव्हा हजबंड टेक महिंद्रात होते आणि समोरच पर्सिस्टंट कंपनी होती. आय जस्ट क्रिएटेड की नाही मला नेक्स्ट मंथमध्ये इथे जॉब मिळेल आणि खरंच असं झालं.
0: क्या बात
1: आहे, म्हणजे असं बरं. आणि इव्हन माझा जॉब बिझनेस मी स्टार्ट करत होती पुण्यामध्ये मगरबट्टा सिटीमध्ये रिगस म्हणून होतं. तिथे जसं एक विश केलं की अशा कॅम्पसमध्ये माझं ऑफिस पाहिजे आणि ते क्रिएट केलं, होत गेलं. फक्त त्यासाठी मग ऍक्शन आपल्याला घ्याव्या लागतात.
0: बरोबर,
1: जस्ट क्रिएशन विल नॉट वर्क बट वी हॅव टू फॉलो द ऍक्शन्स बिहाइंड दॅट. आणि त्या रिगरसली कन्सिस्टंटली आपल्याला घेतल्या.
0: म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य हवं.
1: माझ्यामध्ये तुमच्याकडे जर एक कन्सिस्टन्सी असेल कुठल्याही गोष्टी, म्हणजे प्रामाणिकपणा आणि कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या जर असतील तर तुम्ही कुठेही मागे पडणार
0: नाहीत. एक्झॅक्टली. आणि आता आपण ह्या गोष्टी झाल्या आणि म्हणजे मला मी जसं मगाशी म्हणाले की तुम्ही खूप छान बऱ्याच गोष्टींकडे पॉझिटिव्हली पाहत असता आणि तुमचा जो प्रत्येक कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप प्रचंड पॉझिटिव्ह आहे. आणि मग त्यामध्ये बघायचं गेलं तर तुम्ही मॅजिकल मुवमेंट म्हणून पण एक तुमची टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे एक फर्म सुरू केलं, कंपनी सुरू केली 2018-19 मध्ये. आणि त्यानंतर मग प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी, म्हणजे हा काहीतरी भन्नाट वेगळाच, म्हणजे जे काही त्यांचे बिझनेसेस आहेत ते टोटली एकमेकांपासून फार वेगळे आहेत. पण मग आता मग मला विचारायचं की मॅजिकल मुवमेंट सुरू कसं केलं, किंवा व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, म्हणजे हे असं करावं असं का वाटलं?
1: खूप माझा आवडता विषय हा मॅजिकल मुवमेंट. हा शब्दच खूप छान आहे.
0: येस ऍक्च्युली
1: पहिल्यापासून म्हणजे स्टार्टिंग पासून मला पॅशन वरती काम करायला खूप
0: आवडतं.
1: आणि मला माहिती आहे की जे लोक पॅशन वरती काम करतात त्यांना 100 कारण ते तिथे टाइम आपण बघत नाही. वी कम्प्लिटली गिव्ह 100% डेडिकेशन टू दॅट वर्क. एक ट्रॅव्हल एक असं होतं की खूप आवड होती पहिल्यापासून फिरायची आणि फिरवायची पण. त्यामुळे माझ्या मुलीला आणि मेन म्हणजे काय झालं, एकदा मी माझ्या मुलीला साखर कारखान्यात घेऊन गेले प्रीशाला, तिने तिथे बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या आणि तिने नोटही केलं आणि तिने दुसऱ्या दिवशी त्याचं इतकं छान प्रेझेंटेशन त्याच्यावरती बनवलं आणि शाळेमध्ये प्रेझेंट पण केलं स्कूलमध्ये. तर मला कुठेतरी वाटलं की अरे हा आपण विषय जर एज्युकेशनल टूर म्हणून हा असा कॉन्सेप्ट आपण केला तर का नाही चालणार, खूप चालेल. मग तेव्हापासून आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांनाच नाही तर पॅरेंट्सला पण इन्वॉल्व्ह केलं. तर बऱ्याच कंपन्यांना आम्ही अप्रोचेस केले, जसं अमूल फॅक्टरी म्हणा, मॉन्जिनिस म्हणा, बेकर स्ट्रीट म्हणा, त्याच्यानंतर बऱ्याच साड्यांच्या फॅक्टरी, बऱ्याच फॅक्टरीजला बॅट फॅक्टरी, बरेच असे व्हिजिट करून त्यांचे कॉन्टॅक्ट मिळवून आम्ही मी आणि माझे पार्टनर होते तर आम्ही सगळ्यांनी मिळून ते एक एफर्ट टाकले. इवन डॉम्स फॅक्टरी जी आहे ती तिथे आणि आम्हाला मिळत गेलं आणि आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाले, आम्हाला तिथे जायची संधी मिळाली, आम्ही लोकांना घेऊन गेलो मुलांना, मुलांनी खूप एन्जॉय केला. पॅरेंट्सने जवळजवळ 50 ट्रीप अशा आम्ही कम्प्लीट केल्या आणि एज्युकेशनल ह्या 50 ट्रीप तर केल्याच केल्या. त्याचबरोबर आम्हाला लोक म्हणाले नाही आता तुम्ही त्याच्याबरोबर जरा बाहेरच्या पण
0: प्लॅन करा.
1: मग सगळ्यात माझं जमतं म्हणजे एक ज्येष्ठ नागरिकांशी खूप चांगलं रिलेशन
0: कनेक्टिव्हिटी
1: आहे तर त्यांच्यासाठी पण मग विचार केला की आपण धामचे 4 धामची ट्रीप आहे, द्वारका म्हणजे अशी सुरू केले ज्योतिर्लिंग. तर ते बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स. हा पण एक आहे आयटी म्हटलं म्हणजे आम्हाला मी कम्प्लिटली प्रोफेशनल तिकडे मला वेगळा रोल
0: प्ले करा,
1: तिकडे वेगळा आहे. आणि इथे म्हटलं तर अगदी त्यांना ट्रॅव्हल
0: फॅमिलीला
1: घेऊन गेल्यानंतर अगदी त्या रूम मध्ये लाईट लावून देण्यापासून, गुड नाईट चालू आहे की नाही गरम पण अगदी हा रोल प्ले करावा लागला. तिथे आम्ही डिफरन्शिएट
0: नाही करू शकत
1: जसा म्हणजे ज्या प्रोफेशन मध्ये तुम्ही आहात त्या प्रोफेशन मध्ये तुम्हाला वर्क म्हणजे तुम्ही कम्पेअर नाही करू शकत. मी तिथे म्हटली नाही की नाही मी आयटी मध्ये ह्या या पोझिशनला किंवा इथे ट्रेनिंग देते तर मी हे नाही करणार. हा ठीक आहे, माझी फॅमिली माझी जबाबदारी आहे इथे
0: मला काम करायचं आहे.
1: आणि खूप छान लेडीजचाही ग्रुप मला कनेक्ट झाला, बरेच ज्येष्ठ नागरिक आले आणि खूप छान ट्रीप आणि ट्रीप खरोखर आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला.
0: क्या बात आहे, म्हणजे काय ना की तुमच्या पॅशनला तुम्ही
1: आणि आमचं एक विशेष सांगते आम्ही कॉन्सेप्ट असा ठेवलेला आधी लर्न अँड अर्न आउट ऑफ फन.
0: वाव,
1: नॉट जस्ट फन बट यू मस्ट लर्न अँड अर्न आउट ऑफ फन. तर तुम्ही कमवा, तुम्हालाही अपॉर्च्युनिटी आहे किंवा शिका त्याच्यातून. कारण ट्रॅव्हल म्हटलं म्हणजे फक्त फिरणं नाही आहे,
0: बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.
1: ट्रॅव्हल बरोबर बऱ्याच गोष्टी येतात. ट्रॅव्हल म्हटलं की तुम्हाला नॉलेज सगळ्या गोष्टी पुस्तक वाचून पण नाही
0: होणार.
1: काही ऑडिओ इफेक्ट म्हणजे आपण म्हणतो ना बघून काही मुलं शिकतात, काही मुलं लहान मुलांना पण बऱ्याच गोष्टींचं आकलन होतं जेव्हा ते ऍक्च्युली. इवन गोवर्धन चीज फॅक्टरीला आम्ही जेव्हा मुलांना घेऊन गेलो तर मुलांना कळलं की ऍक्च्युली मजरीला चीज कसं बनतं, ते ऍक्च्युली किती टेम्परेचरला आपण फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे, इवन त्याच्यानंतर नॉर्मल क्यूब्स जे असतात ते कुठे ठेवायला पाहिजे, ते कसे बनतात आणि कशा पद्धतीने. इव्हन आपल्याला कुठे माहित होतं गोवर्धनची चीज, आपल्याला अमूलच माहित होतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या कळतात आणि ज्या इव्हन मुलांचंच नाही तर पॅरेंट्सलाही त्या गोष्टींची. आणि प्रत्येक इंडस्ट्री व्हिजिट्सला ते लोक त्यांचं प्रेझेंटेशन देत असतात त्यातही बऱ्याच गोष्टीचं
0: नॉलेज मिळतं, इन्फॉर्मेटिव्ह
1: व्हॅल्यू ऍडिशन आहे. आणि त्यामुळे हा कॉन्सेप्ट आणि आताही मला अजूनही माझं खूप इच्छा आहे की मला मॅक्झिमम एज्युकेशनल ट्रिप मध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं.
0: नाही कारण एज्युकेशनल ट्रिप मध्ये आपण आता जसं की लहान मुलांचं म्हटलं तसं कॉलेजमध्ये तर मला इंडस्ट्रियल व्हिजिट असतं, सो या गोष्टी जितक्या आपण फन एलिमेंट म्हणून त्यांच्याकडे पाहतो पण त्याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. तर आम्ही ज्या वेळेला मास मीडियाला होतो त्यावेळेला आमच्या सुद्धा आउट ऑफ महाराष्ट्र वगैरे दुसऱ्या स्टेट्समध्ये हे जायचं, मग तिथे न्यूजपेपर कसा बनतो किंवा दैनिक जे अगदीच ओल्ड न्यूजपेपर आहे तो कसा सुरू झाला किंवा तिथून सप्लायज कशा होतो, म्हणजे या बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या इंडस्ट्रीयल व्हिजिटच्या माध्यमातून पण बऱ्याच शिकायला मिळतात. सो खरं तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि रादर फार क्रिएटिव्ह आहे असं म्हणावं लागेल, कारण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात यामधून. आणि जितकं आपण दुसऱ्यांसोबत दुसऱ्यांसाठी काहीतरी प्लॅन आउट करत असतो त्यामध्ये त्यावेळेला आपल्या स्वतःच्या नॉलेजमध्ये भर पडते. सो हा एक झाला बिझनेस. पण आता या व्यतिरिक्त पण तुम्ही अजून एक छोटासा बाळ आहे तुमचं, ते बिझनेसच म्हणेन, कारण प्रिशा एक त्यांची बेबी एकटीच आहे ती, पण या व्यतिरिक्त त्यांनी ही तीन बाळ खूप सांभाळली आहेत. सो याविषयी पण जाणून घेऊयात, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया श्रोते हो. आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये अर्चना मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यासोबतच्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या नवरात्र विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अर्चना करात मॅडम. आणि अर्चना मॅम सोबत या छान दिलेखुलास गप्पा आपण अशाच मारत आहोत. अर्चना मॅम, तुम्ही आता बऱ्याच वेळेला मॅजिकल मुमेंट याविषयी बोलत आणि बऱ्याच वेळेला तुमच्या बोलण्यातून उल्लेख आला किंवा ते जाणवलं की आपल्याला पॅशन आपण फॉलो केलं पाहिजे. तर मला एक म्हणायचं की एक IT म्हणजे जे अतिशय प्रोफेशनल वर्ल्ड आहे ते वर्ल्ड मॅनेज करताना एक ज्या वेळेला तुम्ही पॅशनसुद्धा फॉलो करता कसरत होते का दोन्ही गोष्टी मॅनेज करताना?
1: कसरत होते पण ती जाणवत नाही ॲक्च्युली. काय माहिती, जेव्हा आपण पॅशनवरती काम करतो ना, मी मगाशी म्हटलं जसं पॅशनवरती काम करताना आपल्याला कधी त्रास होत नाही. ते जबरदस्ती आपल्याला कोणी करायला लावत नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे पॅशन म्हटलं म्हणजे कसरत होते पण त्याचा त्रास नाही
0: होणार. बरोबर बरोबर. म्हणजे असतं ना की मन थकत नाही, शरीर कधी कधी थकतो, आता शेवटी ती बॉडी आहे.
1: आणि मी तर म्हणेन म्हणजे मला तर अजून जाणवत नाही. ठीक आहे, म्हणजे खूप एनर्जी, म्हणजे मला थँक्स टू गॉड होत
0: आहे.
1: आणि मी ह्याच ह्याच्या स्पेस मध्ये असते की होईल
0: आपण
1: आणि जे होईल ते होईल.
0: येस. आणि ना हीच शिकवण त्यांनी त्यांच्या मुलीलाही दिली आहे, म्हणजे तीही तितकीच पॉझिटिव्ह आणि प्रचंड एनर्जेटिक आहे. सो एक असतं ना की आपण एखाद्या गोष्टीकडे किती पॉझिटिव्हली पाहतोय आणि ते किती पूर्ण करण्यामागे आपण किती मेहनत देतोय आणि किती कंटिन्युटी ठेवतोय. मॅम, खरं तर मॅजिकल मुमेंटबद्दल पण तुम्ही सांगितलं किंवा प्रायर टेक्नो वर्ल्डबद्दल पण सांगितलं, प्रिशास वर्ल्ड ऑफ सारी, म्हणजे मला एक कळत नाही आहे की ह्या दोन गोष्टी ऑलरेडी इतक्या छान आणि वेगळ्या वेगळ्या असताना प्रिशास वर्ल्ड ऑफ सारीचं कसं काय, ते कसं काय बॉन्ड झालंय?
1: अजून एक आवडता विषय.
0: येस.
1: साडी म्हटलं म्हणजे माझा फेवरेट विषय.
0: येस.
1: खूप साड्या घालायला आवडतात आणि कलेक्शन करायला आवडतं स्पेसिफिकली.
0: क्या बात आहे.
1: आणि बेसिकली काय होत होतं, आम्ही इंडस्ट्री ट्रॅव्हलचा बिझनेस असल्यामुळे किंवा ट्रॅव्हलमध्ये आम्ही फॅक्टरी व्हिजिट करत असल्यामुळे बऱ्याचशा स्टेटमध्ये आम्ही जेव्हा लोकांना घेऊन जातो तर बऱ्याच फॅक्टरीचे कॉन्टॅक्ट होतात आणि बऱ्याच फॅक्टरीमध्ये इवन चांगले रिलेशन्स बिल्ड होतात. तर असं करता करता आणि इवन माझी मुलगी ऑलरेडी तिला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि तिला असं जायला मी खूप आवडतं आणि तिच्याबरोबर काम

0: सध्या जाऊन जॉब तर करणारच आहे ओके, पण तिची आवड बघताना मला असं वाटलं की का नाही तिच्यासाठी एखादा आतापासून बिझनेस एक छोटासा सेट करून उद्या ती करेल किंवा नाही करेल मला झेपेल करेल, पण एक सुरू करून त्याला सेटल व्हायला 5-6 मिनिमम एखादा बिझनेस स्टार्ट केला तर त्याला 3-5 वर्ष
1: सेटल
0: व्हायला लागतात. तर का नाही आतापासून चालू व्हावा. आणि बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट आहेत, बऱ्याच लेडीज ग्रुप मध्ये आपण आहे, ती मराठी बाणामध्ये काम करते तर बऱ्याच मुली तिथे आहेत, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहेत, बाकीच्या ग्रुपमध्ये पण चांगले
1: काम करते.
0: तर का नाही जा. आणि कलेक्शन करायची आवड आहे, म्हणजे साड्या सिलेक्ट करून आणायची खूप आवड, त्यामुळे का नाही म्हणून तो बिझनेस सुरू झाला.
1: बरं, पण मग विशास वर्ल्ड ऑफ साडी सुरू केल्यानंतर कसं काय कसा हे मिळाला, म्हणजे प्रतिसाद कसा मिळाला?
0: ऍक्च्युली खरं सांगू विशास वर्ल्ड ऑफ साडीजला खूप छान रिस्पॉन्स मिळाला, कारण कलेक्शनच एवढं सुंदर स्टार्टिंग पासून झालं आणि स्टेट वाईज कलेक्शन खूप झालं. महेश्वरी आहे, बनारसी साडीज आहेत, पुन्हा साऊथच्या केरला आहे, कोईमतूर सिल्क आहे, असे ज्या पॅटर्न्स युनिक पॅटर्न्स आम्ही घेऊन आलो. आणि लोक म्हणजे जे आता एखाद्या शॉपमध्ये जाऊन काय होतं, आपल्याला साड्या खूप शोधाव्या लागतात. आपण सगळ्यात सुंदर साड्या कमीत कमी सुंदर साड्या आणून ठेवल्या, त्यात सिलेक्शन करायला खूप म्हणजे फास्ट सिलेक्शन होतं लोकांचं. आणि घरूनच किंवा ऑनलाईनच हा सुरू केल्यामुळे त्याच्यात बऱ्यापैकी जेवढ्या नेटवर्कमध्ये आहे चांगले क्लायंट्स मला त्याच्यामध्ये मिळाले आणि आता ते रेग्युलर बेसिसवरती ऑर्डर चालू
1: आहेत. म्हणजे मला एक जाणून घ्यायचं आहे की आता तुमचं जो काही साड्यांचा हा जो बिझनेस आहे तो तुम्ही एक जर स्टार्टअप म्हणून सुरू केलेला आहे, पण आता लोकांकडून काय फीडबॅक मिळतात? कारण सध्या बघायला गेलं तर पुन्हा एकदा कुठेतरी सोशल मीडियामुळे लोक ह्या साड्या किंवा आपलं ट्रेडिशनल आपलं कल्चर फॉलो करायला लागले, तो कसं काय सांगाल?
0: लोकांकडून चांगलाच फीडबॅक मिळतोय. आता रिसेंटली सुद्धा जेव्हा मी पनवेल थिएटरला स्टॉल्स लावले होते आपल्या विशाल वर्ल्ड ऑफ साडीचे, तेव्हा अगदी निवेदिता सराफ यांनी सुद्धा खूप त्यांना खूप आवडला आणि त्यांनी सुद्धा कलेक्शनला खूप छान रिस्पॉन्स दिला इव्हन त्यांच्या बाकीच्या कलाकारांनी सुद्धा. त्याचबरोबर धनश्री म्हणजे खूप फीडबॅक म्हणतात, कारण युनिक ज्या मंगलगिरी आहे त्या साड्या ज्या आपल्या महाराष्ट्रात सहजासहजी अवेलेबल होत नाही ज्या आपल्याला शोधून आणायला लागतात त्याच्यासाठी खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि कस्टमरचं हेच म्हणणं आहे आता की तुम्ही एक शोरूम लवकर
1: म्हणजे हा एक्झॅक्टली, कारण प्रायर टेक्नो वर्ल्ड तर आहेच, मॅजिकल मुवमेंट आहे आणि नाव आता आपण प्रिशास वर्ल्ड ऑफ साडीचं शोरूम पण लवकरच बघू शकतो काहीतरी असं छान
0: म्हणजे ड्रीम तरी आहे बघू.
1: नाही आणि तुम्ही म्हणालात ना तसं की तुमच्या जिभेवर आलेले शब्द लवकर पूर्ण होतात, तसंच हेही पूर्ण होईल नो डाऊट. सो खूप शुभेच्छा आहे तुम्हाला आणि तुम्ही खरंच एक असं म्हणतात ना की प्रत्येक स्त्रीने काही एक्झाम्पल्स डोळ्यापुढे ठेवले पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण फक्त अशाच टेन्शनमध्ये असतो की हे असं का होत नाही आहे किंवा हे असं का होत आहे, आता काय होईल, मग काय होईल, म्हणजे असे बरेच प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर असतात आणि आपण मग कधी कधी लवकर हार मानतो. पण तुम्ही काहीतरी शिकत गेलाय.
0: मला असं प्रत्येक वेळी की यश अपयश ह्या गोष्टी आपल्या बरोबर असतात, जर फेल्युअर झालं तर त्याला घाबरायची गरज नाही, ते इट इज म्हणजे ते येणार आणि तुम्हाला हार्डर्स चॅलेंजेस येणारच. बिझनेस म्हटल्यानंतर सहजासहजी तो होणार नाही, पण तुम्ही अपयशाला कसं एक्सेप्ट करताय ते खूप इम्पॉर्टंट आहे.
1: येस,
0: आणि त्याच्यासाठी काय ठीक आहे इफ यू आर गेटिंग फेल की
1: नाही जमलं
0: तर त्या फॉलो नका करून गेट रेडी विथ द नेक्स्ट सेट ऑफ स्टेप्स.
1: येस एक्झॅक्टली. सो हेच की अपयश यश या गोष्टी येत राहतात, पण यश मिळाल्यामुळे आपण जास्तही आनंदात अगदीच वरती जायचं नाही आणि अपयश आल्यामुळे अगदीच खचून जायचं नाहीये. तर प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक अडचणींमधून मार्ग हे निघतातच. आणि मॅमनी आज आपल्याला सांगितल्याप्रमाणे किंवा मी त्यांना लाईव्हली बऱ्याच वेळेला भेटलेली आहे
0: की बऱ्याच लोकांना म्हणजे फायनान्शियल खूप चॅलेंजेस वाटतात, पण फायनान्शियल फ्रीडम मध्ये म्हणजे पैसे असताना तर सगळेच काम करतात, पण पैसे नसताना पण तुम्ही माइंड फ्री ठेवून कसं काम करता येईल, त्या म्हणजे फोकस तुम्ही जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असेल, इंटेन्शन क्लिअर असेल, तर मला वाटतं सगळ्या गोष्टीवरती तुम्ही
1: काम करू शकता. बरोबर एक्झॅक्टली. सो मॅम सोबत आज आपण छान गप्पा गप्पा मारल्या आणि इथे त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्यांच्या बिझनेसविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. या व्यतिरिक्त मी त्यांना बऱ्याचदा भेटलेली आहे लाईव्हली, आमच्या बऱ्याच गप्पा वेगळ्या होत असतात किंवा इव्हन प्रत्येक सिच्युएशनमध्ये किंवा असं ना काही क्विक टाईम असतो, मग त्यावेळेला असतात मॅम अगदी पेशंटली काम घेतात की हा होईल शांत. सो हा त्यांचा एक स्वभाव आहे. सो तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत छान दिलेखुलास गप्पा मारल्यात आणि आमच्या सगळ्या महिलांना सगळ्या स्त्रियांना मोटिवेट केल्या आणि नक्कीच त्या मोटिवेट झाल्या असेल तुमच्या बोलण्यातून. सो वन्स अगेन थँक्यू सो मच.
0: थँक्यू वन्स अगेन आचार्य 90 FM. सगळ्यांना खूप खूप नवरात्रीच्या परत एकदा शुभेच्छा.
1: येस, आणि तुम्हाला सुद्धा आपली जी पिशाच्या व्यतिरिक्त जी 3 बाळ आहेत तुमची, त्यांची खूप खूप चांगली ग्रोथ होऊ दे, चांगले प्रोग्रेस होऊ देत अशीच मी इथे इच्छा व्यक्त करते. आणि एकंदरीत तुम्हाला सगळे सपोर्ट करणारे तुमचे फॅमिली मेंबर्स अर्थात, आणि त्यांचा प्लस पॉईंट आणि त्यांची पॉझिटिव्ह वाईब्स जिकडून येते ती त्यांची मुली गीतिशा. सो तिला सुद्धा खूप शुभेच्छा, तिला सुद्धा खूप खूप थँक्स. आणि श्रोते हो, तुम्हालाही आजची मुलाखत, आजचा इंटरव्ह्यू कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते 9167993999. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल अर्चना मॅम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, जागतिक महिला दिनानिमित्त आपण अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि खरंच अष्टावधानी कोण असेल तर आज आपले गेस्ट आहेत आणि त्यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत मौसच्या मुख्य संपादिका, लेखिका, साहित्यिका मोनिका गजेंद्र गडकर मॅम. मोनिका मॅम, मनपूर्वक स्वागत. आणि खूप सुरुवातीलाच आभार मानते की तुम्ही आमच्या आचार्य 98.5 वर मत आलात आणि सुंदरशी आपण आता मुलाखत तुमची.
1: खूप आनंद झाला, खूप छान आहे हा स्टुडिओ. आणि पाहता क्षणी अगदी असं वाटलं की खरंच इथे गप्पा छान
0: रंगतील. मॅडम खरंच म्हणजे आम्ही ज्यांना आदर्श मानत आणि या साहित्य क्षेत्रात आलो किंवा थोडी चालतो आहे आणि श्रीपूरवर अगदी फार मनापासून प्रेम, म्हणजे अगदी आमच्या आजोळी आणि आत्ता सुद्धा आईना आणि सगळ्यांना मला घरात खूप भारावले पण होतं. म्हणजे श्रीपूर म्हणजे असं स्वतःच आजोबा वाटायचे ते, इतकं आमचं श्रीपूरवर प्रेम होतं. आणि त्यांच्या तुम्ही कन्या तर म्हणजे श्रीपूर बद्दल तर विचारणारच आहे, पण अर्थात वडील तुमचे विद्याधर पुंडलिक यांच्याविषयी थोड्याशा आठवणी तुम्ही.
1: तुम्ही आता श्रीपूरचा उल्लेख केला तर मला अगदी मनापासून इथे सांगावं असं वाटतं की मला दोन वडील होते ज्यांनी मला जन्म दिला ते विद्याधर पुंडलिक आणि ज्यांनी मला वाढवला. कारण या क्षेत्रात लेखनाच्या येण्याच्या अगोदर म्हणजे माझे वडिलांचं जे काही साहित्यिक असं व्यक्तिमत्व होतं ते पाहत मी मोठी झाले. पण दुर्दैवाने मला ते फार कमी लाभले. पण कदाचित श्रीपूरचा सहवास, त्यांचं वडील पण लाभणं हे माझ्या आयुष्यात लिहिलेलं असेल नियतीने, त्यामुळे मला माझे वडील गेले आणि श्रीपूर मिळाले असं काहीतरी झालं. आणि त्यामुळे कदाचित ते माझ्याकडे म्हणजे आमच्याकडे यायचे पुंडलिक, कारण माझे वडील सत्यकथेचे लेखक आणि आमच्याकडे खूप लहानपणापासून जी काही माणसं यायची त्याच्यात श्रीपूर असायचे. आणि श्रीपूरचे म्हणजे ते दैवतच होतं आमच्या घरचं, म्हणजे विशेषतः माझ्या वडिलांचं. तर त्यामुळे ते मला लहानपणापासून बघत होते आणि मला ते सतारिया म्हणायचे, कारण मी सतार वाजवायचे आणि त्याचं म्हणजे वाजवते अजून. पण त्याचं त्यांना अतिशय कौतुक होतं श्रीपूरना, कारण त्यांना एकूणच कला आणि साहित्य हे सगळं आणि त्याचं एक कलावंत म्हणून, प्रतिभावंत म्हणून त्यांना विलक्षण आदर वाटायचा. त्यामुळे माझं वय लहान होतं पण ते मला असं म्हणायचं काय सतारिया काय कुठला राग चाललाय. तर मला असं वाटायचं की म्हणजे माझं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळं आहे हे त्यांनी अधोरेखित ओळखलंय. तर त्यामुळे हे दोन वडील मला लाभले असं मी नेहमी म्हणते. तर त्यामुळे खूपच आनंद झाला की सुरुवातीलाच तुम्ही श्रीपूरचा उल्लेख केला.
0: खरंच आणि एक काय म्हणतात तसंही वडिलांचं आणि मुलीचं भावनिक नातं असतं. आणि म्हणजे आताही तुमचे डोळे फाडवलेले आहेत जेव्हा आपण श्रीपूरबद्दल तुम्ही बोलताय आठवणीत. अगदी मागे जरी आपण गेलो तरी वडिलांचं आपण अस्तित्व किंवा अजूनही आपण आपल्याला वाटतंय की आपल्या पाठीशी ते उभे आहेत आपल्यावर, साहित्य संस्कारांवर त्यांचा कुठेतरी संस्कार झालेला आहे. नेमकेपणाने श्रीपूरकडनं किंवा वडिलांकडनं तुम्ही साहित्यिक वारसा काय उचललेला आहे ते जाणून घ्यायचंय.
1: वारसाच्या बाबतीत मला नेहमी सांगत आली आहे की वारसा सांगणं खूपच सोपं असतं की मी त्यांची मुलगी वगैरे, पण तो निभावणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि सातत्याने ज्या लेखकांनी म्हणजे माझ्या वडिलांनी ज्या व्रतस्थ निष्ठेनं लेखन केलं, कुठेही तडजोड गुणवत्तेच्या बाबतीत केली नाही, त्यासाठी कमी लिहिलं की त्यांना वेळ लागायचा, कारण त्यांच्याकडून जे लिहिलं जाईल ते मी कसदारच लिहिली
0: दर्जेदार. हा,
1: आणि त्यामुळे त्यांची वर्षाला एक ते दीड कथा अशी चेष्टाही व्हायची. पण ते म्हणायचे की मी त्या कथेवर किती काम केलंय याच्यापेक्षा माझी कथा कशी उतरली हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे आजही त्यांची कथा अमलान झालेली नाही, ती टवटवीत वाटते. त्याला कारण त्यांचं कदाचित त्या मागची अभंग अशी निष्ठा आहे. त्या निष्ठेचा माझ्यावर खूप मोठा संस्कार झाला. म्हणजे मी लहान होते आणि मग आमच्या घरी खूप लेखक मंडळी यायचाच असत, त्यांच्या चर्चा मी ऐकलेल्या आहेत. पण अर्थातच खूप लहान असल्यामुळे त्या चर्चांचा असा अप्रत्यक्षपणे कदाचित माझ्यावर संस्कार झाला असेल. कारण काय साहित्य आणि कथा वगैरे याचं काही फार मोठं काही माझ्या त्यावेळच्या बालवयात संस्कार नव्हता. मी वाचत असे पण माझं म्हणजे निबंध वगैरे चांगले असत ते वाचले जायचे. त्यामुळे तो कदाचित न कळत त्या चर्चांचा माझ्या वडिलांच्या मी म्हणजे त्यांना सतत लिहितच बघत आले. म्हणजे ते सतत लिहित असायचे आणि दुसरं म्हणजे त्यांना भान नसायचं. म्हणजे आम्हा मुलांचं सुद्धा आम्ही कितवीत आहोत काय करतो त्याचे पण त्यांचं ते रूपच मला खूप आवडायचं. की असं वाटायचं की माझे वडील काहीतरी असामान्य आहेत वेगळ्या प्रतिभेचे आहेत. आणि त्यामुळे इतर मैत्रिणींचे वडील आणि माझे वडील असे नकळत तुलना व्हायची तेव्हा वाटायचं की नाही माझ्या घरचं वातावरणही
0: ग्रेट आहे.
1: आणि बाहेरही मला कुंडलिक म्हटल्यावर मग विद्याधर कुंडलिकांचे कोण तर तेही मला खूप माझे मान अगदी ताठवायचे की आम्ही माझे वडील ते वगैरे. तर त्यामुळे अशा काही संस्कारांचा नक्कीच वाटा आहे. पण मी लिहिती होईन म्हणजे आणि त्यांच्यासारखी कथा लिहीन असं माझं कधी स्वप्नही नव्हतं आणि माझ्या डोक्यातही आलं नाही की माझ्याजवळ असे शब्द येतील. पण मध्यंतरीच्या काळात माझा भाऊ गेला 80 साली आणि मग त्या दुःखाने म्हणा किंवा एक म्हणजे टिअर्स हेच तुमचं कदाचित सर्जनशीलतेचं मोठी वेदना ही तुम्हाला लिहिते करत असते. त्यावेळेला मी प्रथम कविता लिहायला लागले आणि मग ते म्हणजे लक्षात आलं की ह्या सगळ्या खूप भावनिक लेवलवर किंवा वैयक्तिक आपल्या दुःखाची ती एक प्रकारची आविष्कार करणारी अशी गोष्ट आहे. ती कविता म्हणून त्याला काही प्रतिभेचा स्पर्श नाही हे लवकर लक्षात आलं माझ्या. त्यामुळे माझी कविता थांबली पण श्रीपूनकडे नंतर मला मी जायला लागले आणि त्यांनी मला विचारलं की तू काय करणार आहेस. मी माझं लग्न झालं दरम्यान अभिजित गजेंद्र गडकरांशी आणि मग मी आले आणि अगदी श्रीपूनच्या जवळ एक स्टॉप होता आणि मग त्यांनी मला एक दिवस काय करायचं असं काहीतरी करायचं होतं. मग मी सरोजिनीबाईंना जाऊन भेटले, वैद्यांना, शंकर वैद्यांना भेटले, पुष्पाबाई भाव्यांना भेटले की मला काहीतरी करायचंय, मला शिकवायचंय. पण ते मला काही प्रोफेसरशिप मिळाली नाही. दरम्यान मला श्रीपूनने एक दिवस माझी परीक्षणं वाचून बोलवलं आणि मग ते म्हणाले मला मदत करशील का तू. मी म्हटलं संपादनातलं मला खरोखरच काही माहिती नाही आणि मी काय या माणसं आणि एवढे विचक्षणचा मला दडपणच आलं. तर ते म्हणाले काय नाही आपण बघूया, मी तुला असं समजतो की मातीचा गोळा आहे मी बघतो त्याला आकार देता येतो का. आणि मग मी त्यांच्याकडे जायला लागले. ते त्यांच्याकडे जाताना गेल्यानंतर मला जे काही मौजेकडे आलेलं साहित्य वाचता तिथल्या लेखक परत तिथेही येत होते जसे माझ्या घरी येत होते ते सगळं ऐकता ऐकता कुठेतरी माझ्यातला लेखक जागा होऊन गेला असावा. किंवा अनेक तऱ्हेचं लेखन मग मौजेकडे यायचं ते वाचता वाचता मला एक प्रकारचं माझ्यातला लेखक जसा जागा होत गेला तसा माझ्यातला संपादकही हळूहळू घडत गेला आणि ते दोन्हीच एकमेकांना पूरक असं काहीतरी मिळत गेलं आणि मी कथा लिहायला लागले. आणि ती कथा जी होती ती मला माझं काहीतरी ते आहे म्हणजे माझी ओळख आहे हे कुठेतरी. कारण पहिली कथा लिहिल्यानंतर असं वाटलं की मी काहीतरी खूप मोठं साध्य केलं.
0: अरे वा.
1: आणि खरं म्हणजे ती कथा काही अर्थ नव्हतं त्या कथेला पण कुठेतरी मला मी सापडले त्या कथेतून. आणि मग मी श्रीपूनकडे संपादनाचं काम करता करता लिहू लागले. मग माझ्यातला संपादक माझ्यातल्या लेखिकेला मदत करायला लागला, कधी लेखिका संपादकाला मदत करायला लागली. आणि मला श्रीपूनचा खूप मोठा फायदा असा झाला की माझी प्रत्येक कथा झाल्यावर ते वाचत होते. सुरुवातीला मग त्यांनी काय मला फारसं उत्तेजन दिलं नाही कारण त्यांना ती कथा काय फारशी पडली मला आठवत की मी एकदा तर ते मला म्हणाले की कथा कशी नसावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुझी कथा आहे. पण त्याने मी नामोहरम झाला नाही. जसं सतार वाजवताना आपल्याला ती गोष्ट हातातून निघण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, रियाज करावा लागतो, तसा तो रियाज करणं मी शब्दांचाही सोडलं नाही आणि लिहित राहिले. मग पहिली कथा, दुसरी कथा, अशा एक एक जसं माझे वडील वर्षाला एक कथा आले तशा माझ्या कथा व्हायला लागल्या. पुढे टिकेकरांनी, अरुण टिकेकर लोकसत्ता, त्यांनी माझी जी मला थोडीशी जमली होती ती कथा अतिशय त्याचं स्वागत केलं आणि लोकसत्ता दिवाळी अंकात ती प्रकाशित झाली. आणि मग त्याचं मानधनही त्यांनी मला जबरदस्त दिलं की ते म्हणाले की ही तुझी सुरुवात आहे पण मी तुला मानधन असं दिलंय की ह्याच्यातून तुला पुढे लिहिण्यासाठी निर्मितीला खूप काहीतरी मिळेल असं मला वाटतं आणि तू त्या दिशेने जाशील असं टिकेकरांनी मला त्यावेळेला सांगितलं. आणि मग माझं नातं, त्याच्या पुढची जी कथा होती त्याला साप्ताहिक सकाळचं पहिलं बक्षीस मिळालं. त्यावेळेची ती साप्ताहिक सकाळची कथा स्पर्धा फार महत्वाची होती आणि जवळजवळ परदेशातून वगैरे त्यात खूप भाग घेणारे असे 1500 वगैरे असे 2000 कथा येत असत त्यावेळेला. त्याच्यातून ती पहिली निवडली गेली आणि मग हळूहळू एक एक करत
0: मौजेत
1: ते मौजेने काढणं एक माझं स्वप्न होतं आणि तिथेच मी काम करत होते. तर मी भेटच श्री पुन्हा विचारलं की माझा पहिला कथा संग्रह मौज काढेल का. ते म्हणाले तुझ्या किती कथा झाल्या आहेत ते घेऊन ये. सगळ्या जेवढ्या म्हणून लिहिल्या होत्या त्या मी त्यांना वाचायला दिल्या आणि ते माझं टेबल मी त्यांच्या वरांड्यात माझं टेबल होत आणि तिथून अगदी सरळ बघितलं की श्रीपूंची पाठ मला दिसायची. ते त्या खुर्चीवर काम करत असायचे, ते डायनिंग टेबलवर बसले आणि मी हळूच बघायचे की माझी कुठली कथा ते वाचताय. त्यांचे रिमार्क्स असायचे समासात त्यांनी ठेवलेले किंवा खुणा असायच्या किंवा त्याच्यावर हे सुधारायला पाहिजे वगैरे असं ते बघण्यासारखं होतं. आणि ते मग जरा इकडे तिकडे गेले की मग हळूच जाऊन बघायचे की ह्या कथावर त्यांचा काय
0: टिप्पणी
1: असं. ते पहिला कथा संग्रह ते म्हणाले सगळ्या कथा वाचून की नाही माऊस तुझा पहिला कथा संग्रह काढेल माझा
0: खरंच. आणि भूप तसा प्रातःकाळी समयी होणारा राग आहे
1: आणि भूपने साधारण एक गाण्याची सुरुवात आपण गायला सुरुवात केली शिकायला की तो सोपा राग म्हणून
0: सोपा
1: हे करतात. किंवा माझ्या वडिलांनी त्याचं वर्णन केलंय की असं लहान मूल पटकन यावं आई वडिलांच्या जवळ आणि त्याला आई वडिलांनी कौतुकाने उचलून घ्यावं तसा तो भूप राग आहे असं एका कथेत त्यांच्या वर्णन आहे. तर तसा तो साधा राग सोपा म्हणून ते सुरुवाती करतात शिकवायला ते भूप.
0: आणि तुमचा असं सतारीचा म्हणजे शास्त्रीय संगीताचा
1: आणि माझी भूप नावाची कथा
0: पण आहे
1: त्यामुळे त्याचं नामकरणही श्रीपुंनीच केलं.
0: एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या या अष्टाभजांनी तेजस्विनी या कार्यक्रमात आपण नरेंद्र गडकर मॅडम यांच्याशी आपला संवाद साधत ठेवूया आणि त्यांचा साहित्यिक सगळा प्रवास आपण उलगडून बघणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमामध्ये मोनिका गजेंद्रेकर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम, आता तुम्ही म्हणाला तसंच रिपू आणि वडील विद्याधर पुंडलिक यांचे संस्कार झाले, पण आपण जेव्हा साहित्य वाचायला लागतो म्हणजे अगदी शाळा 8वी 9वीपासनं किंवा कॉलेजमध्ये, तर तुम्हाला कुठले इतर लेखक कोण आवडले किंवा?
1: मला मी म्हणजे लहानपणापासून आमच्या घरी म्हणजे पुस्तकच पुस्तक असायचे आणि माझे वडील म्हणजे आवर्जून हे वाचलं पाहिजे किंवा हा लेखक तू बघ, मला त्यांनी बलूत दिलं होतं, नंतर उपरा दिलं होतं. त्याचा तर प्रभाव माझ्यावर खूपच सुरुवातीला पडला होता. किंवा व्यंकटेश माडगुळकरांचं मांडेशी माणसं वाचलं मी होतं आणि ते इतकं मला आवडलं होतं तर मी माडगुळकरांना पत्र लिहिलं होतं आणि ते लिहिल्यानंतर मी मोनिका विद्याधर पुंडलिक असं त्याईनी तर मग माझे वडील म्हणाले की असं कशाला लिहितेस, मग ते तुझं पत्र म्हणजे तू माझी मुलगी आहे म्हणून ते बघतील, तर म्हणून मग मी विद्याधरवर असं गिरगटवून कोंडलं होतं. पण ते त्यांना नॅचरली कळलं आणि मग व्यंकटेश माडगुळकर मला भेटायला आले की तुझं पत्र मला मिळालं आणि ते आमच्या घरी आले होते. मला खूप त्या पुस्तकाने वेळ लावलं होतं, मी इतकं वाचायचे ते पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा वाचायचे. आणि मग मौजेमध्ये अनेक लेखक अधिक मला नव्याने समजून घेता आले, त्याच्यामध्ये मला आशा बघे खूप म्हणजे मला त्यांचा एक अनुबंध असा म्हणजे माझ्याशी काहीतरी संवाद साधणारी, माझ्या कथेशी संवाद साधणारी त्यांची कथा आहे असं कुठेतरी वाटलं आणि थोडस एक प्रभावही सुरुवातीला माझ्या कथांवर त्यांचा पडला आणि मग ते थोडस असं व्हायला लागलं की मला काही सुचतंय म्हटल्यानंतर त्यांची कथा वाचायला लागल्यावर माझ्या मनात आणखी काहीतरी चालू व्हायचं. पण ते लवकरच मला वाटलं की हे सगळं थांबवलं पाहिजे, आपण आपली वाट निवडली पाहिजे. पण अशा बघे, गौरी देशपांडे, सानिया या सगळ्या मला मौजेमध्ये वाचायला मिळाल्या आणि अजूनही इतरही लेखक मी वाचत होते. भारत साचणे होते, नंतर मिलिंद बोकील होते आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रवाह, म्हणजे मी जसं दलित साहित्याचं मगाशी म्हटलं तसं बलूत उपरा यासारखे या पुस्तकांचाही माझ्यावर खूप प्रभाव होता. पण आवडते लेखक कवी मला मौजेमध्ये खूप सापडत गेले, म्हणजे याचं नाव घेऊ का त्याचं नाव घेऊ असं जीए होते. नंतर हे आठवतात मला अजूनही गंगाधर गाडगी, नंतर श्रीदा पानवलकर, नंतर शरदचंद्र चिरमुले, असे सगळे लेखक मी धडाधडा वाचत होते आणि ते मला फारच आवडत होते आणि कुठेतरी ते आमच्याकडे येतही होते, त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व आणि मी पाहिलेलं व्यक्तिमत्व आणि लेखक व्यक्तिमत्व असं ते दोन्ही काहीतरी मनात माझ्या उमटत जात होतं त्यावेळेला. आणि त्याच्यात म्हणून म्हणजे माझ्या लेखक व्यक्तिमत्वावरही या सगळ्या वाचनाचा चांगलाच प्रभाव पडला, संस्कार झाले असं म्हणता येईल.
0: आणि मग जास्तीत जास्ती कथा म्हणजे कथा तुम्ही लिहिल्या किंवा आपण म्हणून पुस्तकं कादंबऱ्या लिहिल्या, परत कविता मागे पडली आणि म्हणजे तुम्हाला जसं आपण चित्रकार असेल तर चित्रातनं व्यक्त होतो तसं तुम्हाला मला वाटतं कथेतूनच व्यक्त
1: व्हावं असं वाटलं. हो, कदाचित असं असेल, माझ्या वडिलांनी कथेवर म्हणजे जास्ती प्रेम केलं, त्यांनी नाटकं लिहिली नंतर व्यक्तिचित्र लिहिली, पण त्यांचा खरा पिंड हा असेल कथाकाराचा होता. आणि त्यांनी म्हटलंही आहे की कथेतलं ती सौंदर्य किंवा सौंदर्य भावनेची अचूकता पकडणारी अशी कथेसारखी दुसरी मजा नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. तसंच मलाही वाटतं की तुम्ही त्याचा व्याप्ती कमी असते कथेची, पण तो जो धागा किंवा ते बीट चिमटीत पकडणं

0: आणि ते कौशल्यानं कमी शब्दातून व्यक्त करणं, ती जी अव्यक्तता आहे किंवा जी सूचकता आहे त्यातला संयम आहे, ही कथेची फार मोठी वैशिष्ट्य आहेत. आणि ती लिहिताना फार मजा येते की तुम्हाला छोट्याशा अवकाशामध्ये खूप काही आयुष्याबद्दलचं अर्थसूचन मांडावं लागतं आणि ते मला आव्हान वाटतं. त्यामुळे मला कविता ही अलौकिक प्रतिभाचाच एक मोठा वाङ्मय प्रकार वाटतो, तसं कथाही वाटते. ती कादंबरीपेक्षा कमी हे महत्वाची आहे असं बरेच जण म्हणून गेलेले आहे, पण कथा ही अधिक अचूक आणि कमी अवकाशात मी मगाशी म्हटलं तसं बरंचसं काही सांगून जाणारी असते. त्यामुळे ते आव्हान जास्ती मोठं आहे असं मला वाटतं. कथा माझा आवडता प्रकार आहे,
1: प्रांत आहे. मला ते एक विचारायचं होतं की नाटकात म्हणजे आपण जेव्हा नाटक लिहितो ते नाट्य म्हणजे नाट्य कलाकार सादर करतात आणि ते जास्ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आणि भावतं, तसं कथेचंही होतं का?
0: हो, प्रत्येक माध्यमाची एक मर्यादा जशी असते तशी स्ट्रेंथ असते, ताकद असते. त्यामुळे जसं नाटक हे माध्यम तुम्ही सादरीकरणातून दृश्य रूपातून अधिक पोचत असं वाटतं, पण काही कविता जर तुम्ही त्याचं सादरीकरण केलं तर काही कविता अशा आहेत की त्या तुम्हाला वाचनातूनच अधिक त्याचा तुम्ही आस्वाद अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकता किंवा त्या अधिक समजतात तुम्हाला. त्यामुळे सादरीकरणाचा जो एक कलेचा प्रकार आहे तो नाटक आहे. आणि साहित्य हे तुम्ही तुमच्याशी संवाद करत ते तुम्हाला अधिक प्रगल्भ करत जातं मनातल्या मनात. म्हणजे एका प्रकारे तेही त्याचं सामर्थ्य आहे, म्हणजे ती जरी मर्यादा वाटली तरी. पण कथा मला असं वाटतं की ती प्रत्येक कथा ही सादरीकरणाची कथा नसते. म्हणजे आता कथाकथनाच्या म्हणजे वपू करायचे तशा कथा तुम्ही अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकता, पण तुम्ही अशा बघ्यांची कथा वगैरे घेतली किंवा जीएनची तर ती तुम्हाला सादर कर ती पकडता येत नाही तुम्हाला. ती तुम्हाला मनातच वाचून तुम्ही त्याचा प्रगल्भ आस्वाद घेऊ शकता
1: नक्कीच. आणि तुम्हाला अर्थातच तुम्ही म्हणालात तसं कथा तुम्हाला हा प्रकार आवडतो म्हणून तुम्ही इतर कुठले प्रकार आहात आले नाही. मग आता जेव्हा तुम्ही दिवाळी अंकांचं संपादन करता, दिवाळी अंक म्हटलं की कथा, ललित हे सगळंच प्रकार आहेत, मग त्याचं संपादनाचाच विचार आहे. नेमकं संपादन म्हणजे काय अभ्यास करावा लागतो आपल्याला जर संपादन?
0: संपादन ही एक अगदी फार मोठी कला आहे, म्हणजे कौशल्य ज्याला आपण म्हणतो. मला असं वाटतं की संपादक हा नुसता म्हणजे संकलन आणि संपादन याच्यात फार मोठा फरक आहे. म्हणजे चार लेख दिवाळी अंकासाठी या लेखकाला सांगूयात, त्या लेखकाला सांगूयात आणि ते गोळा करायचे आणि ते छापायचे, याला संपादन नाही म्हणा. त्याच्यामागे एक विचार असतो. म्हणजे निदान मौजेचं संपादन करताना मी तो श्रीपूनकडे बघत बघत शिकलेली आहे की एखादा लेखक तुम्हाला जाणवावा लागतो आणि तो जाणवून घेणं हे संपादनात फार मोठं काम असतं. तर त्याची तुम्हाला त्या लेखकाची पोटेन्शियल काय आहे, तो कुठे तुम्हाला सर्जनशील म्हणून कुठे सापडतो हे फार शोधावा लागतो. तो म्हणजे संपादन हा एक प्रकारचा शोध आहे लेखकाचा घेतलेला.
1: पण मग तो तुमच्या पुरता मर्यादित असतो ना, तुम्हाला आवडलेली कथा इतरांना आवडेलच.
0: हो, त्याच्यात व्यक्तिसापेक्षता असतेच आहे. म्हणजे जसं राम पटवर्धन ज्या प्रकारचं संपादन करत त्याच्यावरही आक्षेप घेतले गेले की मौजेचा कंपू आहे, मग अशा प्रकारची किंवा कथेला टोक आलं नाही वगैरे त्यांच्या भाषेची चेष्टा केली गेली. पण किंवा विशिष्ट प्रकारचं वाङ्मयच मौज घेतं, दलित वाङ्मयाचा विचार केला गेला नाही, असं प्रकारचे जे आक्षेप घेतले जातात, पण त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला तर संपादकाची एक विशिष्ट अशी दृष्टी असते. त्या दृष्टीला तुम्ही परत असं म्हणू शकता की त्याची दृष्टी बायस आहे किंवा असंही काही झालं की ज्यांना मौजेमध्ये नाही प्रवेश मिळाला ते असं परत होऊ शकतं की नाही ते त्यांना असं नाहीच आवडणार, ते त्याच्या प्रकारचं लिहिलं तसं लिहिलं तरच मौज साहित्य, पण असं नाहीये खरं. म्हणजे त्याला अधिक व्यापक दृष्टी संपादकाला ठेवावी लागते आणि ती दृष्टी त्याची प्रतीत कशी होते तर तो ज्या प्रकारचं वाङ्मय त्याच्या अंकामध्ये आणतो. भले कदाचित असं असेल, आता मी गेली काही वर्ष जे संपादन करते त्याच्यामध्ये मला काही विचार पटतीलच असं नाही, तर तसेही विचार आणायला पाहिजेत, अधिक खुलं राहायला पाहिजे, किंवा कुठल्याही भूमिकेशी संपादक हा बांधील असा कामा नाही. किंवा अमुक साहित्याचे जे वर्ग करून ठेवलेत की ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आणि मग त्या वर्गाशी तुमचं किती नातं आहे हे बघून असंही ते करता कामा नाही. त्यामुळे तो अधिक मोकळा पाहिजे. माझ्या दृष्टीने संपादक हा जाणकार वाचकच असतो आणि त्याची जी दृष्टी असते त्या दृष्टीला अधिक व्यापक ते लेखकच करत असतात. म्हणजे तुम्ही ज्या ज्या प्रकारचे लेखक त्यांचं साहित्य मागवल्यानंतर आमच्याकडे त्याच्यावर चर्चा होते किंवा त्या लेखकांशी बोललं जातं, त्याला सुचवलं जातं, किंवा त्याची जी काही सामर्थ्य त्याच्या लेखनातून कळलेलं आहे जे त्याला कळलेलं नसतं कधी कधी, ते त्याला जाणवून देणं की तुझी एवढी एवढी क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं तू लिहू शकतोस आणि ते इथे कुठेतरी मिसिंग आहे, तू या दिशेने गेलास तर तुझं ही साहित्यकृती अधिक परिपूर्ण होईल हे सुचवलं जातं. आता काही अलीकडे असा काळ आलाय की मी जे लिहिलं लेखकाने लिहिलं ते अंतिम हा कोण मला सुचवणार, किंवा श्रीपोनपासूनही असं की रिपो म्हणजे
1: त्यात तुम्ही महिला
0: हो म्हणजे असं रिपेअर काय मौजेमध्ये कथा रिपेअर करावी लागते अशा प्रकारचे जे काही विनोद निर्माण झाले तसं ऍक्च्युली नाही आहे. म्हणजे श्रीपोंचंही तसं एक स्वातंत्र्य लेखकाचं मानूनच ते त्याला सुचवत असत की त्याची कलाकृती अधिक चांगल्या दिशेने अधिक ज्या उंचीवर आहे त्याच्यापेक्षा तो अधिक उंची गाठू शकेल हे ओळखून ते सुचवत असत आणि त्याच्यावर बंधनही नसते त्यांच्या टिप्पणीचं की मी असं म्हणतोय तर तू ते तसंच करायला पाहिजे. ते नेहमी म्हणत की हे मला वाटतंय, तुम्हाला ते पटतंय का बघा, कारण ही कलाकृती तुमची आहे, ती श्रीपू भागवतांची नाही आहे. त्यामुळे संपादकांनी ही दृष्टी जर आत्मसात केली आणि त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे ना लेखकाचा अहंकार फार महत्वाचा असतो, त्याचं मनस्वीपणही तुम्हाला जपावं लागतं, त्याला त्याच्या त्या अहंकाराला धक्का लागता कामा नाही, पण तू कुठेतरी अजून पुढे जाऊ शकतोस हे त्याला ज्या नजाकतीने सांगावं लागतं ते जर संपादकाला साधलं तर तो संपादक अधिक जाणकार असा वाचक आणि त्याचा मित्र होऊ शकतो लेखकाचा. म्हणजे जसा एखादा लेखक लिहिल्यानंतर आपल्या मित्राला लेखक मित्राला की कसं वाटतंय बघ तुझं मत मला महत्वाचं आहे, तसं जर लेखकाने संपादकाला मित्र मानला तर ते अधिक चांगल्या प्रकारचं नातं आहे लेखक आणि संपादक. त्यामुळे अशा प्रकारचं संपादन मौजेच्या दिवाळी अंकाच्या बाबतीत मी करते. त्याने लेख पाठवल्यानंतर लेखकांनी काही सुचवणं किंवा त्याला त्याच्या पद्धतीने आपण अधिक विश्वासात घेणं आणि त्याच्यावर चर्चा करणं, त्या चर्चेतूनही लेखकाला बऱ्याचशा गोष्टी उलगडतात. कधी कधी त्याच्या मनातही काही संभ्रम निर्माण झालेला असतो, तो संपादकाच्या सुचवण्यामुळे अधिक मोकळा होतो. अशा ह्याला संपादन कौशल्य म्हणतात.
1: हो, आपण नेहमी यशस्वी माणसाला विचारतो तुझ्या यशाचं गमक काय आणि तुमचेच आम्हाला जाणून घ्यायचंय, कारण श्रीपूनसारखं जे मौजेचं जे आहे सगळं वलय आहे ते अजून तुम्ही अबाधित ठेवलेलं आहे हे तुमच्या यशाचं गमक आहे, तर त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय. कारण आता एवढे दिवाळी अंक आले, एवढे कॉम्पिटिटर्स आले आणि एवढा सगळीकडे म्हणजे प्रिंट मीडियाच नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडिया आले, तरी पण मौजेचा दर्जा हा तसाच आहे, टिकून आहे इतकी वर्ष शतकानुशतकं.
0: तर मला मी धन्यवाद म्हणते आधी मनापासून, कारण बरेच लोकां असं म्हणतात तेव्हा मला असं श्रीपूनची खूप आठवण येते की 2007 मध्ये ते गेले आणि 7 जो दिवाळी अंक होता तो मी करावा असं त्यांनी मला जाण्यापूर्वी म्हणजे मार्च वगैरे मध्ये
1: सांगितलं
0: आणि ते मला जबाबदारी फार मोठी वाटली होती. अर्थात ते माझा तो अंक बघायला नाही राहिले. पण एक जी नैतिक जबाबदारी मौजेचं संपादन करताना दरवर्षी माझ्यावर असते, त्यामुळे माझ्याकडनं तो नैतिकतेचा हा जो निष्ठेचा भाग आहे तो कधी कमी होत नाही आणि तो मी कमी केलेलाही नाही. की ही एक परंपरा आहे मौज म्हणजे, आणि ती परंपरा मला सांभाळायची आहे. आणि दुसरीकडे संपादक म्हणून माझाही ठसा त्याच्यावर उमटावा अशी माझी स्वतःची एक इच्छा असते. की म्हणजे जी परंपरा आहे ती नुसतीच सांभाळत राहणं म्हणजे मौजेचा दर्जा सांभाळणं असं नाही, तर श्रीपूंच्या दृष्टीने नवीन नवीन लेखक शोधणं, त्यांना लिहित करणं, त्यांच्यावर नजर ठेवणं, किंवा ते एखादं चांगलं लेखन जर नजरेतून सुटलं दुसऱ्या दिवाळी अंकात त्यांनी वाचलं तर ते मला म्हणायचे हा लेखक आपल्या नजरेतून कसा सुटला, आणि ते अस्वस्थ व्हायचे की तो शोध आपला कमी पडला. तो शोध आपण वर्षभर घेतला पाहिजे. त्यामुळे मौजेकडे ज्या प्रकारचं अनाहूत साहित्य येतं त्याच्यातून तो शोध घेतला जातो, पण तो एक अभ्यासच करावा लागतो. की आणि आता आपल्याकडे नियतकालिकही उरलेली नाहीये की त्या नियतकालिकांमधून आपल्याला लेखक मिळतील, पण आता समाज माध्यम आले त्यामुळे त्यावरही खूप चांगलं चांगलं लेखन येतं. फक्त त्यांना ती फेसबुकवर लिहिण्याची जी सवय होते की थोडक्यात लिहायचं किंवा त्याचंही एक शैली आहे, त्या शैलीतून त्याला बाहेर काढून ह्याच्या करता मजे करता अधिक काय म्हणता येईल सखोल किंवा अधिक वेगवेगळ्या बाजूंनी त्याच्यावर ते करणं म्हणजे त्या लेखकावर तसे परिश्रम घ्यावे लागतात. तर ते परिश्रम घेताना आता आता सगळंच बदलत चाललंय त्यामुळे ते खूप मोठं आव्हान वाटायला लागलंय. कारण अलीकडचे लेखक तसं सहकार्य देत नाहीत, पुनर्लेखन करण्याची त्यांची तयारी नसते आणि अशातून तो दर्जा परत गुणवत्तेचा राखायचा, नवीन लेखकही आणायचे, परत तेच तेच लेखक तुम्ही जर रिपीट केलेत तरी एक आक्षेप येऊ शकतो की हा आता मौजेचा साचा तयार झालेला आहे, तर तोही साचा मोडायचा असतो. अशी सगळी आव्हानं त्याच्यामध्ये आहेत म्हणजे, पण त्यातून एक दर्जा आजपर्यंत माझ्याकडनं राखला गेलाय याच मला हे नवल वाटत. मला खरंच नवल वाटत, पण
1: ती त्यांचीच पुण्याई म्हणजे
0: त्यांचीच पुण्याई. आणि एक श्रीपूंची नजर कुठेतरी मला बघतीये किंवा अजूनही मी काही संभ्रमात पडले की एखादं लेखन आलं आणि हे घ्यावं का नाही, हे थोडस कमी आहे, पण त्या लेखकाच्या मध्ये काहीतरी मला दिसलेलं आहे की ते त्याला उत्तेजन म्हणून द्यायचं का नाही. अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न पडतात आणि मी अडचणीत येते तेव्हा शांतपणे परत श्रीपूंचाच विचार करते की त्यांनी आज काय केलं असतं, मी आज त्यांच्याशी बोलले असते तर त्यांनी मला काय उत्तर दिलं असतं. कधी कधी श्रीनिवास विनायक कुलकर्णींशी मग मी बोलते, विशेषतः माझंच लेखन जेव्हा मला कथा द्यायची असते तेव्हा माझी कथा त्यांच्याकडे जाते. संपादक म्हणून तो अधिकार मला जरी असला तरी माझ्याच लेखनाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मी मानत नाही. तर अशा प्रकारचं थोडं मत किंवा आता श्रीकांत भागवत जे आहेत त्यांना वाचायला इथे जरा अडली आहे, तर असं प्रकारचं होतं संपादन.
1: त्यात श्रीपूंच्या चष्म्यातून तुम्ही सगळ्याची स्क्रुटिनी,
0: माझी तुलनाच नाही ते फार वेगळे याच्यावर होते, पण थोडंफार जे काही अंशत मला घेता आलं ते
1: त्यांनी नजर दिली
0: असं म्हणताय.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्रेक्षक हो मोनिका गजेंद्र गडकर यांच्याशी आपला साहित्यिक संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमाअंतर्गत मोनिका गजेंद्र गडकर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम, तुमचे बरेच कथासंग्रह आहेत, आर्त, शिल्प, उगम, शब्दांचा झुला वगैरे, तर ह्या सगळ्या कथा म्हणजे प्रासंगिक होत्या की तुम्ही असं ठरवून लिहायला बसलात वगैरे? नाही, मला आता टार्गेट आहे दिवाळी अंक की दोन महिन्यावर आलाय आणि मला कथा लिहायची, असं असं काही झालं
0: नाही. असं श्रीपोंच असायचं की तुम्ही असे वर्षातून दिवाळी अंक आलं कीच तुम्हाला कशा कथा सुचतात. पण खरं म्हणजे ते तसं नाहीये. म्हणजे वर्षभर काहीतरी आपण बघितलेलं अनुभवलेलं त्याचा एक कोलाज काहीतरी मनात सुरू असतो आणि कुठेतरी पटकन मी म्हंटल तसं एकदम शब्दातून एखादा शब्द सुद्धा कथा सुरू करून देतो. एखाद्याच्या तोंडातून सुटलेला शब्द सुद्धा असा काहीतरी आपल्याला खुणावतो आणि कथा मनात सुरू होते. त्यामुळे अशा किंवा अगदी खरं सांगायचं तर अगदी एखाद्याची देहबोली सुद्धा तुम्हाला म्हणजे माझी शरीर सारखी कथा आहे की जी मुस्लिम महिला एक रडत चालली होती रस्त्यातून जाताना बुरखाधारी आणि नुकताच बॉम्बस्फोट झाला होता. त्या बॅकग्राऊंडवर मला तिचं ते भयानक भेसूर रडणं हेच मला शरीर कथेचं बीज सापडून दिलं तिला. तर त्यामुळे कथा ही कशीही सुचू शकते ती. म्हणजे आता लिहायची म्हणून चला आता मला दिवाळी अंकाचे आमंत्रण यायला लागतं म्हणून अशी लिहिता येते ती चालू असते. आणि निर्मितीची प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे त्यामुळे ती शब्दातून अशी सांगता येणार नाही. पण मी म्हटलं तसं काहीही खुणावू शकतं तुम्हाला आणि कथा सुचण्याचा तो क्षण फार अपूर्व आनंदाचा असतो आणि तिथपासून जी कथा मनात सुरू होते ती. हा, आणि आपल्या बायकांचं माहितीये की आपला संसार एकीकडे चालू असतो, डबे करणं, मुलांचं बघणं, पण मनात कथा असते. मग कधी कधी होतात घोटाळे माझ्या नवऱ्याला, मग मी रिकामाच डबा दिलेला एक दोन मग तो त्याची साथ तर फारच मला महत्वाची आहे. पण तो संध्याकाळी आल्यावर म्हणाले ठीक आहे तू आज कथेत आहेस म्हणून पण मला तू रिकामा डबा दिला होता असं वगैरे असंही घोटाळे होतात. त्यामुळे तो निर्मितीचा संबंध थकवणारा असा प्रवास असतो.
1: आणि आपण आता म्हणजे मी तरी नाट्य चित्रपट क्षेत्रात असल्यामुळे असं वाटतं की ते लोक कथा लिहायला डेस्टिनेशनला
0: जातात
1: हे अप्रूप वाटतं.
0: आणि असं बायकांना नाहीच म्हणजे नाही. माझी जी एक खुर्ची आहे आणि माझं एक साधं पेन असतो त्याच्यावर आणि मला लिहायला आवडतं. म्हणजे आता मी टाईप करायला लागलीये पण मला लिहिले
1: तो
0: जो आनंद आणि त्याचं जे समाधान असतं ना ते खूप की मी काहीतरी लिहिलं असं. मला ते असं टाईप करताना असं वाटतं मी अक्षर नाही ना विसरणार कसं त्याची वळणं वगैरे जी माझ्या हातात येत आणि माझं अक्षर खूप चांगलं आहे तर त्यामुळे मला लिहायला खूप आवडतं. छान अक्षरात लिहिणं हे माझ्या कथेची पहिली सुरुवात असते तर त्यामुळे ती गंमत अनुभवत चालू असतं ते
1: लेखन. आता अर्थात तुमच्या पुस्तकांची बरेच भाषांतर झालेली आहेत तर त्याबद्दल म्हणजे भाषांतराचं जग कसं असतं? म्हणजे
0: मला अगदी अनपेक्षितपणे म्हणजे माझ्या कथांचे अनुवाद झाले असं म्हणजे मला अपेक्षाच नव्हती. पण एकदा प्रकाश भातांब्रेकर जे अनुवाद क्षेत्रात फार मोठं नाव आहे ते साहित्य अकादमीच्या याच्यावर होते सचिव होते तर त्यांनी माझी साहित्य अकादमीचा एक कलासंधी नावाचा कार्यक्रम असतो त्याच्यात एका लेखकाला बोलवलं जातं आणि त्यांनी त्याची कथा वाचायची आणि मग त्याच्यावर बोलायचं किंवा काही प्रश्न आले तर असा तो कार्यक्रम होता. तिथे मी माझी धर्म नावाची कथा वाचली होती आणि ते आले होते आणि ती वाचल्यानंतर ते खूप प्रभावित झाले आणि मला म्हणाले की मी याचं हिंदी भाषांतर करू का. तर त्याच्याही आधी गंमत म्हणजे कृष्णा किंबवणे जे साहित्य अकादमीचे सचिव होते ते आता मला वाटतं वेगळ्या शहरात आहे तर ते मला म्हणाले की मला बोलवलं त्यांनी आणि ते म्हणाले की एक आहेत आणि त्यांना तुमची धर्मकथा करायची म्हणजे मला प्रकाश भातांब्रेकरांचं त्यांनी नाव नाही सांगितलं. तर मी म्हटलं कोणाला करायचे आहेत एक जण नाव सांगत नव्हते आणि मग नंतर ती कथा तर ती तुम्ही आणून द्याल का मला. मग मी त्याची झेरॉक्स त्यांना दिली आणि मग काही दिवसांनी मला प्रकाश भातांब्रेकरांचा फोन आला की मी ती कथा वाचून फार त्यावेळेला प्रभावित झालो होतो, पण मी काही तुम्हाला म्हटलं नाही आणि मी आता त्याचा अनुवाद केलेला आहे. आणि मग एक एक करून त्यांनी कथा

0: गुजराती मला वाटतं त्या शिकवतात किंवा प्रोफेसर आहेत वेगळ्या
1: विषयाच्या,
0: तर त्यांनी माझ्या कथा वाचल्या भूक मधल्या ह्याच्यातल्या, आणि त्या म्हणाल्या मला हे गुजरातीत करायचं आहे. आणि धीरूबाई पटेल, धीरूबेन पटेल म्हणून गुजराती लेखिका, तर त्यांचं आम्ही किचन पोएम्स म्हणून अनुवादित पुस्तक केलं होतं मौजेनं. आणि मला प्रियदर्शनी अकादमीचा पुरस्कार होता माझ्या आर्तकथा संग्रहाला, त्यावेळेला त्यांच्याही पुस्तक आला होता. तर त्यांनी मला त्या समारंभात सांगितलं की मला तुझं हे पुस्तक हवंय वाचायला, तर मग त्यांनी आर्त वाचलं आणि मग त्यांच्या या किचन पोएम्सच्या प्रकाशन समारंभात त्या स्वतःच्या पुस्तकाबद्दल न बोलता आर्तवरच बोलल्या, आणि तिच्या कथा कशा छान आहेत आणि त्या गुजरातीत यायला पाहिजे असं त्यांनी तिथे आलेल्या अनेक लेखिकांना सांगितलं. त्यात देवयानी दवे होते आणि मग त्यांनी एक एक करत गुजराती, पण ती प्रोसेस फार चांगली होती देवयानी दवे आणि माझी. त्या चक्क माझ्या घरी येत होत्या आणि त्या प्रत्येक कथा त्यांनी समजून घेतली की याचा अर्थ काय, किंवा हा शब्द तुम्ही इथे वापरलाय तर मला तो गुजरातीत वापरताना त्याची छटा कुठली आहे, म्हणजे मी गुजरातीतला तसा शब्द तो घालीन, किंवा त्यांना माझ्या कथांमध्ये जे संगीत आहे ते त्यांना संगीताचं थोडं आकलन समजण्याच्या दृष्टीने हे तुम्ही कुठल्या अर्थाने वापरलाय, म्हणजे जो बिटवीन द लाईन्स अर्थ जो आपल्या भाषेत येतो तो दुसऱ्या भाषेत आणणं फार कठीण आहे, तो समजून घेतला त्यांनी त्यातला गंध म्हणता
1: येईल.
0: आणि मग प्रत्येक ओळ आणि ओळ त्या मला वाचून दाखवत होत्या की मला गुजराती येत नाही, पण नेहा सावंत म्हणून एक माझी मैत्रीण आहे ती मराठीची प्रो, तिला चांगलं येतं, ती माझ्या बरोबर यायची. आणि त्यांचं दोघींचंही होतं दवे आणि सावंत, त्याही मैत्रिणी चांगल्या होत्या, त्यामुळे मग नेहा सावंतही मदतीने मला म्हणजे त्यांना सांगायची की त्याचा
1: असा अर्थ आहे,
0: त्यामुळे ती आमची अनुवादाची प्रोसेस फार चांगली होती.
1: पण जो कथेचा गाभा होता तुमचा तो तिथे रुपांतरित झाला व्यवस्थित,
0: ते कळायला मार्ग नाही कारण ते गुजराती
1: आहे. अच्छा.
0: पण मला नेहा सावंतनी सांगितलं, म्हणजे थोडा आपल्याला गुजराती समजतो पण जेवढा त्याचा फ्लेवर म्हणता येईल की त्या भाषेचा तेवढा मला नाहीये. आणि तसंच चंद्रकांत पोळे म्हणून अनुवादक आहेत, ते बरेच आपले मराठी कन्नड मध्ये करतात, तर त्यांनी आर्त कन्नड मध्ये केलं, ते तर म्हणजे चान्सच नाही कारण माझा फक्त तिथे फोटो एवढाच की हे अनुवाद हा अर्थच आहे एवढंच समजण्याला माझा फोटो तिथे आहे बस, बाकी आपल्याला ती लिपी ही आहे. पण त्यांनी मला काही विचारलं की आणि फार चांगला केलाय असं म्हणतात आता.
1: पण म्हणजे जेव्हा वाचक त्या त्या म्हणजे भाषेचे वाचक, कन्नड वाचक असेल गुजराती वाचक असेल, तेव्हा त्यांनी आवडला असं
0: मला, म्हणजे विशेषतः दो चोरों के बीच वाचून खूप फोन आले, दिल्लीहून पानिपतहून, आणि ते इतके वेगळ्या म्हणजे हिंदीतून त्या प्रतिक्रिया येत होत्या आणि ते किती सुंदर आहेत कथा, मग मराठीमध्ये वाचायला मिळतील का, म्हणजे आम्ही प्रयत्न करू बसून ते फोन आले होते. आणि पानिपत वगैरे होऊन आल्यावर मला अगदी म्हणजे खरंच धन्य वाटली की अरे आपली
1: आपल्याला न्याय मिळाला.
0: किंवा उडिया भाषेमध्ये माझी एक कथा गेली आहे तिकडनंही मला काही
1: फोन आले,
0: त्यामुळे आपल्याला याच्यावरूनच समजतं की कदाचित.
1: आणि अनदर फेदर इन युअर कॅप की आपण हे आपण
0: आणि मराठी पलीकडे आपली कथा
1: करू शकतो
0: हे चांगला आनंद असतो फार मोठा.
1: संमेलनांबद्दल बोलूया. साहित्य संमेलन म्हणजे आता इतकी वर्षाची परंपरा आहे, तुम्हाला या परंपरेबद्दल काय वाटतं, म्हणजे साहित्य संमेलन आपल्याला काय देऊन जातात हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं.
0: तो एक प्रकारचा उत्सव आहे आणि देवाणघेवाण आहे ती विचारांची, पण त्याला ते राजकीय जेव्हा रूप येतो ना तेव्हा ते सगळं बिनसत जातं. पण माझ्या मते पूर्वीची जी संमेलनं होती त्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या चर्चा चालायच्या, किंवा दुर्गाबाई वगैरे ज्या प्रकारे त्यांनी भूमिका घेऊन राजकीयाच्यावर चढू दिला नाही एखादा नेता, यशवंतरावांना त्यांनी सांगितलं की तुम्ही व्यासपीठावर यायचं नाही, आणि जे पूर्णपणे अगदी शुद्ध असं साहित्यिक वातावरण आणि म्हणजे आम्ही अशी संमेलन सुद्धा

0: अटेंड केलेली आहेत की जिथे आम्हाला जे न भेटणारे साहित्यिक तिथे भेटलेले त्यांना पाहता आलेलं आहे, त्यांच्याशी बोलता आलेलं आहे. म्हणजे अगदी वसंत बापटांचं इथे शिवाजी पार्कला झालं होतं, त्यावेळेला सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यात जो मोठा वाद झाला होता आणि त्याला बापटांनी अतिशय उत्तर सुंदर दिलं होतं. हे सगळं अनुभवणं जे वाचकाला हवं आहे ते अलीकडची संमेलनं देत नाही, किंवा ज्या प्रकारचे परिसंवाद त्यात तोचपणा असतो, ते वक्ते सुद्धा आपले दळण दळत असतात, किंवा ज्या प्रकारची कवी संमेलन होतात ते आपले म्हणजे आपली कविता वाचत राहतात चाली आणि चाललेले 100-100 कवी, हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे आणि त्याला अधिक असं सत्वशील असं रूप यायला पाहिजे जे पूर्वी होत, तसं आता कमी होत चाललेलं आहे. आणि मी म्हटलं तसं त्याला राजकीय आणि कुठेतरी एक वादाची ठिणगी दरवर्षी ती पडायलाच पाहिजे असा जो नियम होऊन बसला तो त्याच्यातून काही साध्य होतं असं नाही, नुसतंच वेगळ्या दिशेने ही संमेलनं जात आहेत. आणि संमेलनांचा हेतू हा शुद्ध पाहिजे, जो साहित्यिक पाहिजे, पूर्णपणे साहित्याला वाहिलेला पाहिजे, विचारांची देवाणघेवाण, किंवा मी म्हंटल तसं की त्या लेखकांशी वाचकांना प्रत्यक्ष बोलता आलं पाहिजे, त्याला पाहता आलं पाहिजे, त्याच्याशी कम्युनिकेशन त्याच्या पुस्तकांबद्दल व्हायला पाहिजे. हे काय अलीकडे घडत नाहीये आणि त्यामुळे साहित्यिक उणे संमेलन असं होतंय.
1: अच्छा,
0: की साहित्यिकच जात नाहीत आता. माझ्यासारखे साहित्यिक तर म्हणूनच अवॉइड करतात की नको, म्हणजे हे असले रंग तिथे बघण्यापेक्षा न गेलेलं. आणि बाकी मग ती व्यवस्था आणि हे सगळं हा भाग वेगळाच, तोही काही.
1: पण तो पूर्वी जी व्हायची तो दर्जा आता
0: नाही, त्याला अनेक कारण आहेत आणि त्यामुळे तो भाग वगळता खरं म्हणजे संमेलन व्हायला पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मोनिका गजेंद्र गडकर या मॅडमशी आपला साहित्यिक संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमात मोनिका गजेंद्र गडकरी या मॅडमशी आपण संवाद साधतोय. आता अगदी पर्सनल प्रश्न विचारते तुम्हाला, तुम्ही एवढ्या सुंदर दिसता आणि म्हणजे तेव्हा पण आणि आता पण, तर तेव्हा बरीचशी म्हणजे तेव्हा बरेच म्हणजे फॅशन असू दे किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया पण तेव्हा नुकताच आला होता, पण मला वाटतं मौजेची मौजच अशी होती की तुम्हाला इतर व्यवधानं जाणवली नाहीत की इकडे जावं तिकडे जावं असं कधी वाटलं नाही.
1: हाय, परत एक श्रीपूंचा संस्कार असावा, कारण म्हणजे मी सुरुवातीला श्रीपूंकडे कामाला सुरुवात केल्याबरोबर मला खूप ती हौस होती, कारण मी पत्रकारितेतून गेलेली आहे. म्हणजे मी टीकेकरांनी मला एक सदर दिलं होतं की तू नाटकांचं कर, मला नाटक एक खूप आवडायचं म्हणजे अजूनही आवडतं आणि त्याच्यावर लिहायला फार आवडतं
0: परीक्षण.
1: हा, तर मी त्यांना म्हणलं मला नाटकाच्या संदर्भात काही असलं
0: सदर.
1: हा, मग त्यांनी मला एक छोट्या मुलाखतींचं दिलं होतं आणि मग या लोकांना भेटणं म्हणजे मी अगदी मोहन जोशींपासून अगदी त्या एवढ्याशा कॉलमसाठी कुठे कुठे जायचे भेटायचे आणि ते आवडायचं मला की त्यांच्याशी ओळख होती ते बघणं. म्हणजे मला मोहन जोशींनी एका स्टुडिओत बोलवलं होतं, त्यांचं शूटिंग चाललं होतं आणि मग मला त्यांचा तो सीन होईपर्यंत ते शूटिंग बघता आलं. अशा प्रकारचं खूप किंवा भक्ती त्यांचं ते आई रिटायर होते त्यावेळेला चालू होत. मी त्यांना नंतर जाऊन भेटले होते, मग त्या मेकअप उतरवताना कशा बोलत होत्या माझ्याशी वगैरे, ह्या सगळ्या आठवणी खूप मला घडवत होत्या त्यावेळेला, कारण मी नुकतीच लिहू लागलेली होते आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लिहायला लागले होते. तर त्यामुळे मला या सगळ्या लोकांमध्ये वावरायला आवडायचं. मग निवेदन कोणी म्हटलं तर निवेदन, मग मुलाखत घे तर मुलाखत घे, किंवा इकडे तू काय ऐकायला ये नाट्य वाचन तर मी तिकडे जायचे. मग श्रीपू हे सगळं एका डोळ्याने बघायचे आणि मग ते मला म्हणायचे की तुला काय व्हायचंय नक्की, हे तू कधी ठरवलंयस का. म्हणजे मग ते मला बापटांचं उदाहरण द्यायचं की एका व्यक्तीला खूप काही गोष्टी करता येत असतील तर शेवटी त्यांना एक टप्प्यावर निर्णय घ्यावा लागतो. तसं बापटांची कविता अतिशय सुंदर होती पण त्यांना अभिनय येत होता, ते दलात होते राष्ट्रीय याच्यात, तर त्यामुळे अभिनय करायचे. नंतर सुंदर त्यांचं ते लेखन तर म्हणजे कविता, पण त्यांचं म्हणणं होतं की ती जी कविता आहे त्यांचं संस्कृत सुंदर होतं बापटांचं आणि ती जी त्यांची कविता आहे त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं या सगळ्याच्यात. मग चित्रपटात गेले थोडेसे तर त्यामुळे कवी त्यांच्यातला मागे पडला. तर श्रीपू म्हणायचं की या टप्प्यावर तुला ठरवावं लागेल की तुला काय, तुला निवेदक व्हायचंय का, मग तू निवेदक
0: हे
1: सगळं, तुला अभिनय करायचा तू तसं
0: कर,
1: पण एकाच वेळेला सगळ्या गोष्टी तू करत बसलीस तर ते तुला आवडेल त्यावेळेला, पण हातात काही येणार नाही. आणि मग एका टप्प्यावर ते आपोआप सगळं माझं कमी होत गेलं, कारण मला जो कथेला वेळ द्यावा लागायला म्हणजे लागतो, कारण अतिशय ती गंभीरपणे लिहिण्याची गोष्ट आहे आणि मला माझ्या वडिलांसारखंच त्या कथेमध्ये इतके सूक्ष्म पापुद्रे आणायचे असतात आणि त्याच्याकरता एवढं अनुभवाचं उत्खनन करायचं असतं की त्याला एकटंच व्हावं लागतं. म्हणजे कथा लिहिणं हे म्हणजे पहिलं एकटं होणं आहे आणि त्यासाठी मला ती म्हणजे माझी जी काही पिसं होती ती जडून गेली आणि मग मी त्या दिशेनेच माझी पावलं पडत गेली असं म्हणता येईल. तर त्यामुळे ते सगळं परत श्रीपूंमुळे झालं की मी त्यावेळेला सावध झाले की मला हेही करायचंय. ते एकदा मला म्हणाले किती ठिकाणी नाचायचंय
0: तुला,
1: आणि तो त्यांचा शब्द मला खूप
0: लागला
1: की म्हटलं आपण खरंच नाचतो आहोत का. आणि मग त्यांनी मला सांगितलं की एकतर तुला ज्याच्यात खरा आनंद मिळेल, ज्याच्यात तू रमून जातेस, ते तुझं क्षेत्र आहे असं समज. आणि मी रमते माझ्या
0: कथेमध्ये,
1: त्यामुळे ती मला सापडली असं म्हणता येईल.
0: आता अर्थात पुढे अजून काय म्हणजे मोठेला कुठे अजून पुढे न्यायचंय किंवा वाचकांसाठी काही नवीन कथा संग्रह काही निर्माण करायचं?
1: आता माझं व्यक्तिचित्रांचं पुस्तक येत आहे, नंतर एक कथा संग्रह आहे तोही ही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आहेत अजून दोन तीन प्रोजेक्ट आहेत, कादंबरी ही एक डोक्यात आहे. त्यामुळे काय होतं की जबाबदारी मोलाची मोठी आहे, त्यामुळे दिवाळी अंक आणि याच्यामध्ये थोडस मग आपलंच लेखन मागे चाललं जात. ते आता झपाट्यानं पुढे जायला पाहिजे, कारण आत्ताच वेगवान जग आहे. त्या स्पर्धेत मी कधीच नव्हते, मला त्या राहायचंही नाही. मला माझ्या मला स्वतःला माझ्यातल्या लेखिकेला अवकाश देतच लिहिते. तर त्यामुळे पण जी अगदीच सुरुवातीला मी फारच कमी महत्वाकांक्षी होते की फार नव्हतंच मला की म्हणजे हे इतके मी चालेन एवढंही माझं खरं म्हणजे क्षमता नव्हती असं वाटतं. पण तिथपर्यंत आले चालत चालत, तसंच हळूहळू पावलं टाकून जायचंय पुढे, बघू किती चालता येत.
0: आणि कधी आता मार्केटिंगच थोडस सांगा की कसं म्हणजे मार्केटिंगचा आता सध्या संज्ञा सगळी बदललेली आहे, कारण पण मोजेला काही तसा मला वाटतं कधी प्रश्न आला नाही. पण आता जर नवीन लोक असतील तर त्यांना मार्केटिंगच्या विषयी काही
1: तुम्हाला आता तुम्हाला पुस्तक सुद्धा मार्केटिंगच करावं स्वतःचं स्वतःच काय किंवा संपादन केलेलं सुद्धा त्याला इलाजच नाहीये. आणि मग तुम्ही जर त्याच्यामध्ये बसत नसाल तर म्हणजे मी आता त्या गोष्टी मला आवडतच नाहीत. म्हणजे फेसबुकवर माझं पुस्तक आलेलं टाकणं त्याच्या परीक्षणामधनं किंवा अगदी एवढंसं झालं दोन ओळी कोणी लिहिलं तरी तिथे टाकलं जात, तो माझा पिंड नाही आणि मला ते आवडतही नाही. स्वतःची टिमकी वाजवत पण मला असं म्हणजे मी कदाचित ओल्ड स्कूलची असेल मला माहिती नाही, पण आमच्याकडे पाडगावकर यायचे श्रीपूनकडे, तर पाडगावकर नेहमी म्हणायचे की आपलं काम बोलतो
0: वा,
1: आपल्याला वेगळं सांगावं लागतच नाही. आता तोही जमाना पण कमी झालाय की आपलं काम पोचलं पाहिजे ते पोचलं तरच होतं. आणि आता म्हणजे ते काही वाईट आहे असं नाही, हे मार्केटिंग करावंच लागतं. आणि आता पुस्तकाला प्रॉडक्ट म्हणूनच तुम्ही सादर केलं तरच त्याचा खप, कारण वाचक कमी होत आहे. अशा काळामध्ये तुम्हाला त्याखेरीज पर्याय नाहीये. त्यामुळे मार्केटिंगची वेगवेगळी तंत्र वापरून हरवलेला वाचक परत आणायचा खूप आव्हानं प्रकाशकांसमोरही जशी आहेत तशी लेखकां, कारण आपलं वाङ्मय वाचलं गेलं पाहिजे तर अर्थ आहे ना. तोच वाचायला जर वाचक नसेल तर लेखक कोणासाठी लिहिणार. म्हणजे शेवटी स्वांत सुखाय असं म्हणतो आपण, पण तरी वाचकांच्या प्रतिक्रिया आल्यावर लेखकाला खूप मोठं आणि असं काहीतरी आपण आपलं पोचलं बाबा असं वाटतं. त्यामुळे हे मार्केटिंगचं तंत्र अवगत करायला पाहिजे आणि ते होतंय. म्हणजे समाज माध्यमामध्ये खूप प्रकारचं पण त्यामुळे होत आहे काय की गुणवत्ता नसलेलंही नावाजलं जातंय त्याचं मार्केटिंग अधिक आहे, त्यामुळे अशी पुस्तकही वाचकांना दिशाभूल करतात असं सगळं होतं.
0: पण तरी कितीही इलेक्ट्रॉनिक मीडिया आला तरी जो प्रिंट मधला जो आनंद आहे तो शाश्वत आहे.
1: शाश्वत आहे तो टिकणार आहे, तुम्ही म्हणता तसा शाश्वतच आहे.
0: तुम्हालाही कदाचित डिजिटल अंक काढा वगैरे
1: पण म्हणजे आम्ही एक ऑडिओ बुक कराय म्हणजे मौजेचा ऑडिओ अंक केला.
0: अच्छा,
1: म्हणजे प्रिंट मीडियातलाच परत तसाच्या तसा ऑडिओ
0: अभिवाचन.
1: हा अभिवाचन पण नाही त्याला रिस्पॉन्स काय. म्हणजे इवन जे म्हणतात ना की बोलणारी पुस्तकं वगैरे जी किंवा ई बुक्स वगैरे, म्हणजे आता पुलन सारख्यांची आम्ही ई बुक्स केली, पण जेवढा प्रिंट मीडियामधन त्यांना तेवढा नाही आहे. म्हणजे काय कळतच नाहीये, म्हणजे प्रकाशकही संभ्रमित आहे की असं काही करायला जावं तर तिथेही वाचक आहेच असं नाहीये. आणि एखादं पुस्तक अजूनही आवृत्त्यावर निघत्या आहेत आवृत्त्या असंही आहे. त्यामुळे हे गणित अजून कळत नाहीये.
0: म्हणजे आपण जसं म्हणतो दिवाळीला फराळ होतो तो वेगळाच असतो, जरी तो वर्षभर आता मुंबई पुणे
1: शहरातो
0: हल्ली खरं वर्षभर तो फराळ मिळत असला तरी ते दिवाळीला त्याचा अपरूप असतं. तसं आपल्या अंकाचं सुद्धा आहे, दिवाळीला आली दिवाळी यायच्या आधीच ते वेळ लागलेले असतात.
1: संस्कृती आहे,
0: संस्कृती आहे. फारच सुंदर मॅडम, तुम्ही छान आज खूप समृद्ध केलात आम्हाला, साहित्यिक प्रवास घडवला तुमचा सगळा, आणि मौजेची एक छान मौजेदार सफर घडवली त्याबद्दल मनपूर्वक.
1: मला इथे येऊन खूप आनंद मिळाला तुझ्याशी बोलून, आणि प्रश्नही छान होते आणि अतिशय कसा वेळ गेला खरंच कळलं. आभारी आहे.
0: थँक्यू. तर प्रेक्षक हो, अष्टावधानी तेजस्विनी या कार्यक्रमात आज आपण लेखिका, साहित्यिका आणि मौजच्या या दिवाळी अंकाच्या आणि मुख्य संपादक मोनिका गजेंद्र गडकर मॅडम यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आम्हाला अभिप्राय तुमचे जरूर वाचायला आवडतील. तर तुम्ही आमच्या युट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लवकरच ही मुलाखत तुमच्या भेटीला येणार आहे आचार्य 90 FM वर. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी आरजे तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज गुढी पाडवा आहे आणि गुढी पाडव्यानिमित्त खास पाहुणे आपण आमंत्रित करतो दरवर्षी, आणि त्यानिमित्तानं आज आपल्याकडे मेधा सोमण मॅडम आलेले आहेत. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं. नवरात्रातही त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभले होते आणि आता नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जाण्यासाठी आजही आपण त्यांना पाचारण केलेलं आहे, खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी. मेधाताईंची तर ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे आणि बरंच म्हणजे सिद्धहस्त लेखिका आणि प्राध्यापिका त्या होत्या आणि त्यांनी बरंच मराठी विषयात संशोधन देखील केलेलं आहे. मुलं घडवलेली आहेत आणि अजूनही लेखनाच्या माध्यमातून त्यांना सगळ्या मुलांवर संस्कार करण्याचं, तरुण पिढीवर संस्कार करण्याचं काम त्या करत असतात. आज म्हणजे मागच्या वेळी देखील त्यांचं पुस्तक आपण प्रकाशित झालं होतं आणि दसऱ्याच्या निमित्तानं त्यांचं ऋतू सण उत्सव आणि व्रते हे देखील पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तुमचं त्याबद्दल अभिनंदन आणि पुनश्च स्वागत तुमचं. आणि आज आमच्या दोघींकडनं तुम्हा सगळ्यांना, आपल्या आचार्य 90 FM प्रेक्षकांना आणि रसिक श्रोत्यांना गुढी पाडव्याच्या तसंच नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येऊ. मनामनात माणुसकीची गुढी उभारूया, सत्याचा असत्यावर विजय साजरा करूया. साखरेची गुढी, नवीन आशा आणि उज्ज्वल भविष्यासाठी मेधाताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मेधाताई, आज गुढी पाडव्याविषयी तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे, पण एकंदरीत थोडा आपण आढावा घेऊया आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि सगळ्या सणांचा. आणि नुकतंच जे तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे व्रत वैकल्यांचं, त्यात तुम्ही समावेश केलेला आहे, त्याविषयी फार उत्सुकता आहे की कशी आपली भारतीय संस्कृती तयार झाली आणि सगळ्या जगाचा आदर्श आपली भारतीय संस्कृती आहे, तर त्याविषयी थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा.
1: पहिल्यांदा गुढी पाडव्यानिमित्त, नववर्ष दिनानिमित्त आपल्याला सर्वांना शुभेच्छा. हे वर्ष सुख समृद्धीचं, आनंदाचं, यशाचं, आरोग्याचं, मनशांतीचं जाऊ अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते. आणि आता आपण भारतीय संस्कृतीविषयी पहिल्यांदा थोडासा विचार करू आणि मग नववर्ष दिनानिमित्त आपल्याला बोलता येईल. तर भारतीय संस्कृती ही जगामध्ये वैचारिक दृष्ट्या श्रीमंत असलेली अशी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की आपली भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. त्याग, परोपकार, कष्ट, नीती, सदाचार आणि एकमेकांना मदत करणं, दान करणं, तर अशा ह्या मूल्यांवर आधारित अशी आपली संस्कृती प्राचीन काळापासून आहे. आणि प्राचीन अगदी वेद उपनिषदांपासून आणि आपले जेवढे म्हणून प्राचीन ग्रंथ आहेत, रामायण, महाभारत किंवा त्यानंतरची चांगली नाटकं म्हणा, काव्य म्हणा, भगवद्गीता आहेच उपनिषदातलाच तो भाग सगळा, त्यामुळे या सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला ह्या मूल्यांची शिकवण दिली गेलेली आहे. आणि आता आपण मराठी वाङ्मयात सुद्धा बघतो की जे वाङ्मय निर्माण होतं त्या वाङ्मयात सुद्धा आपल्याला या मूल्यांची शिकवण किंवा संदेश हा दिला गेलेला आपल्याला दिसून येतो. हा हे एक भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. म्हणजे सगळीच माणसं समाजशील प्राणी असतातच, पण भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. आणि जगामध्ये असा कोणताही देश नाही भारता इतका की ज्या म्हणजे ज्या देशामधनं असे सतत सण उत्सव होत आहेत. आपला भारत देशच असा आहे की आपल्याकडे सण उत्सव व्रत यांचं खूप महत्व आहे आणि खूप उत्साहाने आनंदाने एकत्रितपणे आपण सगळे सण उत्सव साजरे करतो. म्हणजे भारतातच नव्हे, जगामध्ये आता जिथे जिथे भारतीय तिथे सुद्धा सगळे सण उत्सव ते एकत्रितपणे साजरा करतात, कारण त्यातून मिळणारा जो आनंद आणि त्या आनंदामुळे जो नंतर उत्साह येतो त्या उत्साहामुळे एकाग्रपणे आपण सगळं काम आपलं कार्य यशस्वीपणे करत असतो. आणि हे मुख्य सण उत्सवांचं फार मोठं महत्व आहे.
0: तुम्ही जसं म्हणालात की सगळे आपल्याकडे सण उत्सव होतात, तर ते नेमके कशावर अवलंबून असतात?
1: सण उत्सवांच्या बाबतीत काय आहे, आपल्याकडे ऋतू आणि सण उत्सव अशी सांगड आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहे, म्हणजे सौर पद्धती, आणि सण उत्सव हे चंद्राच्या गतीवर म्हणजे तिथींवर अवलंबून आहे, चंद्राच्या तिथींवर अवलंबून आहे. म्हणजे काय होतं खरं म्हणजे ऋतू आपले सहा आपल्याला माहितीत, वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू, आणि चांद्र महिनेच आहेत. ते चांद्र महिन्यानं आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत, आणि ते म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हे बारा महिने. म्हणजे हे ऋतू आणि हे बारा महिने यांची सांगड आता हे महिने आहेत. चांद्र महिने म्हणजे चंद्राच्या तिथीप्रमाणे आणि त्यात येणारे सण ते तिथीप्रमाणे, तर ती आपल्याकडे सांगड घातली गेलेली आहे. आणि आपल्या भारतीय पंचांगाचं, हिंदू पंचांगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे सौर पद्धती प्रमाणे आता जर बघितलं तर ऋतू जे आहेत ते सायन राशींच्यावर अवलंबून आहे. म्हणजे सूर्य जर का सायन मीन राशीत जेव्हा प्रवेश करतो, साधारण ढोबळमानाने ते सहा महिने

0: ते 6 भाग पडलेले आहेत आणि 18 फेब्रुवारीला सूर्य सायन मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. मग 20 एप्रिलला तो सायन वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा ग्रीष्म ऋतू. असं करता करता आपल्याला माहितीये की 21 डिसेंबरला सायन मकर राशीत सूर्यप्रवेश करतो, मकर संक्रमण आपण म्हणतो, आणि तेव्हा शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो. म्हणजे असे जे वसंत ऋतू पासून शिशिर ऋतू पर्यंतचे हे जे ऋतू आहेत ते सायन पद्धतीवर म्हणजे सौर सगळे ऋतू आहेत आणि आपलं पंचांग जे आहे ते तिथींवर म्हणजे सण उत्सव तिथींवर आहे त्याचा मेळ पंचांग सौर पद्धतीचा मेळ घालून आपल्याकडे हे सण उत्सव साजरे केले जातात. आणि त्याचा हेतू फार सांगाय, आपल्या पूर्वाचार्यांनी आपले ऋषी मुनी संत महंत या सगळ्यांनी हा विचारपूर्वक या सणांची योजना केली. म्हणजे उदाहरणार्थ एक बघता की आपल्याकडे मकर संक्रांत आहे. आता ह्या मकर संक्रांतीचा कधी असतो तर साधारणपणे हेमंत ऋतू असतो संपत आलेला शिशिर सुरू होत असतो झालेला नसतो म्हणत असतो. तर अशा वेळेला थंडी असते, मग थंडीच्या दिवसात शरीराला स्निग्ध पदार्थ हवे खायला, म्हणून मग आपण काय करतो तीळ गुळ खोबरं डाळे एकत्रित करतो आणि त्याचे तिळगुळाचे लाडू करतो आणि ते देतो एकमेकांना. ते गोड म्हणून द्यायचं आणि शरीराला चांगलं असतं. म्हणजे अशा रीतीने आपल्याकडे सगळे सण जे आहेत म्हणजे आहारावर फार लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण आहारामुळे शरीराचं आरोग्य चांगलं. आता शरीराचं आरोग्य जितकं महत्वाचं तितकं मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग मनाचं आरोग्य कशामुळे चांगलं राहतं, मन आनंदित असेल तर. मग हे मन आनंदित केव्हा होतं तर सण उत्सव असतात. म्हणजे मनावर नेहमी काय होतं, ताणतणाव खूप आहेत आताच्या काळात, एक पूर्वी पण होते पण कमी होते. म्हणजे मग स्पर्धा असते, त्या स्पर्धेत यश मिळालं की थोडा अहंकार होतो, स्पर्धेत अपयश आलं की शल्य टोचत राहतं, अपमान वाटतो, दुःख वेदना म्हणजे उदासीन येतं. हे सगळे जे विचार विकार असतात ना याच्यासाठी यातून बाहेर पडायचं आणि मन पुन्हा आनंदित करायचं तर हे सण उत्सव हे उत्तम औषध आहे खरं म्हणजे सगळ्यावरचं. आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यासारखं मानसिक आरोग्य सगळं समतोल राहावं, आनंदी मन राहिलं की आपापच सगळ्या कार्याला आपल्याला उत्साह मिळतो. आपल्याकडे आपण कोणताही सण एकटे नाही करत,
1: बरोबर.
0: म्हणजे घरात जरी आई वडील मुलगा एवढंच असले तरी ते आजी आजोबांना बोलवतील, काका ककना मावशा माम्या शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी असे आपण सगळे सण, मग गणपती असू दे, नवरात्र असू दे, दिवाळी असू दे, कोणता का सण असे ना, पण आपण एकमेकांना बोलवतो आणि एकमेकांकडे जातो आणि सण साजरे करतो, कारण तो आनंद आपल्याला
1: वाटून घ्यायचा.
0: आनंद कसा वाटल्यामुळे खूप
1: द्विगुणित होतो
0: म्हणजे, आणि खूप आनंदाने जगत असताना ना पुढची सगळी कामं आपण एकाग्र मनाने करतो त्याच्यात आपल्याला यश मिळतं. त्यामुळे यशस्वी जीवनाचा हा एक मंत्र आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खरं
1: किती छान सांगितलंय, आनंद सुद्धा सगळ्यांनी वाटून घ्यावा. त्यासाठी आपण फक्त नातेवाईक यांना बोलवतो शिवाय आपल्या मित्रमंडळींना सुद्धा बोलवतो, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होतो. आता थोडस महिन्यांची नावं, म्हणजे तुम्ही जी आता मराठी महिन्यांची तुम्ही अशी भराभरा घेतली, आम्हाला मोबाईलवर शोधून गुगलला विचारून अजूनही मराठी महिन्यांची शोध घ्यावा लागतो, तर त्या महिन्यांची नावं कशी, म्हणजे ती एक उत्सुकता आहे, कारण या हेमंतच का शिशिरच का ते थोडस जरा सांगा.
0: महिन्यांची नावं जी आहेत ना, ही महिन्यांची नावं म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात असतो, तर समजा आता चित्रा नक्षत्रात चंद्र आहे, तर चित्रा नक्षत्रात असतो म्हणजे चित्रा नक्षत्र संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या प्रारंभी थोडा संध्याकाळी पूर्व क्षितिजावर ते उगवतं आणि सबंध रात्रभर ते आकाशातून म्हणजे दर्शन देत असतं आणि ते पहाटेला मावळतं. मग असं जे चित्रा नक्षत्र सबंध रात्रभर दर्शन देतं तो जो काळ म्हणजे तो चैत्र
1: महिना.
0: म्हणजे चित्रा नक्षत्र अरुण चैत्र. आता तसंच विशाखा नक्षत्र जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आकाशात पूर्वेला उगवलेलं दिसलं आपल्या लक्षात येतं अरे विशाखा नक्षत्र आहे म्हणजे मग हा वैशाख महिना आहे. अशा आता श्रावण महिना असेल तर श्रवण नक्षत्र समोर दिसतं आपल्याला. आकाशात पूर्णपणे ते पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत जात असतं म्हणजे गती जी सगळी असते त्यांना. तर अशा रीतीने ही नावं 12 महिन्यानं दिली चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण अशी. त्यामुळे ही नावं आणि नक्षत्र म्हणजे नक्षत्रांची नावं पाठ असली आणि महिन्यांची नावं हे मराठी महिने आपण म्हणतो म्हणजे चांद्र महिने आणि आपण जानेवारी फेब्रुवारी हे महिने म्हणतो हे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे म्हणजे जगामध्ये जे कॅलेंडर वापरलं जातं इंग्रजी कालगणनेप्रमाणे तर त्या कालगणनेप्रमाणे ते असतात जानेवारी फेब्रुवारी. आपल्या या हिंदू पंचांगाप्रमाणे आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ त्याप्रमाणे आपले सण असतात. आणि हे चांद्र सौर पद्धतीचा मेळ असल्यामुळे ठराविक ऋतूमध्येच ठराविक सण येतात. पावसाळा आणि श्रावण महिना म्हणजे वर्षा ऋतू आणि
1: श्रावण महिना
0: वेळेला असतात कारण ती म्हणजे त्याप्रमाणेच गणित करून त्याच्या प्रकारांनी ते पूर्वपासून आले हे खगोल गणित आहे.
1: खगोल नक्कीच खूप छान तुम्ही माहिती सांगताय. पण आपण गुढीपाडव्याविषयी बोलणार आहोत पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपला हा कार्यक्रम असाच सुरू ठेवूया. प्रेक्षक आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये. एक छोटीशी विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, गुढीपाडव्याकडे त्याचं महत्व काय, तो कसा साजरा करावा, याविषयी तुमच्याकडनं माहिती जाणून घेणारच आहोत. अगदी शास्त्रशुद्ध माहिती आम्हाला हवी आहे, कारण त्यासाठी तुम्हाला आज आमंत्रित केलेलं आहे. पण तत्पूर्वी सणांचं जे आपण सगळे सणांविषयी आपण तुम्ही माहिती सांगितली, पण त्याचं सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व मला थोडस तत्पूर्वी सांगा.
1: सणांच्या बाबतीत आपण बघितलं ना की धार्मिक पेक्षा सुद्धा आता बरेचसे सण हे सामाजिक, सांस्कृतिक अशा पद्धतीने साजरे केले जाते. म्हणजे नवरात्र म्हटलं तरी नवरात्रात धार्मिकतेपेक्षा सुद्धा सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व या सणाला मिळालंय. दिवाळीला तर आहेच, बाकी सगळ्या सणांना आपण बघतोय की कर्मठपणा किंवा फार पूजा अर्चा जपे याच्यापेक्षा सुद्धा कलेला प्रोत्साहन बरंच मिळते. म्हणजे आता राखी पौर्णिमा म्हटलं की राख्या तयार केल्या जातात, त्यानंतर ग्रीटिंग्स करतात कलावंतांना, केवढं काम मिळतं. आणि अशी दुकानात ग्रीटिंग्स लावलेली आहेत, राख्या लावलेल्या आहेत, किती सामाजिक
0: सुंदर
1: आनंद बघायला डोळ्यानं किती आनंद असतो.
0: बाजारपेठा
1: नवरात्र आलं की नवरात्रात सुद्धा तोरणं हवी, त्यानंतर कलश घेऊन बघा त्या
0: हे
1: म्हणजे जे काही भोंडला गरबा असतात तर ते कलश रंगवलेले असतात. म्हणजे इतक्या चांगल्या रीतीने अशी आपल्याकडे सगळी आर्थिक म्हणजे कलावंतांना वाव मिळतो. गाण्याचे कार्यक्रम असतात, नृत्याचे असतात, अभिवाचनाचे असतात, नाटकं, म्हणजे कितीतरी प्रकारांनी आपल्याकडे
0: आपण
1: समृद्ध होतो सगळ्या. म्हणजे कलांना वाव मिळतो म्हणून कलावंत खुश असतात. रेसिपीज वेगवेगळ्या करून, कारण हा उद्योग सुद्धा फार मोठा आहे, म्हणजे लघु उद्योग म्हणा पाहिजे, पण स्त्रिया पुरुषांना हेही काम मिळतं. आणि लोकांना काय होतं, कामधंद्यामुळे घरी सगळं करणं
0: शक्य होत नाही
1: आणि एकत्र येत तर असतात, तर त्यांना भाव मिळतो. आणि दागदागिने म्हणजे सोन्याचे दागिने, तसे नकली दागिने, कपडे, विविध प्रकारचे कपडे, म्हणजे सगळ्या प्रकारांनी आपल्याकडे आर्थिक उलाढाल सणांच्या निमित्ताने खूप होते. आणि त्यामुळे लोकांना एक तो सण म्हटला ना की जो उत्साह येतो. आणि बऱ्याच ठिकाणी सणांच्या निमित्ताने पगारामध्ये दिवाळीला बोनस
0: देतात,
1: कामगारांपासून सगळे
0: खुश
1: असतात. तर हे सण हे असा आनंद निर्माण करतात. आणि मग आपल्या सणांच्या मध्ये पहिली सुरुवात होते चैत्र महिन्याला, आणि चैत्र शुक्ल प्रतिपदा, त्याला आपण नववर्ष दिन म्हणतो, त्याला वर्ष प्रतिपदा म्हणतो, त्याला गुढी पाडवा म्हणतो, अशी वेगवेगळी नावं आहेत. पण असा हा सण आणि तो खूप काही आनंद आपल्याकडे घेऊन आलेला आहे. आज 21 मार्च म्हणजे आज खरं म्हणजे असं लोकांना वाटेल की आज अमावस्येला काय गुढीपाडवा करतात, पण तसं नाही.
0: अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन करतो,
1: पण आज कसं आहे आपल्याकडे वर्ष प्रतिपदा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदाला आपण गुढीची पूजा करत असतो. पंचांगात काय माहिती का, काही नियम हे आहेत आणि त्या नियमाप्रमाणेच ती पंचांग केली जात असतात. आपल्याकडे पंचांगात जी तिथी लिहिली जाते ही सूर्योदयाला जी तिथी असते ती तिथी लिहिलेली असते. आता आज 19 मार्चला खरं काय आहे तर सूर्योदय झालाय 6:45 आहे, आणि अमावस्या संपते 6:53 म्हणजे पंचांगात काय लिहिलेलं आहे तर 6:45 सूर्योदयाला अमावस्या आहे, फाल्गुन अमावस्या ती लिहिली गेली. पण 6:53 वर्ष प्रतिपदा म्हणजे प्रतिपदा सुरू झालेली आहे, आणि त्यामुळे आपण 6:53 नंतर वर्ष प्रतिपदा म्हणा किंवा गुढीची पूजा आपण करू शकतो. आता ही जी आहे ना प्रतिपदा यावर्षी ती क्षयतिथी आहे. ही क्षयतिथी म्हणजे काय, तर ज्या वेळेला एक तिथी दोनही सूर्योदयांना स्पर्श करीत नाही ती क्षयतिथी. आता बघा 19 तारखेला 6:53 अमावस्या संपते, सूर्योदय 6:45 म्हणजे प्रतिपदा सूर्योदयानंतर सुरू होते, आणि 20 तारखेला 4:52 प्रतिपदा चैत्र शुक्ल प्रतिपदा संपते आहे, संपणार आहे आणि सूर्योदय 6:42 म्हणजे प्रतिपदा ही 19 तारखेच्या सूर्योदयाला पण नाहीये आणि 20 तारखेच्या सूर्योदयाला पण नाही, म्हणून ती काय आहे, कोणत्याच सूर्योदयाला ती स्पर्श करीत नाही, म्हणून तिला क्षय तिथी. हे जर एक तिथी आजच्या सूर्योदयाला पण आहे आणि उद्याच्या सूर्योदयाला पण आहे, मग ती तिथी वृद्धी म्हणतात ना, त्या तिथीला वृद्धी झालेली तिथी असं म्हणतात. तर आता या वर्षी आपल्याकडे हा 19 मार्च 2026 हा आपल्याकडे नववर्ष दिन आहे आणि पराभव नाव नाम संवत्सर आता सुरू झालाय आणि शालिवाहन चक 1948 आणि युगाब्द आहे 5128 प्रारंभ आहे. आता पराभव नाम संवत्सर, संवत्सर 60 आहे, क्रमक्रमाने येत असतात. मग पराभव नाव का, आपल्याला पराभव करायचा आहे दुष्टांचा, आपल्याला अमंगलाचा, अपवित्र्याचा, असत्याचा, कशी तू सुरुवातीला सांगितलंस की असत्यातून सत्याकडे जायचंय, तर आपल्याला असत्याचा पराभव, म्हणजे अशा तऱ्हेने हे नावं सुद्धा ना इतकी सार्थ नावं दिलेली आहेत. त्यामुळे या वर्षीला आपल्याला जेवढे जेवढे दुष्टत्व कुठे दिसलं तर ते हाणून पाडायला पाहिजे. जिथे जिथे असत्य लोक वागतायत, जे अमंगल आहे, अपवित्र आहे, अन्याय करत आहे, ते सगळं आपण ते त्याचा पराभव करायचे, ते नाहीस करायचे, म्हणून ते पराभव नाम संवत्सर.
0: अहंकाराचा देखील,
1: अहंकाराचा पण बरोबर आहे, त्याचाही पराभव व्हायला पाहिजे, विनम्रता यायला पाहिजे. आणि शालिवाहन शक हा 1948 आता सुरू होत आहे. हा शालिवाहन हा राजा खरा लहानपणापासूनच तो खूपच चतुर, हुशार आणि पराक्रमी होता. तर त्या काळामध्ये शकांचं राज्य होतं आपल्याकडे जवळजवळ 1200-1300 वर्षांपेक्षा. शक आले, हुण आले, डच आले, पोर्तुगीज आले, मुस्लिम आले, नंतर इंग्रज आले, म्हणजे असा सगळा पारतंत्र्यात भारत होता. तर शकांचं जे राज्य, त्या पैठणला विशेषतः, इतकं अन्यायकारक, लोकांना फार जात सहन करावा लागत होता, जुलमी राजवटी, त्यामुळे ती उलटून टाकावी असं त्याला वाटायचं, म्हणून त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये एक जागृतता निर्माण केली आणि सगळे लोक एकत्र झाले आणि शकांचा पराभव केला. आणि तो शकांचा पराभव जो केला तो दिवस होता, तो चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता. म्हणून आग्रह होता लोकांचा की आता यांनी त्यांचा पराभव केलाय, तर आता नवीन आपण काहीतरी सुरू करायला पाहिजे, म्हणून शालिवाहन नावाच्या राजाकडून तो सुरू झाला. म्हणजे शालिवाहन हे नाव म्हणाल आणि शालिवाहन म्हणाले किती उदार, की शकांचा पराभव केलाय तर त्यांचंही नाव त्यांनी दिलं, तो शालिवाहन शक. किती भारतीय, म्हणजे उदार
0: मनाचा मोठेपणा,
1: त्यामुळे शालिवाहन शक आणि कलियुग आपल्या युगाब्द हा जो आहे तो 5128 प्रारंभ या दिवशी आता होतो आहे. तर असं हा नववर्ष दिन आणि वर्ष प्रतिपदेच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच काही कथा आहेत. तर आपण आणखी म्हणजे बऱ्याच एक ब्रह्मदेवांनी जी जगाची निर्मिती, विश्वाची निर्मिती केली, तो दिवस जो होता तो सुद्धा नंतर जो बघितला गेला तर तो वर्ष प्रतिपदा, म्हणजे वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता. आणि म्हणून या दिवशी सुद्धा वाढदिवस हा सबंध विश्वाचा वाढदिवस आहे. आणि रावणाने जे आपल्या रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि त्यानंतर अयोध्येकडे यायला निघाला आणि अयोध्येकडे जो आला तो आता अयोध्येत येणार संपवून आणि पुन्हा रावणाला, रावणाचा वध, तर तो आला तो मुळी जो अयोध्येत आला तो चैत्र शुक्ल प्रतिपदेला तो आला. आणि मग भरत आणि शत्रुघ्न दोघांनी तो येणार ही बातमी कळल्यानंतर सबंध अयोध्या शहर स्वच्छ धुवून रांगोळ्या काढल्या, तोरणं बांधली, फुलांनी माळांनी सजवलं, हे सगळा इतका आनंदी आनंद. आणि
0: गेल्या वर्षीपासून आपण
1: अनुभवतोय आणि गुढ्या उभारल्या आणि त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारायची परंपरा निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणून तर आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला आपण म्हणून तोरण बांधतो दारावर, त्यानंतर रंगोळी काढतो, फुलांनी माळांनी सगळं सजवत असतो. म्हणजे इतक्या तऱ्हेने आपल्याकडे तो आनंद वर्षाचा सुरुवात म्हणून हा असतो. आता
0: थोडं त्याला आधुनिक रूप प्राप्त झालंय. आता आपण मिरवणुका काढतो, ढोल ताशांच्या मिरवणुका होतात,
1: त्या तर आहेच. म्हणजे शोभायात्रा आपल्याकडे गेले जवळजवळ 20-25 वर्ष ही परंपरा आहे. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं ना की आपण भारतीय माणसं उत्सवप्रिय आणि एकटे दुपटे आपण सण नाही करत, आपण सगळ्यांना एकत्रित करून करतो. आणि शोभायात्रेचं तर वैशिष्ट्य असं आहे की तिथे पक्षभेद नाही, तिथे जातीभेद नाही, तिथे उच्च नीच नाही, तिथे श्रीमंत गरीब नाही, सगळे लोक त्या त्या शहरातले एकत्र येतात.
0: आणि अगदी लहान
1: मुलांपासून आणि म्हणजे वैज्ञानिक असतात, त्याच्यात साहित्यिक असतात, कलावंत असतात, पर्यावरण तज्ञ असतात, म्हणजे कोण नाही, व्यापारी असतात, उद्योजक, सगळे एकत्रित असतात नेहमी. आणि इतका उत्साह आणि शोभायात्रा सामील असतात सगळ्या. आणि विविध प्रकारांनी तिथे पण कलांचं प्रदर्शन, म्हणजे जिमनॅस्टिक्स खेळणारी मुलं असतात तर त्यांचे काही असतात, कोणी डान्स करणारे असतात, नृत्य करणाऱ्यांची नृत्य असतात, काही गाणी गातात.
0: आणि ऐतिहासिक जी वारसा आहे तो सुद्धा दर्शवला जातो.
1: ऐतिहासिक काही प्रदर्शन देखावे असे असतात. म्हणजे सगळं शहर हे असं आनंदाने उत्साहाने भरून राहिलेलं असतं असा हा आपल्याकडे शोभायात्रा आपल्याकडे होत असते.
0: साडेतीन मुहूर्तातला एक असायला म्हटलं जातं त्याविषयी थोडं.
1: आपल्याकडे साधारणपणे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे. नंतर दुसरा म्हणजे
0: दसरा
1: एक आहे, बलिप्रतिपदा आणि अक्षय तृतीया. तर काही जण म्हणतात बलिप्रतिपदा अर्धा, काही जण म्हणतात अक्षय तृतीया अर्धा, पण एकूण असं साडेतीन असं म्हटलं जातं. तर हे म्हणजे शुभ असे म्हणजे या दिवशीला काही कोणाला काही बघायला नको. म्हणजे या दिवशी कोणाला ग्रह प्रवेश करायचा असेल, कोणाला कार्यालयाची सुरुवात असते, कोणाला उद्योगाची सुरुवात असते, कोणाला पुस्तकं प्रकाशन करायची असतात, कोणाला काही घराबाहेर प्रस्थान ठेवायचं असतं. म्हणजे विविध प्रकारांनी आपल्या कार्याची सुरुवात शुभ अशा दिवशी करावी अशी एक आपल्याकडे पद्धती आहे की त्यामुळे पुढे यश मिळतं. त्याच्या मागचा हेतू तो असतो की
0: यश मिळतं,
1: निविघ्नपणे ते होत असतं. आणि त्यामुळे साडेतीन मुहूर्तातला हा एक असं आपल्याकडे म्हणून म्हटलं जातं. आणि गुढीपाडव्याला आपल्याला बघतो आपण की किती ठिकाणी नव्या नव्या इमारती असतात, त्याच्यात गृहप्रवेश असतात, भूमिपूजन काही ठिकाणी तर भूमिपूजन करून इमारत बांधायला सुरुवात, निदान त्या दिवशीला
0: महत्व असतं.
1: आणि अनेक तऱ्हेंनी कार्य चालतात, त्यामुळे हा एक शुभ.
0: आणि आपला महिला वर्ग सोनं जाणार त्यात.
1: हो ते तर आहे.
0: किती आपली हौस पूर्ण घेतो,
1: दात दागिन्यांची, कपडा लत्ता, सगळ्याची हौस वागत असते. आपल्याकडे आणखीन एक आहे की गुढी उभारतो. तर गुढी उभारण्याची जी परंपरा आहे ना, तर एक त्याच्या मागे एक कथा अशी सांगितली जाते की वसू नावाचा एक राजा होता आणि तो केवळ आणि केवळ तपश्चर्या करण्यासाठी म्हणून वनात गेलेला होता. आणि तो तिथे गेल्यावरती हा एकाग्रपणे त्याचं ते काम चालू होतं. तर इंद्रादी देव सगळ्यांनी ते बघितलं की अरे हा एवढा एकटा राहतोय आणि पुन्हा एक राजा म्हणजे राजघराण्यातला त्या राजपुत्र आणि तो इतका चांगल्या रीतीने करतोय तर आता आपल्या ह्या भागाला कोणी नियंता नाहीये. तर ते सगळेजण त्याला विनंती करतात की आजपर्यंत हे सगळे तपश्चर्या आम्ही बघितली, तू आता या भागाचा तू राजा हो, तू नियंता हो, कशाच हो. तर त्याला आग्रह केल्यामुळे तो तयार होतो आणि मग इंद्र त्याला सांगतो की ही वैजयंती माळ तुलानी देतो ती वैजयंती माळ तू घातलीस की जरी युद्ध करावं लागलं तरी त्या युद्धात तुला एक जखम सुद्धा होणार नाही, पराभूत तर नाहीच होणार पण तुला जखम सुद्धा होणार नाही, त्यामुळे ती वैजयंती माळ देतात. त्यानंतर त्याला आणखी एक वेणूची काठी इंद्र देतो. तर वेणूची काठी कशाला? तर सगळ्या सज्जनांचं रक्षण तू करायचंय आणि तुझ्या हाताची वेणूची काठी असली की सज्जनांचं रक्षण तू करू शकता. आणि म्हणून तो वसू राजा, त्यानंतर राज्यपद त्याला दिलं जातं, त्याचंही राज्य आहे. आणि मग तो राजा झाल्यावर त्याच्या हातामध्ये ती वेळूची काठी आहे तर तो आपल्या नाही त्या तो ते काय करतो त्या वेळूच्या काठीला जरतारी वस्त्र बांधतो, त्यानंतर त्याला माळा घालतो, आंब्याचे टाळे लावतो आणि अशी फुलांनी अलंकारांनी सजवून तू ती तो याच्या बाहेर उभी करून ठेवत येतो आणि त्याची पूजा अर्चा त्या दिवशी तो करतो. आणि तो दिवस जो असतो तो वर्ष प्रतिपदेचा शुक्ल चैत्र शुक्ल प्रतिपदेचा आणि सबंध त्याला यश मिळत जातं. त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे वेळूची काठी म्हणजे बांबूची काठी आणि मग त्याला ब्रह्मध्वज असं म्हणतात आणि तो ब्रह्मध्वज उभारायचा. आता तो उभारायचा म्हणजे ज्या ठिकाणी तो उभारायचा असतो तिथली जागा आधी स्वच्छ करायची, सारवायची, रांगोळी काढायची. मग ते उभं करताना त्या वेळूच्या काठीला म्हणजे थोडक्यात त्या बांबूला त्या ब्रह्मध्वजाला एक धातूचा कलश उपडा बांधतात. मग तो पितळेचा असू दे, चांदीचा असू दे, तांब्याचा, सोन्याचा, आपल्या ऐकवेती प्रमाणे तो उपडा बांधायचा. त्याला एक भरझरी वस्त्र रंगीत ते बांधायचं, त्याच्यावर आंब्याचे टाळे, त्यानंतर माळा, फुलांचा माळा आणि एक आपल्याकडे पद्धत आहे गोड काही ते तोंड गोड व्हावं असं म्हणतो ना, तर त्याच्यासाठी प्रकाशांची हार आणि असं ते सगळं ते सजवायची आणि तो ब्रह्मध्वज म्हणून तो उभारायचा. आणि तो उभारल्यानंतर खाली ज्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढून ठेवले तिथे मग हळद, कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा सगळं व्हायचं आणि ती खरी म्हणजे गुढीची पूजा. आणि मग त्या ब्रह्मध्वजाला एक प्रार्थना केली जाते. ब्रह्मध्वज नमस्ते तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु, अशी ही प्रार्थना की हे ब्रह्मध्वजा तू आमचा नमस्कार आहे आणि तू कसा आहेस तर फल देणार आहेस, सर्वांचं अभिष्ट चांगलं करणार आहेस, तेव्हा माझ्या या वर्षी माझ्या घरी तू नेहमी रहा आणि माझं सगळं मंगल कर, म्हणजे माझ्या घरामध्ये सगळं मांगल्य पावित्र्य नांदू दे, अशी त्या ब्रह्मध्वजाला प्रार्थना केली जात असते. तर हा जे गुढीची पूजा आपल्याकडे केली जाते ही गुढी आपल्याकडे मुहरतात आणि फार मोठं त्याच्या धार्मिक कार्य असं नव्हे पण एक विजयाचं प्रतीक आहे. विजयाचं प्रतीक आपला झेंडा सुद्धा उंचवतो तसंच हा आहे की एक आणि भरझरी वस्त्र कशासाठी तर समृद्धी संपन्नतेचं लक्ष आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याकडे प्रतिकात्मकता आहे त्याच्यामध्ये पण अशा तऱ्हेने गुढीची ही पूजा आणि रांगोळीचं महत्व
0: त्याचविषयी मला तुम्हाला विचारायचंय पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मेधा ताई सोमणी यांच्याकडनं अधिकाधिक माहिती शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया आजच्या गुढीपाडव्या विशेष भागात. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण गुढीपाडवा विशेष भागात मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, आपण गुढीविषयी तुम्ही सांगितलं, गुढी कशी उभारावी याविषयी सांगितलं, गुढीचं महत्व काय आहे आणि आपल्या धर्माचं रक्षण या निमित्तानं सगळ्या सणांच्या निमित्तानं होतं आणि एक भारतीय संस्कृती देश विदेशात किती महत्वपूर्ण आहे आणि त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणून भारताकडे आपण पाहतो, तर त्या दृष्टीने आपण आता रांगोळ्यांबद्दल देखील तुम्ही सांगितलं. महिला वर्ग सगळा छान सुंदर सुबक आणि महिला वर्ग कशाला हल्ली तरुण पुरुष वर्ग सुद्धा सुंदर सुद्धा आपल्या वारीला म्हणा किंवा सगळ्या सणांना छान रांगोळ्या काढतात. आता चैत्रांगण म्हणून एक विशेष अशी रांगोळी असते, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: आपल्याकडे रांगोळी काढण्याची एक का प्रथा आहे, तर रांगोळी ही अमंगलाचा नाश करते. ज्याच्या दारामध्ये रांगोळी असते त्या घरामध्ये पवित्र नांदतं, प्रसन्नता नांदते आणि म्हणून पूर्वीपासून अंगणामध्ये रांगोळी काढण्याची प्रथा निर्माण झाली आणि विशेषतः चैत्र महिन्यात रोज सकाळी सडा घालायचा, तिथला भाग सारवायचा आणि मग सारवलेल्या स्वच्छ भागावर पांढऱ्याशुभ्र रांगोळीने रांगोळी काढायची. तर त्याच्यात आपल्याकडे चैत्रांगण म्हणजे चैत्र महिन्यात काढलेली अंगणामध्ये काढलेली आणि ती साधारण 35 ते 40 साधारण किंवा त्याहीपेक्षा थोडे कमी जास्त असते, पण ही सगळी प्रतिकात्मक आहे. म्हणजे आपल्याकडे चंद्र सूर्य या देवता म्हणून मानतात, गणपती देवी, त्यानंतर कमळ नंदादीप, त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये अशा हाताला एकमेकींना धरलेल्या अशा 4 ते 5 मुली दाखवलेत आणि त्या पण काढल्या जातात. म्हणजे संघटनेचं महत्व एकत्रितरित्या कुठेही काम करताना कसं करायचं असतं ते, म्हणजे हे सगळं प्रतिकात्मक आहे. आणि अशी सगळी म्हणजे समयी आहे निरंजन अशी ही नंदादीप कशासाठी, उज्ज्वल असा प्रकाश व्हावा, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा. कमळ हे सुद्धा तसंच आहे, निर्मलतेचं लक्ष्मीचं प्रतीक आहे. लक्ष्मी पण आहे, सरस्वती, म्हणजे हे सगळे चैत्रांगण मध्ये ज्याला ज्याला आपण देवत्व देतोय किंवा देवत्वाचा वास ज्या ठिकाणी आहे, निवास आहे, अशी सगळी प्रतिकात्मकता त्या रांगोळीमध्ये आपल्याला दिसते. ती प्रतीक म्हणजे ती पवित्र्याची मंगल्याची पूजनीय अशी ती प्रतीक आहेत आणि त्याला महत्व म्हणजे पूर्वीच्या काळी वेळ असायचा आणि त्यामुळे तरुण मुली स्त्रिया काढत असत. आता काय होतंय, आता एखादा कागद आणतात कागदावर

0: आपल्याकडे गौरीचं महत्व म्हणजे आणि शक्ती ही महत्वाची आहे. म्हणजे शिव आणि शक्तीनी ह्या ब्रह्मा म्हणजे ह्या विश्वाची निर्मिती जी झालेली आहे ती शिवशक्तीच्या मिलनातून झालेली आहे. आणि त्यामुळे ही आदिशक्ती म्हणजे पार्वती देवी आणि ह्या आदिशक्तीलाच आपण दुर्गा म्हणतो. आणि ही दुर्गेची मग महाकाली महासरस्वती महालक्ष्मी ही तिची रूप म्हणजे सत्वगुण रजत या गुणांच्या प्रमाणे मग ही जी गौर ती गौर म्हणतो आपण चैत्र गौर ही चैत्र गौर सुद्धा आदिशक्तीच
1: रूप आहे.
0: आदिशक्तीचंच ते रूप आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात तिसऱ्या दिवसापासून आपण या चैत्र गौरीचं नवरात्र सुरू करतात आणि अक्षय तृतीयेपर्यंत देवीची पूजा अनेक घरामधून चालू असते. काही ठिकाणी नवरात्र नऊ दिवसात म्हणून करतात आणि सांगता करतात. हे नवरात्र म्हटल्यानंतर स्त्रियांचा सन्मान गौर म्हटल्यानंतर आदिशक्तीची पूजा तिने निर्मिती केली सृजन आहे तिच्याकडे ती आदिशक्ती आदिमाया तशी स्त्री ही सुद्धा तिच्याकडे सुद्धा सृजन शक्ती आहे. मग तिचा सन्मान मग काही तिला पूजा असं नव्हे पण तिला हळदी कुंकू आणि करून तिची पोटी भरणं आणि आता हरभरे म्हणून ओल्या हरभऱ्यांनी पोटी भरणं हळद कुंकू आता आंब्याचा सीझन म्हणजे सगळा आहार सुद्धा ऋतूप्रमाणे कसा आहे तर आंबेडाळ पन्ह आणि खोबऱ्याची म्हणजे खिरापत हे सगळं हळदी कुंकवाला दिलं जातं आणि स्त्रीची पोटी भरणं आणि मग तिला नमस्कार करून तिचं म्हणजे ती सांगता त्यावर हे केली जात असते. तर अशा रीतीने हळदी कुंकू समारंभ हे जसे आदिशक्तीचं पूजन स्त्रीचा सन्मान तसं एकत्र माणसं येत असतात आणि हळदी कुंकाच्या निमित्ताने एकत्र आली की आपोआप संघटन होतं आपोआप मैत्री वाढते सुख दुःखाचे जे काही असते आपण एकमेकांशी बोलून मोकळे होतो आणि वेळेला आपल्या एकमेकांच्या मदतीला संकट असू दे किंवा आनंद
1: आनंद असू दे
0: सगळंच एकत्र येतात. हा जो आनंद आपल्याकडे आहे ना हा प्रत्येक सणाच्या निमित्ताने आपण घेत असतो त्याच्यामुळे जीवन
1: आनंदित होत.
0: आता या आनंदाच्या प्रसंगात सुद्धा कडुलिंबाचं सेवन हे प्रत्येक गुढीपाडव्याच्या दिवशी करावं असं आपल्या शास्त्रात सांगितलंय. कारण कडुलिंब
1: हा
0: विविध प्रकारच्या रोगांच्यावर
1: औषध आहे
0: आणि मग म्हणून त्या दिवशी गोडधोडाचे पदार्थ असतात पण तरी सुद्धा सकाळी गुढीची पूजा झाल्यानंतर कडुलिंब मग नुसती पानं खायच्या ऐवजी त्याच्यात जिरं हिंग मीठ सैंदव काय आणखी काही त्याच्यात पदार्थ घालून अशी ती जरा थोडीशी चवदार करतात आणि मग तो कडुलिंबाची ती चटणी म्हणा ते काय जे वर्ण केलेलं असेल ते प्रत्येकाला मुद्दाम देतात आठवणीने. खरं म्हणजे 12 महिने ते खायला पाहिजे. कडुलिंब जर का थोडा जर रोज खाल्ला तर सगळे विकार नाहीसे होते पण आपल्याकडे निदान प्रतिकात्मकता जी आहे त्या दिवशी सुरुवात करा आणि असेल त्याप्रमाणे कडुलिंबाचा उपयोग औषध म्हणून करावं हे खरं म्हणजे त्याच्यातलं शास्त्र. असा कडुलिंब हाही आपल्याकडे या दिवशी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर कडुलिंबाचा हा
1: आणि
0: प्रसाद म्हणून दिला जातो.
1: श्रीखंड पुरी खातो त्यामुळे त्याच्याबरोबर थोडस कडुलिंब खाल्लं
0: सकाळीच लगेच देत असतात.
1: आता त्या गुढीपाडव्यानंतर ओघाने रामनवमी येते हा मोठा उत्सव आपण जल्लोषात साजरा करतो तर रामनवमीचं थोडस तुम्ही सांगा मग आपण सांगत आहोत.
0: आपल्याकडे प्रभू रामचंद्रांना आणि भगवान कृष्णांना या दोन्ही दैवत खरं म्हणजे 6-7 हजार वर्षापूर्वी श्रीरामांचा जन्म आणि त्याच्यानंतर भगवान कृष्णांचा जन्म पण ही दोनही जे आहेत ते अलौकिक अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी समाजासाठी फार मोठं योगदान त्यांचं आहे. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत तर असं आहे की त्या काळातला आतंकवाद मोडून काढणं निपटून काढण्याचं फार मोठं काम श्रीरामांनी केलेलं आहे आणि त्या काळात भारतामध्ये अशी राक्षसांची कुळंच्या कुळं सामान्य लोकांना त्रास देत होती आणि अशा काळामध्ये त्यांचा बिमोड करणं आणि हे काम त्यांना शस्त्रास्त्र शिक्षण विश्वामित्रांनी दिलेलं आहे म्हणजे त्यांना वेद उपनिषदांचं शिक्षण वसिष्ठ मुनींच्याकडून मिळालं ते त्यांचा

0: 12 वर्ष शिकत होती त्याप्रमाणे ते सगळे राजपुत्र शिकले. पण जाणीवपूर्वक विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना अरण्यात नेऊन त्यांना ते शिक्षण दिलेलं आणि राक्षसांचा निपात कसा करायचा ते बरोबर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र घेऊन त्यांना शिकवलं होतं. आणि म्हणून ते अगदी म्हणजे त्राटिकेचा वध असेल पण केला काही मना कपडं म्हणा किंवा त्या तऱ्हेने तिला विद्रोह करणं दूषण आणि कुमारीचे राक्षस आणि असे कितीतरी राक्षसांचे वध त्यांनी केलेले आहेत. तर अशा तऱ्हेने ज्या रामानी त्या काळामधला आतंकवाद नाहीसा करण्यासाठी म्हणून स्वतः त्यांनी प्रयत्न केले पण त्यांच्याबरोबर लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि त्यांची सगळ्यांची मुलं त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे असा आतंकवाद होता आणि सामान्यांना त्रास होत होता त्या त्या ठिकाणी तो नष्ट केलेला आहे. तर हे त्यांचं फार मोठं काम आहे. आज आपल्याला असं वाटतं की रामनवमी साजरी करायची, रामजन्म केला जातो, पाळणा बांधायचा आणि रामाचे काही अभंग ओव्या भरायच्या पाळणे म्हणायचे, पण रामनवमी इतक्याच तऱ्हेने साजरी होते त्याच्यापेक्षा सुद्धा रामाचे गुण जे आहेत हे गुण हे आपल्यामध्ये यायला पाहिजे आहे. एक तर इतका पराक्रम आणि तरीही विनम्रता आज्ञाधारकपणा म्हणजे पित्राज्ञा मानणारे मातेची आज्ञा पाळणारे त्यानंतर भावासाठी म्हणजे बंधुप्रेम मित्रप्रेम म्हणजे काय नाही सगळं काही आणि एवढं असून सदाचार नीतिमत्ता एक पत्नी व्रत म्हणजे इतक्या तऱ्हेने आणि लोकांच्यासाठी सर्व केलं. दुष्टांचा विनाश करण्यासाठीच तो जन्म आणि म्हणून अशा तऱ्हेने रामनवमी किंवा आपण कृष्णाष्टमी सुद्धा जी साजरी करतो ती त्यासाठी करत असतो. तर ह्या रामनवमीला चैत्र शुक्ल नवमीला माध्यान्नी श्रीरामांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून दरवेळेला आपण रामजन्म जो करतो तो रामजन्म नवमीला करतो आणि माध्यान्नी केला जातो. आता यावर्षी पुन्हा काय आहे 26 मार्च सकाळी 11:48 अष्टमी आहे. आता माध्यान्न काल जो असतो आपल्या दिनमानाचे 5 भाग करतात आणि ते 5 भाग म्हणजे प्रातः काल, संध्या काल, माध्यान्न काल, अपराह्न काल आणि सायंकाळ काल. आता त्याच्यात माध्यान्न काल किती ते किती असतो तर 11:30 पासून ते 1:57 म्हणा. आता या 26 मार्चला 11:48 जरी अष्टमी असली तरी माध्यान्न काळ जो आहे तो 11:31 ते 1:57 असल्यामुळे तेव्हा नवमी आहे आणि म्हणून बरं दुसऱ्या दिवशी नवमी आधीच सकाळी संपली आहे म्हणजे मग कधी करायचं तर 26 मार्चला माध्यान्न काली ही नवमी म्हणजे रामनवमी आपण ह्या वर्षी साजरी करायची आहे आणि रामजन्म आपण म्हणजे तो साजरा करणारच पण त्याही पेक्षा राम प्रभू रामचंद्रांचे जे गुण आहेत ना ते गुण आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली नवीन पिढी जी आहे त्या नवीन पिढीला प्रभू रामचंद्रांनी समाजासाठी केवढं मोठं काम केलेलं आहे आणि जी व्यक्ती एक माणूस म्हणून जन्माला येते पण 5-7 हजार वर्ष होऊन सुद्धा जिला आपण देवत्व मिळालेलं आहे म्हणजे रामाला पण तसंच आणि कृष्णाला म्हणजे हे खरे अवतारी पुरुष आहे त्याला अरे जारे आपण म्हणतो इतकं जवळीक त्या परमेश्वराविषयी आपल्या मनामध्ये निर्माण होते तर देवत्व त्यांना प्राप्त आपण मानतोय त्यांना आणि ते देवत्व त्यांना मिळालंय तर अशा तऱ्हेच देवत्व आपल्यामध्ये यावं. माणूस असून सुद्धा माणसांनी सुद्धा देवत्व देवाप्रमाणे वागलं पाहिजे ही खरी शिकवण अशा तऱ्हेचे सण उत्सव साजरे करताना होत असतं आणि म्हणून आपण ज्या वेळेला असे सण उत्सव साजरे करतो त्यावेळेला आपल्याला जे जे असे अवतारी पुरुषांचे काही आपण
1: शिकवण
0: ती शिकवण आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्याकडे असे पुष्कळ असे अवतारी पुरुषांचे जन्म आपण साजरे करत असतो तर अवतारी पुरुष असतील संत
1: आणि सुरुवातच आपल्या वर्षाची रामश्री रामाने होते.
0: तेच आहे, आपण अशा तऱ्हेचे उत्सव साजरे करूया आणि त्याच्यातून अशा तऱ्हेचे अवतारी व्यक्तिमत्व जे त्यांचा आदर्श आपण ठेवूया
1: आणि आपण
0: घेऊया नव्या पिढीला ते सगळा समजावून सांगून त्यांनी सुद्धा त्याचं पालन करावं यासाठी आपण प्रयत्न करूया.
1: खूप छान, म्हणजे जे जे उदात्त उन्मत महन मंगल ते असा तुम्ही धडा दिलेला आहे, शिकवण दिलेली आहे तुमच्या एकंदरीत आजच्या थोड्या मुलाखतीतून. गुढीपाडवा आमचा तुम्ही खूप सुंदर केलेला आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊया आणि आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि उद्बोधनात्मक झालेली आहे तर तुम्ही नक्कीच आपले अभिप्राय आमच्या युट्यूब चॅनलच्या अकाउंटवर तुम्ही नक्की कळवा आणि मेधातही तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: खूप खूप आनंद होतोय आणि या नवीन वर्षाच्या नववर्षाच्या आपल्याला सर्वांना मंगलमय अशा शुभेच्छा पुन्हा एकदा देते आणि हे वर्ष सुख समृद्धीच आनंदाच यशाच आरोग्याच म्हणजे शांतीच लागो अशी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
1: तर सगळ्यांनी गुढी उभारूया, सण आनंदाने साजरा करूया आणि नवीन वर्षाची ही नवीन पहाट आपल्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येऊ दे आणि मेधाताई तुम्ही तुमच्या हातून देखील खूप म्हणजे गुरुजींना आणि तुम्हाला पुनश्च नमस्कार आणि खूप सुंदर तुम्ही लिहावं आणि असं आम्हाला नेहमीच उद्बोधनात्मक सगळं सांगावं अशी मी तुम्हाला प्रार्थना करते.
0: धन्यवाद.

सारेगामा कागद डिजिटल ऑडिओ प्लेअर यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.

सारेगामा कागा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।